नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 31 आषाढ, शके 1948, दिनांक 22 जुलै, ISV 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आजची पहिली प्रसारण सभा आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे. राग ललत.

पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला. भक्ती संगीत आपण ऐकत आहोत मंगल प्रभाती या कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

अपर्णा मयेकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला. संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं. मंगलप्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलेलं वसंत बापट यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार कानू घोष. आणि याबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. सकाळचे 6:30 वाजले आहेत. जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: श्रोते हो, नाविन्याचा शोध हे मानवी जीवनाचं एक महत्वाचं अंग. अगदी प्राचीन काळापासून म्हणजे आदिमानवापासून जर आपण बघितलं तर असं लक्षात येईल की आत्ता आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं शोधण्याचा प्रयत्न माणसानं केला. मग रानावनात फिरणारा माणूस एका जागी स्थिर झाला, शिकार करून खाणारा माणूस शेती करू लागला. मग या शेतीसाठी त्यांनी प्राण्यांची मदत घेतली. याच नाविन्याच्या शोधासाठी मग त्यानं आपल्या मदतीला यंत्र आणली. ही यंत्र अधिक सोपी कशी करता येतील हाही शोध पुन्हा नाविन्यातूनच लागला. आपण ज्या भागात राहतो त्या पलीकडे कोणता प्रांत आहे, कोणता भाग आहे, यासाठी काही दर्यावर्दी धाडसी खलाशी त्यावेळी स्वतःचा देश सोडून बाहेर पडले आणि पृथ्वीच्या पाठीवरच्या नवीन प्रदेशांचा शोध त्यांनी जगाला करून दिला. हे खंड, हे प्रदेश आधीपासून अस्तित्वात होतेच, त्याचा परिचय त्यांनी उर्वरित जगाला करून दिला. जसा काळ पुढे गेला तसा नवीन यंत्रांचा शोध लागला आणि माणसाचं जगणं सोपं, सुलभ, सुकर व्हायला लागलं. आपला मूळ मुद्दा नाविन्याचा शोध. बघा, आजचा दिवस नवीन 22 जुलै 2026 बुधवार, नवा दिवस. आजच्या या नव्या दिवसात आपण नवीन काय मिळवणार आहोत? नवीन विचार, नवीन मित्र, नवीन पुस्तक. ह्या नव्याच्या शोधातूनच जगणानंदी होणार आहे.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी कार्यक्रमानंतर आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा। काल मुंबई शहर आणि परिसरात हलका पाऊस झाला। कालचं कमाल तापमान कुलाबा वेधशाळेत 29, सांताक्रूज वेधशाळेत 31 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। किमान तापमानाची नोंद दोन्ही ठिकाणी सारखीच करण्यात आली, प्रत्येकी 25 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेत नोंदवली गेली 95%। पावसाची नोंद ही पहाटे 5:30 नोंद आहे। सांताक्रूज 26.4 mm। आगामी 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश मुख्यत्वे ढगाळ असेल, मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे। पावसाबरोबरच ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील अशीही शक्यता आहे। 24 तासांमध्ये कमाल तापमान 29 आणि किमान 25 अंश सेल्सिअस या आसपास राहील। मच्छीमार बांधवांकरता इशारा, उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर किनाऱ्यापासून 75 किलोमीटर पर्यंतच्या सागरी अंतरात येत्या 24 तासात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील। हा वेग वादळात 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे। मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे। 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरात आगामी 24 तासांमध्ये मन्नारचं आखात, त्याचप्रमाणे नैऋत्य अरबी समुद्र, गुजरात किनारपट्टी, ओमान, सोमालियाचा किनारी भाग या ठिकाणी ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील। हा वेग 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढेल। या भागात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे। आता कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळी 6:40 आणि पुन्हा 2:02 कृषीवाणी। केळी पिकाची लागवड याबद्दलची माहिती। आरोग्यम धनसंपदा सकाळी 7:15 मेनोपॉज भाग दुसरा, तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे। हाच कार्यक्रम 2:05 आपल्याला पुन्हा ऐकता येईल। परिसर, आज परिसरचा विषय आहे वास्तुशास्त्रज्ञाची जबाबदारी, तज्ज्ञ तृप्ती देशपांडे। प्रसारण 6:50, पुनःप्रसारण 2:10। सकाळी 7:00 आणि पुन्हा 1:55 ऐसी अक्षरे रसिके भक्तिगाथा या मालेत संत मुक्ताबाईंवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख। 2 प्रायोजित कार्यक्रम आज प्रसारित होतील। सकाळी 7:25 दिलखोलास, 7:40 बेडेकर मसालेवाले। सकाळी 9:00 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 72, लेखक नितीन साळुंखे। सकाळी 11:05 सहज संवाद सादर करते सुलभा सौमित्र। 12:00 वनिता मंडळ यात सुरुवातीला आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या लेखी इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता हिरेमठ यांच्याशी संवाद। त्यानंतर अक्षय धन पर्यावरण रक्षण करण्यासाठी पर्यावरण श्लोक, लेखन डॉक्टर नंदा हरम। वनिता मंडळ कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू। 1:40 आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल यवतमाळ जिल्हा वार्तापत्र, अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केलं जाईल। युववाणी कार्यक्रमात आज संध्याकाळी 5:30 स्टे ट्यून्ड या सदरात 23 जुलै या भारतीय प्रसारण दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम निनाद भारताचा, लेखन गायत्री सुतार। संध्याकाळी 6:30 क्रीडाविश्व। वृत्तविशेष कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 7:15। 7:30 माझा वार माझं शिवार, हॅलो शंका समाधान, विषय आहे महाविस्तार AI शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र, तज्ज्ञ विशाल माने। रात्री 8:30 संसद समीक्षा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण।

0: रात्री 9:15 स्पॉटलाइट, 9:30 चर्चा का विषय आहे आणि रात्री 10 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण. हे तीनही कार्यक्रम प्रसारित होतील आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू शास्त्रीय संगीत. सकाळी 10:30 पंडित कार्तिक कुमार यांचं सतारवादन राग अलैहा बिलावल. दुपारी 2:30 समीर दुबळे यांचं गायन राग मधमाद सारंग. सुहास व्यास यांचं गायन संध्याकाळी 5:02 राग श्री. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. 6:40 झाली आहेत. आता शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. येत्या 24 ठाणे, रायगड, पालघर या तीनही जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकला. आता ऐकूया केळी पिकाची लागवड याबद्दलची माहिती.
1: श्रोतेहो नमस्कार. उत्तम निचऱ्याची आणि गाळाची सुपीक जमीन केळी या फळझाडाच्या वाढीसाठी पोषक असते. अशा जमिनीत चुनखडीचं प्रमाण मात्र कमी असावं. उष्णकटिबंधातील हवामान या पिकाला चांगलं मानवतं. केळीची लागवड जोराचा पाऊस संपल्यावर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये करावी. लागवडीसाठी योग्य अंतरावर 45x45x45 cm आकाराचे खड्डे खणावेत. किनारपट्टीच्या भागामध्ये लाल केळीसारख्या उंच वाढणाऱ्या जातींसाठी 3x3 अंतर ठेवावं. हरिसाल, श्रीमंती, लाल वेलची, सफेद वेलची यासारख्या मध्यम वाढणाऱ्या जातींसाठी 2.5x2.5 अंतर ठेवावं. केळीच्या लागवडीसाठी निरोगी, जोमदार आणि जास्त उत्पन्न देणाऱ्या झाडांचे मुनवे वापरावेत. मुनवे 500-800 ग्रॅम वजनाचे असावेत. मुनव्यांच्या पानांचा आकार तलवारीप्रमाणे लांबट आणि अरुंद असावा. साधारणपणे 20-25 cm खोल खड्ड्यात मुनवे लावावेत. उती संवर्धनाने तयार केलेल्या निरोगी रोपांपासूनही लागवड करता येते. लागवडीच्या सुरुवातीच्या काळात बागेतील तण काढून अधूनमधून खोदाई करावी आणि केळीच्या झाडांना भर द्यावी. केळीची रोगट आणि वाळलेली पाने नियमित कापून टाकावीत. त्याचप्रमाणे झाड वाढत असताना त्याच्या बुंधापासून अनेक मुनवे येत असतात. असे मुनवे जमिनीलगत कापून काढावेत किंवा मुनवे कापून त्यातील गाभ्यात चमचाभर रॉकेल ओतल्याने मुनवे मरतात. या क्रियेमुळे मातृवृक्ष जोमाने वाढतो आणि केळीचा घड मोठा होतो. मात्र मातृवृक्ष फुलावर आल्यावर जोमाने वाढणारा एक मुनवा ठेवावा. म्हणजे मातृवृक्षाचा घड काढल्यानंतर पुढे पीक लवकर घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो. दुसरा मुनवा केळीचा घड तयार झाल्यावर ठेवावा. फळे वाढू लागल्यानंतर घडाच्या शेंड्याला असणारी नर फुलं काढून टाकावीत. घडाच्या वजनाने झाड वाकू नये म्हणून त्याला आधार द्यावा. तसंच प्रखर सूर्यकिरणाने फळांचे भाजून नुकसान होऊ नये म्हणून केळीच्या पानाने किंवा गोणपाटाने घड झाकून घ्यावा. एकदा लागवड केल्यापासून 2-3 पिकं घ्यावीत. 3 नवीन लागवड करणं जरुरी आहे. नवीन मुनवे हे जमिनीच्या वर आले असल्यास मातीची भर द्यावी. केळीच्या प्रत्येक झाडाला 5 शेणखत, 400 युरिया, 600 सिंगल सुपर फॉस्फेट आणि 200 म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. शेणखत, स्फुरद आणि पालाश खताची संपूर्ण मात्रा लागवडीच्या वेळीस द्यावी. नत्राची मात्रा लागवडीनंतर 60, 90 आणि 120 समप्रमाणात विभागून बांगडी पद्धतीने सुमारे 30 अंतरावर 10 खोल आणि सुमारे 20-25 रुंद चरात द्यावी. खत उशिरा दिल्यास त्याचा फळांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. हिवाळ्यात आठवड्यातून 1 आणि उन्हाळ्यात 2 पाण्याची पाळी द्यावी. पाणी देण्यासाठी सुधारित सिंचन पद्धतीचा वापर करावा. तसंच आच्छादनाचा वापर करावा. केळीचा पर्णगुच्छ हा विषाणूजन्य रोग असून मावा किडीच्या मार्फत फैलावतो. या रोगामुळे पाने लहान आणि कडक होतात. नवीन येणारे मुनवेही रोगग्रस्त असतात. रोगग्रस्त झाडांना फळं धरत नाही यासाठी रोगग्रस्त झाडं मुनव्यासकट जमिनीतून समूळ उपटून नष्ट करावीत आणि लागवडीसाठी रोगमुक्त मुनवे निवडावेत. तसेच वापरलेली हत्यारे निर्जंतुक करावीत. लागवडीपासून 270-280 केळीला फलधारणा होण्यास सुरुवात होते. त्यानंतर 90-110 घड काढण्यास तयार होतात. फळांचा हिरवा रंग पिवळसर होऊन फळांना गोलाई येणे ही घड काढणीसाठी योग्य झाल्याची लक्षणं आहेत. घडाचा दांडा लांब राहील अशा पद्धतीने घड कापावा. घड कापल्यावर त्याचा चीक फळांवर पडणार नाही याची काळजी घ्यावी, कारण त्यामुळे फळांवर डाग पडतात. घड कापल्यानंतर मातृवृक्ष लगेच कापतात.

0: वावा. केळीचे हेक्टरी 25 ते 35 टन उत्पन्न जाती परत्वे मिळतं.
1: केळी पिकाची लागवड याबद्दलची माहिती आपण ऐकली. कृषीवाणी कार्यक्रमात वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. सादर करते रोशन जाधव. पावणे 7 वाजतायत. या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. आता आपण सामान्य लक्षणांकडे जाऊयात. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे गरम लाटा येणे, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये हॉट फ्लशेस असं म्हणतो. बसल्या बसल्या अचानकच चेहरा, मान, छाती अगदी गरम झाल्यासारखी वाटते. दरदरून घाम येतो आणि काही मिनिटांनी सर्व काही पूर्ववत होतं. काही महिलांना दिवसातून हा त्रास एक दोनदा तर काहींना अनेक वेळा जाणवतो. दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे रात्री घाम येणे, त्यामुळे वारंवार झोप मोडते. सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही आणि दिवसभर थकवा जाणवतो. अनेक महिलांना चिडचिड, भावनिक अस्थिरता, लवकर राग येणं, उगाचच रडू येणं, चिंता वाटणं अशी लक्षणंही जाणवतात. याचा अर्थ त्या मानसिकदृष्ट्या कमकुवत आहेत असा होत नाही. ही हार्मोनल बदलांची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. याशिवाय सांधेदुखी, स्नायू दुखणे, कामात लक्ष न लागणे, स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, वजन वाढणे आणि विशेषत पोटाभोवती चरबी साचणे अशी लक्षणंही दिसू शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रत्येक महिलेचा अनुभव वेगळा असतो. काही महिलांना काहीच त्रास होत नाही तर काहींना दैनंदिन जीवनावर परिणाम होईल इतका त्रास होऊ शकतो. त्यामुळे इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. काही महिला विचारतात, डॉक्टर मला पाळी अनियमित झाली आहे म्हणजे मला मेनोपॉज झालाय का? याचं उत्तर असं आहे की केवळ पाळी अनियमित होणे म्हणजे मेनोपॉज नाही, तर सलग एक वर्ष पाळी न येणं म्हणजेच मेनोपॉजची निश्चिती आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर जर पुन्हा रक्तस्त्राव सुरू झाला तर तो कधीही दुर्लक्षित करू नये, तो सामान्य समजू नये, कारण ते कर्करोगाचं एक लक्षण असू शकतं. मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या आयुष्याचा शेवट नाही, उलट मुलांची जबाबदारी कमी झाली असते, स्वतःसाठी वेळ मिळू लागतो आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची ही सर्वोत्तम संधी असते. योग्य माहिती, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेतला तर हा काळ आनंदाने आणि आत्मविश्वासाने जगता येतो. पुढील भागात आपण मेनोपॉज नंतर शरीरात होणारे बदल, हाडांचे आरोग्य, हृदय, मधुमेह, मानसिक आरोग्य, लैंगिक आरोग्य आणि योग्य जीवनशैली यावर सविस्तर चर्चा करूयात.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलै

0: ला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
0: प्रवेश निशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
0: उत्सव नवचैतन्याचा.

0: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: पर्यावरण संरक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञ काय करू शकतो परिसरच्या कार्यक्रमात आज आपण हे पाहू. वास्तुशास्त्रज्ञ घराची रचना करताना निसर्गाशी सुसंगत विचार करू शकतात. घराची दिशा अशी ठेवता येते की नैसर्गिक हवा आणि प्रकाश जास्त प्रमाणात मिळेल, त्यामुळे दिवसा कृत्रिम लाईट आणि एसीचा वापर कमी होऊ शकतो. अंगण, झाडे, पाण्याचे स्रोत यांना महत्व देऊन घर अधिक पर्यावरणपूरक बनवता येते. पूर्वीच्या पारंपरिक भारतीय घरांमध्ये नैसर्गिक थंडावा असायचा. आज आधुनिक तंत्रज्ञानासोबतच त्या पारंपरिक संकल्पना पुन्हा वापरणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्राचा उद्देश फक्त शुभ अशुभ इतकाच नसून निसर्गाशी समतोल राखणारी जीवनशैली तयार करणे हाही असायला हवा. अनेक वेळा अनेक वास्तुशास्त्रज्ञ अमुक ठिकाणी हिरवा रंग असायला हवा असे सांगतात. त्या ठिकाणी घरमालकाला हिरव्या रंगाचे पट्टे ओढणे असे सांगायच्याऐवजी झाड लावले तर जास्त चांगले होईल असे सजेस्ट करता येऊ शकते. तसेच घरातील कचरा निर्मूलन करण्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करावा असे समाजात प्रबोधनही करता येईल. बरेच वास्तुशास्त्रज्ञ रोज बाथरूम घासावी इतक्या छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत सांगतात, तर प्लास्टिक वेगळे ठेवावे, ते धूळ माती तसेच स्वयंपाकघरातील कचऱ्यामध्ये मिक्स होऊ नये असेही घरमालकाला सांगू शकतात. आणि स्वयंपाकघरातील कचरा हा जिवंत असतो, त्याचे बागेतील महत्व एखाद्या वास्तुशास्त्रज्ञाने सांगितले तर त्याचा परिणाम सर्व सदस्यांवर सकारात्मक पद्धतीने होऊ शकतो. घर म्हणजे बागेसकट घर अशी संकल्पना रुजवायला हवी. त्यासाठी प्रत्येक वास्तुशास्त्रज्ञाने आग्रहाने घनकचरा व्यवस्थापन आणि त्यामधून निर्माण होणारी बाग ही घराला कशा पद्धतीने स्वयंपूर्ण करू शकते हे समजून घेऊन त्याचा प्रचार प्रसार करता येऊ शकतो. यातून तयार होणारे समाजमन हे सशक्त आणि श्रद्धावान असेल. आपल्या संस्कृतीत नक्षत्रावरूनही झाडे लावण्याची सुद्धा मान्यता आहे. त्याचाही सखोल अभ्यास वास्तुशास्त्रज्ञांनी केला तर सर्वांगीण विचार करणारा वास्तुशास्त्रज्ञ अशी त्यांची महती निर्माण होऊ शकते. मधमाशांचे पोळे जर घरात केले तर घराला हानिकारक नसून उलट तुमच्या घरात निसर्गाला सुरक्षित स्थान तयार होऊ शकते. बागेमध्ये पक्ष्यांचे असणे हे रासायनिक फवारणी केली नाही तरच शक्य आहे. रासायनिक खतांद्वारे बागेतील जमीन आपण मृतप्राय करतो आहोत आणि हे खूप महान पातक आहे अशा गोष्टी घरमालकाला समजून सांगणे हे वास्तुशास्त्रज्ञ नक्कीच करू शकतात. त्यातून निसर्ग आणि मानव यांच्यातील संबंध दृढ होतील आणि नक्कीच भविष्य उज्ज्वल होईल यात शंका नाही. आज आपण वास्तुशास्त्रज्ञ कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणात मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले.
0: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहे. थोड्याच वेळात संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
0: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत मुक्ताबाईंवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख।
1: महाराष्ट्राला समृद्ध असा संत परंपरेचा वारसा लाभलेला असून या संत परंपरेच्या साहित्याचं फार मोठं गारूड महाराष्ट्रीय जनमानसाला व्यापून आहे। भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा मराठी साहित्यातील एक अत्यंत महत्त्वाचा असा तात्विक ग्रंथ मानला जातो आणि या ग्रंथाला आकार देणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या धाकट्या भगिनी म्हणून संत मुक्ताबाई सर्वांना परिचित आहेत। 13व्या शतकातील महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीत वारकरी संप्रदायात त्यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यांनी आपल्या अभंगांमधून अध्यात्म, भक्ती, समता आणि व्यापक मानव्याचा संदेश समाजाला दिला। अत्यंत अल्प अशा आयुष्यात नैराश्यावर मात करून जगण्याला प्रगल्भतेनं भिडलं पाहिजे असा संदेश देणारे त्यांचे ताटीचे अभंग मराठी संत साहित्यात प्रसिद्ध आहेत। संन्यासी झालेल्या व्यक्तीनं पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश करू नये या समाज संकेतामुळे त्यांच्या आईवडिलांना वाळीत टाकल्यामुळे लहानपणापासूनच मुक्ताई आणि त्यांच्या भावंडांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या। परंतु या दुःखातूनच त्यांच्या व्यक्तिमत्वात करुणा, सहिष्णुता आणि व्यापक मानवता विकसित झाली। जीवनातील संकटांकडे आध्यात्मिक तटस्थतेनं पाहत जगण्याला सहर्ष स्वीकारलं पाहिजे हा विचार त्यांच्या अभंगांमधून प्रभावीपणे व्यक्त झाला आहे। मुक्ताबाईंच्या जीवन तत्वज्ञानाचा गाभा म्हणजे समत्वभाव, निर्मळ भक्ती आणि भावनिक ताटस्थ्यानं निर्माण झालेलं सजग असं आत्मभान। त्यांच्या अभंगातून त्या सांगतात की संपूर्ण विश्वात एकच परमात्म तत्व वास करत असल्यामुळे जात, पंथ किंवा कोणत्याही सामाजिक भेदभावाला तसा काहीच अर्थ नाही। जगाच्या त्रासाला वैतागून जगावर रुसलेल्या, आजच्या भाषेत डिप्रेशनमध्ये गेलेल्या लहानशा ज्ञानदेवांची समजूत घालताना, संत स्वभावाचं वर्णन करताना त्या आपल्या अभंगात म्हणतात, योगी पावन मनाचा साही अपराध जनांचा। संतानं क्षमाशील, सहनशील आणि दयाळू असावं असा संदेश या ओळीतून त्या देतात। त्यांच्या अभंगांची संख्या फार मोठी नसली तरी त्यातील विचारांची खोली विलक्षण आहे। ज्ञानदेवांची समजूत घालताना त्यांनी लिहिलेले प्रसिद्ध असे ताटीचे अभंग हे संत साहित्यातील त्यांचं अत्यंत महत्त्वाचं योगदान मानलं जातं। संत ज्ञानेश्वरांनी जगाविषयीच्या घोर नैराश्यातून ताटी लावून घेतल्यावर मुक्ताबाईंनी त्यांना संत धर्माची आठवण करून देत म्हटलं, संत जेणे व्हावे तेणे जग बोलणे सहावे, विश्वरागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी। या ओळींमधून लोकांची निंदा, टीका किंवा अपमान शांतपणे सहन केल्यावरच संतपदाला पोहोचता येतं असं खूप सहज शब्दात त्या पटवून देतात। अर्थात मनाला जाणणारा राग, द्वेष, दुःखरूपी अग्नी विझवल्याशिवाय संतपदावर पोहोचणं अत्यंत कठीण आहे हे सांगताना चित्तवृत्ती पाण्यासारख्या शीतल ठेवण्याचं, समत्व साधण्याचं महत्त्व त्या ज्ञानदेवांना पटवून देतात। मुक्ताबाईंच्या भाषेचं वैशिष्ट्य म्हणजे साधेपणा, सहजता आणि अर्थगर्भता। भक्ती, वैराग्य, करुणा, आत्मज्ञान यासारख्या गहन विषयांना लोकांना समजेल अशा अत्यंत सहज सोप्या भाषेतून त्यांनी आपल्या अभंगातून व्यक्त केलं। जगावर रुसलेल्या, उदास झालेल्या ज्ञानदेव माऊलींना त्यांच्या निराश मानसिकतेतून बाहेर काढणारे, जगण्याचं एक सम्यक भान देणारे त्यांचे अभंग पाहून खरं तर संत मुक्ताबाईंना आद्य समुपदेशक म्हणावंसं वाटतं। आणि म्हणूनच संत मुक्ताबाई या केवळ संत साहित्याच्या अभ्यासकांनाच नव्हे तर सर्वसामान्य वाचकालाही अखंड प्रेरणा देत आहेत।
0: भक्तिगाता या मालेत आताच आपण ऐकला संत मुक्ताबाईंवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख। वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास।
3: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
2: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
4: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।
5: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
5: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
5: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
5: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
5: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
6: थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून।

आकाशवाणीचं पुणे केंद्र, सकाळचे 7:07 आणि 17 सेकंद झाली आहेत. ठीक 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील. तोपर्यंत काही संदेश.

0: प्रती तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचं डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय.
1: आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेखी या अंतर्गत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेट्टे हिरेमठ यांचा प्रवास.
2: एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडंसं कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का, आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान. आणि त्यानंतर डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.
3: अवकाळी वर्षा कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
1: जरूर ऐका येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
4: सतारीचे बोल असोत
5: के मंजुळ बासरे,
4: शततारांची संतूर असो
5: के मंगल सनई,
4: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
5: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी. दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी,
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
1: श्रोते हो, काही क्षणातच प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चेसाठी

सरकार तयार. नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा पंतप्रधानांचा इशारा. एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील सुदुंबरे इथं 3 हेक्टर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातील 177 तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यासही मंजुरी. आणि राज्यात काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटीचं प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं काल सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. या मुद्द्यावरून चर्चेची मागणी करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वद्रा तसंच पक्षाच्या इतर सदस्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी लोककल्याण मार्ग इथल्या आंदोलनस्थळी जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. नीट आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकारनं सहमती दर्शवल्यास आपण त्वरित आंदोलन मागे घेऊ असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या विषयावर चर्चा करण्याची मागणी सरकारनं मान्य केल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. मात्र जेव्हा सरकारची भूमिका काँग्रेस नेत्यांना कळवण्यात आली तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या आधीच्या भूमिकेतून माघार घेतली आणि आणखी काही मागण्या पुढे केल्या. त्यानंतर या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी वद्रा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तसंच विरोधी पक्षांच्या इतर सदस्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना नंतर सोडण्यात आलं. नीट पेपर फुटी प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. युवकांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या मंगल मिलन बैठकीत ते काल बोलत होते. पेपर फुटी हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या प्रतिनिधींनी काल केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांची भेट घेऊन विविध मागण्या लेखी स्वरूपात सादर केल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत, संजय राऊत यांनी काल आंदोलकांचे नेते अभिजित दिपके यांची नवी दिल्लीत भेट घेतली. दरम्यान नीट पेपर फुटीसह अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरात 3 आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील मौजे सुदुंबरे इथे 3 हेक्टर जमीन देण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या जमिनीवर एनडीआरएफचा कायमस्वरूपी तळ उभारण्यात येणार असून आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध प्रशिक्षणांसह विविध स्वरूपाच्या आपत्तींवर मात करण्यासाठीची कृती दलं तैनात राहणार आहेत. यामुळे राज्यात आपत्कालीन स्थितीत उपाययोजना करता येईल. या दृष्टीनं देशातील एकमेव अशा समर्पित नागरी दल म्हणून एनडीआरएफला ही जागा विनामूल्य भोगवटादार वर्ग 2 म्हणून मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर 2026-27 करता आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे, परभणी या 10 जिल्ह्यांची आणि 177 तालुक्यांची विस्तारित आकांक्षित जिल्हे तालुके म्हणून निवड करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथे डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच लोकायुक्त कार्यालयातील 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कार्यालयाची स्थापना करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जयंती आहे. या निमित्तानं त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित अजित स्मृती अवीट स्मृती या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचं मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं काल उद्घाटन झालं. या प्रदर्शनातून अजित पवार यांचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडण्यात आला असून त्यातून त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाची झलक यातून पाहायला मिळते असं मुख्यमंत्री म्हणाले.
1: त्यांचं संपूर्ण जीवन दर्शवणारी त्यांच्या लहानपणातली परिवारातली लग्नातली आणि त्यांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीतली विविध क्षण जी आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीनं या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. दादांचा जसा उमदा स्वभाव होता, त्यांचं जे हास्य होतं, कधी त्यांची कठोरता होती, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात. एकूणच हे प्रदर्शन पाहिल्यानंतर निश्चितपणे दादांचं व्यक्तिमत्व तर आपल्याला पाहायला मिळतंच, पण त्यासोबत अनेक आठवणी देखील या प्रदर्शनामुळे ताज्या होतात आणि दादांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी हे प्रदर्शन आवर्जून बघावं अशा प्रकारचं माझं आवाहन आहे.
0: या प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते. राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी राज्यातील सर्व राज्य विद्यापीठांमधील क्रीडा विभाग प्रमुख आणि क्रीडा संचालकांशी काल संवाद साधला. आजच्या युगात खेळ अतिशय स्पर्धात्मक झाले असून त्यात व्यावसायिकता आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी खेळ आणि क्रीडा प्रकारांना पोषक वातावरण तयार करून देशासाठी उत्तमोत्तम खेळाडू निर्माण करावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. या कार्यक्रमादरम्यान राज्यपालांनी स्वयंसिद्धा या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संबंधित महिला सक्षमीकरण पोर्टलच्या संदर्भात राज्यातील विद्यापीठ समन्वयकांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत फारसा समाधानकारक पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी पावसानं अजूनही ओढ दिली आहे. शेतकरी वर्गाला पुरेशा आणि सर्वदूर पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
2: गेल्या 2 महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा करणारा बळीराजा पावसानंतर काहीसा सुखावला असला तरी समाधान व्यक्त करत असतानाही त्याच्या मनात अजूनही चिंतेची छाया आहे. अल्निनोचा फटका बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यांना जवळपास बसला असल्याने गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. पावसापासून वंचित असलेल्या मात्र खामगाव आणि मोताळा तालुक्यात अल्निनोचा प्रभाव जास्त प्रमाणावर जाणवला. त्यामुळे मान्सून वेळेवर येऊनही बुलढाणा जिल्ह्यात दडी मारून बसलेला जिल्ह्यातील संपूर्ण 13 तालुक्यात पेरणी झाल्यानंतरही समाधानकारक पाऊस झाला नव्हता. पावसाअभावी जमिनीत ओलावा नसल्याने उगवलेली सोयाबीन, कपाशी, तूर, मूग ही पिके पिवळी पडून करपू लागली होती. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची तयारी सुद्धा केली होती. एकंदरीत च्या रिमझिम पावसाने शेतकऱ्यांना आशेचा किरण दिला असला तरी मात्र शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा अजूनही कायम आहे. खरीप हंगाम वाचवण्यासाठी आणि जलाशय भरण्यासाठी अजूनही मुसळधार पाऊस पडावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा.
0: रेशीम संचालनालय आणि भारतीय कृषी उद्योग फाउंडेशन अर्थात बायफच्या संयुक्त विद्यमानं गडचिरोली जिल्ह्यातील टसर इथे विशेष विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी कुटुंबांना शाश्वत रोजगार आणि उत्पन्न वाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प सहाय्यभूत ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत काल या प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आषाढी वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण काल माळशिरस तालुक्यात खुळूस फाटा इथं पार पडलं, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उभं रिंगण काल माळीनगरमध्ये पार पडलं. आज रात्री या पालख्यांचा मुक्काम अनुक्रमे भंडी शेगाव आणि पिराची किरोली इथल्या पालखी तळावर असणार आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची संततधार सुरू असून त्यामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागांमध्येही काल दिवसभर जोरदार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. पुणे आणि जालन्यातही काल संध्याकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. हवामान. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तर विदर्भात काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपर फुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चेसाठी सरकार तयार. नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा पंतप्रधानांचा इशारा. एनडीआरएफला पुणे

जिल्ह्यातील सुदुम्रे इथं 3 हेक्टर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातील 177 तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यासही मंजुरी. आणि राज्यात काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रति तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचं डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय.
1: आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेकी या अंतर्गत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेट्टे हिरेमठ यांचा प्रवास.
2: एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडंसं कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का, आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान. आणि त्यानंतर डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.
3: अवकाळी वर्षा कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
1: जरूर ऐका येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
4: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:22 झाली आहेत. दिनविशेष. ज्येष्ठ गायक मुकेश यांचा आज जन्मदिन. 22 जुलै 1923 या दिवशी त्यांचा जन्म झाला. आज दिनविशेषमध्ये त्यांना स्मरताना आपण ऐकणार आहोत त्यांनी गायलेलं हे मराठी चित्रपटगीत.

ज्येष्ठ गायक मुकेश यांचा आज जन्मदिन. त्यांनी गायलेलं हे मराठी चित्रपट गीत आपण ऐकलं. त्यांचं आज स्मरण करताना दिनविशेष अंतर्गत.

आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू म्हणजे आषाढी वारी. संतांच्या विचारांचा वारसा जपत लाखो वारकरी दरवर्षी भक्तिभावानं पंढरपूरच्या दिशेनं पायी प्रस्थान करतात. शेकडो वर्षांची ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेनं आणि उत्साहानं सुरू आहे. मात्र लाखो वारकऱ्यांचा हा भक्तीचा प्रवास सुरक्षित, सुव्यवस्थित आणि सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. वारीच्या मार्गांचं नियोजन, वाहतूक व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, आरोग्यसेवा, स्वच्छता, पिण्याचं पाणी, आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रण कक्ष तसंच विविध शासकीय विभागांमधील समन्वय या सर्व बाबींचं काटेकोर नियोजन केलं जातं. एका मोठ्या जनसमुदायाच्या व्यवस्थापनाचं उत्कृष्ट उदाहरण असलेल्या या नियोजन प्रक्रियेविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण जाणून घेणार आहोत. आणि या कार्यक्रमात आपल्याशी आज संवाद साधणार आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉ सुहास दिवसे सर. सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. वारीमध्ये वेगवेगळे घटक कार्यरत असतात. वारीचे विश्वस्त असतील, प्रत्येक दिंडीचे प्रमुख असतील, पोलीस यंत्रणा असेल, जिल्हा परिषद आणि इतर ज्या काही कर्मचारी अधिकारी काम करत असतील, ह्या सर्वांच्या बरोबर योग्य अशा प्रकारचं दळणवळण, संदेशाची देवाणघेवाण ही खूप महत्त्वाची बाब असते. आणि म्हणून कम्युनिकेशन म्हणजे दळणवळणासाठी काय व्यवस्था करावी लागेल याचाही विचार केला जातो. उदाहरणार्थ जे जे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्वांच्या टेलिफोन्स म्हणजे मोबाईल नंबरची यादी किंवा डायरी प्रकाशित केली जाते आणि ती त्या त्या प्रत्येकाकडं ती उपलब्ध असते. म्हणजे विश्वस्तांचे नंबर असतील, दिंडी प्रमुखांचे नंबर असतील, संबंधित विषयाशी जे अधिकारी काम करतात इन्सिडेंट कमांडर त्यांचे पण नंबर त्याच्यामध्ये दिलेले असतात. म्हणजे एखाद्या दिंडीला आरोग्यविषयक काही अडचण आली तर त्या क्षेत्रामधला कोणता अधिकाऱ्याला संपर्क करावा हे त्या दिंडी प्रमुखाला माहीत असतं. मग आरोग्य असेल, पाणीपुरवठा असेल, स्वच्छता असेल, पोलीस बंदोबस्त असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये ही जी काही माहितीची देवाणघेवाण आहे ही चालू राहते. याचबरोबर आपापसामध्ये अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा म्हणजे पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, आरोग्यामधलं प्रशासन यांच्यामधल्या समन्वयासाठी सुद्धा एक स्वतंत्रपणे कम्युनिकेशन चॅनेल असतात जेणेकरून याच्यामध्ये सुद्धा जी काही माहितीची देवाणघेवाण होते. पोलीस एवढे 10-15 लाख ज्या वेळेला वारकरी एखाद्या गावी जातात त्यावेळी तिथले मोबाईल टॉवर्स जॅम होऊन जातात. एवढा ताण त्याच्यावर करू मग त्याच्यासाठी बेस स्टेशन्स, त्याच्यासाठी रिपीटर स्टेशन, त्याच्यासाठी मोबाईल टॉवर्स हे सर्व नियोजन केलं जातं आणि मग त्या त्या ठिकाणी हे जे काही टॉवर्स असतात ते तिथून उभे केले जातात आणि त्यासाठी ज्या जे काही मोबाईल सेवा देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या स्वतःहून पुढे येतात जेणेकरून या ज्या दळणवळणा माहितीच्या देवाणघेवाण किंवा दळणवळणामध्ये कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये. आणि मग आपत्तीच्या वेळेला सगळ्यात जर महत्त्वाचा काही जर भाग असेल तर योग्य माहिती योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं याच्यामध्येच त्या व्यवस्थापनाचं यश अवलंबून असतं. आणि म्हणून दळणवळण आणि संदेशवहन याच्यासाठी आवश्यक उपाययोजना हा सगळ्यात महत्त्वाचा घटक या पूर्ण नियोजनामध्ये निश्चित पडतो. पालखी मार्गावर वारकरी जेव्हा मार्गस्थ होतात त्यावेळेला वेगवेगळ्या मुक्कामाच्या ठिकाणी ते थांबत असतात, विसाव्याच्या ठिकाणी थांबतात आणि अशा ठिकाणी शहरांमध्ये पण मुक्काम करतात आणि अशा ठिकाणी शौचालयाची व्यवस्था हा सगळ्यात मोठा असा याला म्हणूयात की महत्त्वाचा घटक आहे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जर 10-15 लाख वारकऱ्यांची जर शौचालयाची व्यवस्था करायची असेल तर त्याचं नियोजन करणं खूप खूप जिकिरीचं असतं. म्हणून मग प्रत्येक वेळेला किती प्रकारची शौचालयं आपल्याकडे उपलब्ध आहेत याचा आढावा घेतला. मग ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक शौचालयं असतील, शासकीय वेगवेगळ्या याच्यामधनं शौचालयाची निर्मिती झाली असेल तर काही मंगल कार्यालयामध्ये शौचालय असू शकतात, काही हॉटेल्समध्ये शौचालय असू शकतात, त्याची पूर्ण माहिती घेऊन त्याचं लोकेशन कुठे आहे ते पण निश्चित

जातं आणि त्याच्यानुसार मग आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी लागणारी फिरती शौचालय किती लागतील, टेम्पररी शौचालय किती निर्माण करावे लागतील याचं पण नियोजन केलं जातं. आता कितीही म्हणलं तरी शौचालय अपुरीच पडतात, म्हणून पुणे जिल्हा प्रशासनाने एक 2-3 वर्षापूर्वी खूप छान उपक्रम केला. याच्यामध्ये शासनाने ग्रामीण भागामध्ये व्यक्तिगत शौचालयाकरता एक मोहीम हाती घेतली होती आणि घरटी आता त्याच्यासाठी अनुदान दिलं गेलं आणि लोकांना प्रवृत्त केलं गेलं की तुम्ही स्वतःच्या घरामध्ये शौचालय बांधा. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये व्यक्तिगत शौचालयांची संख्या खूप वाढलेली आहे. आणि मग विचार असा आला की मग जर या व्यक्तिगत शौचालयांचा जर वापर केला गेला तर मोठ्या प्रमाणावर शौचालय उपलब्ध होऊ शकते. पूर्वी वारी ज्यावेळेला गावी यायची त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये त्यांची ठरलेली मुक्कामाची ठिकाणं असतात, ठरलेली घरं असतात आणि ती कुटुंब त्या वारकऱ्यांची व्यवस्था करतात. पण आता वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असेल तर वारकऱ्यांच्या या गरजा जर पूर्ण करत असतील तर ती फार मोठी सेवा होऊ शकते. हा एक चांगला विचार गावागावांमधनं पोचवला गेला आणि ज्या व्यक्तीला मग आपल्या घरातलं व्यक्तिगत शौचालय वारकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करून द्यायचं असेल तर त्याची संमती घेण्यात आली आणि मग त्याच्या शौचालय जर तो देत असेल तर त्याच्यासाठी आवश्यक असणारा पाणी पुरवठा तिथं व्यवस्थित होतो का नाही याची पण जबाबदारी शासनाने घेतली. आणि मग गावामध्ये ज्यावेळी वारकरी गेले तेव्हा असे जे काही व्यक्तिगत शौचालयाचा वापर करू देणाऱ्या घरांवर पांढरे झेंडे लावण्यात आले आणि वारकऱ्यांनी माहिती देण्यात आली की ज्या घरावर पांढरा झेंडा आहे त्या व्यक्तीनं किंवा त्या कुटुंबानं आपलं शौचालय आपल्याला त्या वापरासाठी खुलं ठेवलेलं आहे आणि त्या अर्थी ती एक वेगळी सेवा वारकऱ्यांची ते कुटुंब करू इच्छितं. आणि याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 90,000 जास्त जी काही व्यक्तिगत शौचालय ती वारकऱ्यांना वापरण्यासाठी उपलब्ध झाली आणि त्यामुळं मग सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची घाण होणं किंवा दुर्गंधी पसरणं हे प्रमाण खूप कमी झालं आणि त्याच्यातून निर्माण होणारी रोगराई पण खूप कमी झाली. आणि या ही जी काही चळवळ आहे ज्याच्यामध्ये केवळ पांडुरंगाला जाण्याच्या ऐवजी जो पांडुरंगाला जातो तो वारकरीच पांडुरंग आहे तो समजून सेवा हा जो काही मूळ त्या सगळ्या वारकरी संप्रदायाचा किंवा एकूणच वारीचा जो आत्मा आहे तोच लोकांना जर व्यवस्थित समजला आणि उत्साहाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांनी त्याला प्रतिसाद दिला, नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि हे खूप छान उपक्रम वारीमध्ये प्रत्येक गावागावामध्ये आपल्याला आता पाहायला मिळतो. वारकरी ज्या वेळेला मार्गस्थ किंवा मार्गक्रमण करत असतात त्यावेळेला स्वच्छता एक महत्त्वाचा विषय असतो. ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये स्वच्छता करण्यासाठी संबंधित यंत्रणा वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना करतात. मग स्वच्छतेसाठी आवश्यक असणारे कारण मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो त्यासाठी मग त्या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करणार, वाहतूक कशी करणार, त्यासाठी मग वेगळ्या गाड्या, घंटा गाड्या किंवा त्या ठिकाणी कचरा उचलण्याची वेगळी व्यवस्था ह्या सर्व गोष्टी ह्या महानगरपालिकेमार्फत किंवा ग्रामपंचायतमार्फत केल्या जातात. जिल्हा परिषदेमार्फत पण याला निश्चितपणे मनुष्यबळ, गाड्या सगळं दिल्या जातात आणि हा कचरा एकत्रित केल्यानंतर पुन्हा त्याची विल्हेवाट कशी लावायची त्याही बाबतीमध्ये नियोजन केलं जातं. आता या सर्व कार्यक्रमामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये पण वेगळे काही विषय हाताळले गरजेचे असतं. उदाहरणार्थ जेव्हा देहू आणि आळंदी व दून महानगरपालिका क्षेत्र पुणे किंवा पिंपरी चिंचवडमध्ये वारकरी येतात त्यावेळेला बरेच वारकऱ्यांना तिथल्या रस्ते कुठले आहेत, कुठल्या मार्गाने मार्गस्थ व्हायचं, कुठल्या मार्गाने जाऊ नये किंवा त्या ठिकाणी ट्रॅफिकचं नियोजन संबंधित पोलीस यंत्रणेने कसं केलेलं आहे याची माहिती त्यांना नसते. मग त्यासाठी माहिती पथकं त्या ठिकाणी निर्माण करणं किंवा दिशादर्शक फलक लावणं किंवा त्याच्यामध्ये बॅरिकेड्स करणं हे पोलिसांच्या सहकार्यानं संबंधित महानगरपालिका करते. त्या रस्त्यांची डागडुजी करणं, त्या ठिकाणी जर फांद्या वाढल्या असतील, झाडं वाढल्या असतील तर त्याची साफसफाई करणं, मुक्कामाच्या ठिकाणी साफसफाई करून तो त्या ठिकाणी मुक्कामाची चांगली व्यवस्था करण्यासाठी जी जे आवश्यक उपाययोजना आहे ते संबंधित वॉर्ड ऑफिसर महानगरपालिकांचे हे करत असतात. आणि मग याच्यामध्ये CCTV खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो. दोन्ही पोलीस मुख्यालय याच्यामध्ये ज्या वेळेला बंदोबस्त देतात त्यावेळेला महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी, चौकाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी ट्रॅफिकचे इश्यूज आहेत त्या ठिकाणी CCTV त्याच्यावर नियंत्रण केलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणी वॉच टॉवर्स उभा केले जातात की गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी किंवा जर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असेल तर त्यासाठी वेगवेगळे उपाययोजना करण्यासाठी पोलीस दलं तैनात केली जातात, त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची निर्मिती केली जाते. त्यामुळे पोलिसांचा जो काही त्याच्यामधला महत्त्वाचा जो भाग आहे तो एकतर पालखी आणि पालखीबरोबरचे येणारे ज्या काही दिंड्या आहेत त्यांना सुरक्षितता देणं, त्यासाठी मग पायलट कार्स, त्यासाठी एस्कॉर्टच्या कार्स किंवा ते मनुष्यबळ, हा एक म्हणजे पालखीची सुरक्षितता हा एक महत्त्वाचा भाग. आणि त्याच्याबरोबर मग
त्याच्यासाठी अनुषंगिक जे ट्रॅफिक मॅनेजमेंटचा पार्ट आहे, मग जड वाहनं कुठून सोडणार, दुचाकी कुठून सोडणार, चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी कसा मार्ग चांगला करणार, यासाठी मग बॅरिकेड्स करणं, दिशादर्शक फलक लावणं, माहिती पथक माहिती देण्यासाठी

0: यासाठी पथकं उभारणं किंवा स्टॉल्स उभारणं, हे वॉच टॉवर्स उभारणं, या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि याचं कम्युनिकेशनसाठी मग कंट्रोल रूम्समध्ये पण अशा प्रकारची व्यवस्था केली जाते की जेणेकरून एखादी जर घटना अनुचित घडली त्या ठिकाणी तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी काय व्यवस्था करता येईल याचं पण नियोजन केलं जातं. तर यामध्ये मग हा जो समन्वय जो असतो, महानगरपालिका आयुक्त असतील, महानगरपालिकेचे इतर वॉर्ड ऑफिसर आणि त्यांचे कर्मचारी अधिकारी, पोलीस यंत्रणेचा सगळ्यात संपूर्ण एवढा प्रचंड मोठा, ज्याच्यामध्ये अगदी दिवसभर त्या सर्व आणि रात्रीसुद्धा सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना आणि या ज्या गोष्टी ज्या आहेत ट्रॅफिकच्या बाबतीतल्या उपाययोजना, यासाठी खूप मोठा समन्वय आवश्यक असतो. आणि शहरी भागामधलं पालखीचं नियोजन हे खूप अवघड आहे, आणि शहरामध्ये एकतर जागेची कमतरता असते, शहरामध्ये संसाधनं जरी जास्त असली तरी ती संसाधनांचा वापर चांगल्या पद्धतीनं करणं हे पण खूप मोठं चॅलेंज असतं. शहरामध्ये मुळातच गर्दीची ठिकाणं मोठ्या प्रमाणावर असतात आणि मग त्यासाठी मग शाळा बंद करणे, सुट्टी देणे किंवा वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वेगवेगळे आदेश पारित करणं, हे सर्व आदेश हा सुद्धा त्या व्यवस्थापनाचा एक भाग असतो. मग त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पालखी मार्ग असेल त्या ठिकाणी दारूची दुकानं बंद करणे, कत्तलखाने बंद करणे, त्या ठिकाणी हॉटेल्समधल्या खाद्यपदार्थांची तपासणी करण्यासाठी पथकाची निर्मिती करणे किंवा ह्या सर्व गोष्टींसाठी वेगवेगळे आदेश पारित करावे लागतात. आणि आपत्ती व्यवस्थापन किंवा त्या त्या कायद्यातल्या तरतुदी वापरून जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी किंवा संबंधित समजा अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी हे सर्व त्याच्यामध्ये आदेश पारित करतात आणि त्याच्यानुसार त्याची पाहणी करतात आणि त्याचा जर त्या कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कारवाई पण केली जाते. त्यामुळे अशा विविध संस्था किंवा विविध कार्यालय आणि त्यांच्यामधले हे विविध सर्व गोष्टी करणं हा एक आणि त्याच्यामध्ये समन्वय राखणं हा खूप असा जिकिरीचा असा भाग असतो आणि त्यासाठी त्याचं नियोजन अत्यंत काटेकोरपणे केलं जातं आणि अंमलबजावणी पण खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं जातं. या सर्व सोहळ्यामध्ये अनेक उत्साही नागरिक काहीतरी करावं या भावनेने येतात. मग अशा प्रकारच्या जे काही स्वयंसेवकांचं सुद्धा मदत प्रशासन घेतं आणि मग आपण या स्वयंसेवकाची नोंदणी करतो. मग एखादं कॉलेज असेल त्या कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, एखादं कार्यालय असेल तिथले काही कर्मचारी असतील, त्यांना विशिष्ट कामासाठी नेमून दिलं जातं, त्यांचं प्रशिक्षण घेतलं जातं. होमगार्ड्स किंवा इतर अशा प्रकारच्या जे काही यंत्रणा आहेत, NCC असतील, NCC कॅडेट्स असतील, त्यांचा पण वापर केला जातो. आणि मग त्यांना वेगवेगळ्या उदाहरणार्थ स्वच्छता, उदाहरणार्थ सुरक्षितता, उदाहरणार्थ गर्दीचं नियंत्रण, ट्रॅफिक नियंत्रण, ह्या अशा छोट्या छोट्या किंवा वैद्यकीय काही त्याच्यामध्ये जर काही मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असतील, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील, त्यांचा सुद्धा आपण वापर करून घेतो, त्यांना पण आपण प्रशिक्षण देतो. प्रशासन त्यांना जबाबदारी निश्चित करून देतं, त्यांच्या कुणीतरी नोडल ऑफिसर असतो त्याच्यावरती जबाबदारी टाकली जाते. आणि मग पालखीच्या त्या काळामध्ये ही सर्व मंडळी उत्स्फूर्तपणे मात्र ठरवून दिलेलं काम व्यवस्थित करतात.
1: श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक सोहळा नाही तर श्रद्धा, शिस्त, सामाजिक एकता आणि व्यवस्थापन कौशल्य यांचा अतिशय सुंदर मिलाप आहे. लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाकडून केले जाणारे सूक्ष्म नियोजन, विविध विभागांचा समन्वय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे वारीचं व्यवस्थापन अधिक सक्षम होत आहे. आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण पालखी सोहळ्याच्या नियोजनामागील प्रशासनाची भूमिका, त्यामागची व्यापक तयारी जाणून घेतली. या महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केल्याबद्दल यशदाचे महासंचालक आणि पुण्याचे माजी जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे सर यांचं मनःपूर्वक आभार. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोतेहो, तर पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:40 झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.

0: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
0: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
5: बेडेकर तयार मसाला.
0: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार अजित सर.
6: नमस्कार.
0: अजित सर, बेडेकर उत्पादनांची वेगवेगळी श्रेणी आहे, तर ह्याच्यामध्ये सात्विक श्रेणी सुद्धा आहे, हे नेमकं काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल.
6: खरंय, म्हणजे आम्ही बेडेकर लोणचीवाले आणि मसालेवाले म्हणून प्रसिद्ध आहोत, परंतु त्याचबरोबर आम्ही वेगवेगळ्या इतर श्रेणींची उत्पादनं बनवतो. म्हणजे जसं काही लसूण चटणी, शेंगदाणा चटणी अशा एकूण 5 प्रकारच्या चटण्या आम्ही बनवतो. त्याचप्रमाणे वेगवेगळी इन्स्टंट मिक्सेस, म्हणजे खमण ढोकळा मिक्स, गुलाबजामुन मिक्स, बेसन लाडू मिक्स, अशी वेगवेगळी इन्स्टंट मिक्सेस बनवतो. वेगवेगळे फ्रोझन फूड्स बनवतो. त्याचबरोबर नमकीन, म्हणजे आपले चिवडा, चकली ह्या पद्धतीच्या वस्तू बनवतो. ह्या सर्व उत्पादनांमध्ये आम्ही काही उपवासाची पीठ बनवतो, जसं की शिंगाडा पीठ, राजगिरा पीठ, उपवास भाजणी. आता हे उपवासासाठी कंझ्युम होतात म्हणून आणखीन त्याच्याकडे नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन बनवलेली उत्पादनं असल्यामुळे त्याला सात्विक उत्पादनं अशी आम्ही एक नामकरण केलंय. आणि ही सात्विक उत्पादनांची श्रेणी ही आमची भरपूर प्रसिद्ध आहे.
0: अरे वा, श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं. 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डरसाठी संपर्क 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747, आमची वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, जसं आता तुम्ही म्हणालात की सात्विक श्रेणी ही तुम्ही उपवासासाठी खास केलेली आहे, तर यांना सात्विक असं नामकरण का केलेलं आहे?
6: कसं आहे, आपल्या शास्त्रांमध्ये उपवासासाठी काय वस्तू चालतील काय नाही चालतील ह्याच्याबद्दल फार उहापोह केलेला आहे. तर त्यामुळे उपवासाला चालणाऱ्या वस्तू, आता आपण पुरी भाजी खाऊ शकत नाही, परंतु राजगिऱ्याच्या पुऱ्या बनवल्या आणि बटाट्याच्या भाजीला तूप जिऱ्याची फोडणी दिली तर ती पुरी भाजी आपण खाऊ शकतो. तर अशा पद्धतीच्या ज्या चालणाऱ्या वस्तू आहेत, ह्या वस्तू ह्या उपवासाच्या दिवशी कन्झम्पशन भरपूर पद्धतीने होतं. आणखीन ह्या खरोखरच पचायला हलक्या आहेत आणि म्हणून ह्यांचं आम्ही नामकरण सात्विक असं केलं. तर बेडेकरांची ही जी उत्पादनं राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ वगैरे आहेत, ती खरोखर सात्विकही आहेत. आणखीन जे व्रतवैकल्यांचे दिवस असतात की ज्या वेळेला ह्या अशा उत्पादनाची गरज असते तेव्हा ते वापरले जातात, म्हणून ह्याला आम्ही सात्विक नामकरण केलंय.
0: अच्छा, व्रतवैकल्यांसाठी सुद्धा अशी खास सात्विक बेडेकरांची उत्पादनं आहेत. पण श्रोते हो, त्याचबरोबर कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी सुद्धा खास बेडेकरांची उत्पादनं आहेत. 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डरसाठी संपर्क 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747. पुन्हा भेटूयात बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
6: नमस्कार.
0: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
0: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
5: बेडेकर तयार मसाला.
7: बेडेकर मसालेवाले हा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात भावधारा.
0: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.

0: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
1: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
0: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात

अंजली विघ्ने यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतरचना वा गो काळे यांची होती आणि याबरोबरच श्रोतेहो भावधारा कार्यक्रम आता संपला. या प्रसारणात यानंतर भावगीतांचा आपण आनंद घेणार आहोत 8:40. आता 8 वाजतायत. सुरुवातीला समाचार प्रभात हिंदीतून बातम्या, 8:15 मॉर्निंग न्यूज इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 8:30 आपण ऐकणार आहोत पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणीचं पुणे केंद्र, सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी, संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपरफुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. भविष्यातील परीक्षांमध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करावेत, पंतप्रधानांचं आवाहन. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग दुसऱ्या दिवशी तहकूब. INS मालवण या पाणबुडीरोधक युद्धनौकेचं आज जलावतरण. आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आता सविस्तर बातम्या. नीट पेपरफुटीचं प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं काल सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. या मुद्द्यावरून चर्चेची मागणी करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा तसंच पक्षाच्या इतर सदस्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी लोककल्याण मार्ग इथल्या आंदोलनस्थळी जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. नीट आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकारनं सहमती दर्शवल्यास आपण त्वरित आंदोलन मागे घेऊ, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या विषयावर चर्चा करण्याची मागणी सरकारनं मान्य केल्याचं केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. मात्र जेव्हा सरकारची भूमिका काँग्रेस नेत्यांना कळवण्यात आली तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या आधीच्या भूमिकेतून माघार घेतली आणि आणखी काही मागण्या पुढे केल्या. त्यानंतर या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तसंच विरोधी पक्षांच्या इतर सदस्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांना नंतर सोडण्यात आलं. नीट पेपरफुटी प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. युवकांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही, असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या मंगल मिलन बैठकीत ते काल बोलत होते. पेपरफुटी हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी काल नवी दिल्लीतील डॉ राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट देऊन तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली तसंच लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलला भेट देऊन आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राजधानीतील सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्वरित हलवण्याचे निर्देश दिले आहेत. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा आदेश दिला. वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्यास सरकारचा कोणताही आक्षेप नाही, असं केंद्र सरकारच्या वतीनं बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं. दरम्यान नीट पेपरफुटीसह अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा प्रत्येकी 3 तहकूब करण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत एकंदर सुमारे 58 कोटीहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली आहेत, अशी माहिती राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. यापैकी 32 कोटीहून अधिक जनधन खाती महिलांची असून सुमारे 45 कोटीहून अधिक खाती ग्रामीण आणि निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत, असं त्यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उत्तर मॅसेडोनिया देशाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापार परिषदेला संबोधित केलं. बाल्कन आणि युरोपियन बाजारपेठांसाठी औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचं संयुक्त उत्पादन करून उत्तर मॅसेडोनियामध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारताचा औषध निर्माण उद्योग सज्ज आहे, असं राष्ट्रपती म्हणाल्या.
या दौऱ्यात त्यांनी भारत आणि उत्तर मॅसेडोनिया यांच्यातले आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचं आवाहन केलं. राष्ट्रपती मुर्मू आज पोगजे इथल्या मदर तेरेसा स्मारकाला भेट देणार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपती मुर्मू आज उत्तर मॅसेडोनियाचा आपला दौरा संपवून रोमानियाकडे रवाना होतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज तामिळनाडूतल्या कोईम्बतूर आणि तिरुप्पूर या शहरांना भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते कोईम्बतूर इथल्या GKNM नर्सिंग कॉलेजच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसंच तिरुप्पूरमधल्या अविनाशी लिंगेश्वर शिवमंदिरालाही भेट देणार आहेत. INS मालवण ही पाणबुडी रोधक युद्धनौका आज भारतीय नौदलात समाविष्ट केली जाणार आहे. कर्नाटकातील

दरबार इथं आज या युद्धनौकेचं जलावतरण होणार आहे. देशाच्या स्वदेशी जहाज बांधणी उपक्रमातील हा एक आणखी महत्वाचा टप्पा आहे. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील. चंदीगडमध्ये आजपासून ब्रिक्स देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या परिषदेला सुरुवात होत आहे. ब्रिक्स देशांमधील आरोग्य सुरक्षा, साथीच्या रोगांविरुद्ध लढा देण्याची सज्जता, डिजिटल आरोग्य, नवोन्मेष, परवडणाऱ्या औषधांची उपलब्धता, पारंपरिक पूरक आणि एकात्मिक औषधं, निरोगी जीवनशैली, मानसिक आरोग्य यासारख्या क्षेत्रांमधील सहकार्य मजबूत करण्यावर या मंत्रीस्तरीय बैठकीत चर्चा होईल असं केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी सांगितलं. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी सज्जता ही या बैठकीची मुख्य संकल्पना आहे. इराणनं त्यांचा अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिका जोरदार हल्ला करेल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते काल व्हाईट हाऊसमध्ये लेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आऊन यांच्यासोबत चर्चा करताना बोलत होते. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजांवर इराणनं हल्ला केल्यास अमेरिका 10 पट अधिक तीव्रतेनं प्रत्युत्तर देईल असंही ट्रम्प यांनी सांगितलं. दरम्यान इराणचा अमेरिकेबरोबरचा संघर्ष वाढत असताना सर्वोच्च नेते मुज्तबा खामनेई यांच्याशी समन्वय अधिक दृढ करण्यात आला असून सरकारी निर्णय आता त्यांच्या मार्गदर्शनानुसार घेतले जात आहेत असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी सांगितलं. अफगाणिस्तानमधील नुरिस्तान इथल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतानं काल अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अन्न पदार्थ आणि इतर मदत साहित्य पाठवलं. या कठीण काळात भारत अफगाण जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममधील नामची जिल्ह्यातल्या समरडुंग इथल्या एनएचपीसी कंपनीच्या बोगद्यात सोमवारी झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. आणखी 13 जण बोगद्यात अडकले असावेत अशी शक्यता आहे. या बोगद्याच्या बांधकामादरम्यान आत अडकलेल्या मिथेन वायूचा स्फोट झाल्यानं आणि त्यानंतर दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. या घटनेचं कारण शोधण्यासाठी सविस्तर तपास केला जाईल असं एनएचपीसीनं म्हटलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आगामी FIH विश्वचषकासाठी हॉकी इंडियानं 20 सदस्यांच्या पुरुष संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत सिंग भारतीय संघाचं नेतृत्व करेल. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज पीव्ही सिंधूची लढत उन्नती हुडा हिच्याशी होणार आहे तर पुरुष एकेरी गटात भारताच्या लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी तसंच पुरुष दुहेरीतील जोडी MR अर्जुन आणि हरिहरन अमसा करुणन तसंच मिश्र दुहेरीतील रोहन कपूर ऋत्विका शिवानी गद्दे आणि तनिषा क्रास्टो ध्रुव कपिला या जोड्याही आज मैदानात उतरतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात गुजरात, पूर्व राजस्थान आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच पुढील 3 दिवसात आसाम, मेघालय, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, उत्तराखंड, पश्चिम राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपरफुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. भविष्यातील परीक्षांमध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करावेत पंतप्रधानांचं आवाहन. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग 2 दिवशी दिवसभरासाठी तहकूब. भारतीय नौदलाची पाणबुडीरोधक युद्धनौका INS मालवणचं आज जलावतरण. आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

कार्यक्रमातले हे सुरुवातीचं गीत रंगराज लांजेवार यांचं होतं. मोहिनी बर्डे यांनी गायलं होतं आणि संगीत होतं प्रभाकर धाकडे यांचं.

दशरथ पुजारी यांनी गायलेलं सदानंद डबीर यांचं गीत आपण ऐकलं. सुगम संगीत आपण ऐकत आहोत भावधारा कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

गीताली पुंडकर यांनी गायलेलं इंदिरा संत यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं गजाननराव वाटवे यांचं. आणि कार्यक्रमात शेवटी ऐकूया

समूह स्वरातलं गीत आपण ऐकलं. मधुवंती सप्रे यांच्या गीताला संगीत होतं भूमानंद बोगम यांचं, आणि याबरोबरच भावधारा सुगम संगीत कार्यक्रम आता संपला. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजले आहेत. अज्ञात मुंबई क्रमशः वाचन आज भाग 72.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा दुसरा भाग.
1: पंचम जॉर्ज यांनी मुंबईचा उल्लेख

0: वे ऑफ इंडिया असा केला तो अगदी योग्य होता. याचा शब्दशः अर्थ भारताचं प्रवेशद्वार असा होतो. पण मूळ भूमीपासून काहीसं तुटलेलं, बेटाबेटांनी तयार झालेलं एवढंच ते मुंबई शहर. प्रत्यक्ष गेटवे ऑफ इंडियाचा जन्म होण्याच्या अर्ध्या शतकापूर्वीपासूनच भारतासारख्या खंडपराय देशाचं प्रवेशद्वार म्हणून त्याची ख्याती पसरायला सुरुवात झाली होती.
1: एकोणीसाव्या शतकाचा उत्तरार्ध मुंबईला जागतिक ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं महत्वाचा ठरला होता. 1853 मुंबईत प्रवासी रेल्वे सुरू झाली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी 1854 मध्ये मुंबईत कापड गिरणी व्यवसायाची सुरुवात झाली. पुढच्या 4-5 वर्षात मुंबईत आणखीन बऱ्याच गिरण्या सुरू झाल्या होत्या. मुंबईत यंत्रयुग सुरू झालं. च्या उठावानंतर ब्रिटिश भारताचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेण्यात आला आणि मुंबईसह संपूर्ण भारत थेट ब्रिटिश राजसत्तेच्या अंमलाखाली आला. व्यापारी ब्रिटिशांनी उद्योग व्यवसायाला चालना द्यायला सुरुवात केली. रेल्वे आणि गिरण्या यांच्यामुळे मुंबईतला व्यापार उदीम आधीच बहरू लागला होता. त्याला आता सत्तेचं बळ मिळालं. देशोदेशीच्या भांडवलदारांनी गुंतवणुकीसाठी आणि देशभरातल्या लोकांनी रोजगाराच्या शोधात मुंबईच्या दिशेनं धाव घेतली. मुंबईतला व्यापार आणि लोकसंख्या वाढायला लागली.
0: याच सुमारास म्हणजे 1860-61 मध्ये अमेरिकेत नागरी युद्ध पेटलं आणि अमेरिकेतून इंग्लंडला होणारी कापसाची निर्यात थांबली. त्याचा चांगलाच फायदा मुंबईला झाला. 1863 सुमारास रेल्वे बोरघाट ओलांडून दख्खनच्या पठारावर पोचले आणि जवळपास त्याच सुमाराला मुंबई आणि गुजरात जोडणारी रेल्वे लाईन सुरू झाली. रेल्वेच्या माध्यमातून मुंबईत मोठ्या प्रमाणावर कापसाची आवक सुरू झाली आणि मुंबई बंदरातून त्याची निर्यात सुरू झाली. मुंबईतला गिरणी व्यवसाय सुद्धा फुफावला. मुंबईतला व्यापार वाढला. मुंबईतल्या गिरण्या आणि इंग्लंडची मागणी यामुळे कापसाला सोन्याचा भाव आला. कापसाला पांढरं सोनं असंही म्हटलं जाऊ लागलं. मुंबईतले व्यापारी अडते यांनी या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. मुंबईत लक्ष्मी पाणी भरू लागले.
1: लोक आणि संपत्तीचा ओघ मुंबईत सुरू झाला. जागांचे भाव वाढले. समुद्रात भराव घालून जमीन संपादन करणं म्हणजेच रेक्लमेशनची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यात वाढ झाली. सन 1864 अखेरीला मुंबईत 10 गिरण्या, 31 बँका, 16 फायनान्शियल असोसिएशन्स, 8 लँड रेक्लमेशन कंपन्या, 10 शिपिंग कंपन्या, 20 इन्शुरन्स कंपन्या आणि 62 जॉईंट स्टॉक कंपन्या होत्या. 1855 पूर्वी यातल्या 10 इन्शुरन्स कंपन्या आणि काही बँका सोडल्या तर इतर काहीही अस्तित्वात नव्हतं. मुंबईत सुरू झालेल्या या भांडवल पुरवठा संस्थांमध्ये भारतीय लोक होते, तसेच लंडन, चीन, ऑस्ट्रेलिया अशा परदेशातले लोकही होते. मुंबईत भरभराटीस आलेल्या व्यापाराची माहिती आणि महती तेव्हापासूनच जगभर पसरायला लागली होती.
0: या सुमारास सर बार्टल फ्रियर या द्रष्ट्या गव्हर्नरच्या हातात मुंबईची सूत्र आली. 1862 त्यानं फोर्टची तटबंदी तोडण्याचा निर्णय घेतला आणि या तटबंदीत कोंडलेल्या मूळ मुंबई शहराला वाढीसाठी मोकळं केलं. शहराची पुनर्बांधणी सुरू झाली. अमेरिकन नागरी युद्ध 1865 सुमारास संपलं. अमेरिकेतून कापसाची निर्यात पूर्ववत झाली आणि त्याचा अपरिहार्य परिणाम मुंबईच्या व्यापार जगतावर झाला. कॉटन बूमचा फुगा फुटला. मुंबईच्या व्यापारात आलेली तेजी एका रात्रीत मंदीमध्ये बदलली. रावाचे रंक झाले. प्रेमचंद रायचंद सारख्या कॉटन किंगचा अक्षरशः बाजार उठला. आपल्या मालिकेतल्या लालबागच्या गोष्टीतले लालबाग बंगल्याचे मालक दादाभाई पेस्तनजीही यात सापडले. त्यांच्या वारसांना एखाद्या महालासारखा असा हा लालबाग बंगला आणि इतर मालमत्ताही विकावी लागली. पण ही परिस्थिती फार काळ टिकली नाही. मुंबईच्या वाढीचा वेग मंदावला पण थांबला मात्र नाही. मुंबई कोणत्याही आपत्तीला फार काळ शरण जात नाही हा इतिहास तेव्हापासूनचा आहे. यावेळी मुंबईला सावरण्यासाठी इजिप्तचा सुवेज कालवा कारणीभूत ठरला.
1: 1869 मध्ये सुवेजचा कालवा वाहतुकीसाठी खुला झाला. तत्पूर्वी युरोप अमेरिकेशी समुद्रामार्गे होणारा भारताचा व्यापार केप ऑफ गुड होप मार्गे व्हायचा. संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून येणारा हा मार्ग वास्को द गामा यांना शोधलेला होता आणि भारतात येण्यासाठी तोच एकमेव मार्ग उपलब्ध होता. या मार्गानं भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या कालिकत, कोची किंवा मुंबई आणि पूर्व किनाऱ्यावरच्या बंदरांपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. हा मार्ग कमालीचा लांब होता. सर्व काही सुरळीत असलं तरी या प्रवासाला किमान 4-5 महिने लागायचे. वाटेत लागणाऱ्या आफ्रिका खंडाच्या पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावरील बंदरात थांबे घेत यावं लागायचं. या बंदरांचं शुल्क भरावं लागायचं. समुद्री चाच्यांद्वारे लुटमारीची भीतीही होतीच, शिवाय वेळोवेळी उद्भवणारी नैसर्गिक प्रतिकूलताही होती. त्यामुळं हा प्रवास अत्यंत महाग, वेळेचा अपव्यय करणारा आणि असुरक्षित होता. पण इतर पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळं या मार्गानेच व्यापार चालायचा.
0: सुवेजचा कालवा सुरू झाल्यानंतर लंडन ते मुंबई बंदर हे अंतर एकदम निम्म्याहून कमी झालं. या प्रवासाला फार तर एका महिन्याचा कालावधी लागायला लागला. साहजिकच प्रवास खर्चही कमी झाला. समुद्री चाचे, वादळं यांची भीतीही कमी झाली. युरोप अमेरिकेतून व्यापारी माल घेऊन निघालेलं जहाज इजिप्तच्या पोर्ट सईद इथं सुवेज कालव्यात शिरल्यावर येमेनच्या आखातातून बाहेर पडायचं ते थेट मुंबई बंदरातच. भारताच्या दिशेनं येणाऱ्या बहुसंख्य जहाजांना सुवेज कालव्यातून मुंबई बंदरात येणं सुलभ झालं. मुंबईच्या बंदरात हा माल उतरवल्यानंतर रेल्वेच्या माध्यमातून तो संपूर्ण देशात वितरित करणं सोपं झालं. युरोप अमेरिकेतून येणारी व्यापारी मोठ्या प्रमाणावर थेट मुंबई बंदरात येऊ लागली. या मार्गावर समुद्री चाच्यांची भीती नव्हती. साहजिकच युरोप अमेरिकेतून मुंबईच्या दिशेनं होणारं दळणवळण वाढलं. परिणामी व्यापार वाढला आणि मुंबईची भरभराट पुन्हा सुरू झाली.
1: आज आपण ऐकला गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा दुसरा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई क्रमशः वाचन आपण ऐकलं. आज आपण ऐकला भाग 72. 9:10 झाली आहेत. चित्रपट संगीत गीतबहार.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट अरे संसार संसाराणी, संगीत होतं अनिल अरुण यांचं.

0: संगीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं आणि चित्रपट खरा वारसदार.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स. सोबत नवीन कारही घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जावयाची जात या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार प्रभाकर जोग. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

इलाही जमादार यांचं गीत आपण ऐकलं. वैशाली सामंत यांनी गायलं होतं. मनोज शैलेंद्र यांचं संगीत होतं. आणि चित्रपट सूर्योदय एक नवी पहाट याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. यानंतर चित्रपट संगीत सकाळी 10 वाजता. आता 9:30 वाजले आहेत. भावधारा.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: आता गीत बहार कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत चित्रपट संगीत।

0: विश्वजीत जोशी यांचं गीत आपण ऐकलं, रोहित राऊत यांनी गायलं होतं. चित्रपट प्रेमाची गोष्ट 2 आणि संगीत होतं अविनाश विश्वजीत यांचं.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील

0: मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
0: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता।
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
0: प्रवेश निःशुल्क।
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
0: उत्सव नवचैतन्याचा।

मिली सांभाळ कोण तुझी गते जाळ लख होऊ दे आभाळ आयु देग तू होऊ देग जागर तुझाच आता गोंधळ अंबे

अजय गोगावले आणि सहकलाकारांनी गायलेलं सालबर्डी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मुकुंद भालेराव यांच्या गीताला संगीत दिलं होतं पद्मनाभ गायकवाड यांनी.

अपर्णा मयेकर आणि सहगायिकांनी गायलेलं आई तुळजा भवानी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. ही गीतरचना अम ब कोळी यांची होती आणि संगीतकार सदाशिव गुजर. चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत गीतबहार कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

वैशाली सामंत आणि प्रदीप कदम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. मुरळी चित्रपटातलं हे गीत मोहन बेदरकर यांचं होतं, संगीतकार राधाचंद्र. गीतबहार कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

गुलकंद चित्रपटातलं प्रशांत मडपुआर यांचं गीत आपण ऐकलं. वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांनी गायलं होतं. संगीतकार अविनाश विश्वजीत. आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. सकाळचे 10:30 आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित कार्तिक कुमार यांचं सतारवादन राग अलैह्या बिलावल. विलंबित तसंच द्रुतगत 3 तालात, त्यांना तबला साथ प्रवीण करकरे यांची. पंडित कार्तिक कुमार यांचं सतारवादन राग अलैह्या बिलावल.

त्यांच्या प्रवासाबद्दल आणि सिनेमाच्या प्रवासाबद्दल. नट म्हणून काय असतो आणि नटाचं स्ट्रगल काय असतं आणि कसं उभं राहावं लागतं काय असतं, ह्या सगळ्या सगळ्यांविषयी आज आपण ऋषिकेश जोशी यांच्याबरोबर बोलणार आहोत. तेव्हा जरूर जोडले गेलेले राहा प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीसोबत. आत्ता सकाळचे 11 दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि भेटूया 11:05 सहज संवादमध्ये. पण आत्ता आधी दिल्लीहून हिंदीतल्या बातम्या.

0: सगळ्याकडनं उदंड उदंड शुभेच्छा आणि आकाशवाणीचेही अत्यंत मनापासून आभार की उद्या 100 वर्ष पूर्ण होण्याच्या आदल्या दिवशी मला बोलावलं आणि गप्पा मारण्याची सकाळी सकाळी गप्पा मारण्याची ही संधी दिली. खरं म्हणजे माझं सगळं आयुष्य हे आतापर्यंत सगळं जे आहे ते कोणत्या वेळेला गप्पा मारण्याचं गेलेलं असल्यामुळे त्यामुळं इरिस्पेक्टिव्ह ऑफ सेशन इन अ डे आपण गप्पा कधी मारू शकतो. आता पहिल्या प्रश्नाकडे घ्यायचं म्हणजे माझा जन्म आता कोल्हापूरचा, त्यामुळं मी लहानपणी जेव्हा म्हणजे माझ्या आठवणीतलं जे मंदिर परिसर, कारण माझं घर हे मंदिराच्या अत्यंत शेजारी, तर म्हणजे आमचा जो महाद्वार रोड जो मुख्य रोड जो आहे जे महाद्वार जे मंदिराचं जे मुख्य दरवाजा जो आहे, मंदिराचे चार दरवाजे आहेत चारी दिशांचे, तर त्यातला जो महाद्वार जे आहे जे मुख्य दरवाजा त्याच्या समोरचा जो रोड आहे त्याला महाद्वार रोड असंच म्हटलं जातं. ऍक्च्युली रोडवरनं जायचं झालं तर एक 50 पावलं चालावं लागतं, पण पूर्वी मंदिराला लागूनच घर होतं ते आता ज्या बोळात वाडा आहे ऍक्च्युली त्या बोळाचा एंड हा डायरेक्ट मंदिराकडे असायचा. त्यामुळे पूर्वी माझ्या काहीशे वर 70-50-60 वर्षांपूर्वी वाड्यातनं बाहेर पडले की उजव्या बाजूला सहज 10 पावलामध्ये मंदिर, तेव्हा नंतर ती भिंत घातली त्यामुळे ह्या सगळ्या मुळांचे जे ऍक्सेसेस होते बंद केले. पण आता कोल्हापूर शहराबद्दल मी श्रोत्याला नवीन वेगळं काय सांगायचं, एक तर कोल्हापूर हे महालक्ष्मीचं देवस्थान अंबाबाई, महालक्ष्मी म्हणण्याच्या कोल्हापूरच्या लोकांना महालक्ष्मी म्हणजे अंबाबाई हेच नाव, लहानपणापासून आम्हाला अंबाबाई हेच नाव, त्या अंबाबाईला महालक्ष्मी ते खूप आत्ता नंतर नंतर म्हणायला लागलेले आहेत लोक. त्यामुळे असा तो कपिल मुनींचं वास्तव्य असलेल्या असे सगळे जे पुराणातले संदर्भ सापडतात. आपल्या घराकडे ते कपिलेश्वर मार्केट पण आहे आणि तिथे कपिल मुनींचं मंदिर पण आहे छोटस, त्यामुळे ते पुराणात असा उल्लेख आहे की लक्ष्मीला जिथे वास करायचा होता म्हणून जे त्यावेळेचं जे काय जागा सिलेक्ट केल्या असतील वरून अशा की कुठे उत्तम आपल्याला एखाद्या नवीन गावात जायचं असेल तर काय काय बघितलं जातं, तर जिथे हवा चांगली आहे आणि जिथं पाणी आहे अशा जागा आपण जास्तीत जास्त बघतो. समतल हवा उत्तम, निसर्ग अप्रतिम आणि पाणी भरपूर, आणि तो जनरली आता कोल्हापूरला जाऊन आलेला प्रत्येक माणूस जो आहे, अजूनही आता एवढं आधुनिकीकरण झालं, ट्रॅफिक वाढलं, सगळं झालं, ते जाऊन आलेला एक माणूस म्हणतो कोल्हापूरला जाऊन आलेला फार भारी वाटतं, त्या गावात काहीतरी मजा आहे, एक मॅग्नेटिक फील्ड आहे त्या गावामध्ये.
1: खरंय हो.
0: आणि ते त्या आध्यात्मिक परंपरेतनच निर्माण झालेलं ते व्हायब्रेशन आहे सगळं. आणि खरंच अत्यंत निसर्गरम्य, कारण आजूबाजूचे परिसर ज्योतिबाचा डोंगर, पन्हाळा गड, कोल्हापूर कसं आहे ते जे म्हणजे मुख्य आपण पुण्यावरनं मुंबईला जाताना हायवेवरनं आत जावं लागतं ना 5 किलोमीटर वगैरे, तर तिथून कोकण आणि दक्षिण भारत म्हणजे कोल्हापूर असं जर सर्कल केलं तर त्या परिघावरून आपण वेगवेगळ्या दिशेला जर रेगा मारल्या तर जसे तसे रस्ते, त्यामुळे कोल्हापूर जसं की कोकणातून वर येणारा माणूस जो आहे घाटावर त्याच्यासाठी ते महत्वाचं, मग वेगवेगळे मार्ग आहेत, वेगवेगळे घाट आहेत, त्याच्यामुळे ते सेंटर प्लेस राहिलीच, आणि त्याच्यामुळे आजूबाजूचा 15-20 किलोमीटरचा परिसर हा कायमच हिरवागार, अत्यंत आल्हाददायक. पंचगंगा नदीचं पाणी हे कोल्हापूरचा माणूस आणि पंचगंगा नदी हे जन्मजात इक्वेशन असतच ना. आता अशा ज्या गावामध्ये हवा अप्रतिम आहे, ज्या गावामध्ये पाणी भरपूर आहे, ती जमीन सुपीकच असायला पाहिजे आणि सुपीक जमिनीमध्ये धान्य पिकणं हाच तर तिचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे सुबत्ता ही त्या शहरामध्ये

0: तिचा पूर्वापार बसून आलेली आहे, त्यामुळे लोक आहे दोन वेळचं खाऊन पिऊन सुखी.
1: शांत कोल्हापूर आहे, कोल्हापूरची माणसं एकदम शांत अशी सगळी.
0: नाही हे जरा धाडसी विधान होईल, कोल्हापूरची माणसं शांत
1: शांतपणे जगतात असं म्हटलं रे.
0: तसंही नाहीये खरं.
1: अच्छा बरं,
0: शांतपणानं जगतील असंही नाहीये. आमच्याकडे माणसं उपद्व्यापी फार ग. कारण काय माहितीये का, की आताही असं जनरली दिसतं आपल्याला की एखादा कोणीही घे माणूस, आता पुण्या मुंबईत कसं एखादी व्यक्ती बाबा जॉब करते आहे कुठंतरी वेगळ्या कंपन्यात किंवा अमुक तमुक कुठेही कुठलाही जॉब करते, शिक्षक असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, अमुक असेल, तमुक असेल, त्याच्या दिवसभरामध्ये तेवढा एक असतो उद्योग असतो ना प्रायमरी. फार कमी लोक असे असतात की नोकरीच्या व्यतिरिक्तही काहीतरी उद्योग करतात. पण कोल्हापुरात हे एक्झॅक्टली उलट आहे. तुला 100 पैकी 99 माणसं अशी मिळतील, एखादाच असतो तो त्याच्या मुख्य जॉब पेक्षा वेगळं काही करत नाही. 99 माणसं तुला अशी मिळतील की तो सकाळी नोकरीला जाण्याच्या आधी एक काहीतरी उद्योग करेल, मग तो नोकरी करेल, मग नोकरी नंतर आणि परत दोन उद्योग करेल संध्याकाळच्या वेळेला. पण शेती हा इंटिग्रल पार्ट, शेती केली म्हणजे बाकी काम करायचं असं नाही. लोक नोकरी सरकारी नोकरी करता करता सुद्धा शिकवण्या म्हण, पतपेड्या म्हण, दुकान टाकले म्हण, दूध व्यवसाय, किराणा माल, अन्य काय ना काहीतरी उद्योग. त्यामुळे कोल्हापूरचा माणूस हा पहिल्यापासून उद्योगी, तो एका कुठल्या तरी कामात फार रमलाय असं तुला दिसणार नाही. तो एका वेळेला तीन तीन चार चार गोष्टी उत्पन्न ते स्रोत, आणि उत्पन्नापेक्षाही ना त्याच्यामध्ये गुंतवून ठेवणे. आता ज्या गावची हवा उत्तम आहे, ज्या गावचं पाणी भरपूर आहे, तिथं जनधान्य भरपूर पिकतं, अशा गावचा माणूस मुळचा जन्मजात जर म्हणजे त्या अर्थानं समृद्ध असेल साध्या गरजांच्या बाबतीमध्ये, तर त्याला त्याची मनोवृत्ती ही आनंददायी असणं हे स्वाभाविकच आहे. म्हणून मग त्या आनंददायी स्वभावामध्ये तो एका मिळालेला वेळ जो स्वतःला कुठल्या ना कुठल्या तरी उद्योगात रमाण करणारा अशीच माणसं म्हणजे मी लहानपणापासून पाहिली. आता मी कोल्हापुरातनं बाहेर पडलो आणि इतकी वर्ष झाली मला कोल्हापूर सोडून, म्हणून मला तटस्थ आणि त्रयस्थपणे बघता येतं लोकांकडे की काय आहे माझ्या गावचं वेगळं वैशिष्ट्य. तर मला हे दिसतं आणि मग त्यातनं एक वेगळं काय आहे, त्या आमच्या मातीमध्ये एक वेगळा गुण आहे ना की अत्यंत दिलखुलास मोकळेपणा. माणसं मोठ्या आवाजात बोलतायत, मोकळेपणानं बोलतायत, राग ही मोकळेपणानं व्यक्त केला जातोय, हास्यही तितक्याच गडगडाटी, मनात काही ठेवायचं नाही काही. ज्याला उद्याची भ्रांत नसते ना तो माणूस आज तब्येतीत जेवतो की नाही.
1: बरोबर आहे.
0: ज्याला उद्याची भ्रांत आहे तो राखून ठेवतो. ते आमच्याकडे माणसांच्या मनोवृत्तीचं पण असंच आहे. तो काही राखून विकून ठेवत नाही काय. तो आत्ता जेवढं वाटलंय ना त्याच्यापेक्षा तो जरा 1.5-1.5 पटीनं जास्तच व्यक्त होतो. कौतुक करायचं तर वाटेल तेवढे करेल, शिवाय द्यायचं तर जास्तच देईल. आणि आयुष्य आनंदात उत्तम एन्जॉय करणे. आणि मग एन्जॉय करण्याचा प्रकार काय आहे, तर त्याच्यामध्ये आपला उद्योगधंदा जो आहे, काम काज वगैरे आहे ते झालं, पण त्याच्या बरोबरीनं माणसाला आनंद हा रोजच्या जगण्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी कलेत आहे बघ. कर्तव्य म्हणून तुम्ही तुमची कामं करता, पण मनाचा आनंद जो आहे तो तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी कलेत तुम्ही गुंतवून ठेवताच.
1: बरोबर.
0: आणि हे प्रत्येकानं आता लॉकडाऊन मध्ये लोकांनी अनुभवलं की काहीच करण्यासारखं नाही आहे. फक्त परिस्थितीच नव्हती, जे काय पैसे, जे काय जे काय प्रत्येकाची अवस्था असेल तशी, तसे सगळे समानता फिल्वर आले. लोकांना साक्षात्कार झाला की काय लागतं बाबा रोजच्या जगण्याला, तर दोन वेळेला बेताचं जेवण असलं तरी झालं, मग त्याच्या व्यतिरिक्त करायचं काय. तर अशी तरी व्यक्ती मला सांगशील का की जी त्या सगळ्या कालखंडात कोणत्या ना कोणत्या तरी कलेच्या व्यतिरिक्त कुठलाही फॉर्म असू दे तो सोडून जगू शकलेली आहे. माणसं अशा वेळेला ज्याला चित्रकलेत रममाण माहित आहे तो चित्र काढतो, काहीतरी कोणाला संगीत शिकायचं शिकतो, गाणी म्हणतो, अभिनय करतो, रांगोळ्या काढणे, पाकशास्त्र माणूस हा आनंदासाठी जगण्यासाठी कुठल्या तरी कलेचं माध्यम असल्याशिवाय, त्यामुळे तो त्याला कुठला ना कुठला तरी एक छंद असतो आणि तो कलेशी संबंधित असतो. आणि ते आमच्याकडे त्या प्रमाणात म्हणूनच कर्तव्याच्या पलीकडे उरलेल्या वेळेचा कलेचा आस्वाद हा कोल्हापूरचा हे आहे. म्हणून तर भारतातले 100 चित्रकारांची यादी काढली तर त्यातले 60-70 तुला कोल्हापूरचे मिळतील. शिल्पकार जर बघायचे झाले तर अग्रगण्य जागतिक दर्जाचे शिल्पकारांची संख्या कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात होती. म्हणून त्या म्हणजे पहिली चित्रपट सृष्टी म्हणून कोल्हापुरातच होती ना. नाटक व्यवसाय विष्णुदास बाबांनी 1843 ला पहिलं नाटक केलं. आता त्याचे सुद्धा गंमत बघ की जाता जाता सरळ जे जग चाललंय ना तसं काहीतरी करेल तर तो कोल्हापुरी माणूस खोचला, तो काहीतरी उफराट वेगळंच काहीतरी करेल. त्यामुळे तो बोलतानाही फार सुसंगत सरळ उत्तर देईल याची गॅरंटी नाही आहे. तो काहीतरी वेगळंच म्हणजे समोरच्याला कळेल असं, अधिकच कळेल असं, त्याच्यामुळे त्या विनोद निर्मितीची मुळे त्या मातीतच हवेतच आहेत. आता जुन्या काळाच्या एवढ्या सगळ्या पहिल्या ज्या 1843 ते 1863-20 वर्षात ज्या सगळ्या नाट्य संस्था निघाल्या त्या सगळं आळत्या आळतेगावाची आळतेकर नाटक कंपनी, इचलकरंजी इचलकरंजीकर नाटक मंडळी, सांगलीकर नाटक मंडळी अशा सगळ्या गावांच्या नावानं होत्या. पण एकमेव कोल्हापूरची नाट्य कंपनी तिचं नाव काय होतं? चित्त चक्षु चमत्कारिक नाटक मंडळी.
1: काय काय
0: सरळ लिहितील की नाही कोल्हापूरकर? नाही आमचं असं नाही. कुठं सरळ कुठं काय सांगायचं?
1: परत परत एकदा सांग काय.
0: चित्त चक्षु चमत्कारिक नाटक मंडळी अशी नाटक मंडळीचं नाव होत. आमचं काहीतरी वेगळं प्रत्येक वेळेला असतंच गे. तुझं सरळ कुठलं काय आहे? मग कुस्ती. कुस्ती हा महत्वाचा भाग, कुस्तीचं केवढं मोठं केंद्र.
1: बरोबर. हो.
0: आणि ते कायमस्वरूपी राहिलं. अर्थात महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर गेल्या 25 वर्षात कोल्हापूरच्या बाहेर कुस्ती खूप वेगवेगळ्या नगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल इथे ती पसरली आणि उत्तम पैलवान त्यांना आले. पण कुस्ती म्हटलं की कोल्हापुरी इक्वेशन जे आहे ते होतच पहिल्यापासून.
1: बरोबर. आणि आता तू
0: आणि महाराजांनी त्यावेळेला ते युरोपात जवळ आले होते त्यांनी ते ग्रीकचं थिएटर बघितलं होतं आणि त्याचं इथं थिएटरपेक्षा मग त्या थिएटरची प्रतिकृती म्हणून त्यांनी खासबाग मैदान बांधलं. कुस्तीसाठी स्वतंत्रपणे मैदान बांधलेलं भारतातलं पहिलं मैदान आहे ते कुस्तीचं.
1: अच्छा. आणि हे
0: कुस्तीने काय आखाडा असतो ना, मोकळ्या जागी होऊ शकतो.
1: बरोबर बरोबर.
0: आखाडे भरपूर होते वेगवेगळ्या ठिकाणी मैदानात किंवा अशा ठिकाणी कुस्तीचं हे केलं जात. पण कुस्तीसाठी स्टेडियम प्रेक्षक बघायला येणार आहेत, त्यांची बैठक व्यवस्था आहे आणि त्या स्टेडियम आणि एक निश्चित अशी कुस्तीचं मैदान. कुस्तीचं मैदान ही गोष्टच भारतातलं पहिलं मैदान त्यांनी त्यावेळेला बांधलं. त्यामुळं त्यावेळेच आत्ताचं पाकिस्तान पण तेव्हापासून जे इव्हन परदेशी मल्ल वगैरे सुद्धा हे सगळे कोल्हापुरात येऊन मैदानात येऊन गेलेले आहेत. आणि मग कलाकार काय गं, वादक म्हणू नकोस, गायक म्हणू नकोस, गायक गायन क्षेत्राची एवढी मोठी पंढरी कोल्हापुरी.
1: बरोबर. आणि ते केशवराव भोसले जे नाट्यगृह आहे ते 100 वर्ष आता ते पाडलंय ना. आणि
0: पाडलं म्हणजे ते मागच्या 2 वर्षापूर्वी ते जळालं.
1: पण
0: 9 ऑगस्ट
1: नाही पण त्याचा
0: दिवशी ते जळालं.
1: हो. त्याचं वैशिष्ट्य हे की 100 वर्षाहून पण तिथे नाटकं होतच होती तिकडे.
0: एकमेव एकमेव थिएटर शिल्लक होत. आता भारतातली सगळी जर नाट्यगृह जर बघितली तर त्याच्यामध्ये 100 वर्षापूर्वीच नाट्यगृह अभावानं काही आहेत. पण तिथे नाटकाचा प्रयोग होतच होते असं नाही. हे एकमेव थिएटर शिल्लक राहिलं होतं जिथे प्रॅक्टिसिंग थिएटर जिथे तिकीट काढून लोक येत होते त्या वास्तूला त्याचा एक ते झिजलेल्या पायऱ्या ते लाकूड त्याच्यावर त्या भिंती त्या भिंतीच्या चिरा कलाकाराला एक जो असतो ना त्या वास्तूचा एक स्पंदन असतात ती,
1: हो हो,
0: म्हणजे जाणवतो की अरे इथे कोण कोण अर्थात

0: जेव्हा ते एकूण थिएटर जेव्हा बांधलं त्यावेळेला त्या थिएटरचं अजून वैशिष्ट्य असं की त्यावेळेला वेगवेगळी संस्थानं जी होती भारतातली त्या संस्थानिकांनी नाट्यगृह संस्थानांसाठी बांधलेलीच होती. लोक संस्थानात नाटक बघायला जायचे होते. हे पहिलं नाट्यगृह असं की ते महाराजांनी सामान्य लोकांसाठी खुलं केलं की संस्थानातलंच पण ते संस्थानापेक्षा वेगळ्या जागी राजवाड्यात नव्हे पण वेगळ्या जागी जिथे सामान्य माणूस पण येईल. त्यामुळं असा कुठलाच कलावंत नाही त्या काळचा, असा कोणताही कलावंत नाही त्यावेळेचा की ज्यानं कोल्हापुरात कला सादर केलेली नाही. मग तो त्यावेळेचे अग्रगण्य अभिनेते असोत, वक्ते असोत, चित्रकार असोत, शिल्पकार असोत, गायक असोत, ते एक सेंटरच होत ते.
1: बरोबर,
0: पिढ्या घडत जातात ना.
1: हो बरोबर, आता पिढ्या घडत जातात असं तू आत्ता म्हणालास, तर हे कसं तुझा प्रवास कसा काय सुरू झाला
0: अभिनय? स्वाभाविक, माझे पिताश्री, माझे वडील चंद्रकांत जोशी हे कोल्हापुरातले एक म्हणजे उद्योगी व्यक्तिमत्व आणि त्यांचा व्याप एवढा होता की ते ऍक्च्युली तरी ते उत्तम चित्रकार, चित्रकलेसाठी ते मुंबईत आले. जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये ऍडमिशन घेतली म्हणजे अमोल पालेकर आणि हे वगैरे ते एका बॅचचे, त्यांना चित्रकला आणि कलाक्षेत्रच करिअर म्हणून निवडायचं होतं. पण घरची आजोबांची म्हणजे भावंड जबाबदाऱ्या सगळ्या याच्यामध्ये त्यांना मुंबई सोडून परत कोल्हापूरला जावं लागलं. तिथे गेल्यावर घरची जबाबदारी पार पाडण्यासाठी शाळेची नोकरी हा भाग जरी असला तरी तेवढ्यावर कुठला माणूस गप्प कुठला कोण बसतोय तो त्याचे उद्योग करतच राहतो ग. तस नोकरीच्या व्यतिरिक्त चित्रकला, शिल्पकला, चित्रपट या सगळ्या गोष्टी ते वर्षानुवर्ष म्हणजे 25-30 वर्ष थिएटरला बोर्ड जो असायचा त्याच्यावर नाटकाचं नाव बदलेल पण नेपथ्यकार म्हणून त्यांचं नाव कायम कॉमन असायचं. कारण नेपथ्य शहरातल्या अनेक वेगवेगळ्या रचना ज्या आहेत म्हणजे टाउन प्लॅनिंग मधले काही महत्वाचे हे वेगवेगळ्या संस्था म्हणजे बालजी पेंढारकर सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उभी राहिली तेव्हा 5 वर्ष ते संस्थेचे पहिले संचालक म्हणून त्यांनी काम केलं. शाहू स्मारकचे संचालक म्हणून त्यांनी काम केलं. ते गेले तेव्हा ते कलानिकेतन संस्थेचे म्हणजे अध्यक्ष होते. मग रोटरी क्लब, जेसीज क्लब, संस्कार भरतीचं 25 वर्ष त्यांनी काम केलं. हे सगळं नोकरी सांभाळता सांभाळता आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच 63 जे नाट्य संमेलन होतं जे कोल्हापुरात झालं त्याचे ते कार्याध्यक्ष होते. त्यांनी सगळी जबाबदारी घेतली होती ती आणि त्यामुळे मोठमोठे कलाकार माझ्या लहानपणी मी अनेक कलाकारांना पाहिलेलं आहे पण तेव्हा ती माणसं लौकिक अर्थानं केवढी मोठी होती हे आम्हाला लहानपणी कशाला कळते ग. त्यामुळे घरी पु ल देशपांडे येऊन गेलेले, मग कुमारजी अगदी पार म्हणजे मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतली अनेक दिग्गज मंडळी घरी येऊन गेलेली आहेत. बासू भट्टाचार्यांपासून मग शरद तळवळकर वगैरे शूटिंगला आले की कायम घरी दादा असोत नसोत ते घरी यायचे. त्यांचा अत्यंत घरचा संबंध होता. नुसते कलाकार असं नाही वेगवेगळे साहित्यिक म्हणजे रणजित देसाई हे दादांना मोठ्या बाबासारखे होते त्यामुळे तेही घरी राहिलेले आहेत. बालबा केळकर म्हणजे पीडीए संस्था ज्यांनी स्थापन केली नाट्य क्षेत्रातले एक अत्यंत बुजुर्ग नाव आणि शिक्षक आणि इतिहास म्हणजे जे महाभारताचे खंड त्यांनी जे लिहिले हे आम्ही त्यांनी लिहिलेले खंड वगैरे हे आम्ही मोठेपणे बघितले ग. पण आम्हाला त्यावेळेला ते घरी असायचे तेव्हा ते राहायचे त्यामुळं त्यांच्या बरोबरच आम्ही सकाळचा नाटक करताना महाभारताच्या कथा आम्ही अशा ऐकलेल्या आहेत.

0: त्यांच्याकडनं. आणि मग अशी चूक म्हणजे के बी कुलकर्णी सारखा एक मोठा चित्रकार, असे चित्रकार म्हणू नकोस, शिल्पकार म्हणू नकोस. आता बाबूराव पेंटरांचे जे चिरंजीव रवींद्र मेस्त्री, ते वडिलांचे माझे शिक्षक गुरु, आणि भालजी पेंढारकरांकडं दादा कायमच म्हणजे 30 वर्ष असा कुठलाच दिवस नाही की संध्याकाळी त्यांच्याकडे त्यांचा भयंकर विश्वास होता. त्यांच्या अनेक सगळ्या निर्णयांमध्ये आणि याच्यामध्ये माझ्या वडिलांची भूमिका कायम तिथे राहिली, त्यामुळे तो राबता होता लोकांचा, अनेक लेखक अनेक साहित्यिक. त्याच्यामुळे तेव्हा कोल्हापुरात ऍक्टिव्हिटी फार व्हायची, अनेक वेगवेगळे लोक त्यांची व्याख्यानं चालणे. इव्हन मी कॉलेजमध्ये असताना सुद्धा
1: तू हे हा सगळा घरचा सगळा असा वारसा होता.
0: त्याच्यामुळे झालं असं की नाट्य चळवळ कोल्हापुरात वर्षानुवर्ष आहे, राज्य नाट्य स्पर्धा दरवर्षी ज्या चालतात तशा कोल्हापुरात ही स्पर्धा व्हायच्या, आणि वडील शाळेत शिक्षक, त्यामुळे त्याच शाळेत आम्ही शिकणार, त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. तेव्हा ज्या शाळेमध्ये आपले वडील शिक्षक आहेत त्या शाळेमध्ये तुला किती फार आगावपणा करता येईल, शक्यता नाही ना?
1: अजिबात नाही.
0: आणि आमच्याकडे त्यावेळेला संस्काराची पद्धत म्हणजे काय, तुमची चूक काय झालीये हे तुम्हाला कळायच्या आज 2 मुस्काटीत पडायचा काळ होता तो.
1: हो बरोबर.
0: आणि मग ते आम्ही तशाच त्या ढाकात वगैरे, पण ते मला आठवत तसं की वाटीतनं आपलं शिरा दिल्यासारखं हे घ्या, हा शिरा का हे घे संस्कार असा काळ नव्हता ग तो
1: नव्हता बरोबर.
0: त्यामुळं ते हा ती शिकवण जी आहे ती त्याची सुरुवात महारापासून व्हायची. पण म्हणून काय आमच्या ढाक्यामध्ये आमचं बालपण फार काय काय म्हणायचं कोमेजलं वगैरे असं काही नाही, आम्ही उपद्व्यापीच होतो जन्मजात, त्याची त्याला पालक म्हणून कल्पनाच होती. त्यामुळे आमचा ओढ सगळा खेळाकडं होता माझा लहानपणी, पण आम्ही 4 भावंड आणि संध्याकाळी एकदा नाही 4थीत वगैरे असेल आम्ही जेवायला बसलो असताना वडील म्हणाले नाटकात काम करणार का, आता त्यांनी ते मलाच काय विचारलं हे तर ते वडीलच आहेत. त्यामुळे मी म्हटलं का म्हणजे आम्हाला तेव्हा काय काहीही नवीन तर कशाला नाही म्हणायचं कुठलं काय कारण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय की मी मला हे कायमच म्हणजे तुम्ही कोणत्या काळात जन्माला येता त्या काळाचा तुमच्या जगण्यावर खूप पगडा असतो ना, आणि मग ते काय तुमच्या हातात नाही तुम्ही कोणत्या काळात जन्माला येता, पण तुम्हाला त्याचं बेस्ट म्हणजे मी का ब्लेस्ड मानतो स्वतःला की आमचं सगळं तरुणपणापर्यंत म्हणजे निम्म आयुष्य आमचं प्री मोबाईल एरामध्ये गेलं, टीव्ही नव्हता आणि मोबाईल वगैरे हे असलं काही नव्हतंच मुळात. तेव्हा आम्ही आमचं हायर एज्युकेशन होईपर्यंत मोबाईल नव्हता, त्याच्यामुळे आम्ही जे काही भरपूर काय काय वाचलो खेळलो आणि जी आयुष्याची मजा घेतली, आणि मग नंतर हाही आधुनिक काळ बघितला, मग तेव्हा काय की उरलेल्या वेळात करणार काय पोरं अशी कुठली कुठल्या घरची गप्प बसतात अशी, त्यामुळे उपद्रव भयंकर. काय काही नवीन शिकायचंय नवीन काही करायचंय असं की आम्ही लगेच तयारच असायचो, सगळीच मुलं असतात. मला त्यांनी विचारलं नाटकात काम करणार का, म्हणलं हो. आणि मग दुसऱ्या दिवशी घेऊन गेले मला ते देऊल क्लबला. मग प्रभाकर वर्तक ज्याने भरपूर राज्य नाट्य स्पर्धांमध्ये देऊल क्लबच्या माध्यमातून खूप नाटक डिरेक्ट केली, उत्तम अभिनेते, त्यांची एकांकिका होती अंकुर नावाची आणि ती राजू फुलकरांनी लिहिली होती, ती वर्तक डिरेक्ट करत होते. मग त्याच्यात एका लहान मुलाचं काम होतं माझं, मग ते मी अगदीच लागतो उठीत ग, मग ते मला त्यांनी वाचून दाखवलं म्हणजे वाचत होते ते, आणि जिथे माझी एंट्री एकांकिकेत ज्या क्षणाला माझी एंट्री व्हायची तिथपर्यंत येऊन ते म्हणाले की इथपर्यंत तू झोपलेला असतोस, तर मी एकदम चिडलो, म्हटलं नाही नाही मी झोपले बिपले नाही मी सगळं ऐकतोय असं चिडून एकदम. ते म्हटले नाही हा बरोबर हा नटच आहे, हा पहिल्याच दिवशी हा एकदम त्याला इतका आत्मसन्मानाचा आहे. मला काय वाटलं ते मला म्हणतात की आतापर्यंत तू झोपला होतास, तर मला वाटलं नाही मी काही झोपलेलं नाही, म्हटलं मी ऐकतोय. सगळे जेवढे हसले आणि मग ते म्हटले की नाही हा हाच पाहिजे हा मुलगा. मग मी ते पहिल्यांदा काम केलं त्या एकांकिकेत, ती एकांकिका गाजली, ती दूरदर्शनवर त्यावेळेला नंतर दाखवली, त्यावेळेला एकांकिका दूरदर्शनला दाखवणं हे म्हणजे एवढं जागतिक दर्जाचं काहीतरी असं वाटण्याचा काळ होता ना तो.
1: बरोबर, खूप अभिमान वाटायचं, कौतुक वाटायचं
0: खूप. नाही तेव्हा दूरदर्शनला दाखवणार म्हणजे काय तर पुढे मागे ही एकांकिका दूरदर्शनला दाखवणार आहेत या गोष्टीच्या रूपामध्ये. तेव्हा आमच्याकडे टीव्ही पण नव्हता ग, आणि मग ती वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये झाली. आता तेव्हा मला काही कळायला मार्ग नाही कुठल्या स्पर्धा आहेत, काय आहे त्याचं महत्व काय आहे. आणि मला त्या एका कणकवलीच्या स्पर्धेमध्ये अभिनयाचं उत्तेजनार्थ पहिलं आयुष्यातलं पारितोषिक मिळालं. कारण ते त्या सर्टिफिकेटवर ही नावं किती मोठी आहेत हे कळायला आम्हाला फार वर्ष लागली. पण तेव्हा आत्ता मागवळून बघतो अरे बापरे, म्हणजे मधू मंगेशकर ज्यांनी ते बक्षीस दिलेलं होतं. आणि मग ते पण तुम्ही लहानपणी शाळेत जेव्हा अभिनय वगैरे करता किंवा असं जेव्हा करता संस्थांमध्ये ते काय तेव्हा काय तुम्ही समजून उमजून केलेलं नसतं, ते तुमच्या उत्स्फूर्त बाल्यावस्थेतला आविष्कार म्हणूनच असतं. खरा सगळा घाट आहे तो तुम्ही समजून उमजून एखादी गोष्ट अशी असेल ती करिअर म्हणून निवडतात तेव्हा त्या गोष्टी वेगळ्या. असा कुठला मुलगा आहे कुठल्याही घरातला की ज्याने शाळेत गॅदरिंग मध्ये काही काम केलेलं नाही, नृत्य म्हण, गाणं म्हण, नाटक म्हण, ते आपल्याकडे आहेच, परंपरा आहेच ती सगळी. पण आमचा त्यावेळेला सगळ्या शाळेचा ओढा माझा सगळ्या ग्राउंडवर होता. आम्ही भरपूर मोबल खेळायचो, मी शाळेच्या सगळ्या संघांमध्ये होतो, माझं करिअर चांगलं होतं खेळाचं. मी ऍथलेटिक्स शाळेची क्रिकेटची टीम, खो खो आमची शाळा ही आमची खो खो मध्ये फार त्यावेळेला प्रवीण होती, त्यामुळे आमच्या शाळेच्या संघात खो खोच्या टीमला सिलेक्ट होणं ही खूप मोठी गोष्ट असायची.
1: पण मग एकदम खेळ सोडून असं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा पर्यंत कसं जावं असं वाटलं?
2: आता काय झालं की खेळ आणि शाळा होईपर्यंत खेळ हा भाग होताच कॉलेज पर्यंत. क्रिकेट अत्यंत आवडीचा भाग, कारण मी शाळेचा कॅप्टन पण होतो. मग प्रत्येक कॉलेज पर्यंत येईपर्यंत राजाराम कॉलेजला मी शिकलो, तर तेव्हा लोकल क्रिकेटच्या इंटर कॉलेजिएट टुर्नामेंट हा एक महत्वाचा भाग. तुम्हाला इंटर कॉलेजिएट टुर्नामेंटला तर मी कॉलेजकडनं माळून मी पुढे कॅप्टन पण झालो. मग ते जिल्हास्तरीय संघामध्ये निवड होणे, त्या 30 कॅम्प मध्ये निवड झाली, तर ते त्यावेळेला वाटतं ना आपण खेळाडू म्हणून करिअर वगैरे तेव्हा कुठं माहिती असतं. त्यावेळेला काय असं आता रांचीत न येणारा धोनी सुपरस्टार झाला अशी तेव्हा परिस्थिती नव्हती. तेव्हा क्रिकेटर फक्त मुंबईचाच, आणि क्रिकेट करिअर करायला मुंबईला जातो तर आम्हाला घरी तुडव तुडव तुडव लागतात. कारण खेळ हे काही व्यवसाय किंवा करिअर असा भाग नव्हता ना तो, तर छंद या स्वरूपातच होता. हे सगळं आत्ता झाले करिअर. आणि मग एका बाजूला कॉलेजमध्ये असताना नाटक, कॉलेजची गॅदरिंग किंवा याच्यामध्ये नाटकात काम करणे हे सुरूच होत, आणि दिवसा खेळ सुरूच असायचे. मग कॉलेज राजाराम कॉलेजमध्ये असताना युथ फेस्टिवल्सला भाग घेणं आणि राज्यनाट्य स्पर्धेमध्ये मी प्रत्यावशी कला केंद्रामध्ये मी काम केलं. आणि त्यावेळेला असं झालं, डॉक्टर मुताडे यांनी वाटापळवाटा नाटक बसवत होते. त्यावेळेला त्यांना त्या वाटापळवाटातलं कॉलेज गोईंग तरुण चढवदार अर्जुन असे एक विद्रोही उद्रेक ज्याच्या म्हणजे डोक्यात आहे असा तरुण त्यांना हवा होता. मग पूर्वी मी काम केलं असल्यामुळे किंवा कॉलेजच्या एकांकिकाने त्यामुळे त्यांना कोणीतरी सांगितले की, आणि दादांना सगळे ओळखतच होते प्रत्येक संस्थाने, कारण त्या अनेक संस्थांमध्ये नाटकं डिरेक्ट बिरेक्ट त्यांनी केलेली असल्यामुळे. मग मला एकदा विचारले की अरे तुला करायचं आहे का म्हटलं अगदी का नाही. आणि मग प्रत्ययामध्ये डॉक्टर मुताड्यांबरोबर मग ते वाटापळवाटा नाटक राज्यनाट्य स्पर्धेला अंतिम फेरीत गेलं. पण नंतर मला असं खूप कळलं की मी जी भूमिका केली होती त्या हे नंतर खूप वर्षाने परीक्षकांनी सांगितली की अंतिम फेरीमध्ये जे बक्षीस पात्र जे सर्वोत्कृष्ट अभिनयाची जी बक्षिसे देतात त्यामध्ये मी कंटेंडर होतो. पण तेव्हा आम्हाला काही स्पर्धा झाली तेव्हा काही कळलं नाही, पण ते अंतिम फेरीत समोरात आलेलं नाटक होतं. आणि तेव्हा कोल्हापूरची नाटकं राज्यनाट्य स्पर्धेत राज्यस्तरीय याच्यावर महाराष्ट्रात अंतिम फेरीत नुसती येऊन नव्हे अंतिम फेरीत पण क्रमांक मिळवलेले आहेत सांगायला, आणि त्यात प्रत्ययाने मिळवले. त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही राजा लियर नाटक केलं आणि तो ऍक्च्युली टर्निंग पॉइंट होता. राजा लिअर हे विंदा कदमकरांनी किंग लिअरचं मराठी

0: नंतर केलेलं नाटक आणि त्याच्या 6 महिने तालमी सुरू होत्या. कारण ती भाषा चतुष्खंडी मुक्त छंद असलेली ती भाषा आणि ते त्यांनी डॉक्टर भुताडे यांनी खूप शिवधनुष्य खूप मोठं
1: पेललं.
0: नाटक खूप गाजलं महाराष्ट्रात. ते राज्य नाट्य स्पर्धेला अंतिम मध्ये पण नंबरात आलं पण त्या व्यतिरिक्त जवळपास प्रत्येक शहरामध्ये त्याचे प्रयोग झाले आणि ते नाटक त्यावेळेला भारंगमला आणि कलकत्त्याच्या नांदीकर महोत्सवामध्ये सिलेक्ट झालं. आणि एखाद्या गावातल्या म्हणजे एखाद्या अशा शहरातलं एक प्रायोगिक नाटक ज्याचे त्यावेळेला 40-45 प्रयोग होणं ही खूप मोठी गोष्ट होती.
1: बरोबर.
0: तर जनरली स्पर्धेत नाटक केलं की ते स्पर्धे आणि त्याच्या पुढे 1-2 प्रयोग काय होतील ते होतील पुढच्या वर्षीची तयारी. पण ते नाटक जवळपास 2 वर्ष चाललं.
1: बरोबर.
0: त्याचे प्रयोग होत राहिले. आता त्यावेळेला काय व्हायचं की प्रत्यक्ष करंदीकर आले होते मग नंतर आम्ही गोकुळ देशपांडेंचं सत्यशोधक केलं त्यांचं अंधार यात्रा केलं तर तेव्हा काय व्हायचं की हे सगळे लोक आहेत ना हे गोकुळ देशपांडे नाटक आपलं बसतंय ही संस्था बसते कधीतरी त्या निमित्तानं कोल्हापुरात येत आहेत मग ते
1: नाही हे सगळं झालं पण करिअर म्हणून निवडण्यासाठी म्हणून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाकडे गेलास का आणि मग तिकडनं आल्यावरती म्हणजे प्रोफेशन हेच आपल्याला निवडायचं आहे आणि मग नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा कसं होतं तिथून आल्यावर एक वेगळा स्ट्रगल असतो इंडस्ट्रीत तर तो कशा पद्धतीचा होता की म्हणजे स्ट्रगल हा नेहमी टप्प्याटप्प्याने बदलतच असतो म्हणजे आजचा स्ट्रगल उद्या नसेल उद्या वेगळा स्ट्रगल असेल या सगळ्या प्रवासाबद्दल सांग.
0: आता तेव्हा काय झालं की मी बीएससी नंतर बीपीएड केलं बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन आणि मी बीपीएडला युनिव्हर्सिटी रँक होल्डर होतो. पहिल्या 10 आलेलो होतो विद्यापीठात आणि माझा मेथडचा सब्जेक्ट मॅथमॅटिक्स होता म्हणजे मी खेळाचा शिक्षक पण मी गणित पण शिकवायचो.
1: अच्छा.
0: मग चरितार्थ म्हणून तेव्हा घरच्या काही अनंत अडचणींमध्ये शिकवण्या घेत असे मी प्रायव्हेट ट्युशन्स आणि शाळेच्या कोल्हापुरामध्ये म्हणजे मी बीपीएड झाल्यानंतर ऍक्च्युली माझं 3 वर्ष कॉलेजची त्यावेळेला मी शास्त्र आणि गणित ज्याच्या प्रायव्हेट ट्युशन घ्यायचो वेगवेगळ्या माहितीच्या लोकांचं कारण तेवढे जे काही महिन्याची जी काही फी मिळेल तोच आपला पॉकेट मनी आणि ते करता करता माझ्या बीपीएड नंतर माझा रिझल्ट लागल्यावर 7व्या दिवशी नोकरी आली. नणंदीकर सरांनी मला ती नोकरी मला सांगितली की 10 वाजता शाळेत ये मला वाटतं त्यांचं काहीतरी वेगळंच काम असणार आहे काहीतरी म्हणून मी गेलो ते म्हणाले हा खडू आणि दष्टर तुला आज नोकरी लागलेली आणि 10वी बला मी पहिलं गणिताचा तास घेतला भूमिकेचा. मग मी नूतन मराठी विद्यालयात नोकरी करत होतो पण तेव्हा नाटक सतत सुरूच होत आणि त्यावेळेला पंडित सत्यदेव दुबेंचं वर्कशॉप होतं तेव्हा आमचं राजा लिअर नाटक खूप गाजलं होतं आणि पंडित सत्यदेव दुबेंनी नाटक पाहिल्यानंतर म्हणाले की माझं शिबिर आहे मी ऍक्टिंगचं शिबिर घेतोय त्या शिबिराला तू ये. आणि मग मी त्या शिबिराला गेलो आणि त्या शिबिरामध्ये प्रसाद वनारसे आणि अश्विनी दिघे त्यावेळेला प्रसाद वनारसे एनएस देऊन जस पास्ट उठून आला होता. हॅलो.
1: हा हा ऐकू येत ना बोल.
0: आणि अश्विनी दिघे ही ऑलरेडी एनएसडी मध्ये शिकत होती आणि ते दुबेजींच्या असिस्टंट म्हणून आले होते.
1: अच्छा. तिथून मग तू एनएसडीचा
0: तेव्हा काय आहे तर ते आमचे काही काही सराव घेत होते त्याने आम्हाला ओळख करून दिली की असं एनएसडी नावाचं प्रकरण असतं आणि हे एनएसडीचे ते एनएसडी म्हणजे काय तर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. आम्हाला तेव्हा कळलं की अभिनयाच्या बाबतीतली राष्ट्रीय स्तरावर अशी एक संस्था आहे जिथे ग्रॅज्युएशन नंतर शिकायची संधी आहे आणि जिथे भारतातले अग्रगण्य तेव्हा आम्हाला पहिल्यांदा कळलं नसिरुद्दीन शाह इरफान खान ओम पुरी वगैरे असे सगळे नट एनएसडीत आलेले आहेत. तेव्हा माहितीच नव्हतं
1: हे
0: एवढे नट बारीक आहेत ते आणि हे खूप संख्या तेव्हा त्या वर्कशॉपला मी जेव्हा ते सगळं जेव्हा ऐकलं तेव्हा मला मनात अशी शंका आली की त्याला आपण पण भरावा का फॉर्म पण असं जाणार कोणाला तेव्हा अशी कल्पना करणं पण फार प्रोत्साहन मिळेल असं नव्हे.

0: चोरून गेलं आपली की तुला कोणी येणार आहे तिकडे आणि काय वगैरे, ह्या नसतं उद्योग चोरून फॉर्म भरला मी तो.
1: अच्छा.
0: फॉर्म वगैरे भरल्यानंतर इंटरव्ह्यू म्हणजे सिलेक्शन असतं त्याचं दोन टप्प्यामध्ये. ते वेज म्हणजे चार झोन्स आहेत एनएसडीचं सिलेक्शनची प्रोसेस कशीच आहे ती, मुंबई बेंगलोर कलकत्ता दिल्ली. मग त्याच्या आसपासच्या पाच पाच सहा सहा राज्यातली मुलं. तसं मी वेस्ट झोनला मुंबई झोनला पहिल्या सिलेक्शनला गेलो आणि तेव्हा सुदैवानं जी सहा मुलं निवडली गेली त्या पहिल्या याला त्याच्यामध्ये माझी निवड झाली आणि मग त्याच्यानंतर फायनल सिलेक्शन. ते फायनल सिलेक्शन दिल्लीला असतं चार दिवस निवासी वर्कशॉप असतं ते. आणि मग त्यावेळेला मी माझं दरम्यानच्या काळात घडलं असं होतं की मी कोल्हापूरातील नूतन मराठी विद्यालयाची नोकरी नाटकासाठी प्रयोगांसाठी म्हणून सोडली होती. ते माझे पिताश्री बहीण तर खवळले होते की अशी कशी नोकरी सोडली आहे किंवा काय. तर ते म्हणते मुंबईत नाटकाच्याच प्रयोगाला जातोय राज्य नाट्याच्या, तर तिथे जाऊन मुलाखत दे म्हणून ज्ञानेश्वर विद्यालय वडाळामध्ये मी मुलाखत दिली जाऊ. आणि त्यांनी त्याच दिवशी मला नोकरी दिली. पण म्हटलं मी प्रयोगासाठी आलोय म्हणून मी दोन दिवसाला शाळेमध्ये ज्ञानेश्वर विद्यालय वडाळ्यामध्ये जॉईन झालो. आणि त्यावेळेला मला मुंबईमध्ये करिअर करता येईल, आपल्याला जर नोकरी मिळालेली आहे तर मुंबईत आपल्याला नट म्हणून व्यावसायिक नाटकात काम करता येईल असं स्वप्न घेऊन मी आलो. आणि पण दरम्यानच हे एका बाजूला शाळेच्या सुट्ट्या लागल्या, माझ्या परमनंट नोकरीची ऑर्डर होती आणि त्या सुट्ट्यांच्या मध्येच सिलेक्शन जून मध्ये वगैरे असतं ना, आणि मग फायनल चार दिवसाचं वर्कशॉप झालं. मग त्या वर्कशॉपला मी चाललो होतो 17 जूनला, पण शाळा 13 जूनला सुरू होतात आणि माझा परमनंट नोकरीचा पहिला दिवस होता. मी त्यांना मुख्याध्यापिकेनं सुकन्या आपटे होते त्यांना मी विनंती केली की म्हटलं मला रजा द्या. तर परमनंट नोकरीच्या पहिल्याच दिवशी रजा मागायला आलेला म्हणून सर्व स्टाफला बोलून माझं भूतो ना भविष्य ती, त्या म्हणते की हा जो काही कॉन्फिडन्स आहे हा उद्दामपणा तुझं धाडस होऊ शकतो, परमनंट नोकरीच्या पहिल्याच दिवशी तू रजा किती घेऊन येतो, तिला शरम कशी नाही वाटली. तर मी त्यांना म्हंटल की माझं असं असं ज्यासाठी सिलेक्शनला मी जाणार आहे, माझं जर झालं सिलेक्शन तर मला सोडा आणि जर नाही झालं तर मला प्लीज रजा चिट्ठी देतो तर मला घ्या परत संस्थेत. म्हटलं मला माझं आयुष्य बदलण्याची संधी आहे. मग त्यांनी ते घेतलं समजून, त्या म्हणजे ठीक आहे. मग त्यांनी अट घातली मला जर झालं सिलेक्शन तर तुझ्या शिक्षणाचा शाळेला फायदा व्हायला पाहिजे, म्हटलं दिला शब्द. आणि मग मी त्या सिलेक्शनला गेलो आणि मग जे असे चारही झोन्सला जे आलेले असतात विद्यार्थी ते 80-90 वगैरे असतात, तर ते 20 निवडले जातात.
1: बरोबर आहे. संबंध भारतातून येतात ना?
0: संबंध भारतातून येतात आणि संबंध भारतातल्या 20 मुलांची निवड आमच्या वेळेला 21 जणांची झाली होती. त्याच्यामध्ये त्या चार्टवर तेव्हा असं काही टेक्नॉ म्हणजे मोबाईल बिबाईल वगैरे किंवा मेल वगैरे ही काही करस्पॉन्डन्सची पद्धत नसल्यामुळे ही यादी अशी बोर्डला लावली जायची इलेक्शन झाल्यानंतर. तर मी आवरून बॅगा भरून घरी जायचं आहे अशा तयारीत असताना एकदम काही मुलं पळत आली आणि ती म्हणाली की अरे तेरा सिलेक्शन हो गया. माझा विश्वासच बसला नाही. मी स्कूलमध्ये जाऊन बघितलं तर माझं लिस्टवर नाव होतं, फायनल स्टुडंट जे सिलेक्ट झाले 8 नंबरचं नाव होतं माझं. आणि मग पहिल्यांदा असं वाटलं की नाही आपल्याला ज्या आयुष्यात काहीतरी वेगळं भव्य दिव्य आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये आपली म्हणजे असं वाटतच ना की बरोबरचे माझे मित्र युपीएससी केलेले ज्या सिलेक्ट झालेले म्हणजे कोण आयपीएस झालंय कोण आयएएस होत आहे अशा वेळेला तिकडे आपण काहीही केलं नाही पण तशाच सिलेक्शनची इक्विव्हलंट एक्झाम ही तर आपण इकडे सिलेक्ट झालो याचा एक आनंद असतो. पण तुला सांगतो भीती पण भयंकर वाटली मला की आता शहर सुटणार घर सुटणार आणि कोल्हापूर सोडून आपल्याला 3 वर्ष दिल्लीला जायचं आहे. जेवढा ऍक्च्युली सिलेक्शन झाल्यानंतर आनंद व्हायला पाहिजे ना त्याच्यापेक्षा खूप दडपण आणि भीतीच वाटली हो.
1: पण जसजशी वर्ष गेली ऋषिकेश तुझी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची आणि मग डिग्री मिळाली आणि ते घेऊन तुझ्या मुंबईत आला, तेव्हाचा कसा प्रवास की लगेच आपल्याला काम मिळतं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आपण करू लाईक सर्टिफिकेट इतक्या मोठ्या दिग्गज लोकांमध्ये अलकाजी वगैरे आणि अशी प्रसन्न तू आता जी नावं सांगितलीस नसरुद्दीन शाह ओमपुरी शबाना आझमी वगैरे तर ह्या सगळ्यांच्या लिस्टमध्ये पण तुझं एक नाव आलं ना तर तिथून आल्याच्या नंतरचा अभिनेता म्हणून कसा प्रवास.
0: हा तुला मी सांगतो की मला अगदी तो पॉइंट सांगतो मी तुला एनएसडीचं शिक्षण आणि हे मी हे नक्कीच सांगेन की माझ्या वेळेला कीर्ती जैन डिरेक्टर होत्या आणि त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की त्या फार स्वतः म्हणजे समावेशक किंवा हे वगैरे म्हणजे त्यांनी फार नाटकं डिरेक्ट केलेली नव्हती किंवा म्हणजे त्या डिरेक्टर म्हणून नाटकांच्या डिरेक्टर म्हणून किंवा अकॅडमिशियन म्हणून त्यांचं काय मूल्यमापन आणि त्याच्याबद्दल मग काही बाई बोललं जायचं पण ती बाई ऍडमिनिस्ट्रेटर जबरदस्त होती एक संस्था चालवायला काय लागतं तर त्या बाबतीत ती फारच ग्रेट होती बाई म्हणजे आहेत त्या तर त्यांनी आम्हाला त्या 3 वर्षामध्ये त्या कीर्ती जैन यांनी आम्हाला जे आमच्यानं काम करून घेतलं ना म्हणजे जी फॅकल्टी पुरवली ना मी सांगतो की माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात तो भाग्यवान ठरण्याचा की परमेश्वर आपल्याला कशी कसे गुरु देतो शिक्षक कसे लाभतात हे माझ्या आयुष्याचं संपूर्णपणे संचित राहिलेलं आहे आतापर्यंत त्याच्या मग तो काळ जेवढं काम करून घेतलं ना पहिले मी सांगतो की मी माझ्या आयुष्यामध्ये असं शाळेत असताना स्वतःहून अभ्यास करणे वगैरे हा आमचा कल कधी नव्हता असो पण जेन्युइनली तिथे गेल्यानंतर जो अभ्यास मी केलाय ना मी त्यातली मी हे सांगतो की निभा जोशी नावाचा आमच्या एस्थेटिक्स एस्थेटिक्स नावाचा एक विषय असतो हेच आम्हाला आधी माहित नाही हे सौंदर्यशास्त्र त्या बाईनं जे संस्कार घडवले ना त्याच्यावर आता सगळं करिअर चाललंय म्हणजे अगदी 2-4 ओळीत सांगायचं झालं तर तुम्ही कुठल्याही ठिकाणी गड किल्ले पर्यटनासाठी जाता तर नक्की काय बघायचं असतं तिथे जगण्यातलं सौंदर्य म्हणजे काय नक्की कसं शोधायचं कसं मोजायचं एखादी गोष्ट चांगली काय आहे आणि वाईट काय आहे त्या बहिणी आमचा जगाच्या सगळ्या सिव्हिलायझेशनचा अभ्यास करून घेतला हो बसल्या जागी ती बाई युरोपचा नकाशा 2 मिनिटात काढून दाखवायची आणि आम्ही तेव्हा जगातले अग्रगण्य सगळे वेस्टर्न फिलॉसॉफर्स बाहेरचे सगळे नाटककार सगळे विचारवंत सगळे चित्रकार आणि ग्रीक म्हणू नको रोमन म्हणू नको बॅबिलॉनियन म्हणू नको इजिप्शियन म्हणू नको जापानीज म्हणू नको या म्हणू नको भारतातल्या अनेक वेगवेगळ्या नाहीतर कांगडा राग मला पेंटिंगचा रिसर्च वगैरे आम्हाला मला करायला मिळण्याचं काय कारण होतं कोणीच करून घेतलं नसतं पण त्याच्यामध्ये रंग आकारमान कॉस्ट्युमसाठीचे कपडे फॅब्रिक असं इतकं फंडामेंटल सगळं आम्ही शिकलो ना ते आम्हाला स्वतः अजंटा एलोरा फतेहपूर सिक्री आम्हाला घेऊन गेल्यात हे ऐतिहासिक बघायचं असतं म्हणजे कसं बघायचं असतं हे का ग्रेट आहे त्याचं वैशिष्ट्य काय तेव्हा आम्हाला असे शिक्षक म्युझिक आणि हे शिकवायला भास्कर चंद्रावरकर होते त्यांची उत्कृष्ट मैत्री झाली आम्हाला देव महापात्रा नावाचे शिक्षक होते ज्यांनी मास्क मेकिंग शिकवलं रशियन डिरेक्टर पोलंडचे डिरेक्टर ऍक्टिंग क्लासेससाठी इंग्लंडचं सुवेस्टर्न नाव जे भारतातले सगळे अग्रगण्य शिक्षक होतेच अनेक डिरेक्टर्स जिथे जे डिरेक्टर्स येतात आणि तुमच्याबरोबर विद्यार्थ्यांबरोबर नाटक करतात मग सिलॅबसच्या वेळेला सेकंड इयरला अशी पद्धत आहे की एनएसडीची बॅच आहे ती कुठल्या तरी दुसऱ्या राज्यात जाते आणि तिकडच्या राज्यात राहून तिथला डिरेक्टर तुमचं नाटक डिरेक्ट करतो तर आमच्या वेळेला मणिपूर अलॉट झालं होतं माझ्या आयुष्यात मी 40 दिवस इम्फाळला जाऊन राहिलो सरकारी याच्यामध्ये नाहीतर मला नाही वाटत माझ्या आयुष्यात मी मणिपूर कधी बघितलं मी 1995 साली मणिपूरला राहिलेलो आहे 40 दिवस मी त्यावेळेचा महाराज जो काय बघितला ना

0: राजकीय सामाजिक आणि आजूबाजूला सगळ्या गोष्टी ज्या कळत होत्या वेगवेगळ्या प्रदेशातनं आलेले वेगवेगळ्या स्तरातनं थरातनं वेगवेगळी आयडियोलॉजी वेगवेगळ्या सगळ्या बॅकग्राऊंड घेऊन आलेली मुलं त्यांची आर्थिक स्तर कुटुंब व्यवस्था त्यामुळे एक भारताचं सगळं शिक्षण सगळ्याच पद्धतीचं हे त्या 3 वर्षामध्ये विपुल प्रमाणात झालं. जगण्याचे परामर्श अर्थ कोणाकोणाचे कसं काय काय आपण कुठे स्टँड होतो त्यावेळेला दुसऱ्या फर्स्ट इयरच सेमिस्टर होत मला आठवतंय आणि मला प्रश्न पडला होता की एवढी तडमड करून आपण नोकरी बिकरी सोडून एनएसडीत आलोय खरे आणि जे काही इमान इतबारे सगळं जे काही करतोय पण खरंच आपल्यात ती प्रतिभा आहे का माझ्यात मुळात असं काही आहे का आधी मुळात कला म्हणून ती प्रतिभा जी आहे ती आहे का तेव्हा मी जे प्रश्नाला झुंजलोय ना तर कशाचा अडथळा आहे तो अडथळा मी माझं चांगलं काम करण्याचा अडथळा शोधून काढला आणि त्याच्यामध्ये मला साधं गणित होतं की एखादी गोष्ट शिकवली जाताना किंवा अभिनय ही करून बघण्याची गोष्ट आहे ना
1: बरोबर
0: तर करायच्या आधीची जी इनहिबिशन्स असतात ना मानसिक आणि हा संकोच वेगवेगळ्या पद्धतीच्या विचारसरणीचा दबाव आणि आपली आपल्यालाच वाटणारी भीती म्हटलं हा आपला महत्वाचा काटा आहे. कारण माझ्या बाजूला आजूबाजूचे जे मित्रमंडळी बघत होतो म्हणजे माझा बॅचमेट राजपाल यादव मी अनेक असे आजूबाजूला सगळे नट बघत होते काही जे विद्यार्थी होते ते दिलखुलासपणे त्या समस्यांना आणि सगळ्याला भिडायचे म्हणजे त्यावेळेला मला हे भिडता येत नाही यार एखादा स्क्रीन करायचं एखादं इम्प्रोव्हेशन करायचं नवीन काय करायचं तर ते जे फेल्युअरची भीती मला नाही जमलं तर किंवा मला कसं मला नाही आलं तर मला हे येणारच नाही म्हटलं हा थॉट प्रोसेस आपली चुकीची आहे
1: म्हणून तर आज तू इतका नाही नाही म्हणून ऋषिकेश इतका तू आज यशस्वी नट आहेस लोकप्रिय नट आहेस इतकं म्हणजे नटाला किती छान सांगतोयस तू की नटाला किती आवश्यक आहे की अनेक वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती समजून घेणं वाचन खूप असणं लोक समजून घेणं विविध संस्कृती समजून घेणं हे किती महत्वाचं आहे. आजकाल म्हणजे आजकाल असं आपल्याला मुलांकडे दिसत नाही आपण कुठेतरी एका एका छोट्या एकांकित काम करतो आणि सेलिब्रिटी होतात आजकाल लोक पण एनिवेज पण तू खूप छान सांगतोय आणि मग
0: हे जे हे का सांगतोय मी आज सगळ्यात या विषयावर कुठं कधी बोललो नाही योगायोगाने आज आता वातावरण आणि वेळ अशी आहे की तो जो स्वतःला जोखण्याचा जो क्षण असतो ना तो त्या मानानं सुदैवानं माझ्या एनएसडीच्या पहिल्या वर्षाच्या सेमिस्टर मध्येच आला की असलेल्या ह्या जगभरातल्या ज्या मला पुढे जाऊन जे काम करायचं आहे तर खरंच मला कोणी काम द्यावं ज्याच्या लायकीचं मी आहे का आधी म्हणत आणि काय केलं तर मला काम मिळेल तर स्वतःला आधी स्वतःला जोखलं पाहिजे स्वतःला शोधलं पाहिजे मला नक्की काय येते आणि काय येत नाही तर मला काय येते हेही मला कळलं पाहिजे आणि मला काय येत नाही तर काय येत नाही आहे तर त्याची तयारी कशी करायला पाहिजे या दोन्ही गोष्टी आणि मग तो एक जो पॉइंट होता ना मला आठवतं मी सकाळी स्कूलला चाललो होतो आणि दिवसभर माझा याच्यात चाललं होतं की ते स्वतःची इनहिबिशन जी आहे ती सगळी तोडणं जी आहे ते ज्या दिवशी निर्णय म्हटलं जे काय होईल ते होईल त्यांना कोणाला काय आता काय वर्गच असतो तो वर्कशॉपच असतो चार भिंतीमध्ये आजूबाजूची जी काही 21 मुलं ती फार फार तर असतील किंवा होणार नाही म्हटलं खड्ड्यात गेलं आता कशाचाही विचार करायचा नाही आल्या गोष्टीला बेधडकपणे सामोरं जायचं आणि म्हणून मी ना वेगवेगळ्या भूमिका आणि वेगळं हे तर जे जे कमी आहे ते करण्यासाठी ते झटणं जे आहे ना ते भरपूर केलं त्यामुळे ते जे बॅरियर असतं ना मानसिक भीती ती पहिला मी त्यावेळेला काढली आणि मग मला कळलं की अरे फारच सोप्या माहिती आपली भीती ही फक्त आपल्यापुरती असते आपली स्पर्धा आपल्यापुरती ठेवली की आपण आपलं काय सुधारणा करायच्यात आणि मग भरपूर ज्या गोष्टी शिकण्यासारख्या होत्या सगळ्याच होत्या
1: हो
0: मग मी लिटरली ना आम्हाला 20-20 तास आमच्याकडनं काम करवून घेतलं ग
1: आणि ऋषिकेश म्हणजे इतकं तू काम केलंस इतकं सगळं आत एक एखादी कला किती खोलवर शिकता येते आणि खोलवर

0: करता येत नाही. तर असं चालत आम्ही शक्यतो माझ्या एनएसडीच्या एनएसडी शिकलोय हे मी पहिले अनेक वर्ष कोणाला सांगितलंच नाही म्हणत, कारण कामाने काम मिळालं पाहिजे. म्हणून मी तिथे भयंकर खूप मोठ्या प्रमाणात सगळं असं होतं की तुम्हाला आल्यानंतर असं सुरुवातीला वाटतच की आपल्यासाठी पाहिजे
1: म्हणजे आता काय नसतं. म्हणजे काय की तुम्ही एनएसडी करून आलात तरी जसं तू म्हणालास आता की परफॉर्मिंग आर्ट्सला तुम्हाला तुम्हाला स्वतःलाच सिद्ध करावं लागतं तेव्हाच तुम्हाला काम मिळतं. आणि
0: फार महत्वाची करिअरमध्ये म्हणून पुढे जाईल आल्यानंतर एक गोष्ट होती ना की तुझं तुला वाटून उपयोग नाही आहे की तुला
1: लोकांना पटलं पाहिजे. बरोबर
0: आहे. मला फार वाटतंय की आणि पण काहीही तुम्हाला कमवता येईल पण प्रेक्षकांचं प्रेम संपादन करणे
1: हे महत्वाचं
0: जास्त अवघड गोष्ट.
1: बरोबर आणि महत्वाचं अवघड आणि महत्वाची गोष्ट आहे. ऋषिकेश आपण थांबूया इथे. खूप छान बोलत होतास तू. म्हणजे खरं मला तुला असं थांबवायला मला खूप जड वाटतंय. असं जड म्हणजे बरं नाही वाटत आहे मला. पण वेळेची मर्यादा आम्हाला आहे त्यामुळे आपण इथे थांबूया. आणि मी तुला पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओत येण्याचं आमंत्रण देते आकाशवाणीतर्फे आणि आमच्या असंख्य श्रोत्यांतर्फे मनापासून आभार आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.
1: सहसंवाद कार्यक्रम आपण ऐकत होतात आणि आता पुणे केंद्रावरून वनिता मंडळाचा कार्यक्रम.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आई वडील हे प्रत्येक मुलांच्या आयुष्यातले पहिले गुरु, पहिलं प्रेरणास्थान. त्यांनी जपलेलं स्वप्न, त्यांच्या कष्टाने त्यांनी उभारलेली संस्था किंवा त्यांनी रुजवलेले संस्कार पुढे नेण्याचं भाग्य जेव्हा त्यांच्या लेकींच्या वाट्याला येतं, तेव्हा ती केवळ वारसा स्वीकारत नाही तर त्या वारशाला नव्या विचारांची, नव्या उमेदीची आणि नव्या क्षितिजांची जोड देते. मैत्रिणींनो, हे सगळं एवढ्यासाठी सांगते की आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या दोन लेकी आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत, ज्यांच्या आई वडिलांनी शिक्षणाचं महत्व जाणून कष्टानं, प्रामाणिकपणानं, संस्कारक्षम असं शाळेचं छोटंसं रोपटं लावलं ज्याचा आज वटवृक्ष झालाय. आणि याला कारण आई वडिलांनी उचललेलं हे शिवधनुष्य त्यांच्या लेकींनी अगदी समर्थपणे पेललंय. या दोन लेकी आहेत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेटे हिरेमठ. इंद्रायणीताई आणि ममताताई, तुमच्या दोघींचं आमच्या या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न इंद्राणीताई तुमच्यासाठी, हा प्रश्न पहिला, कोणती शाळा होती आणि कसं ती आई वडिलांनी उभी केली?
1: इतिहास म्हणजे माझे आई वडील खरं तर मूळचे दादरचे, आणि असं झालं की तिथे चिंचवडला एक प्लॉट मिळाला म्हणून खरं ते चिंचवडला घर घेण्याच्या, घर बांधण्याच्या उद्देशाने चिंचवडला आले. पण आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, म्हणजे काळ होता 1965-66 आणि तेव्हा लक्षात आलं की चिंचवड खूप खेडेगाव आहे आणि तिथे एकच शाळा आहे आणि ती पुरेशी नाही. आणि त्यांच्या दृष्टीने म्हणजे आईच्या घरी थोडंसं संघाचं वातावरण, शिस्त आणि सगळं सुशिक्षित वातावरण दोघांकडेही होतं, तर दोघांच्या मते त्यांना तिथे शाळा सुरू करावी आणि एक सुसंस्कारित अशी शाळा असावी असा विचार करून त्यांनी 1966 साली आईनी पहिली बालवाडी आमच्या घरातच सुरू केली. आणि नंतर मग हळूहळू बालवाडी मोठी होत होती, म्हणजे माझा जन्म झाला आणि त्याच्याबरोबर संस्थेचाही जन्म झाला. आणि मग बालवाडी आणि जी प्रायमरी सुरू केली होती श्रीमती पार्वतीबाई ओक, ती प्रायमरी सुरू झाली आणि मग ते सगळं संस्थेला हँड ओव्हर केलं गेलं. आणि नंतर 70 पासून आज तागायत जवळपास 55-56 वर्ष शाळेचा ग्राफ हा कायम चढताच आहे, वाढतो आहे.
0: ममता ताई, तुम्ही काय सांगाल?
2: माझे

0: वडील सुभाष शेटे आणि आई सुभाषिता शेटे हे लग्नानंतर 18 वर्ष जर्मनीत होते, बर्लिनला नोकरी करत होते ते. माझा भाऊ डॉक्टर मृणाल शेटे आणि माझा जन्म, आमचा दोघांचाही जन्म बर्लिनला झाला. आणि माझ्या जन्मानंतर आईबाबांनी ठरवलं की आता पुण्यात स्थायिक होऊया. पुण्यात परत आल्यावर आईने एक एनटीटीचा कोर्स केला मॉन्टेसरीचा आणि तिने नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली. तर बाबा म्हणाले की आपणच सुरू करू शाळा. आणि असं होतं की माझा दादा बिशप्स मध्ये होता आणि मी माउंट कार्मेलला होते. तर आमचा रोजचा प्रवास हा खूप मोठा असायचा, एक पाऊण एक तास एक वेळ असं जाण्यासाठी लागायचा. आणि आमच्या जवळपास आवाजलेली मोठी शाळा कुठलीच नव्हती, तर म्हणून अवघ्या 5 मुलांना घेऊन माझ्या बाबांनी आमच्याच घरी नर्सरी सुरू केली. हे होतं 88 मध्ये. मग आमच्या शाळेची मुलं जेव्हा बाहेर इंटरव्ह्यूजना जायची मोठ्या शाळेंच्या, तर किडीज नर्सरी स्कूल मधून आहेत हे ऐकूनच त्या शाळा म्हणजे ओके ऍडमिशन डन, म्हणजे त्यांची तयारी आई खूप छान प्रकारे करून घ्यायची.
1: हाडाची शिक्षिका होती.
0: हा बरोबर. तर म्हणजे आईनी तसं मलाही शिकवलं, म्हणजे हाडाचीच शिक्षिका आहे ती खरंच. बऱ्याच पालकांनीही आग्रह केला की सर आता तुम्ही पहिली पण सुरू करा, आपण प्रयत्न करू, आम्ही सपोर्ट करतो तुम्हाला. म्हणून 91 मध्ये आम्ही इयत्ता पहिली सुरू केली. म्हणजे असं होतं की युनिव्हर्स कडनं पण ते होत जातं की तुम्ही एक इच्छा व्यक्त करता, तशीच जागाही मिळाली, काही लोकही मिळाले मदत करायला. आणि 91 पासनं आमच्या प्रॉपर स्कूलची सुरुवात झाली, म्हणजे 88 मध्ये प्री प्रायमरी आणि 91 मध्ये.
1: अच्छा. आणि मग आता तुमची शाळा कितवी पर्यंत आहे?
0: आमची शाळा आता 10वी पर्यंत आहे.
1: ओके. वा. इंद्राणीताई, आई वडिलांनी शाळा चालू केली होती, तुमचा प्रवास शाळे बरोबर चालू होता, मग तुमचा संसार, तुमचं वेगळं एक रुटीन असणार, त्यातनं तुम्हाला शाळेकडे यावं, आई वडिलांच्या शाळेत आपण सहभागी व्हावं असं का वाटलं?
2: वेगळं रुटीन म्हटलीस तर तसं माझं खरं तर नव्हतं. मी अगदी लहान असल्यापासनं, म्हणजे 2.5 वर्षाची असल्यापासनं शाळेमध्ये जाऊन बसायचे. कारण आमच्या घराच्या वरतीच शाळा होती, नर्सरी तिथे सुरू केली होती, आणि इंग्लिश नर्सरी आणि मराठी नर्सरी अशा दोन्ही होत्या. आणि त्यामुळे मला फार अट्रॅक्शन होतं त्याचं की नाही मला शाळेतच जायचंय. सो मी तेव्हापासूनच शाळेमध्ये जायला सुरुवात केली. नंतर विद्यार्थी दशेमध्ये तर मी शाळेमध्ये होतेच. आणि एक असा विश्वास लोकांना होता की बाईंच्या मुलीच शाळेमध्ये शिकतायत, तर नक्कीच, म्हणजे माटे काका आणि माटे बाई यांचं तर स्वप्न होतंच की शाळा फक्त एवढ्या पुरतीच नाही ठेवायची, थोडं नर्सरी नाही आपल्याला आणखीन 10वीपर्यंत पुढे न्यायची आहे. पण हळूहळू परमिशन मिळवण्यासाठी खूप झगडायला लागत होतं. आणि शेवटी म्हणजे लोकांचा विश्वास की ह्या मुली आहेत म्हणजे ह्यांची शाळा नक्कीच 10वीपर्यंत होणार. सो मी माझा प्रवास 10वीपर्यंत आमच्या शाळेमधनंच झाला, म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की माझ्याच आईनी उभी केलेल्या शाळेमध्ये मला शिकायला मिळालं. आणि नंतर माझं ध्येय तेच होतं की मला आईसारखंच शिक्षक बनायचं, म्हणजे संस्थाचालक हे नंतर आहे, पण आधी ऍज अ टीचर म्हणून मला तिथेच काम करायचंय. कारण तिचं सगळं मी जे बघितलेलं होतं की फक्त विद्यार्थ्यांप्रती तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा, ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं. आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय हे माझ्या डोक्यात असल्यामुळे माझा सगळा प्रवास, मग शिक्षण पण मी तसंच घेऊन परत 94 साली.
1: आधीपासूनच तुम्ही ठरवलं होतं की मला त्या शाळेतच शिकवायला परत शिक्षिका म्हणून जायचंय.
2: शिक्षिका म्हणून जायचंय नक्कीच, हे मी खूप चांगल्या रीतीनेच ठरवलं होतं. आणि खूप अपॉर्च्युनिटीज होत्या बीएड कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कॉलेजमध्ये 11वी 12वीला, पण सगळ्या थोडक्यात मी नाकारून परत एकदा तिथेच.
1: आणि आई वडिलांच्याच शाळेत शिकवायचंय ही पण एक गोष्ट असणारच आहे,
2: तीच पहिली होती. आणि म्हणून मग बीएड कम्प्लीट केलं, एमएड कम्प्लीट केलं, आणि मी 94 साली तिथे, म्हणजे आधीपासनं शाळेत जातच होते मी, नृत्य नाटक बसवणं वगैरे ह्याच्यासाठी आम्ही कायम शाळेमध्ये होतोच, पण ऍज अ टीचर, परमनंट टीचर म्हणून मी तिथे 94 साली जॉईन झाले.
1: ममताताई, तुमचा प्रवास कसा होता की आई वडिलांनी सुरू केलेल्या शाळेमध्ये तुम्ही कशा जॉईन झालात?
0: 2003 साली माझं लग्न झालं. तोपर्यंत शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात मी सहभागी असायची. इनफॅक्ट लग्नाच्या 2 वर्षाआधी मी तिथे काउन्सिलर म्हणूनही नोकरी केली. मी ज्ञान प्रबोधनीतून पीजी डिप्लोमा इन स्कूल सायकॉलॉजी करत होते, तर माझी इंटर्नशिपही तिथे केली. त्यामुळे त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये मी पार्ट नेहमीच घेत राहिले. आणि 2003 माझं लग्न झालं एका आर्मी ऑफिसरशी, त्यामुळे 17 वर्ष ऑलमोस्ट मी पुण्याच्या बाहेरच होते.
1: बर.
0: आणि वेगवेगळ्या पोस्टिंगमुळे म्हणजे यायचो ते फक्त सुट्टीवरच यायचो आम्ही. 2020 माझ्या मुली आता मोठ्या झाल्या होत्या आणि आता मला थोडीशी स्टेबिलिटी हवी होती म्हणून मी पुण्यात शिफ्ट झाले त्यांच्या शिक्षणासाठी. तोच कोविडचा पिरियड होता आणि आई बाबा दोघांनाही कोविड झालं होतं. तर बाबा तर खूप दीर्घकाळासाठी हॉस्पिटलाइज्ड होते आणि दॅट वॉज द टाइम मी शाळेत जायला सुरुवात केली. जबाबदारी अशी आली माझ्याकडे.
1: अच्छा, म्हणजे अशा पद्धतीने कोविड काळामध्ये तुम्ही जॉईन झाला त्या शाळेमध्ये पुन्हा. पण मग पूर्णपणे शाळा आपण चालवावी किंवा आपला सहभाग असावा असं कधी वाटायला लागलं किंवा असं कधीपासून सुरू केलं तुम्ही?
0: 2020 म्हणजे मी रेग्युलरली तेव्हापासून शाळेत जायला लागले आणि तेव्हा कोविडमुळे काही अडचणी होत्या आणि शाळेत पगार काढायचे होते. आई पण हॉस्पिटलमध्येच होती त्यामुळे कोणीतरी घरचं जाऊन एक बघावं असं म्हणून मी गेले आणि मग ते इन्वॉल्व होत राहिले त्याच्यातच.
1: असं कधी झालं का की एकतर तुम्ही 17 वर्ष त्यापासून लांब होतात आणि नंतर पुन्हा त्या शाळेकडे जॉईन झालात, तर 17 वर्षाचा तुमचा पूर्णपणे त्या शाळेशी संपर्क तुटलेला होता, तर मग पुन्हा जेव्हा जॉईन झालात तेव्हा काय प्रकारची आव्हानाला तुम्हाला सामोरं जावं लागलं?
0: सर्वात मोठा चॅलेंज हा होता की कोविडमध्ये नव्याने काहीतरी सुरू करणं. तर कोविड हा सगळ्यांसाठी एक खूप मोठा चॅलेंजिंग पिरियड होता. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षकांचे पगार काढायचे होते आणि पैसे संपत आले होते कारण मुलांची फी येणं बंद झालं होतं. त्यासाठी आम्ही लोन काढलं सर्वात आधी. त्यामुळे पूर्ण कोविड काळात आमच्या कुठल्याही टीचरचा पगार हा मागे राहिला नाही. सगळ्यांना वेळोवेळी पूर्ण पगार दिला गेला म्हणजे मला खूप अभिमान वाटतो हे सांगण्यात. दुसरा चॅलेंज असा होता की 2 वर्ष फिजिकली शाळा पूर्णपणे बंद होती. सगळे ऑनलाईन क्लासेसच चालू होते पण मेंटेनन्स रिडेव्हलपमेंट ह्या गोष्टींकडेही खूप लक्ष द्यायला लागलं आम्हाला. आणि तिसरा मोठा चॅलेंज म्हणजे मुलांकडनं फी गोळा करणं कारण फी अजिबात येत नव्हती. लोन घेतल्यामुळे रिडेव्हलपमेंट आणि पगार चालू होते पण आम्हाला ऑलमोस्ट 3 वर्ष लागली सगळ्या मुलांची फी गोळा करायला.
1: आता ह्या गोष्टीला 4-5 वर्ष उलटून गेली.
0: बरोबर.
1: तेव्हा असं कधी मनात आलं का की मी का आले इथे, का करते मी असं?
0: हा विचार कधीच नाही आला. असा हे आपलंच आहे आणि आपल्याला हे सांभाळायचंय, आपल्याला करायचंच आहे, म्हणजे तीच जिद्द होती की का कशाला असे हे प्रश्न, म्हणजे हा डाऊट कधीच असा आला नाही.
1: म्हणजे आपल्या आई वडिलांचं स्वप्न आणि ते यशस्वीपणे पुढे न्यायचंच आहे आपल्याला.
0: बरोबर.
1: हे कन्फर्म ठरलं होतं.
0: कन्फर्म. बरोबर.
1: इंद्राणी ताई, मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की जेव्हा आपले आई वडील काही चालू करतात तेव्हा समोर ज्यांच्या मनात एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली असते किंवा वेगळं त्यांच्याकडनं अपेक्षा असते की म्हणजे एक मोठा वृक्ष त्यांनी जे काही दिलंय तर छोटा तसा देईलच का, अशी एक शंका असते निर्माण. असं कधी झालं तुमच्या बाबतीत?
2: तसं फार नाही पण काही काही लोकांना असं वाटत होतं की बाईंच्या छत्रछायेखाली वाढलेली आहे किंवा स्वतः डिसिजन्स कसे घेईल. कारण बाबा माझे खूप मोठे म्हणजे विजनरीज म्हणूयात त्यांना, ते काळाच्या पुढेच विचार करायचे कायम आणि शाळेमध्ये जे काही बेस्ट असेल ते सगळं देण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असायचा. आणि आई थोडी स्ट्रिक्ट होती म्हणजे तिचे निर्णय हे एकदम पक्के असायचे. तर मी माझा स्वभाव थोडासा मिक्स आहे असं म्हटलं तरी चालेल आणि त्याच्यामुळे कदाचित थोडं मी सॉफ्ट कॉर्नर पण लोकांसाठी ठेवायचे जसं बाबांसारखं. आणि काही गोष्टी मला अशा तात्काळ पटकन पाहिजेत की हे असं आहे तर मग हे लगेच झालं पाहिजे. तर थोडं लोकांना त्याच्यामुळे साशंकता होती की ह्या कसं पुढे जाऊन चालवतील, पण आता ते निवडलं असावं असं मला वाटतंय.
1: असा एखादा काही आहे अनुभव?
2: डायरेक्ट तर कोणी नाही बोललं मला, पण जसं म्हणजे दहिवलीच्या शाळेबद्दल की दहिवलीमध्ये जी लँड आहे त्याच्यावरती आम्हाला बांधकाम सुरू करायचं होतं आणि बाबा माझे खूपच 2006 गेले आणि त्यांचं मोठं स्वप्न तिथे होतं की खेडेगावात जाऊन सुद्धा मुलांना चांगलं शिक्षण मिळावं. आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मग आई होतीच बरोबर. तर तिथल्या लोकांना असं थोडंसं की वाटलं की ह्या म्हणतात खरं की बांधकाम चालू करूयात आपण तिथे, आता कसं होईल काय होईल, कारण आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या जागेत चालणारी शाळा. पण भूमिपूजन आम्हाला तिथे 2 भूमिपूजन करायला लागलं.
1: अच्छा.
2: हां, म्हणजे तो एक हे झालं थोडंसं. की पहिल्यांदा केलं पण तेव्हा काम सुरू नाही होऊ शकलं पण

0: नेक्स्ट टाईम मात्र मी खूप आग्रही राहिले आणि तिथलं काम आता बऱ्यापैकी सुरू झालेलं आहे. वर्गखोल्या बांधतो आहोत. मग तिथल्या लोकांना थोडा विश्वास वाटायला लागला की हा बाईंच्या नंतर ही
1: सक्षम हातात गेलेला
0: आहे.
1: वा वा छान. मैत्रिणींनो, खूप सुंदर आपला हा प्रवास सगळा चालू आहे. ह्या प्रवासात एक छोटीशी विश्रांती घेऊयात, एक छान गाणं ऐकूया. पण इंद्राणीताई, तुमच्या पसंतीचं आपण एक छान गाणं ऐकूयात.
0: माझ्या पसंतीच्या ऐवजी माटेबाईंच्या पसंतीचं आपण मनशुद्ध तुझं, तिला खूप आवडायचं हे गाणं.
1: छान, ते गाणं पण खूप सुंदर आहे.
0: नक्की
1: गाणं ऐकूया आणि पुढे जाऊया.
0: चालेल.

0: मैत्रिणीनो पुन्हा एकदा स्वागत आमच्या या कार्यक्रमात वनिता मंडळमध्ये. आज आपण ऐकतो आहोत आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या आपल्या लेकी. या लेकींचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेतो आहोत. आज आपल्या समोर आहेत, आपल्या बरोबर आहेत इंद्रायणी माटे पिसळकर आणि ममता शेटे हिरेमठ. पुढचा प्रश्न ममताताई तुमच्यासाठी, म्हणजे तुमच्या बाबतीत विशेषतः अशासाठी की तुम्ही वेगळ्या ठिकाणून इथे पुन्हा आलात, मग ह्यासाठी तुम्हाला पुन्हा या शाळेमध्ये जॉईन होण्यासाठी, पुन्हा हे सगळं कार्य सक्रियपणे करण्यासाठी काही गोष्टी आत्मसात करायला लागल्या का, काही गोष्टी मनात रुजवाव्या लागल्या का, काही गोष्टींचा पाठपुरावा काही करायला लागला का?
1: हो, थोडासा अभ्यास करायला लागला. जसं अकाउंट्सचे बुक्स घेऊन आम्ही बसायचो की म्हणजे आधीचं फंक्शनिंग कसं चाललं होतं, कारण आई बाबा दोघंही तेव्हा अवेलेबल नव्हते काही मार्गदर्शन द्यायला, त्यामुळे स्वतःचा रिसर्च खूप करायला लागला की फंक्शनिंग कसं चाललंय, ऑनलाईन क्लासेस कसे कंडक्ट होत आहेत. कारण तुम्ही म्हणालात तसं माझा तोपर्यंत फार काही असा संबंध आलेला नव्हता, त्यामुळे हो अभ्यास खूप करायला लागला आणि झोकून टाकलं स्वतःला मी तेव्हा त्याच्यात.
0: बाकीच्यांनी एक्सेप्ट केलं का, मग पेरेंट्स आहेत किंवा शिक्षक आहेत, संस्थेचे इतर लोक आहेत, यांचा अप्रोच कसा होता?
1: मी जॉईन झाले तेव्हा बाबा अजूनही होते, त्यामुळे बहुतेक सगळ्यांना ती आशा होती की हा सरच परत येत आहेत आता, तर अनफॉर्च्युनेटली ते त्या पद्धतीनं येऊ शकले नाहीत परत. पण थोडासा रेझिस्टन्स असतो, कारण आता मी जर का आली तर मी या पिढीची आहे, माझे काही इंडिपेंडेंट विचार आहेत किंवा माझ्या आयडियाज आहेत, ह्या पटकन एक्सेप्ट होत नव्हत्या हे मला लक्षात येत होतं, कारण ऑलरेडी एक सेट सिस्टम होती शाळा चालवण्याची. तर हो, थोडा रेझिस्टन्स डेफिनेटली होता, म्हणजे अगदीच सगळे या असं काही करत नव्हते.
0: पण त्यातनं पण त्याच्यावर मात करून आता मात्र सगळे,
1: आता म्हणजे असं आहे की ऍक्शन स्पीक लाउडर देन वर्ड्स. तर माझे बाबा एक्स्ट्रोवर्ट होते आणि मी इंट्रोवर्ट आहे तशी, त्यामुळे आय थिंक माझ्या कामातनं असं दिसून आलंच असेल सगळ्यांना, आणि आता खूप छान सगळे कॉपरेट करतात. आता माझी टीम खूपच छान आहे.
0: छान. इंद्रायणी ताई, आई वडिलांचा काळ वेगळा होता तेव्हा सुरू केलेली ती शाळा, आता तुम्ही नव्याने एक यंग ब्लड आता पुन्हा निर्माण झालं किंवा आता जेंझी प्रकार पण आता सगळीकडे येतोय, आता शाळेमध्ये कोणत्या प्रकारची प्रगती तुमच्याकडनं होते? म्हणजे
2: आई वडिलांपासून जो काही वारसा म्हणूयात आपण, की उत्तम संस्कार देणं आणि माटेशाळा ही उपक्रमशील शाळा आणि संस्कार देणारी शाळा, ह्याच्यामुळेच मेन त्याच्याकडे बघितलं जातंय अजूनही आणि जात होतं. तर हे चालू ठेवून पुढे नवीन जे टेक्निकल सगळं येतं आहे, टेक्नॉलॉजी जी इंट्रोड्यूस होतीये किंवा डिजिटल लर्निंग आहे, तर हे सगळं देणं, जसं ह्यांनी सांगितलं ममतानी की कोविडचा काळ सगळ्यात कठीण काळ होता आणि त्यामध्ये ऑनलाईन टीचिंग करणं, ऑनलाईन सगळ्यांना शिकवणं, बरं मराठी माध्यम असल्यामुळे आमच्याकडे जो क्लास आहे सगळ्यांपर्यंत आम्हाला ते पोचवायचं होतं, आणि मग त्याच्यासाठीचे प्रयत्न, आणि आता ऑफलाईनसुद्धा शाळेमध्ये आल्यानंतर जर्मन आहे, रोबोटिक्स आहे, कोडिंग आम्ही कॉम्प्युटरमध्ये शिकवतो, म्हणजे माटे काकांनी पिंपरी चिंचवडमधला पहिलं कॉम्प्युटर आमच्या शाळेत आणला आणि मला स्वतःला त्यांनी ते कॉम्प्युटरचं शिक्षण घ्यायला लावलं की तूच तिथे शिकवायचेस. आणि मी तेव्हा शिक्षक म्हणून विचार करत होते, नंतर 17 साली मी मुख्याध्यापक म्हणून झाले, तेव्हाही माझा पॉइंट ऑफ व्ह्यू थोडा वेगळा होता. आणि आता संस्थाचालक झाल्यानंतर की फक्त एकच शाळेत नाही तर माझ्या सगळ्या युनिट्समध्ये डिजिटल लर्निंग पाहिजे, टचपॅड असणारे स्क्रीन्स पाहिजेत, टच स्क्रीन्स, आणि मुलांना ज्या काही फॅसिलिटीज मराठी शाळांमध्ये मिळत नाहीत त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, की मग स्टेम लॅब असेल, नटखट लॅब आहे, की ज्याच्यामधनं मुलं वेगवेगळे इनोव्हेटिव्ह सायन्सचे प्रोजेक्ट्स करतात. आणि आता नॅशनल लेवलवरती आमच्या एका विद्यार्थ्याला फर्स्ट प्राइज मिळालं, पुण्यातनं 2 विद्यार्थी सिलेक्ट झाले होते आणि त्याच्यात सुद्धा हा मुलगा फर्स्ट प्राइज घेऊन आला. म्हणजे जेन्झी जे आहेत तर त्यांच्यापर्यंत ह्याच्या मार्फतच आपण पटकन पोचू शकतो असं मला वाटतं आहे.
0: ममता ताई, तुम्ही 17 वर्ष आर्मी ऑफिसर बरोबर होता, त्यामुळे तुम्ही संपूर्ण आपला भारत फिरला असाल.
1: हो बरोबर.
0: मग संपूर्ण बाकीच्या शाळा, बाकीच्या जिल्ह्यातल्या किंवा बाकीच्या ठिकाणच्या शाळा, त्यातला काही बदल इकडे आणायचा, तर असं काही डोक्यात आलं का?
1: डेफिनेटली. वेगवेगळ्या शाळेमध्ये मीही नोकरी केली, ऍज अ काउन्सिलर, टीचर, एका स्पेशल स्कूलमध्ये पण काम केलं ऍज अ सायकोलॉजिस्ट आणि कोऑर्डिनेटर. हा सगळा जो अनुभव होता माझा, त्याच्यामुळे मला आमच्या शाळेत बदल आणण्यात खूप मदत झाली. की त्यांच्या काही सिस्टम्स होत्या किंवा काही विशिष्ट गाईडलाईन्स ते फॉलो करत होते, ते मी आमच्या इथे सुरू केले. आणि एक, तुम्ही जेव्हा भारतभर फिरून येता, खूप फिरून येता, एक वर्ल्ड व्ह्यू ज्याला आपण म्हणतो तो खूप मोठा होतो. खूप प्रदेशांमध्ये फिरता, वेगवेगळे कल्चर्स दिसतात तुम्हाला. त्याचा सगळा अनुभव मला आमच्या शाळेत डेफिनेटली वापरता आला.
0: छान, खूप छान वाटतं हे ऐकताना सुद्धा, की आपल्या आई वडिलांपासून आलेली शाळा किंवा आई वडिलांपासून त्यांनी बघितलेलं स्वप्न असं वेगळ्या पद्धतीने आपण पूर्ण करतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊयात. ममताताई, तुमच्या पसंतीचं एक छान गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात. कोणतं गाणं आवडेल ऐकायला?
1: माझ्या बाबांचं फेवरेट गाणं होतं रहे ना रहे हम, मला ते ऐकायला खूप आवडेल.
0: नक्की ते गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात.

0: मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आमच्या या कार्यक्रमात. आज आपण ऐकतो आहोत आई वडिलांचं स्वप्न यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या आपल्या लेकी. या लेकींचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेतो आहोत. आज आपल्या समोर आहेत, आपल्या बरोबर आहेत इंद्रायणी माटे पिसळकर आणि ममता शेटे हिरेमठ. इंद्रायणी ताई, तुमच्यासाठी प्रश्न असा की कामाच्या ठिकाणी एखादा डिसिजन घेताना किंवा एखादी गोष्ट अंमलात आणायची आहे तर मी काय करू हा विचार करताना आई बाबांचं विचारसरणी आठवते का, किंवा त्यांच्या विचारसरणीवर पाऊल टाकून पुढे जाता का?
1: असा डिसिजन घेताना नक्कीच स्ट्रेसफुल असतं, आणि तेव्हा खरंच हे आठवते मी की माझे बाबा असते तर त्यांनी काय केलं असतं. आई थोडं एक पाऊल मागे राहू शकली असती, पण बाबा निश्चित नव्हते. तर आणि थोडं त्यांचं की पुढच्या 10 वर्षात हे उपयोगाला येणार आहे का, तर तो विचार पण मी करते आणि मग ते डिसिजन्स नक्कीच अंमलात आणते. आणि दुसरं की त्यांची विचारसरणी म्हटलीस तर बेसिकली विद्यार्थी केंद्रित ह्याचा उपयोग विद्यार्थ्यांना किती होणार आहे आणि पुढे जाऊन समाजाला नॅचरली, की जसं तुम्ही पिढी घडवाल तशी ती पुढचा समाज आपल्याला त्याच्यात दिसतो. तर ती पिढी घडवण्यासाठी म्हणून जे काही तुम्हाला करायला लागणार आहे ते नक्कीच करा. आणि आईबाबांची विचारसरणी हीच होती की डोंट गिव्ह अप, सोडून देऊ नका, एक ध्येय निश्चित करा आणि त्याचा पाठपुरावा करा. आणि आता पण मी तेच करते.
0: तुम्हाला ते पदोपदी उपयोगी पडत?
1: नक्कीच उपयोगी पडत. आणि त्यांची स्ट्रगल मी खूप जवळन बघितली, त्याच्यामुळे जरी स्ट्रगल करायला लागली, काही असतात प्रत्येकाचं पुढे मागे प्लस मायनस सगळ्याच गोष्टींमध्ये असतात, पण त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं हे त्यांच्याकडून मी शिकलेली.
0: इंद्रायणी त्यांची आई आत्ताच काही दिवसापूर्वी पासून आपल्यात नाही आहेत. ममताताई, तुम्हाला हा असा प्रश्न एक वेगळा, तुमच्या आई आपल्या बरोबर आहेत
2: बरोबर,
0: आणि जरी वयाने थकल्या असल्या, शरीराने थकल्या असल्या, तरी मनाने अजून त्या ताज्या आहेत, मनाने व्यवस्थित आहेत आणि संपूर्ण जीवन त्यांनी शाळेसाठी दिलं आहे.
2: ऍब्सोल्युटली.
0: तर मग अशा काळामध्ये तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा झाला किंवा एखादा डिसिजन घेताना तुम्हाला काय डिसिजन घेऊ हे कळत नसेल तर त्यांची कशी मदत होते?
2: आई सध्या माझी सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम आहे. आत्तापर्यंत गेले 35 वर्ष तिनेच शाळा चालवली आहे, त्यामुळे डेफिनेटली आता ज्या समस्या येतात त्याच्यात आईचा गायडन्स मी घेतेच, डिस्कशन होतं त्याच्यावर, आणि बाबा असते तर त्यांनी काय निर्णय घेतला असता हा विचार नेहमी करते. त्यामुळे आईचं असणं हे खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी, की ती असली की खूप मोठा आधार असतो. आणि विशेष असं आहे की ती अजूनही रोज शाळेत येते.
0: वा,
2: म्हणजे जरी ती शरीराने थकली असली तरी मनाने खूप स्ट्रॉंग आहे, आणि कोणीही म्हणणार नाही की ती आता 78
0: आहे,
2: एकदम
0: फिट आहे.
2: फिट आहे.
0: मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या बरोबर सतत असावेत आणि आपल्या घरात मोठी माणसं असावीत की ज्यांना घेऊन आपण पुढे जाऊ शकतो.
2: बरोबर.
0: इंद्रायणी ताई, तुम्ही हे करिअर पूर्ण निवडलं की आईबाबांचं स्वप्न आपण पुढे न्यायचं हे ठरवलं, आणि हे ठरवताना कन्फर्म तुम्हाला की नाही हेच करिअर आणि इथेच करायचं हे कन्फर्म झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कार्याला सुरुवात केली तेव्हा आलेला एखादा छान अनुभव किंवा स्वतःला स्वतःचा वाटलेला अभिमान अशी एखादी घटना असेल तर नक्की आवडेल.
1: नक्कीच आहे. म्हणजे 17 साली मी मुख्याध्यापक म्हणून जॉईन झाले, नंतर आता मी 23-24 कार्यवाह म्हणून सुद्धा पद सांभाळायला सुरुवात केली. आणि एक संस्थाचालक या दृष्टीने विचार करताना मला असं वाटलं की माझी विद्यार्थी म्हणजे एक लॉंग लिगसी आमच्याकडे आहे, की हजारोंच्या संख्येने माझी विद्यार्थी आपल्याकडे आहेत, तर त्यांनी शाळेकडे परत यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी आई असतानाच मार्चमध्ये गेल्या वर्षी माजी विद्यार्थ्यांचे मेळावे घेतले, आणि तेव्हापासनं खूप माजी विद्यार्थी शाळेला सपोर्ट सिस्टीम म्हणून पुढे आलेले, आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते एडेड स्कूल आहे, शाळेला मदत करतात, विद्यार्थ्यांना मदत करतात, म्हणजे फक्त आर्थिक नाही तर काही जे उपक्रम असतील. आता कालच आमची एक वादविवाद स्पर्धा झाली, तर त्याच्यामध्ये सुद्धा आमचे माजी विद्यार्थी आणि पालक हे दोन्हींचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये सुद्धा त्यांचा वाटा मोलाचा ठरतो. तर हे मला जरा छान वाटलं की जे मधल्या गॅपमध्ये जे विद्यार्थी शाळेकडे येत नव्हते
0: म्हणजे दरी निर्माण झाली होती थोडी, ती त्याला ब्रिज घातला गेला.
1: नक्कीच नक्कीच. आणि आता तो ओघ सुरू झालेला आहे आणि त्याचा खूप छान उपयोग शाळेला पुढच्या काळामध्ये डेफिनेटली होईल.
0: ममताताई, तुम्हाला प्रश्न की आई वडिलांनी पूर्वीपासून चालत आणलेली शाळा, तो वारसा, ती परंपरा जपणं आणि त्यामध्ये आपला काळानुरूप बदल करणं, की आता तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी आणली किंवा तुम्ही भारतात जे जे काही बघितलं ते आणण्याचा प्रयत्न केला, तर ह्यामध्ये कुठे तुमच्या मनात द्वंद्व निर्माण झालं का, की आपल्याला असं वाटलं का की आपण हे करतोय हे बरोबर आहे का चुकीचं आहे, असं कधी झालं का?
2: नाही, असा डाऊट कधी मला आला नाही. कारण ही पिढी आजची खूप वेगळी आहे. म्हणजे त्यांना ट्रेडिशनल टीचिंग मेथड्स बरोबर त्यांना आज जे टेक्नॉलॉजी वापरली जाते ती त्याच्याबरोबर शिकवणं खूप गरजेचं आहे. तर आम्ही आल्यानंतर आम्ही रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मग व्हर्च्युअल रियालिटी, स्क्रीन एक्स थिएटर, असे हे खूप नवीन उपक्रम राबवले.
0: आणि मग असे उपक्रम राबवताना तेव्हा अभिमान वाटावा, नक्कीच असं काहीतरी घडलं असेल.
2: ऍब्सोल्युटली. म्हणजे आता जे फ्युचर आहे ते विदाऊट एआय तर चालणारच नाहीये. म्हणजे कुठलाही तुम्ही प्रोफेशन सिलेक्ट केला तर तिकडे एआयचा हा वापर होणारच आहे. तर आम्ही पहिली ते नववी सगळ्या मुलांना कंपल्सरी एआय एज्युकेशन सुरू केलं. तो म्हणजे आम्ही अभ्यासक्रमातच त्याचा

0: त्यांना त्याला इन्क्लूड केलेलं आहे आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी.
1: छान छान, फारच सुंदर. मला दोघींनाही एक प्रश्न विचारायचा आहे की आई वडिलांनी बघितलेलं स्वप्न, त्यांच्या आशीर्वादाने सुरू झालेला हा सगळा तुमचा प्रवास, तर आत्ता या क्षणी काय मनात विचार येतात? इंद्राणी ताई काय सांगाल?
2: आई वडिलांनी जेव्हा स्वप्न बघितलं की चिंचवडसारख्या खेडेगावामध्ये एक उत्तम शिक्षण देणारी, उत्तम संस्कार देणारी अशी शाळा असावी, कारण शाळा हे एक असं माध्यम आहे, जसं मगाशी मी म्हटलं की पुढची पिढी घडवण्यासाठीचं एक चांगलं टूल, एक चांगलं माध्यम हे शाळा असू शकते. तर त्यांनी ह्या उद्देशाने हेच स्वप्न उराशी बाळगून त्यांनी शाळा सुरू केली. हा तर एक भाग आहेच की उत्तम संस्कार विद्यार्थ्यांवरती झाले पाहिजेत, आणि त्याचबरोबर जे आधुनिक जगामधल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या शाळेमध्ये आल्या पाहिजेत, आणि कुठलाही भेदभाव न राहता सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना ह्या आधुनिक गोष्टी कशा वापरायच्या, म्हणजे जसं आत्ता ममताताईंनी सांगितलं की AIचा वापर, तसं आमच्याकडे कोडिंग, त्याच्यानंतर AIचे सुद्धा हे आहे, रोबोटिक्स आहे, जर्मन आपण भाषा शिकवतो. सो आईवडिलांनी जेव्हा 1966 शाळा सुरू केली तेव्हा उत्तम शिक्षण आणि उत्तम संस्कार देणारी अशी शाळा असावी, पुढची पिढी घडवणारी शाळा असावी हे त्यांनी स्वप्न उराशी बाळगलं होतं. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या युगामध्ये, ह्या आधुनिक काळामध्ये मीही तेच स्वप्न उराशी बाळगलंय की संस्कारांबरोबरच आधुनिकतेची जोड दिली आहे, आणि ह्या दोन्हीचा उत्तम संगम घालून माटेशाळा आज जशी पहिल्या ह्याच्यावर होती तशीच आत्ता नावाजलेली उपक्रमशील आधुनिक शाळा म्हटलं तरी हरकत नाही.
1: आत्ता आई बाबा जर तुझ्याबरोबर असते तर काय भावना असते अगं त्यांच्या?
2: आत्ता थोडंसं भावनिक व्हायला होते, पण आई बाबा जर का असते तर त्यांना नक्कीच माझा अभिमान वाटला असता की जे त्यांनी दोघांनी मिळून सुरू केलेलं होतं, आणि त्यांना खूप साऱ्या माणसांचं, म्हणजे खूप लोकांनी त्यांना सपोर्ट दिलेला होता त्या काळामध्ये. तर आत्ता हे मी चालवते आहे, मलाही अनेकांचं सहकार्य ह्याच्यामध्ये लाभतं आहे, पण काही वेळेस एकट्याने डिसिजन घ्यायची वेळ येते आणि तेव्हा मी मागे बघत नाही, तर माझा अभिमान त्यांना नक्कीच वाटला असता.
1: ममताताई, आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादातून आपल्याला मिळालेला हा वारसा, सुरू झालेला पुढचा प्रवास, आज आपण हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करतोय, तर ह्या क्षणी आता तुमच्या आई तुमच्या बरोबर आहेत आणि तुमचे वडील पण असते, तर एक मुलगी म्हणून काय वाटलं असतं त्यांना?
0: त्यांनी जे सुरू केलं आय थिंक ही अतिशय नोबल प्रोफेशन आहे. टीचिंग आणि एज्युकेशन देणं म्हणजे तुम्ही खूप पिढ्या घडवता. बाबा आता असते तर मला वाटतं त्यांना खरंच खूप अभिमान वाटला असता माझा, की कुठेतरी एक बाई म्हणून थोडंसं अजून लोक कमी लेखतात बायकांना, की आणि नेहमी एक थोड्याशा अशा नजरेने बघतात की अरे हिला जमेल का नाही. तर मला असं वाटतं मी आता बऱ्याच लोकांना ह्या बाबतीत चुकीचं ठरवलेलं आहे कुठेतरी. एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडंसं कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का. तर मी आता त्याच्या खूप पुढे निघून आली असं मला वाटतं की आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो, सेल्फ डाऊट खूप असतो आपल्याला की हे जमेल का, हे करता येईल का. पण या गेल्या 5-6 वर्षात जो अनुभव मिळाला आहे आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता, आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. आणि ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान, वा, फार सुंदर, मस्त. जाता जाता दोघींनाही एक कॉमन प्रश्न मला विचारायचा आहे. ह्या क्षणी आत्ता अशा काही मुली असतील की ज्यांच्या आई वडिलांनी काही व्यवसाय सुरू केले असतील, आई वडिलांच्याकडे काही कला असतील की ज्या मागे पडल्या असतील, पण मग अशा वेळी आई वडिलांचा हा व्यवसाय किंवा हे सगळी देणगी हे पुढे न्यायची आहे त्यांना, तर कशा पद्धतीने त्या नेऊ शकतात, काय सांगाल याविषयी?
2: नक्कीच, माझ्या आईचंच एक वाक्य जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या नेम इज अ सी नेममध्ये लिहिलेलं आहे, कदाचित शब्दांची रचना बदलेल, पण न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने, की जे व्रत आम्ही घेतलंय आणि घेणारे असतील तर ते तुम्ही जाणतेपणी घ्यावं आणि ते पूर्णत्वाला न्यावं, ते मध्ये सोडू नये. आणि आई वडिलांचे कष्ट हे जसं मुलं मुली काही भेदभाव न ठेवता कोणीही, म्हणजे मुलगी आहे म्हणून मागे न राहता, त्यांनी जे कष्ट तो व्यवसाय सुरू करण्यासाठी ती गोष्ट सुरू करण्यासाठी घेतलेले आहेत ते जाणून तो व्यवसाय पुढे नेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करावा असं मला वाटतं.
1: छान. ममताताई तुम्ही काय सांगाल?
0: मुलगी असो या मुलगा, जे काय आई वडिलांनी कमवलेलं आहे आणि हा त्या मुलीला किंवा मुलाला हा वारसा म्हणूनच मिळालेला असतो, तर मुलगी आहे म्हणून ती आता दुसऱ्या घरी गेली आणि आता ती पुढे नेऊ नाही शकत हे चुकीची धोरण आहे. तर मुलगी असली तरी ती त्याचं खूप काही करू शकते आणि तिने करावं, कारण ही एक लेगसी आहे आणि एकुलती एक मुलगी असेल तर तिने डेफिनेटली करावं. तुमच्या आई वडिलांनी सुद्धा तुमच्यात इन्व्हेस्ट केलेले असतात, म्हणजे तुम्हाला ते संस्कार दिलेले असतात, त्या गोष्टी शिकवलेल्या असतात, ते सगळं पुढे नेणं हे तुमचं काम आहे असं मला वाटतं.
2: हा थॉट मला खरंच खूप आवडला. आई वडिलांनी आपल्यात इन्व्हेस्ट केलंय,
1: इन्व्हेस्ट केलंय आणि ते आपण पुढे नेलंच पाहिजे. खूप सुंदर, खूप छान दोघीजणी आज तुम्ही इथे आलात आणि अतिशय छान तुमचे अनुभव आत्तापर्यंतचा तुमचा जीवनपट आमच्या समोर उलगडून दाखवलात. आपल्या सगळ्या श्रोत्यांना, आपल्या भगिनींना, आपल्या मैत्रिणींना नक्कीच आवडेल ही खात्री नक्की आहे. आज तुम्ही दोघी इथे आलात आणि छान माहिती शेअर केलीत, तुमचे मनापासून आभार.
2: आणि तुमचेही आभार की आम्हाला संधी दिली.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: तुमचेही खूप आभार.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आत्ताच आपण जाणून घेतलात इंद्राणीताई आणि ममताताईंचा हा सुंदर असा प्रवास. आई वडिलांचं स्वप्न पुढे वाढवणाऱ्या या लेकी ही त्या कुटुंबाची शान असते, समाजाची प्रेरणा आणि पुढच्या पिढ्यांसाठी आशेचा दीप अगदी नक्की असते. हा प्रवास, हे यश या लेकींचं अगदी 100% आहे. पण त्याबरोबरच ते आहे त्यांच्या आई वडिलांच्या विश्वासाचं, आई वडिलांच्या त्यागाचं आणि त्यांच्या प्रेमाच्या अखंड प्रवाहाचं असं फलित. या सगळ्या अनुषंगाने एक सुंदर असं गाणं डोळ्यासमोर सारखं येत आहे, ते हम साथ साथ है या चित्रपटातलं. ऐकूयात हरिहरन आणि सहकार्यांनी गायलेलं हे सुंदर असं गाणं.

0: मैत्रिणींनो, वाढतं प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड, प्लॅस्टिकचा अतिरेकी वापर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा अविचारी वापर या सगळ्यांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. या सगळ्याच्या अनुषंगाने आता ऐकूया पर्यावरण रक्षणाचं महत्त्व सांगणारे हे पर्यावरण श्लोक. याचं लेखन केलं आहे विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या प्राध्यापिका, ज्या लेखिका आणि कवयित्री म्हणून साहित्य क्षेत्रात देखील काम करतात, त्या डॉक्टर नंदा हरम यांनी.
1: पर्यावरणाची व्याख्या पहिल्या श्लोकात आहे. पशु पक्षी वृक्ष कीटक मानव हवा पाणी सूर्य डोंगर जमीन मिळून साऱ्यांचा होतो परिसर, त्यालाच म्हणतात ती पर्यावरण.
0: या श्लोकात पाहिलेले घटक आहेत ना, त्यांचं एकमेकांशी नातं आहे. जणू ते एक कुटुंबच आहेत. एक घटक जरी नष्ट झाला ना, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल. म्हणून आपण त्याचा सांभाळ केला पाहिजे. निसर्ग म्हणजे कधी न संपणारं धन आहे, ते जपलंच पाहिजे. बांधील असती अपसात सारे ढलता तोल त्यांचा देती इशारे, रक्षण करावे म्हणून त्यांचे जतन समृद्धी अक्षय धनाचे.
1: सण समारंभ साजरे करताना दुर्दैवाने आपण त्याचा सखोल अभ्यास करत नाही, त्यामुळे हवा पाणी आणि ध्वनी यांचं प्रदूषण होतं, निसर्गाची हानी होते. ज्यांचं विघटन होत नाही अशा थर्माकोल प्लॅस्टिकच्या वस्तू सहजपणे आपण टाकून देतो. हेच सारं या श्लोकात सांगितलं आहे. करी हवा पाणी ध्वनी प्रदूषण, हिरव्या शालीस तुलावता चूड, नासाडी खनिजांची ऊर्जा स्त्रोतांची, बाधा निसर्गास नसत्या वस्तूंची.
0: हल्ली माणूस ना भौतिक सुखाच्या मागे लागला आहे. ते मिळवण्याकरता तो वाटेल तसा वागतो. स्वार्थ गाठताना तो माणूस की विसरतो, आणि यात त्याच्या वागणुकीमधून त्याचं हीन दीन रूप समोर येतं. ऐहिक सुखाचे असे मृग जळ, करीसी मनुजा किती धाव पळ, स्वार्थाचा कळस संहाराची झळ, त्यातून भासे तुभलता ओंगळ.
1: तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ऐकून माहीत असेलच, याला प्रदूषण, जंगलतोड हे घटक कारणीभूत आहेत. ही सारी आपल्याच कर्माची फळं आहेत. येतंय का लक्षात? संपूर्ण जगच आपण मानवांनी जणू वेठीस धरले आहे. सगळ्यांनाच याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत आणि भविष्यातही भोगावे लागतील. उन्हाळ्यात वाढे तापमान ऐसे,

0: कधी जोर।
1: तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि वाढती लोकसंख्या हे सुद्धा तितकंच घातक आहे। वाढे लोकसंख्या विचार करावा, तंत्रज्ञान वापर काबूत ठेवा, नियम निसर्गाचे पालन करा, तेव्हाच होईल भयमुक्त धरा।
0: आत्तापर्यंत आपण पाहिलं की आपण निसर्गाचा कसा विध्वंस करत आहोत आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागत आहेत। हे सारं थांबवायचं असेल तर निसर्गाला आपण जपलं पाहिजे। आपलं अस्तित्व निसर्गावर अवलंबून आहे हे कधीही विसरता कामा नये। सहिष्णू कनवाळू वृत्ती जोपासा, रक्षणाचा घ्यावा सर्वांनी चवसा, निसर्ग असे हो गुरु मानवाचा, समतोल राखू पर्यावरणाचा, निसर्ग असे हो गुरु मानवाचा, समतोल राखू पर्यावरणाचा।

पर्यावरण रक्षण करण्यासंबंधीचे मनाच्या श्लोकांप्रमाणे हे पर्यावरण श्लोक याची महती आत्ता आपण ऐकलीत. याचं लेखन केलं होतं डॉक्टर नंदा हरम यांनी आणि यामध्ये सहभाग होता डॉक्टर नंदा हरम आणि सविता जेरे यांचा. पर्यावरण रक्षण ही केवळ आपली जबाबदारी नाही तर प्रत्येकाची नैतिक बांधिलकी आहे आणि जर पर्यावरण वाचलं तरच आपलं सगळ्यांचं जीवन फुलणार आहे आणि निसर्ग जर हसला तरच संपूर्ण मनुष्य सुखाने जगणार आहे. पर्यावरणाचं रक्षण करूया आणि आपल्या पृथ्वीला अधिक हिरवी सुंदर आणि स्वच्छ बनवूया.

मैत्रिणींनो, आजचा हा आमचा संपूर्ण वनिता मंडळचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

दे दख्खा या सिनेमातली ही लावणी होती, आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेली. आणि याच सिनेमातलं आणखी एक गाणं माधुरी करमरकर यांनी गायलं आहे,

झेंडा या सिनेमातलं गुरु ठाकूर यांचं हे गीत होतं. निहिरा जोशी आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं, संगीतकार अवधूत गुप्ते.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

शुभमंगल सावधानी या सिनेमातलं हे गाणं होतं. कुणाल गांजावाला यांनी गायलेलं. आणि याबरोबर श्रोते हो आजचा गीतबहार कार्यक्रम संपला. 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ। चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार। आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस। INS मालवण भारतीय नौदलात सहभागी। समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल। आणि क्वाड परिषदेच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची अमेरिका चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पहिल्यांदा 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या KC वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं।
1: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है। सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं। सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है। हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं। मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए।
0: लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना शांततेचं आवाहन केलं आणि चर्चा करायला सरकार तयार आहे, ती केव्हा आणि किती वेळ करायची हे ठरवण्याचं आवाहन केलं आणि हौद्यात येऊन चर्चा होऊ शकत नाही हे स्पष्ट केलं। त्यानंतरही गोंधळ चालूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सिक्कीममध्ये NHPCच्या प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सकाळी कामकाज सुरू झाल्यावर राज्यसभेत दुःख व्यक्त करण्यात आलं। त्यानंतर राज्यसभा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी हायड्रोजन इंधन आधारित रेल्वेगाडी सुरू झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं अभिनंदन केलं। त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला। त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवर राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे। आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव सोपवला आहे। कामकाज सुरू होण्याच्या पूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं। काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। पोलिसांनी केलेल्या कारवाईचे व्हिडिओ उपलब्ध आहेत ते पाहण्याची विनंती वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाला केली। या टप्प्यात व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या वतीनं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री तिथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। आंदोलनकर्त्यांशी सरकारनं यापूर्वी चर्चा केली असती तर परिस्थिती एवढी चिघळली नसती असं ते म्हणाले। उद्धव ठाकरे यांनी आज आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही आज जंतर मंतरवर अभिजित दिपके यांची भेट घेतली। दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली मेट्रोनं 16 मेट्रो स्थानकं आज बंद ठेवली आहेत। संसद भवन आणि परिसरात ही स्थानकं आहेत। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या। घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे। याअंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात। काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे। या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकात कारवार इथे भारतीय नौदलाने पाणबुडीरोधी युद्धनौका INS मालवणचा समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल APC सिंह ए प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डने बनवलेल्या या युद्धनौकेत 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विविध अद्ययावत शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेली INS मालवण पाण्याखाली होणाऱ्या युद्धामध्ये निर्णायक भूमिका बजावू शकते. INSV त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्यदलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. INSV त्रिवेणी ही केवळ एक सागरी मोहीम नसून ती भारताच्या तिन्ही संरक्षण दलांची ताकद आणि त्यांच्यातील समन्वयाचं उदाहरण आहे. भारताच्या लेकींची जिद्द ही महासागराच्या प्रचंड लाटांपेक्षा अधिक मोठी असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांच्या नेतृत्वाखालील तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या या मोहिमेला 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून रवाना करण्यात आलं होतं. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेने आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. फिलिपीन्सच्या मनिला इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला. मुक्त आणि खुल्या आशिया प्रशांत प्रदेशाला बळकटी देण्याच्या वचनबद्धतेचा क्वाड समूहानं संयुक्त निवेदनाद्वारे पुनरुच्चार केला. आशियांच्या एकता आणि केंद्रीय भूमिकेला ठाम पाठिंबा त्यांनी दर्शवला. यावेळी जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांची भेट घेतली. या बैठकीत व्यापार, दर, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा, महत्वपूर्ण खनिजे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. डॉ जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग यांची भेट घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निर्णयांच्या पाठपुराव्यावर या भेटीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली. या परिषदेदरम्यान एका सत्रात जयशंकर यांनी भारत चीन संबंध पूर्वपदावर आणण्यावर भर दिला. सीमेवर शांतता राखणं ही दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी मूलभूत अट असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. थेट विमानसेवा पुन्हा सुरू करणं, व्हिसा प्रक्रियेतील सुधारणा, कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणं आणि सीमा व्यापार पूर्ववत करणं यासारख्या विश्वासार्ह उपाययोजनांचं डॉ जयशंकर यांनी स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या मतभेदांचं रुपांतर वादात होऊ नये असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन सलग चौथ्या दिवशी विस्कळीत झालं आहे. यामुळे वैष्णोदेवी यात्रा भाविकांसाठी बंद आहे. पूश आणि राजौरीत बेपत्ता झालेल्या 7 जणांचा शोध सुरू आहे. या पावसामुळे आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू श्रीनगर महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्यानं हा महामार्ग बंद आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्ट 2028 पासून आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर अधिक शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. येत्या 1 ऑगस्टपासून पुढच्या 2 वर्षांसाठी अमेरिकेत येणाऱ्या सर्व जेनेरिक औषधांवर 0% शुल्क कायम असेल. त्यानंतर 1 वर्षासाठी हे शुल्क 100% आणि त्यानंतर सरळ 200% वाढवलं जाईल. अमेरिकेत जेनेरिक औषधांचं उत्पादन पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. दिलेल्या मुदतीत कारखाने आणि यंत्रसामग्री उभारण्याचा निर्णय न घेणाऱ्या कंपन्यांना दंड आकारला जाईल असं ट्रम्प यांनी नमूद केलं आहे. भारत हा अमेरिकेला जेनेरिक औषधांचा पुरवठा करणारा सर्वात मोठा देश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आयएनएस मालवण भारतीय नौदलात सहभागी, समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्यदलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. आणि क्वाड परिषदेच्या निमित्तानं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिका चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. जून महिन्याच्या अखेरीस पाऊस झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली, त्यामुळे सुमारे 2 लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या असून आधीच पेरणी झालेल्या सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या पिकांवर पाण्याअभावी कोमेजण्याची वेळ आली आहे. ओलिताची सुविधा असलेले शेतकरी तुषार सिंचनाचा आधार घेत असले तरी विहिरींचीही पाणी पातळीत घट असल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. बियाणे उगवण न झाल्याच्या तक्रारीनंतर यवतमाळ जिल्ह्यात बूस्टर, पार्श्व जेनेटिक्स आणि विगर या कंपन्यांविरुद्ध 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या तपासणीत संबंधित बियाणे अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले असून बियाणे उगवण न झालेल्या शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कृषी विभागाने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव देशमुख इथं अवैध आणि मुदतबाह्य कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा तब्बल 17,82,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय. बनावट लेबल लावून ही उत्पादने शेतकऱ्यांना विकली जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. राजकीय घडामोडींमध्ये यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विकास कामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या पक्षानंतर जिल्ह्यातील राजकीय तणाव तापले असून उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ येथील सभेत या निर्णयावर तीव्र टीका केली आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विविध तालुक्यांमध्ये आढावा घेतला. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया गांभीर्याने पूर्ण करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड यांनी शाहू महाराजांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे लखीशहा बंजारा यांच्या 446व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या त्याग, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला. यवतमाळहून आषाढी वारीसाठी 2 विशेष उपक्रमांना प्रारंभ झाला. सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांग वारकऱ्यांची पंढरपूर वारी उत्साहात रवाना झाली. पूर्णपणे दिव्यांगांची ही वारी राज्यातील पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली आहे. तसेच क्रीडा भारती सायकल ग्रुपची सायकल वारीही विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना झाली. पर्यावरण संवर्धनासाठी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनने एक पेड मागे नाम हा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असा संदेश या अभियानातून देण्यात येत आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या राज्य माता गोमाता संवाद यात्रेचे यवतमाळमध्ये स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात गो संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. केंद्र सरकारच्या विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान ग्रामीण अधिनियम 2025 अंतर्गत ग्रामपंचायत कापरा इथं जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वर्षातून 125 दिवस रोजगाराची हमी आणि विविध विकास कामांची माहिती यावेळी देण्यात आली. नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत शिष्यवृत्ती परीक्षा आणि जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी सातत्याने करावी असं आवाहन त्यांनी केलं. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघासाठी 36,50,00,000 रुपयांची निधीला मंजुरी मिळाली आहे. या निधीमुळे शेत रस्ते आणि पाणंद रस्त्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. राज्य शासनाने पुसद येथील नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली असून पुसद, दिग्रस, उमरखेड आणि महागाव या 4 तालुक्यांचा या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश बँकांना दिले. कर्ज मंजुरी प्रक्रियेत अनावश्यक अडथळे निर्माण करू नयेत. असंही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच जिल्ह्याचे पालक सचिव धीरज कुमार यांनी सर्व विभागांच्या आढावा बैठकीत लोककेंद्रित प्रशासन राबवून नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. आताच आपण ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत आणि वाचक स्वर होता धैर्यशील मेश्राम यांचा.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:45 झालेली आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. मोनिका भोयर यांनी गायलेलं सुरुवातीचं गीत.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत मुक्ताबाईंवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख.
1: महाराष्ट्राला समृद्ध असा संत परंपरेचा वारसा लाभलेला असून या संत परंपरेच्या साहित्याचं फार मोठं गारूड महाराष्ट्रीय जनमानसाला व्यापून आहे. भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा मराठी साहित्यातील एक अत्यंत महत्वाचा असा तात्विक ग्रंथ मानला जातो आणि या ग्रंथाला आकार देणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या धाकट्या भगिनी म्हणून संत मुक्ताबाई सर्वांना परिचित आहेत. 13व्या शतकातील महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीत वारकरी संप्रदायात त्यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. त्यांनी आपल्या अभंगांमधून अध्यात्म भक्ती समता आणि व्यापक मानव्याचा संदेश समाजाला दिला. अत्यंत अल्प अशा आयुष्यात नैराश्यावर मात करून जगण्याला प्रगल्भतेनं भिडलं पाहिजे असा संदेश देणारे त्यांचे ताटीचे अभंग मराठी संत साहित्यात प्रसिद्ध आहेत. संन्यासी झालेल्या व्यक्तीनं पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश करू नये या समाज संकेतामुळे त्यांच्या आईवडिलांना वाळीत टाकल्यामुळे लहानपणापासूनच मुक्ताई आणि त्यांच्या भावंडांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. परंतु या दुःखातूनच त्यांच्या व्यक्तिमत्वात करुणा, सहिष्णुता आणि व्यापक मानवता विकसित झाली. जीवनातील संकटांकडे आध्यात्मिक तटस्थतेनं पाहत जगण्याला सहर्ष स्वीकारलं पाहिजे हा विचार त्यांच्या अभंगांमधून प्रभावीपणे व्यक्त झाला आहे. मुक्ताबाईंच्या जीवन तत्वज्ञानाचा गाभा म्हणजे समत्व भाव, निर्मळ भक्ती आणि भावनिक ताटस्थ्यानं निर्माण झालेलं सजग असं आत्मभान. त्यांच्या अभंगातून त्या सांगतात की संपूर्ण विश्वात एकच परमात्म तत्व वास करत असल्यामुळे जात, पंथ किंवा कोणत्याही सामाजिक भेदभावाला तसा काहीच अर्थ नाही. जगाच्या त्रासाला वैतागून जगावर रुसलेल्या, आजच्या भाषेत डिप्रेशनमध्ये गेलेल्या लहानशा ज्ञानदेवांची समजूत घालताना, संत स्वभावाचं वर्णन करताना त्या आपल्या अभंगात म्हणतात, योगी पावन मनाचा साही अपराध जनांचा. संतानं क्षमाशील, सहनशील आणि दयाळू असावं असा संदेश या ओळीतून त्या देतात. त्यांच्या अभंगांची संख्या फार मोठी नसली तरी त्यातील विचारांची खोली विलक्षण आहे. ज्ञानदेवांची समजूत घालताना त्यांनी लिहिलेले प्रसिद्ध असे ताटीचे अभंग हे संत साहित्यातील त्यांचं अत्यंत महत्वाचं योगदान मानलं जातं. संत ज्ञानेश्वरांनी जगाविषयीच्या घोर नैराश्यातून ताटी लावून घेतल्यावर मुक्ताबाईंनी त्यांना संत धर्माची आठवण करून देत म्हटलं, संत जेणे व्हावे तेणे जग बोलणे सहावे, विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी. या ओळींमधून लोकांची निंदा, टीका किंवा अपमान शांतपणे सहन केल्यावरच संतपदाला पोहोचता येतं असं खूप सहज शब्दात त्या पटवून देतात. अर्थात मनाला जाणारा राग, द्वेष, दुःखरूपी अग्नी विझवल्याशिवाय संतपदावर पोहोचणं अत्यंत कठीण आहे हे सांगताना चित्तवृत्ती पाण्यासारख्या शीतल ठेवण्याचं, समत्व साधण्याचं महत्व त्या ज्ञानदेवांना पटवून देतात. मुक्ताबाईंच्या भाषेचं वैशिष्ट्य म्हणजे साधेपणा, सहजता आणि अर्थगर्भता. भक्ती, वैराग्य, करुणा, आत्मज्ञान यासारख्या गहन विषयांना लोकांना समजेल अशा अत्यंत सहज सोप्या भाषेतून त्यांनी आपल्या अभंगातून व्यक्त केलं. जगावर रुसलेल्या उदास

श्रोतेहो नमस्कार. उत्तम निचऱ्याची आणि गाळाची सुपीक जमीन केळी या फळझाडाच्या वाढीसाठी पोषक असते. अशा जमिनीत चुनखडीचं प्रमाण मात्र कमी असावं. उष्णकटिबंधातील हवामान या पिकाला चांगलं मानवतं. केळीची लागवड जोराचा पाऊस संपल्यावर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये करावी. लागवडीसाठी योग्य अंतरावर 45x45x45 cm आकाराचे खड्डे खणावेत. किनारपट्टीच्या भागामध्ये लाल केळीसारख्या उंच वाढणाऱ्या जातींसाठी 3x3 meter अंतर ठेवावं. हरिसाल, श्रीमंती, लाल वेलची, सफेद वेलची यासारख्या मध्यम वाढणाऱ्या जातींसाठी 2.5x2.5 meter अंतर ठेवावं. केळीच्या लागवडीसाठी निरोगी, जोमदार आणि जास्त उत्पन्न देणाऱ्या झाडांचे मुनवे वापरावेत. मुनवे 500 ते 800 ग्रॅम वजनाचे असावेत. मुनव्यांच्या पानांचा आकार तलवारीप्रमाणे लांबट आणि अरुंद असावा. साधारणपणे 20 ते 25 cm खोल खड्ड्यात मुनवे लावावेत. उती संवर्धनाने तयार केलेल्या निरोगी रोपांपासूनही लागवड करता येते. लागवडीच्या सुरुवातीच्या काळात बागेतील तण काढून अधूनमधून खोदाई करावी आणि केळीच्या झाडांना भर द्यावी. केळीची रोगट आणि वाळलेली पाने नियमित कापून टाकावीत. त्याचप्रमाणे झाड वाढत असताना त्याच्या बुंधापासून अनेक मुनवे येत असतात. असे मुनवे जमिनीलगत कापून काढावेत किंवा मुनवे कापून त्यातील गाभ्यात चमचाभर रॉकेल ओतल्याने मुनवे मरतात. या क्रियेमुळे मातृवृक्ष जोमाने वाढतो आणि केळीचा घड मोठा होतो. मात्र मातृवृक्ष फुलावर आल्यावर जोमाने वाढणारा एक मुनवा ठेवावा. म्हणजे मातृवृक्षाचा घड काढल्यानंतर पुढे पीक लवकर घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो. दुसरा मुनवा केळीचा घड तयार झाल्यावर ठेवावा. फळे वाढू लागल्यानंतर घडाच्या शेंड्याला असणारी नर फुलं काढून टाकावीत. घडाच्या वजनाने झाड वाकू नये म्हणून त्याला आधार द्यावा. तसंच प्रखर सूर्यकिरणाने फळांचे भाजून नुकसान होऊ नये म्हणून केळीच्या पानाने किंवा गोणपाटाने घड झाकून घ्यावा. एकदा लागवड केल्यापासून 2 ते 3 पिकं घ्यावीत. 3 वर्षांनंतर नवीन लागवड करणं जरुरी आहे. नवीन मुनवे हे जमिनीच्या वर आले असल्यास मातीची भर द्यावी. केळीच्या प्रत्येक झाडाला 5 किलो शेणखत, 400 ग्रॅम युरिया, 600 ग्रॅम सिंगल सुपरफॉस्फेट आणि 200 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. शेणखत, स्पुरद आणि पालाश खताची संपूर्ण मात्रा लागवडीच्या वेळीस द्यावी. नत्राची मात्रा लागवडीनंतर 60, 90 आणि 120 दिवसांनी समप्रमाणात विभागून बांगडी पद्धतीने सुमारे 30 cm अंतरावर 10 cm खोल आणि सुमारे 20 ते 25 cm रुंद चरात द्यावी. खत उशिरा दिल्यास त्याचा फळांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. हिवाळ्यात आठवड्यातून एकदा आणि उन्हाळ्यात 2 वेळा पाण्याची पाळी द्यावी. पाणी देण्यासाठी सुधारित सिंचन पद्धतीचा वापर करावा. तसंच आच्छादनाचा वापर करावा. केळीचा पर्णगुच्छ हा विषाणूजन्य रोग असून मावा किडीच्या मार्फत फैलावतो. या रोगामुळे पाने लहान आणि कडक होतात. नवीन येणारे मुनवेही रोगग्रस्त असतात. रोगग्रस्त झाडांना फळं धरत नाही यासाठी रोगग्रस्त झाडं मुनव्यासकट जमिनीतून समूळ उपटून नष्ट करावीत आणि लागवडीसाठी रोगमुक्त मुनवे निवडावेत. तसेच वापरलेली हत्यारे निर्जंतुक करावीत. लागवडीपासून 270 ते 280 दिवसात केळीला फलधारणा होण्यास सुरुवात होते. त्यानंतर 90 ते 110 दिवसात घड काढण्यास तयार होतात. फळांचा हिरवा रंग पिवळसर होऊन फळांना गोलाई येणे ही घड काढणीसाठी योग्य झाल्याची लक्षणं आहेत. घडाचा दांडा लांब राहील अशा पद्धतीने घड कापावा. घड कापल्यावर त्याचा चीक फळांवर पडणार नाही याची काळजी घ्यावी, कारण त्यामुळे फळांवर डाग पडतात. घड कापल्यानंतर मातृवृक्ष लगेच कापावा. केळीचे हेक्टरी 25 ते 35 टन उत्पन्न जातीपरत्वे मिळतं.

0: सामान्य लक्षण म्हणजे गरम लाटा येणे, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये हॉट फ्लशेस असं म्हणतो. बसल्या बसल्या अचानकच चेहरा, मान, छाती अगदी गरम झाल्यासारखी वाटते, दरदरून घाम येतो आणि काही मिनिटांनी सर्व काही पूर्ववत होतं. काही महिलांना दिवसातून हा त्रास एक दोनदा तर काहींना अनेक वेळा जाणवतो. दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे रात्री घाम येणे, त्यामुळे वारंवार झोप मोडते, सकाळी उठल्यावर ताजे तवाने वाटत नाही आणि दिवसभर थकवा जाणवतो. अनेक महिलांना चिडचिड, भावनिक अस्थिरता, लवकर राग येणं, उगाचच रडू येणं, चिंता वाटणं अशी लक्षणंही जाणवतात. याचा अर्थ त्या मानसिकदृष्ट्या कमकुवत आहेत असा होत नाही. ही हार्मोनल बदलांची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. याशिवाय सांधेदुखी, स्नायू दुखणे, कामात लक्ष न लागणे, स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, वजन वाढणे आणि विशेषत पोटाभोवती चरबी साचणे अशी लक्षणंही दिसू शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे, प्रत्येक महिलेचा अनुभव वेगळा असतो. काही महिलांना काहीच त्रास होत नाही तर काहींना दैनंदिन जीवनावर परिणाम होईल इतका त्रास होऊ शकतो. त्यामुळे इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. काही महिला विचारतात, डॉक्टर मला पाळी अनियमित झाली आहे म्हणजे मला मेनोपॉज झालाय का? याचं उत्तर असं आहे की केवळ पाळी अनियमित होणे म्हणजे मेनोपॉज नाही, तर सलग एक वर्ष पाळी न येणं म्हणजेच मेनोपॉजची निश्चिती आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर जर पुन्हा रक्तस्त्राव सुरू झाला तर तो कधीही दुर्लक्षित करू नये, तो सामान्य समजू नये, कारण ते कर्करोगाचं एक लक्षण असू शकतं. मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या आयुष्याचा शेवट नाही, उलट मुलांची जबाबदारी कमी झाली असते, स्वतःसाठी वेळ मिळू लागतो आणि आरोग्याकडे लक्ष देण्याची ही सर्वोत्तम संधी असते. योग्य माहिती, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेतला तर हा काळ आनंदाने आणि आत्मविश्वासाने जगता येतो. पुढील भागात आपण मेनोपॉज व नंतर शरीरात होणारे बदल, हाडांचे आरोग्य, हृदय, मधुमेह, मानसिक आरोग्य, लैंगिक आरोग्य आणि योग्य जीवनशैली यावर सविस्तर चर्चा करूयात.
1: श्रोतेहो आरोग्यम जनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. आता आपण सामान्य लक्षणांकडे जाऊयात. सर्वात

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: पर्यावरण संरक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञ काय करू शकतो, परिसरच्या कार्यक्रमात आज आपण हे पाहू. वास्तुशास्त्रज्ञ घराची रचना करताना निसर्गाशी सुसंगत विचार करू शकतात. घराची दिशा अशी ठेवता येते की नैसर्गिक हवा आणि प्रकाश जास्त प्रमाणात मिळेल, त्यामुळे दिवसा कृत्रिम लाईट आणि एसीचा वापर कमी होऊ शकतो. अंगण, झाडे, पाण्याचे स्रोत यांना महत्व देऊन घर अधिक पर्यावरणपूरक बनवता येते. पूर्वीच्या पारंपरिक भारतीय घरांमध्ये नैसर्गिक थंडावा असायचा. आज आधुनिक तंत्रज्ञानासोबतच त्या पारंपरिक संकल्पना पुन्हा वापरणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्राचा उद्देश फक्त शुभ अशुभ इतकाच नसून निसर्गाशी समतोल राखणारी जीवनशैली तयार करणे हाही असायला हवा. अनेक वेळा अनेक वास्तुशास्त्रज्ञ अमुक ठिकाणी हिरवा रंग असायला हवा असे सांगतात. त्या ठिकाणी घरमालकाला हिरव्या रंगाचे पट्टे ओढणे असे सांगायच्या ऐवजी झाड लावले तर जास्त चांगले होईल असे सजेस्ट करता येऊ शकते. तसेच घरातील कचरा निर्मूलन करण्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करावा असे समाजात प्रबोधनही करता येईल. बरेच वास्तुशास्त्रज्ञ रोज बाथरूम घासावी इतक्या छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत सांगतात, तर प्लास्टिक वेगळे ठेवावे, ते धूळ माती तसेच स्वयंपाकघरातील कचऱ्यामध्ये मिक्स होऊ नये असेही घरमालकाला सांगू शकतात. आणि स्वयंपाकघरातील कचरा हा जिवंत असतो, त्याचे बागेतील महत्व एखाद्या वास्तुशास्त्रज्ञाने सांगितले तर त्याचा परिणाम सर्व सदस्यांवर सकारात्मक पद्धतीने होऊ शकतो. घर म्हणजे बागेसकट घर अशी संकल्पना रुजवायला हवी. त्यासाठी प्रत्येक वास्तुशास्त्रज्ञाने आग्रहाने घनकचरा व्यवस्थापन आणि त्यामधून निर्माण होणारी बाग ही घराला कशा पद्धतीने स्वयंपूर्ण करू शकते हे समजून घेऊन त्याचा प्रचार प्रसार करता येऊ शकतो. यातून तयार होणारे समाजमन हे सशक्त आणि श्रद्धावान असेल. आपल्या संस्कृतीत नक्षत्रावरूनही झाडे लावण्याची सुद्धा मान्यता आहे. त्याचाही सखोल अभ्यास वास्तुशास्त्रज्ञांनी केला तर सर्वांगीण विचार करणारा वास्तुशास्त्रज्ञ अशी त्यांची महती निर्माण होऊ शकते. मधमाशांचे पोळे जर घरात केले तर घराला हानिकारक नसून उलट तुमच्या घरात निसर्गाला सुरक्षित स्थान तयार होऊ शकते. बागेमध्ये पक्ष्यांचे असणे हे रासायनिक फवारणी केली नाही तरच शक्य आहे. रासायनिक खतांद्वारे बागेतील जमीन आपण मृतप्राय करतो आहोत आणि हे खूप महान पातक आहे, अशा गोष्टी घरमालकाला समजून सांगणे हे वास्तुशास्त्रज्ञ नक्कीच करू शकतात. त्यातून निसर्ग आणि मानव यांच्यातील संबंध दृढ होतील आणि नक्कीच भविष्य उज्ज्वल होईल यात शंका नाही. आज आपण वास्तुशास्त्रज्ञ कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणात मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले.
0: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी वास्तुशास्त्रज्ञांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. आज समीर दुबळे यांनी गायलेला राग मधमाद सारंग आपल्याला ऐकवत आहोत. विलंबित ख्यालाची बंदिश रूपक तालात आहे. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची 7 श्रीकांत भावे यांनी आणि हार्मोनियमची 7 तुषार केळकर यांनी केलेली आहे. ऐकूया समीर दुबळे यांनी गायलेला राग मधमाद सारंग.

0: समीर दुबळे यांनी गायलेला राग मधमाज सारंग आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ श्रीकांत भावे यांनी, हार्मोनियमची साथ तुषार केळकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ही पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: दुपारचे 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 62 कोटींचा गैरव्यवहार. तत्कालीन कार्याध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पहिल्यांदा 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत आणि लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तर राज्यसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या KC वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा, किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
2: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
1: दुपारी 2 वाजता कामकाज सुरू झाल्यावर लोकसभेत काही कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली. महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतर सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. सिक्कीममध्ये NHPCच्या प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सकाळी कामकाज सुरू झाल्यावर राज्यसभेत दुःख व्यक्त करण्यात त्यानंतर राज्यसभा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी हायड्रोजन इंधन आधारित रेल्वेगाडी सुरू झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. 2 वाजता कामकाज सुरू झाल्यावर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. सभागृह नेते JP नड्डा यांनी विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचं सांगत त्यांची वागणूक लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला. त्यानंतर राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपरफुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिलाय. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला आहे. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो किंवा दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात चर्चेसाठी आयोगाचा वापर होऊ शकतो असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. राज्यसभेचे तत्कालीन अध्यक्ष कृष्णकांत, मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, व्यंकय्या नायडू, अरुण शौरी यासारख्या ज्येष्ठ सदस्यांच्या चौकशी समितीनं या नियमाचा गैरवापर होऊ नये यासाठी शिफारस केल्याचं हरिवंश यांनी सांगितलं. पेपरफुटीचं प्रकरण दुर्मिळातलं दुर्मिळ असल्याचं सांगत स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी द्रमुकच्या तिरुची सेवा यांनी केली. ती हरिवंश यांनी फेटाळून लावली. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. संसदेचं कामकाज सुरू होण्याआधी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं.
0: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ

0: करण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलाने पाणबुडी रोधी युद्धनौका INS मालवणचा समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डने बनवलेल्या या युद्धनौकेत 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. INSV त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबई दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. या मोहिमेला 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून रवाना करण्यात आलं होतं. सुमारे 25,000 अधिक सागरी मैलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेने आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. या मोहिमेच्या यशाबद्दल लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांनी आपला आनंद व्यक्त केला.
1: आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं हे ड्रीम की आम्हाला तिकडे जायचं आहे, आम्हाला पूर्ण करून यायचं आहे. आणि जेव्हा ते ड्रीम ॲज अ कलेक्टिव्ह ड्रीम तुम्ही बघता आणि जेव्हा तुम्ही पूर्ण करून ॲज अ टीम परत येता, देन दॅट इज अ सक्सेस ऑन अ ग्रँडर स्केल. आय वुड से इट इज अ सक्सेस की जी तुमची टीम तुमच्यावर सेलिब्रेट करू शकते.
0: आताच हाती आलेल्या बातमीनुसार राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 61.74 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात ट्रस्टच्या तत्कालीन कार्याध्यक्ष रागिनी खडके आणि सचिव रावसाहेब पुणेकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मार्च 2020 ते 2026 या काळात हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. हवामान विभागानं आज पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह इथं जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर तसंच कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाट परिसराला आज ऑरेंज अलर्ट आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कुटुंबियांसह बारामती इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 62 कोटींचा गैरव्यवहार. तत्कालीन कार्याध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5:00. नमस्कार. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

ए आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रोते हो. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय आहे. येत्या 48 तासात राज्यात संपूर्ण राज्यामध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. ठाणे, रायगड, पालघर इथेही वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हे होतं हवामान वृत्त. ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीवर आम्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित करतो. माझा वार माझा शिवार कार्यक्रम.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना, आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत विभागीय कृषी सहसंचालक ठाणे येथील विभागीय सांख्यिक राहुल नकाते सर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला सांगा की सुधारित प्रधानमंत्री पीक विमा ही योजना चालू करण्यामागचा उद्देश काय आहे?
1: सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्याचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांच्या पिकाला विम्याचे संरक्षण देणे. भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि भारतामध्ये बहुतांश आपली जी शेती आहे ती निसर्गावर, म्हणजेच मुख्यत्वे करून हवामानाच्या घटकावर अवलंबून आहे, आणि त्याच्यामध्ये पेरणीपासून ते काढणीपर्यंत या घटकांचा साधक तसाच बाधक परिणाम आपल्या शेतीवरती होत असतो. तर याचा विचार करूनच ही योजना आहे की जे शेतकरी आहेत ज्यांच्या शेतात या हवामान घटकांमुळे विपरीत परिणाम होऊन त्यांच्या उत्पादनामध्ये घट आली किंवा तफावत आली तर त्याचा त्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी ही पीक विमा योजना आहे.
0: बरं, आणि या योजनेला सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना असं का म्हटलं गेलंय?
1: आपल्या महाराष्ट्रामध्ये 2023-24 पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवली जात होती. त्याच्यामध्ये काय होतं तर प्रति हेक्टर

0: एक रुपया भरून जो आहे शेतकरी त्या योजनेमध्ये सहभागी होऊ शकत होता. परंतु आता जो आपला 3 जुलै 2026 जो शासन निर्णय आहे त्यानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जात आहे. याच्यामध्ये महत्त्वाचा बदल असा आहे की सुरुवातीला आपण 1 रुपया प्रति हेक्टरी भरून जो शेतकरी सहभागी होत होता त्याच्याऐवजी त्याला आता त्याचा जो हिस्सा आहे पूर्ण तो भरावा लागणार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे याच्यामध्ये बाकीचे जे पॅरामीटर होते ते न राहता फक्त आता जी पेरणीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्याच्या नैसर्गिक आपत्ती कीड रोग यामुळे जी उत्पादनात येणारी घट आहे हा फक्त एकच महत्त्वाची जोखीम जी आहे ती या योजनेमध्ये समाविष्ट आहे.
1: बरं, या योजनेमध्ये कोणकोणते शेतकरी सहभागी होऊ शकतात?
0: या योजनेमध्ये अधिसूचित जे क्षेत्र आहे जे मग आपल्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट आहे आणि अधिसूचित जी पिके आहेत ती पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्याच्यामध्ये कर्जदार शेतकरी आहेत, बिगर कर्जदार शेतकरी आहेत. ही बिगर कर्जदार आणि कर्जदार या दोघांसाठी ऐच्छिक स्वरूपाची आहे, त्यामध्ये ते इच्छेनुसार भाग घेऊ शकतात. जर समजा कर्जदार शेतकरी आहे आणि त्याला या योजनेमध्ये भाग घ्यायचा नाहीये तर त्याने ते कमीत कमी 7 दिवस त्या बँकेला कळवलं पाहिजे की माझा विमा हप्ता कापू नका, मला या योजनेमध्ये सहभागी व्हायचं नाही. राहता राहिला प्रश्न कुळ शेती आणि भाडेपट्टे किंवा भाडेकराराने जे शेतकरी शेती करतात ते सुद्धा या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यांना जो त्यांचा नोंदणीकृत भाडेकरार आहे तो या पीक विमाचे जे संकेतस्थळ आहे त्यावरती तो नोंदवावा लागेल. आणि याच्यामध्ये कमीत कमी एका पिकासाठी तुमचं 10 गुंठ क्षेत्र असणं अनिवार्य आहे.
1: अच्छा, कोणत्या पिकांसाठी ही विमा योजना लागू आहे?
0: आपली जी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे त्या योजनेमध्ये आपण तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य आणि नगदी पिके यासाठी ही योजना लागू आहे. याच्यामध्ये तृणधान्यामध्ये भात आहे, नाचणी आहे, ज्वारी, बाजरी, मका ही तृणधान्यातील पिके आहेत. तर कडधान्यामध्ये आहे तूर, मूग, उडीद आणि हरभरा. गळीत धान्यामध्ये याच्यामध्ये सोयाबीन आहे, भुईमूग आहे, तीळ आहे आणि कारळ आहे. आणि नगदी पिकांमध्ये कापूस आणि कांदा या पिकांचा यामध्ये समावेश आहे. तर या पिकांसाठी ती योजना लागू राहील. जिल्हा परत्वे पिकं जी आहेत ती बदलतात. उदाहरणार्थ आपल्या कोकण विभागामध्ये आपले 5 जिल्हे आहेत, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. याच्यामध्ये ही योजना भात, नाचणी आणि पालघर जिल्ह्यामध्ये फक्त ही उडीद या पिकासाठी लागू आहे.
1: बरं,
0: खरीप, रब्बी आणि त्याच्यामध्ये उन्हाळी हंगाम ही येतो, या हंगामासाठी ही योजना लागू आहे. याच्यामध्ये काही रब्बी पिकं आहेत, म्हणजे काही पिकं आहेत की जी खरीपसाठीही आणि रब्बीसाठीही पात्र आहे. उदाहरण म्हणून आपलं खरीप ज्वारी आहे, रब्बी ज्वारी आहे, खरीप कांदा आहे आणि रब्बी कांदा आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे शेतकरी खरीप हंगामामध्ये त्या पिकासाठी लाभ घेऊ शकतात किंवा अर्ज करू शकतात आणि याच्यासाठी सुद्धा रब्बी हंगामासाठी सुद्धा ते अर्ज करू शकतात.
1: या योजनेची वैशिष्ट्य काय आहेत?
0: या योजनेमध्ये आपण पाहायला गेलं तर एक मॉडेल आहे कप आणि कॅप मॉडेल. याच्यामध्ये काय आहे तर हे जे संपूर्ण जी योजना आहे ती विमा कंपनीमार्फत राबवली जाते आणि याचे नुकसान भरपाईचं दायित्व हे विमा कंपनीचं आहे. पण ते कशा पद्धतीने असणार आहे तर कप अँड कॅप मॉडेल म्हणजे 80-110. याच्यामध्ये काय एक हंगाम आहे आणि एक जिल्ह्यांचा समूह आहे. त्या जिल्ह्यांच्या समूहामध्ये जेवढा पीक विमा हप्ता रक्कम जमा होईल त्याच्या 110% किंवा जो एकूण विमा संरक्षित रक्कम आहे त्याच्यावर एक बर्न कॉस्ट ही कन्सेप्ट आहे, त्यानुसार जो विमा हप्ता येईल याच्या 110% याच्यापेक्षा जी जास्त रक्कम असेल त्यानुसार विमा कंपनीला ते दायित्व 110% राहील. त्याच्यावरचं जे दायित्व आहे नुकसान भरपाईचं ते राज्य शासनाकडे राहील. तसेच जर एकूण विमा हप्ता जो रक्कम जमा झालेली आहे त्याच्यापेक्षा कमी नुकसान भरपाई जर अशा परिस्थितीमध्ये असेल की विमा हप्त्याच्या अगेन्स्ट नुकसान भरपाई कमी आहे तर त्यावेळेस जास्तीत जास्त ती विमा कंपनी 20% स्वतःकडे ठेवेल आणि उर्वरित रक्कम जी आहे ती राज्य शासनाला परत करेल. हा झाला पहिला मुद्दा. त्याच्यानंतर आहे दुसरा महत्त्वाचा आहे की या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे अनिवार्य आहे, त्याच्याशिवाय योजनेमध्ये सहभागी होता येणार नाही. याच्यामध्ये काय ॲग्रिस्टॅक नावाचा आपला प्रकल्प आहे, त्या प्रकल्पांतर्गत आपण शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र क्रमांक देतो, तो शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे आवश्यक आहे. तीसरा महत्त्वाचा मुद्दा की DCS डिजिटल क्रॉप सर्वे, जे शेतकरी पीक विम्यामध्ये योजनेमध्ये सहभागी होत आहेत त्यांचं डिजिटल क्रॉप सर्वे होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर उद्या कोणत्या बाबीमध्ये जर तफावत आढळून आली किंवा विमा अर्जाबाबत आक्षेप आला तर जे डिजिटल क्रॉप सर्वेवरचं पीक असेल ते ग्राह्य धरण्यात येईल, त्यामुळे डिजिटल क्रॉप सर्वे होणं हे महत्त्वाचं आहे. आणि राहता राहिला शेवटचा आणि एकदम महत्त्वाचा मुद्दा की जे बोगस किंवा फसवणुकीच्या उद्देशानं या विमा योजनेमध्ये सहभागी झालेले आहेत असं आढळून आल्यास संबंधित

0: अर्जदारास पीक विमा योजना असेल, नमो शेतकरी महासन्मान योजना असेल, तसेच DBT द्वारे ज्या काही आपल्या योजना आहेत कृषी विभागाच्या, त्यासाठी त्याला 5 वर्ष बंदी घालण्यात येईल, त्याला कोणताही लाभ त्या योजनांचा मिळणार नाही. ही या वर्षीची आपला शासन निर्णय याच्यामध्ये ती तरतूद करण्यात आलेली.
1: सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे ती कोणत्या कंपन्यांमार्फत राबवण्यात येणार आहे?
0: आता ही योजना राबवण्यासाठी जी विमा कंपन्यांची निवड आहे ती निविदा पद्धतीने केली जाते. याच्यामध्ये आपला जो शासन निर्णय आहे 3 जुलैचा, त्याच्यामध्ये खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 यासाठी ह्या पीक विमा कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपल्या राज्यामध्ये 12 जिल्हा समूह आहेत आणि 6 कंपन्या ज्या आहेत त्या निविदा प्रक्रियेमार्फत आपल्याकडे निवडण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये ज्या कंपन्या आहेत त्या आहेत बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी, इप्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, भारतीय कृषी विमा कंपनी, HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, SBI आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, ह्या 6 विमा कंपन्या आहेत. याच्यामध्ये कोकण विभागाकरता आपल्याला जे आपले 5 जिल्हे आहेत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांच्यासाठी जे आहे शासनाकडून इप्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी पुणे ही नियुक्त करण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्या विभागामध्ये या कंपनीमार्फत ही योजना राबवली जाईल.
1: बरं, आता ही जी योजना आहे तर यासाठी संरक्षित रक्कम किती देण्यात येते आणि त्याचा शेतकऱ्यांना किती विमा हप्ता भरावा लागेल?
0: या योजनेमध्ये वेगवेगळ्या पिकांसाठी जी आहे विमा संरक्षित रक्कम जी आहे ती त्या पिकाच्या कर्जदारानुसार ठरवण्यात येते. याच्यामध्ये राज्यस्तरावरील जी पीक विमा समन्वय समिती आहे ती जी आहे ती ही विमा संरक्षित रक्कम निश्चित करते. याच्यामध्ये उदाहरणार्थ जे आहे कोकण विभागामध्ये आपल्याकडे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 5 जिल्हे आहे. याच्यामध्ये मुख्यत्वे करून भात, नाचणी ही पिकं घेतली जातात आणि पालघर जिल्ह्यामध्ये उडीद पिकाचा याच्यामध्ये समावेश आहे. ही पिकं खरीप हंगामासाठी आपल्या कोकण विभागामध्ये अधिसूचित आहेत. याच्यामध्ये आपलं जो पूर्ण कोकण विभागामध्ये भात पीक जो आहे त्याच्यासाठी विमा संरक्षित रक्कम 65,000 रुपये आहे आणि नाचणी पिकासाठी जी रक्कम आहे ती 40,000 रुपये आहे. ही रक्कम जी आहे ती प्रति हेक्टरी आहे आणि जो आपण विमा हप्ता भरणार आहे तोही प्रति हेक्टरी असेल. आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे की या योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी किमान 10 गुंठेची अट आहे. जर शेतकऱ्यांनी 10 गुंठे क्षेत्र नोंदवलं तर त्यानुसारच ती विमा संरक्षित रक्कम कमी होईल आणि विमा हप्ताही त्याचा कमी होईल. हे जे एकक आहे ते आपलं 1 हेक्टरसाठीच आहे. तर याच्यामध्ये उडीद पिकासाठी जो आहे तो 27,000 रुपये प्रति हेक्टरी ही विमा संरक्षित रक्कम झाली. या विमा संरक्षित रकमेवरच आपल्याला आपला जो आहे तो विमा हप्ता दर ठरतो. आपल्या शासन निर्णयानुसार खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2% किंवा विमा कंपनी कोट करेल याच्यापैकी कमी जो असेल तो विमा हप्ता दर आपल्यासाठी ठरतो. त्याचप्रमाणे रब्बी हंगामासाठी 1.5% आहे आणि नगदी पिकांसाठी 5% आहे. उदाहरणार्थ आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये 65,000 रुपये आपली जी आहे विमा संरक्षित रक्कम आहे तर विमा कंपनीनं त्या जिल्ह्यासाठी 1% असा विमा हप्ता दर निश्चित केलेला आहे. तर त्याच्यामध्ये 65,000 च्या 1% म्हणजे 650 रुपये जो आहे तो शेतकऱ्याला 1 हेक्टरसाठी तो विमा हप्ता भरावा लागणार. हा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी असेल. खरीप हंगाम जो आहे तो आपला पूर्ण झाल्यानंतर जर देय नुकसान भरपाई असेल तर ती शेतकऱ्याला जी काय 65,000 आहे त्याच्या तुलनेमध्ये ती त्याला देय राहील. तशाच पद्धतीनं 27,000 जो आहे तो उडीदासाठीचा विमा संरक्षित रक्कम आहे. तर त्या कंपनीने पालघरमध्ये उडीदसाठी 2% जो दर आहे तो दिलेला आहे. त्या 2%नुसार 27,000 च्या 2% प्रमाणात तिथं तो जो आहे तो विमा हप्ता असेल. त्याचप्रमाणे बाकी जी पिकं आहेत आपली भात नाचणी आहे तो सर्वदूर आपला कोकण विभाग आहे त्याच्यामध्ये 1 विमा हप्ता रक्कम आहे आणि 1 विमा संरक्षित रक्कम आहे.
1: बरं,
0: बाकी आपण रब्बी हंगामासाठी पाहिलं तर रब्बी ज्वारी आहे त्याच्यासाठी 27,500 आहे, 27,500 ते 33,000 कारण जे बाजरीचं पीक आहे ते विविध जिल्ह्यामध्ये आहे, विविध त्यांचे कर्जदार आहे त्यानुसार त्यांचे जे विमा संरक्षित रक्कम आहे ती बदलते.
1: बरं, कोणत्या जोखमीकरता शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येईल?
0: याच्यामध्ये जी आपली सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे याच्यामध्ये आपण एकच जोखीम जी आहे ती कव्हर करत आहोत. याच्यामध्ये काय आहे तर पेरणीपासून ते काढणीपर्यंत जे काय नैसर्गिक आपत्ती आहेत, पूर आहे, अतिवृष्टी आहे, त्यानंतर दुष्काळ असेल, भूस्खलन, कीड रोग, याच्यामुळे जे काही हंगामाच्या शेवटी उंबरठा उत्पादनाच्या तुलनेमध्ये जी काही घट येते त्यानुसार आपण त्यांना ते विमा नुकसान जे आहे ते देतो.
1: आणि या जोखमीमध्ये पीक

0: नुकसान भरपाई ठरवण्याची पद्धत काय आहे?
1: आता याच्यामध्ये आपण एक सूत्र घेऊ आणि त्या सूत्राच्या ज्या संज्ञा आहेत त्या आपण समजून घेऊ, म्हणजे हे नुकसान भरपाई निश्चित कशी केली जाते हे आपल्याला समजेल. आता हे नुकसान भरपाई ठरवण्याचं एक सूत्र आहे, उंबरठा उत्पादन वजा चालू वर्षाचे सरासरी उत्पादन भागिले उंबरठा उत्पादन गुणिले विमा संरक्षित रक्कम. आता आपण मगाशी चर्चा केली की विमा संरक्षित रक्कम काय आहे, ती कशी ठरवली जाते, तर ती विमा संरक्षित रक्कम ही एक त्याच्यामधली संज्ञा आहे. दुसरं आहे उंबरठा उत्पादन. तर उंबरठा उत्पादन काय आहे, तर ते पीक आहे त्या पिकाचं त्याच हंगामातील मागील 7 वर्षांमधील जी सर्वोत्तम 5 वर्षे होती त्याचं जे सरासरी उत्पादन आहे गुणिले जोखीम स्तर. आता ही जोखीम स्तर काय संकल्पना आहे, तर ती आपल्या शासन निर्णयामध्ये आपल्या सर्व पिकांसाठी आपण तो 70% ठेवलेला आहे जोखीम स्तर, तेवढी जोखीम तो शेतकरी चालून आपली शेती करतो. तर त्या जोखीम स्तराला गुणून जे उत्पन्न येईल त्याला आपण काय म्हणतो, उंबरठा उत्पादन. आणि जे चालू वर्षाचं सरासरी उत्पादन, आता आपण हे चालू वर्षाचं सरासरी उत्पादन कसं काढतो, तर आपल्याकडे याला एक शास्त्रोक्त पद्धत आहे त्याला आपण पीक कापणी प्रयोग म्हणतो. हे जे पीक कापणी प्रयोग आहेत हे जे आपले क्षेत्रीय कर्मचारी आहेत, कृषी विभाग, महसूल विभाग व ग्रामविकास विभाग यांचे क्षेत्रीय कर्मचारी पीक कापणी प्रयोग शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर घेतात. याच्यामध्ये रॅन्डम पद्धतीने ते प्लॉट निवडले जातात, ते क्षेत्र निवडलं जातं, त्याच्यावरती CC ॲग्री ॲप हे जे आहे केंद्र सरकारचं जे ॲप आहे त्याच्या थ्रू आपण ते ऑनलाईन घेतो. ते GPS अनेबल्ड असतात, शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊनच ते प्रयोग तिथं घ्यावे लागतात. त्यावेळेस जी आपली विमा कंपनी आहे जी आपल्या विभागासाठी किंवा ती जिल्ह्यासाठी जी नेमून दिलेली आहे त्याचा प्रतिनिधीही तिथं उपस्थित असतो. तसेच ज्याच्या शेतावर ते ज्या शेतकऱ्याच्या शेतावर ते पीक कापणी प्रयोग घेतले जातात तो शेतकरीही तिथं उपस्थित असतो. असे ते पारदर्शक पीक कापणी प्रयोग घेतले जातात, त्यानुसार जे आपल्याला सरासरी उत्पादन मिळतं ते उत्पादन आपण चालू वर्षाचं सरासरी उत्पादन म्हणून घेतो. आता ह्या दोन कन्सेप्ट आणि आपलं विमा संरक्षित रक्कम, म्हणजे त्याला उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत त्याचं ह्या वर्षीचं उत्पादन किती टक्क्यांनी कमी आलं त्याच्या अगेन्स्ट त्याला विमा संरक्षित रकमेतून तेवढी रक्कम त्याला मिळते. आता हे सर्वच पिकांसाठी आहे, परंतु याच्यामध्ये भात, कापूस, गहू आणि सोयाबीन या 4 पिकांसाठी आपण थोडी वेगळी पद्धत अवलंबतो. याच्यामध्ये आपण काय करतो, हे जे चालू वर्षाचं सरासरी उत्पादन काढतो याच्यामध्ये जे आहे 50% भारांकन हे पीक कापणी प्रयोगांना देतो, आणि जे उर्वरित 50% भारांकन आहे ते यष्टेक प्रकल्पांतर्गत जे आपल्याला तांत्रिक उत्पादन मिळतं त्या तांत्रिक उत्पादनाचा याच्यामध्ये आपण वापर करतो. एस्टेक म्हणजे काय, तर ईल्ड इस्टिमेशन सिस्टीम आहे. आपण जे आहे ते आपलं जे MRSAC आणि हैदराबादची एक संस्था आहे रिमोट सेन्सिंगची, त्यांच्या माध्यमातून आपण जे आहे ते तांत्रिक उत्पादन त्याचं काढतो, आणि त्याच्या अगेन्स्ट जे आहे ते चालू सरासरीचं ह्या 50-50% भारांकनातून ते चालू सरासरीचं उत्पादन काढतो. आणि जे पात्र शेतकरी आहेत याच्यामधून नुकसान झालेलं आहे ते पेरणीपासूनचे हंगामाच्या शेवटीपर्यंत जे काही विविध हवामान असतील, कीड रोग असेल, याच्यातून जे नुकसान जी घट आलेली आहे त्या घटीच्या प्रमाणामध्ये आपण त्यांना नुकसान भरपाई देतो. ही जी नुकसान भरपाई आहे ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर राष्ट्रीय पीक विमा पोर्टलद्वारे जमा केली जाते. याच्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नाही.
0: या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला हवं, या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी काही नियम अटी आहेत का, तर त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: या योजनेमध्ये सहभागी होताना सर्वप्रथम ते कुठून सहभागी होऊ शकतात, कोणत्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात, तर पीक विम्याचं जे आहे ते संकेतस्थळ आहे, पोर्टल आहे, त्याच्यामधून ते या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. विमा कंपनी त्यांचं स्वतःचं संकेतस्थळ राहतं, ती जी विमा कंपनी ज्या जिल्ह्यासाठी असेल तिथून ते शेतकरी त्या विमा कंपनीच्या संकेतस्थळावरून नोंदणी करू शकतात. क्रॉप इन्शुरन्स ॲप आहे आणि AIDE नावाचं एक ॲप आहे, याच्या माध्यमातून बिगर कर्जदार शेतकरी जे आहेत ते योजनेत थेट सहभागी होऊ शकतात. याच्यामध्ये जे कर्जदार शेतकरी आहेत त्यांनी आपण मगाशी आपण बोलल्याप्रमाणे की त्यांनी ते बँकेमधून त्यांनी योजनेसाठी नोंदणी करायची आहे. या योजनेसाठी अर्ज सादर करताना काही महत्वाची कागदपत्रे आहेत, 7-12 उतारा आहे, त्यानंतर शेतकऱ्याचं आधार कार्ड आहे, त्यानंतर पेरणी घोषणापत्र आहे आणि बँक खात्याचे तपशील आहेत, म्हणजे जर त्याला नुकसान झालं तर त्याच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा होण्यासाठी त्याचे बँक खात्याचे तपशील आहेत.
0: भाडेपट्ट्यावर ज्याची शेती आहे तर त्या लोकांसाठी कसं असेल?
1: हो, त्या लोकांसाठी मग तो जो नोंदणीकृत भाडे करार आहे किंवा भाडेपट्टा आहे तो ते संकेतस्थळावरती ते नोंदवू शकतात.
0: बरं.
1: आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे तर शेतकरी ओळखपत्र क्रमांक तोही त्या शेतकऱ्याकडे असला पाहिजे. आणि ह्या सर्व माध्यमं आहेतच, तसंच आपलं जे जनसुविधा केंद्र आहे CSC आपण ज्याला कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणतो, यांच्यामार्फत आपण ऑनलाईन पद्धतीने कुठल्याही शुल्काशिवाय पीक विमा अर्ज आपण दाखल करू शकतो. आपले जे शासनामार्फत हे जे कॉमन सर्व्हिस सेंटर आहेत त्यांना शासन जे आहे ते प्रत्येक विमा अर्जामाग जी आहे ती रक्कम देत असतं, त्यामुळे शेतकऱ्यांनी विनाशुल्क CSC मार्फत अर्ज भरावेत. कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जो हप्ता जो आहे विमा हप्ता तो थेट त्यांच्या बँकेमार्फत जो आहे कापला जाईल.
0: बरं, आणि त्यांना इच्छा नसेल या विम्यामध्ये सहभागी होण्याची
1: तर आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे 7 दिवस अगोदर त्यांनी त्या बँकेला तसं कळवायचं आहे की मला या योजनेमध्ये सहभागी व्हायचं नाही, माझा हप्ता कापला जाऊ नये, तर ती बँक त्याच्यामध्ये त्यांना सहभागी करून घेणार नाही.
0: या योजनेत भाग घेण्यासाठीची मुदत काय आहे?
1: आता या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी खरीप, रब्बी आणि उन्हाळी त्या तिन्ही हंगामासाठी वेगवेगळ्या मुदती आहेत. याच्यामध्ये खरीप हंगामासाठी 31 जुलै 2026 ही मुदत आहे, रब्बी हंगामासाठी 15 डिसेंबर 2026 असेल, आणि केवळ ज्वारीसाठी जी आहे ती थोडी अगोदर म्हणजे 30 नोव्हेंबर 2026 अशी अंतिम मुदत आहे. उन्हाळी पिकांसाठी जी आहे ती 31 मार्च ही अंतिम मुदत असणार आहे. आणि ह्यावर्षीचं आपण पाहतोय की अल्निनोची परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचे आपलं जे पावसाचा खंड असेल किंवा पावसाचे जे आगमन आहे आपले मान्सूनचे ते उशिरा झाले आहे, पुढे जाऊन खंड पडू शकतो, त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा जो आहे तो विपरीत परिणाम आपल्या शेती पिकांवर होणार आहे, त्याच्या उत्पादनावर होणार आहे, त्यामुळं ती जी घट येणार आहे त्या घटीपासून जर शेतकऱ्यांना थोडासा दिलासा द्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी त्या योजनेमध्ये सहभागी व्हावं अशी कृषी विभागाची सर्व शेतकऱ्यांना अर्जदारांना आव्हान आहे.
0: सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना या संदर्भात आमच्या सर्व श्रोत्यांना खूप छान माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.

0: नमस्कार श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, मालमत्ता आणि मालमत्ता हस्तांतरणाचे प्रकार याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. भारतातील मालमत्ता हक्क प्राचीन परंपरांपासून आधुनिक कायद्यांपर्यंत विकसित झाली आहे, जे मालकी वारसा हक्क आणि स्त्री पुरुष समानता सुनिश्चित करतात. मजबूत कायद्यांद्वारे शासित हे हक्क मालमत्तेचे संरक्षण करतात, कायदेशीर हस्तांतरणास सक्षम करतात आणि व्यक्तींना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसह सक्षम करतात. तर आज आपण जाणून घेणार आहोत मालमत्ता आणि मालमत्ता हस्तांतरणाचे प्रकार याविषयी. त्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे ऍडव्होकेट चैतन्य धारूरकर यांना. ऍडव्होकेट चैतन्य धारूरकर हे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 22 वर्षांपासून वकिली व्यवसाय करत आहेत. ऍडव्होकेट चैतन्य धारूरकर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: ज्येष्ठ नागरिकांना त्यांची स्वकष्टार्जित मालमत्ता किंवा वडिलोपार्जित मालमत्ता हस्तांतरण करायचं असेल तर त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायचं आहे की स्वकष्टार्जित मालमत्ता आणि वडिलोपार्जित किंवा वारशाने मिळालेली मालमत्ता यामध्ये नेमका कायदेशीर फरक काय आहे.

0: मला खूप छान ओळी आठवतात सुरुवातीला त्या सांगतो. कोणीतरी खूप छान म्हटलेलं आहे की यू ही नाही ये तर्जे सुखन आया है, की यू ही नाही ये तर्जे सुखन आया है, पाव दबाए हैं बुजुर्गो के तभी तो ये फन आया है. सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्येष्ठांविषयी आपण अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील अशा मुद्द्यावरती चर्चा करत असताना पहिलाच प्रश्न आपला अतिशय नेमका आहे, स्वकष्टार्जित आणि वडिलोपार्जित. स्वकष्टार्जित म्हणजे अशी मालमत्ता जी प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या कष्टातून, स्वतःच्या गाळलेल्या घामातून कमावतो, सेवा देऊन किंवा नोकरीच्या ठिकाणी काम करून किंवा एखाद्या उद्योगधंद्यातनं जे उत्पन्न आपल्याला मिळतं त्यातून कमावलेली मालमत्ता ही स्वकष्टार्जित असते. मग ते विकत घेतलेली एखादी गाडी असू शकते, रत्नहार असू शकतो, एखादा बंगला असू शकतो. वडिलोपार्जित म्हणजे अनेकांना आपल्या आजोबांकडनं, पंजोबांकडनं, कोणी म्हणतात की गावाकडे जमीन आहे, एखादा वाडा आहे, एखादं घर आहे, तर जी आपल्या पूर्वजांकडनं प्राप्त झालेली मालमत्ता जिच्यामध्ये आपण स्वतः कष्टाची गुंतवणूक केलेली नसते, भले प्रेमाचं नातं असेल पण ज्या मालमत्तेमध्ये आपले कष्ट गुंतलेले नसतात पण आपल्याला ती वडिलांकडून, पूर्वजांकडून येते, तिला वडिलोपार्जित म्हणतात.
1: मग एखाद्या ज्येष्ठ नागरिकानं स्वतःच्या कमाईतून जर घर, जमीन किंवा फ्लॅट घेतला असेल तर त्या मालमत्तेवर त्याला कोणते अधिकार असतात? मग
0: कुठल्याही व्यक्तीला स्वकष्टार्जित मालमत्तेसाठीचे संपूर्ण अधिकार हे त्या व्यक्तीला असतात. त्याच्यासाठी एक इंग्रजी शब्द पर्याय म्हणून दिलेला असतो, ऍब्सोल्यूट ओनर, पूर्णतः त्या मालमत्तेचा तो व्यक्ती मालक असतो. पण म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला जो अत्यंत सधन कुटुंबातला आहे आणि ज्याच्याकडे खूप सारी मालमत्ता आहे आणि स्वतःच्या कमाईतून घेतलेलं फ्लॅट असेल, घर असेल, त्याला त्याची विल्हेवाट लावायची आहे पण काही कारणाने त्याला असं वाटतं, जसं की मध्यंतरी कुठेतरी वाचण्यात आलं होतं एखाद्या फार मोठ्या उद्योगपतीने असं ठरवलं की आपल्या मुलाला जगाची रीत कळावी, दुनियादारी कळावी म्हणून त्याने त्याला हॉटेलवर काम करायला पाठवलं. तर एखाद्या धनाढ्य व्यक्तीला जर असं वाटत असेल की ही माझी स्वकष्टार्जित मालमत्ता आहे आणि ही मला माझ्या मुलांना द्यायचीच नाही कारण मला असं वाटतं की त्यांनी त्यांचं जीवन स्वतः कष्टातून उभं करावं आणि शिकावं, तर तो भलेही ती मालमत्ता एखाद्या त्रयस्थ व्यक्तीस, म्हणजे रक्ताचं कोणतंही नातं नसताना, जो त्याचा सेवक आहे, एखादा त्याचा निष्ठावान नोकर आहे, दूरच्या नात्यातला कोणी व्यक्ती आहे ज्याच्यावर त्याची विशेष प्रेम किंवा आत्मीयता आहे, त्याला देऊ शकतो. सांगायचं तात्पर्य असं आहे अगदी की मी स्वतःच्या कष्टातून कमावलेली मालमत्ता आहे आणि मला असं वाटतंय की एखाद्या अनाथ आश्रमाला ती आपण दान करावी, तर तो तेही करू शकतो. स्वकष्टार्जित मालमत्तेचा सर्वस्वी मालक, ऍब्सोल्यूट ओनर, ती मालमत्ता ज्याने कमावली आहे तो व्यक्ती आहे आणि त्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावायची याचा संपूर्ण अधिकार त्याला आहे. स्वकष्टार्जित मालमत्तेचे तो कसा लाभ घेऊ शकतो स्वतःला? एक तर तो विक्री करू शकतो, त्याला जर दुसऱ्याला विकायचं असेल तर तो स्वतः ती वापरू शकतो. ती समजा त्याने किरायाने दिली तर त्यातून येणाऱ्या भाड्यातून जे काही आर्थिक उत्पन्न होतो ते तो स्वतःसाठी वापरू शकतो, किंवा मृत्यूपत्र करून जर त्याला ती कोणाला द्यायची असेल तर तो पण एक विल्हेवाट लावण्याचा मार्ग असू शकतो. मग ती तो भेट देईल किंवा मृत्यूपत्र करेल हा त्याचा निर्णय असेल.
1: सर मग वारशाने मिळालेल्या मालमत्तेत मुलगा, मुलगी, पत्नी आणि इतर वारशांचे हक्क कसे ठरतात? बरं,
0: खरं तर याच कळीच्या मुद्द्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, जेव्हा ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते, त्यांना हिंदू कोड बिल आणल्यानंतर त्या हिंदू कोड बिलामधली एक प्रमुख सुधारणा म्हणजे बहुपत्नीत्वाच्या नियमावरती प्रतिबंध आणणे आणि एक पत्नीत्व कायम करणे हा एक नियम होता. दुसरं, एखादा हिंदू व्यक्ती परधर्मातील मूल पण दत्तक घेऊ शकतो, पूर्वी निर्बंध होते पण तो प्रतिबंध उठवण्यात आला. आणि तिसरी महत्वाची सुधारणा, 1956 साली भारतामध्ये हिंदू वारसा हक्क कायदा जारी करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये महिलांना, म्हणजे मुलींना, वडिलांच्या मालमत्तेमध्ये समान वाटा राहील या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात झाली आणि संपूर्ण भारतवर्षात हिंदू उत्तराधिकार किंवा हिंदू वारसा हक्क कायदा, ज्यामध्ये 2006 साली केंद्र सरकारनं सुधारणा केली, त्या अन्वये आज घडीला मुलगा आणि मुलगी यांना वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा, समान वाटा आहे. कुणीही पिता हा असा भेदभाव करू शकत नाही की माझ्या मुलीचं आता तिच्या दिल्या घरी बरं चाललेलं आहे त्यामुळे मी तिला कशाला काय देऊ, तर तिला देखील समान हक्क आहे. जर उद्या कोर्टाची पायरी चढण्याचा प्रसंग तिच्यावर ओढावला, तिला मात्र तुम्हाला तिच्या हक्काचा जो संपूर्ण वाटा येतो समान वाट्याच्या हिशोबाने तो द्यावा लागू शकतो. मुलगा मुलगी यांच्याशिवाय हिंदू कायद्यामध्ये वर्गवारी करण्यात आलेली आहे, म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये शब्द वापरलेला आहे क्लास 1 लीगल एअर्स आणि क्लास 2 लीगल एअर्स. तर क्लास 1 मध्ये पतीच्या निधनानंतर त्याच्या स्वकष्टार्जित किंवा त्याच्या हिश्च्याला आलेल्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये पत्नीला वारस म्हणून वाटा असतो, शिवाय त्या व्यक्तीच्या मुलाला मुलीला समान वाटा असतो. पण जर हे वर्ग 1 मधले वारस जिवंत नसतील किंवा काही कारणाने अस्तित्वात नसतील तर वर्ग 2 चे वारस, म्हणजे जसं की मालमत्ता वर्ग 2 च्या वारसांकडे जाते, म्हणजे भाऊ असेल त्या व्यक्तीचा जो व्यक्ती मृत्यू पावलाय किंवा त्याची बहीण असेल, यांच्याकडे त्या मालमत्तेचं हस्तांतरण हे होत असतं.
1: मग ज्येष्ठ नागरिकांना आपली मालमत्ता मुलांना किंवा नातेवाईकांना द्यायची असल्यास कोणकोणते कायदेशीर मार्ग त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत आपल्या कायद्यात?

0: ज्येष्ठ नागरिकाला चार वेगवेगळ्या मार्गाद्वारे आपली मालमत्ता आपल्या अपत्यांना किंवा ज्या कोणाला तो ती देऊ इच्छितो असे चार मार्ग उपलब्ध असू शकतात. एक आहे ज्याला आपण म्हणतो दानपत्र किंवा गिफ्ट डीड करणे, दुसरं मृत्यूपत्र किंवा विल डीड, तिसरं असू शकतं भलेही नातेसंबंध आहेत पण एखाद्याला वाटत असलं की नाही मला आता माझी स्वतःची एक FD तयार करायची आहे आणि ही मालमत्ता मी हस्तांतरित करेल माझ्या पुतण्याला असेल, माझ्या मुलाला असेल. मुलाचंही बरं चाललंय पण मला असं वाटतं की त्या मोबदल्यात मला आर्थिक लाभ हवा आहे. खरेदी खत किंवा विक्री खत ज्याला म्हणतो ते केलं जाऊ शकतं. वाटणीपत्र हा पण एक मार्ग उपलब्ध असतो. हयातीमध्येच एखादा ज्येष्ठ नागरिक, समजा त्याला चार अपत्य आहेत, एक मुलगी आहे आणि तीन मुलं आहेत, तर त्यांना परस्परांमध्ये शांततापूर्वक बसून चर्चा करून हे ठरवून वाटणीपत्र देखील तो करू शकतो. तर दानपत्र, गिफ्ट डीड, मृत्यूपत्र, विल डीड, सेल डीड ज्याला विक्री खत किंवा खरेदी खत म्हणतात आणि वाटणीपत्र, खेरीज एक महत्वाचा शब्द अनेकांच्या कानी पडतो रिलिंक्विशमेंट डीड किंवा हक्कसोडपत्र. हक्कसोडपत्र म्हणजे अनेक वेळा असंही होतं की एखाद्या व्यक्तीला चार अपत्य असतील, दोन मुलं परदेशात जाऊन स्थायिक झालेली असतात, त्यांचं तिकडे बरं चाललेलं असतं, त्यामुळे तेहून स्वतःहून सांगतात की आम्हाला आता तुमच्या मालमत्तेमध्ये काहीही नको कारण आमचं बरं चाललेलं आहे, तर तुम्ही ठरवा तुम्हाला काय लागतंय ते. मग जेव्हा ते वडील ठरवतात की माझ्या दोन अपत्यांना जे भारतातच स्थायिक झालेले आहेत मी माझ्या मालमत्तेचं वाटप करेल, पण परदेशात जरी तुमची दोन मुलं असली तरी उद्या त्यांची मुलं म्हणजे तुमची नातवंड यांनी उभं राहून आक्षेप घ्यायला नको की हे वाटणीपत्र किंवा वाटप केलं हे योग्य आहे का अयोग्य आहे. मग अशा वेळेस असं सुचवलं जातं की ते जी दोन मुलं आहेत भले परदेशात स्थायिक असतील पण जेव्हा केव्हा ते इकडे येणार असतील तेव्हा त्यांच्याकडनं हक्क सोड पत्र किंवा रिलिंक्विशमेंट डीड करून घ्या, जेणेकरून भविष्यात कोणता वाद उद्भवला तर त्यांनी स्वखुशीने त्यांचा हिस्सा किंवा वाटा त्यागला होता हे स्पष्ट होईल. पुढे प्रॉब्लेम येणार
1: मग हे दानपत्र, विक्री खत, मृत्यूपत्र, हक्कसोड पत्र आणि वाटणीपत्र यातील मुख्य फरक काय आहे?
0: फरक असा आहे की दानपत्र कोणताही करार जेव्हा होतो किंवा कोणताही व्यवहार जेव्हा होतो तो व्यवहार हा मोबदल्यासाठी होत असतो आणि त्याला इंग्रजीत प्रतिशब्द आहे कन्सिडरेशन. पण दानपत्र हे त्याला अपवाद ठरतं कारण दानपत्र हे कुठल्याही मोबदल्यासाठी होत नाही तर ते केवळ प्रेम, आपुलकी, सद्भावना या भावनिक नातेसंबंधातनं घडत असतं. दुसरं खरेदी खत किंवा विक्री खत, तर अर्थातच ते कुठल्या तरी आर्थिक मोबदल्यासाठी म्हणून होत असतं. जसं मी उदाहरण म्हणून दिलं की एखाद्या व्यक्तीला वाटत असेल मी माझ्या पुतण्याला माझी प्रॉपर्टी देतोय पण त्या पुतण्याचं बरं चाललेलं आहे, तो मोठा उद्योजक आहे, मग तो म्हणतो बाबा मग त्याच्यापेक्षा तू असं करणं मला इतके पैसे दे, समजा 10 कोटी जी मालमत्ता आहे, जमीन आहे, तर ते 10 कोटी मी भले FD ठेवेल पण 10 कोटीला एखाद्या व्यक्तीनी एखाद्या औद्योगिक वसाहतीत असलेली स्वतःची जमीन स्वतःच्या पुतण्याला जर विकली तर ते विक्री खत होतं. तिसरं आपण आता बोलत होतो ते मृत्यूपत्र किंवा ज्याला वसीहत म्हणतो ते, त्याचं वैशिष्ट्य असं आहे की मृत्यूपत्र हे आज एखादा व्यक्ती करून ठेवत असेल तर त्याची अंमलबजावणी ही भविष्यात तो व्यक्ती मृत्यू पावल्यानंतरच होणार. आणि हक्क सोड प्रमाणपत्राबद्दल मी आता आपल्याला जसं उदाहरण दिलं की कुटुंबातील चार अपत्यांपैकी एखादी मुलगी असेल, कोणी दोन मुलं असतील, हे जर आपल्या इतर भावंडांसाठी म्हणून प्रॉपर्टी मधला आपला वाटा स्वखुशीनं त्यागण्यासाठी तयार असतील तर ते रिलिंक्विशमेंट डीड किंवा हक्क सोड पत्र हे करून देतात. आणि वाटणीपत्र मात्र एकत्र बसून कुटुंबातनं सगळ्यांची सहमती घेऊन तशा पद्धतीने प्रॉपर्टीचं वाटणी ही जेव्हा नोंदणीकृत होते आणि कागदावरती दस्तऐवज स्वरूपात लिहिली जाते त्याला वाटणीपत्र म्हणतात. वाटणीपत्र हे तो व्यक्ती त्याच्या तह हयातीत त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन नोंदणीकृत करू शकतो. हे चारही जे कागदपत्र आपण आता बघितली ही नोंदणीकृत करणं हे कधी पण चांगलं. अनेकांना असं वाटत असतं आपण नोटरीकडे गेलो आणि नंतर तो दस्त त्याच्यावरती नोटरी साहेबांनी शिक्का मारला, पण जर उद्या कधी न्यायालयात उभं राहण्याचा प्रसंग आला तर मग नोटरीकडील दस्ताचा तितकासा उपयोग आपल्याला होणार नाही. न्यायालयात आपल्याला न्यायालय पहिला सवाल असा उपस्थित करेल की यासाठी लागणारं शुल्क आपण भरलं होतं का. शुल्क म्हणजे ज्याला आपण स्टॅम्प ड्युटी किंवा कर म्हणत असतो तो भरला होता. रजिस्टर करणं हे कधीही योग्य विकल्प असतो.
1: आता आपण मृत्यूपत्राबद्दल बोललात तर एखाद्या व्यक्तीला जर हे मृत्यूपत्र करायचं असेल, आज त्यांनी केले पण त्यांना त्याच्यात काही बदल करावे वाटत असतील त्यांच्या अखेरपर्यंत, तर ते मृत्यूपत्र ते किती वेळा बदलू शकतात?
0: वास्तविक एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र नोंदणीकृत केलेलं नसेल म्हणून ते बादच होतं असंही काही नाही. मृत्यूपत्राचं वैशिष्ट्यच असं आहे की समजा एखादा व्यक्ती भारतीय सैन्यामध्ये सेवेसाठी आहे आणि तो पार दूर कुठेतरी पाकिस्तानच्या सीमेवरती तैनात युद्ध लढतोय, तर त्या प्रसंगी त्यानं शेवटचा केलेला आपल्या घरच्यांना जो दूरध्वनीद्वारे कॉल असेल त्याद्वारे पण तो सांगू शकतो की माझी जी मालमत्ता आहे तिचं वाटप हे अशा पद्धतीने व्हावं. तो कितीही वेळा बदलू शकतो, जोवर त्याचा शेवटचा श्वास तो घेत नाही दरवेळेस आपल्याला नोंदणीची प्रक्रिया जी आहे ती पार पाडावी लागेल. त्याच्यासाठी रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जावं लागेल, तिथे दोन साक्षीदारांची सही घ्यावी लागेल, अगोदरचं मृत्यूपत्र आपण का बरं रद्द करत आहोत त्याचं आपल्याला समर्पक कारण तिथे द्यावं लागेल. नोंदणीसाठी मृत्यूपत्राचा वास्तविक खर्च हा अत्यल्प आहे, म्हणजे त्याला तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागत नाही मृत्यूपत्रासाठी. कारण होतं असं जीवनामध्ये, आपण एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून त्याला अमुक एक गोष्ट माझ्या मृत्यूपश्चात मिळावी असं म्हणतो, पण त्या व्यक्तीचं चारित्र्य, त्या व्यक्तीचं वर्तन हे बदलल्यानंतर जर आपल्याला वाटलं की नाही आपल्याला आपला निर्णय चुकलाय, तर तो व्यक्ती अर्थातच त्या मृत्यूपत्रामध्ये बदल करून नव्याने त्या मृत्यूपत्राची रचना किंवा त्याचे लाभार्थी कोण असतील ही भूमिका तो निश्चित बदलू शकतो.
1: जेव्हा हे मृत्यूपत्र बनवायचं असतं तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद करणं गरजेचं असतं?
0: मृत्यूपत्र हे मोघम असता कामा नये. मृत्यूपत्रामध्ये सर्व तपशील हे दिलेले आवश्यक आहेत. जसं की माझ्या बँकेमध्ये FD आहेत तर FD चे नंबर मला तिथे नमूद करणं आवश्यक आहे. माझ्याकडे दागिने आहेत तर त्यातले कोणते दागिने आहेत त्यांचं वर्णन थोडक्यात तिथे देणं आवश्यक आहे. जर मी बँकेमध्ये लॉकर मेंटेन करत असेल तर त्या लॉकरचा तपशील मला तिथे नमूद करणं गरजेचं आहे. समजा माझ्याकडे स्थावर मालमत्ता असतील तर त्या कुठे कुठे आहेत, त्याचा जमीन क्रमांक, गट क्रमांक, गावाचं वर्णन, त्याच्या चतुःसीमा जर दिल्या असतील तर ते अतिशय उत्तम. थोडक्यात त्या मृत्यूपत्राच्या आधारे आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण नसल्यानंतर आपल्या पश्चात जेव्हा आपल्या पुढच्या पिढीची माणसं हे मृत्यूपत्र घेऊन कुठल्या तरी शासकीय कार्यालयात एखाद्या तलाठ्याकडे जातील, मग महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, तिथे त्यांना अडथळा नको निर्माण व्हायला, तिथे या मालमत्तेचं वर्णन जर स्पष्ट शब्दात अत्यंत नेमकेपणाने नमूद केलेलं असेल तर मग अर्थातच त्या मालमत्तेवरती जो व्यक्ती मृत्यू पावतोय त्याच्या पश्चात त्याचे वारस हे त्यांचं नाव लावू शकतात. खेरीज त्या मृत्यूपत्रावरती वैद्यकीय आपले जे कोणी सल्लागार असतील, एखाद्या कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर असतात, त्यांची स्वाक्षरी असलेलं उत्तम. कारण मृत्यूपत्र जेव्हा झालं त्या समयी मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक स्थिती ही उत्तम होती आणि तो संपूर्ण भान बाळगून आपल्या मालमत्तेची विल्हेवाट कशा पद्धतीने लावू इच्छित होता ते त्यात नमूद केलेलं आहे. याच्याबद्दल डॉक्टरची सही घेणं हे गरजेचं आहे. दोन साक्षीदार आवश्यक आहेत आणि स्थावर, जंगम, चल, अचल संपत्तीचं नेमकं नंबर सकट, मग त्याच्यात अ, ब, क असे ज्याचे जे उपगट केले जातात एखाद्या प्रॉपर्टीचे ते देखील बारकाईने नमूद करून मग त्या मृत्यूपत्राची नोंदणी करणं हे पक्केपणाने गरजेचं आहे. कारण नंतर आपल्याला त्याबद्दल त्रास होणार नाही.
1: मग जे शेवटचं मृत्यूपत्र असेल तेच ग्राह्य धरलं जाईल
0: अर्थात. पण प्रत्येक मृत्यूपत्रामध्ये एक एक्झिक्युटर नमूद केला गेला पाहिजे. मृत्यूपत्र उघड करणं आणि त्या मृत्यूपत्राच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करण्यासाठी त्या सगळ्यांना आदेशित करणं, हे मृत्यूपत्र अंमलात आणण्याची जबाबदारी कोणाची असेल हे नमूद करणं पण गरजेचं असतं.
1: जिवंतपणी मालमत्ता मुलांच्या नावावर करून देणं आणि मृत्यूपत्र करून ठेवणं या दोन्ही पर्यायांपैकी कोणता पर्याय अधिक योग्य ठरू शकतो?
0: खूप नाजूक प्रश्न आहे. मनात थोडा जरी किंतू असेल की आपण आज भेटपत्र करून आपली मालमत्ता आपल्या मुलांच्या नावावर केली आणि उद्या शेवटी जिथे पैसा येतो तिथे नियत माणसाची बिघडू शकते, त्यामुळे हे करावं का ते करावं ते प्रत्येकानं वैयक्तिक निर्णय घ्यायचा आहे. जर आपल्याला खात्री आहे एखाद्या व्यक्तीला चार मुलं आहेत आणि चार मुलांपैकी दोन मुली दोन मुलांच्या नावाने आपण प्रॉपर्टी करून दिली तरी रोटेटिंग प्रत्येक जण आपल्या बापाचा आणि आईचा संभाळ करणार आहे व्यवस्थितशीर तर काय हरकत आहे करायला. पण जर आपल्याला वाटत असेल की यांच्या यांच्यामध्येच सहमती नाहीये आणि यांच्यामध्येच भांडणं आहेत आणि जी भूमिका पाल्यांची असायला पाहिजे आपल्या पालकांप्रतीची ती जर यांची नाहीये तर मग त्याला काही इलाज नाही, मग तुम्हाला मृत्यूपत्र करणं कधी योग्य राहील.
1: मग अशा आपण दानपत्राबद्दल बोललो तर दानपत्र करताना कोणती आवश्यक कागदपत्र लागतात आणि त्याची नोंदणी करणं का महत्वाचं असतं? बरं,
0: दानपत्र करताना आपण ज्या ज्या वस्तू दान करणार आहोत त्याचा संपूर्ण तपशील तिथे देणं गरजेचं आहे. मृत्यूपत्राला शुल्क आकारलं जात नाही, दानपत्राला मात्र अत्यल्प का होईना पण शुल्क आकारलं जातं. कोणते तपशील असायला पाहिजेत तर त्यात अर्थातच प्रॉपर्टीचं वर्णन असायला पाहिजे. कुठल्या वस्तू देणार असाल तर त्या वस्तूंचं तपशीलवार वर्णन त्याच्यात पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्याच्यात गरजेच्या असतात. दानपत्राची पण आपल्याला नोंदणी करणं हे गरजेचं आहे.
1: मालमत्ता मुलांच्या नावावर करून दिल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने स्वतःचा राहण्याचा, वापराचा किंवा उत्पन्नाचा हक्क सुरक्षित कसा ठेवावा?
0: जर खरं तर सगळं आलबेल असेल तर कुठे काही लिहून ठेवण्याची गरज नाही. पण जर आपल्याला खबरदारीपूर्वक सो वेळ कधी कोणावर कशी येईल सांगता येत नाही, पण जर समजा भेटपत्र करून दिलं म्हणजे ज्याला आपण गिफ्ट डीड म्हणतो ते आणि नोंदणीकृत करून दिलं, तरी अशा प्रसंगात कुठलं अप्रिय घटना घडू नये बाबा, सगळ्यांसोबत आपलं जे संबंध आहेत ते टवटवीत राहावेत, आपलं भवितव्य पण सुरक्षित राहावं, तर त्याच्यासाठी तीन गोष्टी करता येऊ शकतात. एक तर जे गिफ्ट डीड आपण करत आहोत त्यात एक अट स्पष्टपणे टाकली गेली तर उत्तम, की या मालमत्तेत जो व्यक्ती गिफ्ट डीड करून देतोय त्या व्यक्तीच्या स्वतःला आणि त्याच्या पत्नीला हयात असेपर्यंत राहण्याचा संपूर्ण अधिकार असेल जर आपण तिथे निवास करत असू तर. किंवा असंही लिहिता येईल की ही गिफ्ट डीडद्वारे मी समोरच्याला दिलेली आहे पण माझ्या संमतीशिवाय ही मालमत्ता तो व्यक्ती तिसऱ्या कोणाला विकू शकणार नाही किंवा गहाण टाकू शकणार नाही, अशी एक अट त्यात टाकता येईल. दुसरं, या मालमत्तेतून काही भाडं किंवा शेतीविषयक उत्पन्न होत असेल तर ज्यानं ते गिफ्ट डीड करून दिलेलं आहे त्या ज्येष्ठ नागरिकांना असं त्यात लिहावं की मी हयात असेपर्यंत या मालमत्तेतून जे किराया किंवा भाडं मिळत आहे त्यातून येणारे उत्पन्न याचा काही अंशी लाभ हा मला देखील देय राहील, अशी एक अट टाकता येईल. किंवा मी हे देतोय बाबा पण मी ज्याला देतोय त्या माझ्या ज्या कोणाला आपण भेटपत्र करून देतोय त्याला ह्याची संपूर्ण जाणीव आहे की कायद्यानुसार ही त्याचं दायित्व आहे, त्याची जबाबदारी आहे की माझा सांभाळ, वेळ प्रसंगी मला असणारी अन्न वस्त्राची गरज, मला कुठल्या वैद्यकीय संकटात लागणारे औषधोपचार हे सर्व तो करायला राजी आहे. हे जर त्यात लिहिलेलं असेल तर आपण भेटपत्र पण निसंदिग्धपणे आणि अत्यंत मुक्त मनाने करू शकतो.
1: मुलांनी जर समजा पालकांसाठी सेवा सुश्रू आश्वासन देऊन मालमत्ता करून घेतली आणि नंतर ज्येष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष केलं तर त्यांच्याकडे कोणते कायदेशीर उपाय उपलब्ध असतात? मग
0: व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, म्हणजे कवी ग्रेसांनी खूप सुंदर म्हटलेलं आहे की क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. तसं अशा सांज प्रवाहाच्या वेळेला कोण मुलगा कुठल्या बापाला जर घराबाहेर काढणार असेल तर त्यासारखं दुर्दैव तेच. पण मग जसं नटसम्राट मध्ये आपण बघतो कोणी घर देता का घर, अशी वेळ जर आलीच तर 2007 मध्ये केंद्र सरकारनं जो कायदा पारित केलेला आहे त्याचं नाव आहे माता पिता आणि ज्येष्ठ नागरिक उदरनिर्वाह व कल्याण कायदा 2007. त्याच्यानुसार जर ज्येष्ठ नागरिकाने सांभाळ करण्याच्या अटीवरती मालमत्ता हस्तांतरित केली असेल आणि मुलं ती अट पाळत नसतील तर तो ज्येष्ठ नागरिक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील लवादाकडे दाद मागू शकतो आणि चौकशी अंती ते मालमत्ता हस्तांतरण पत्र हे बेकायदेशीर आणि रद्द ठरवलं जाऊ शकतं. आणि मालमत्ता हस्तांतरण असो नसो, ज्येष्ठ नागरिकांच्या सांभाळ करणं हे त्या अपत्यांचं नैतिक कर्तव्य आहेच आहे, पण 2007 कायद्यानंतर ते कायदेशीर कर्तव्य पण आहे आणि त्या कर्तव्याचा भंग जर कोणी केला आणि अनुपालन नाही केलं तर त्याला 3 महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. की याच कायद्याखाली जर कुठल्या ज्येष्ठ नागरिकाला वाटलं तर तो संबंधित यंत्रणेकडे मासिक पोटगीसाठी पण दाद मागू शकतो.
1: समजा एखाद्या अपत्याने आई वडिलांकडून जर फसवणूक करून दबाव किंवा भावनिक दबावाखाली सही घेतली तर त्या मालमत्ता हस्तांतरणाला कायदेशीररित्या आव्हान देता येतं का बरं?
0: नक्कीच देता येतं. भारतीय करारांचा कायदा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट हा अतिशय सक्षम आणि मजबूत कायदा आहे, ज्यानुसार फसवणूक, बळजबरी, दबाव या आधारे कुठल्याही व्यक्तीने केलेली सही ही त्या व्यक्तीवर बंधनकारक नसते. ज्या कुठल्या ठिकाणी आपली सही घेऊन ज्या कुठल्या कागदाच्या आधारे आपल्या विरुद्ध काही डाव रचला जातोय किंवा आपल्याला कुठल्या प्रॉपर्टीतनं बेदखल केलं जात आहे आपल्याच प्रॉपर्टीतनं, आपण सक्षम दिवाणी न्यायालयात तो दस्तऐवज रद्द करण्यासाठी दाद मागू शकतो. आपण पोलिसात देखील तक्रार करू शकतो की माझ्यासोबत फसवणूक झालेली आहे आणि खोटे कागदपत्र तयार करण्यात आलेले आहेत किंवा मला काहीतरी वेगळं सांगून दिशाभूल करून माझी सही घेण्यात आलेली आहे, अशा तक्रारी केल्या जाऊ शकतात आणि न्यायालय समर्थ आहे अशा तक्रारींचा निपटारा करण्यासाठी.
1: मग भविष्यातील वाट टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मालमत्ता हस्तांतरणाचा निर्णय घेण्यापूर्वी कोणती महत्वाची खबरदारी घ्यावी?
0: एक तर कोणताही निर्णय भावनेच्या आहारी न जाता आणि घाईघाईने घेऊ नये, शांततापूर्वक वकिलाशी बोलावं हे एक. नंबर 2, स्वतःची आर्थिक सुरक्षितता महत्वाची आहे. म्हणजे आपल्याला लाख विश्वास वाटत असेल की नाही आपली मुलं आपल्याला चांगलंच वागवणार आहेत, आपल्या सुनेवरती आपला विश्वास आहे वगैरे वगैरे, जो असेलही रास्त, पण स्वतःची आर्थिक सुरक्षितता ही जर आपण मार्गी लावून मग त्यात वैद्यकीय खर्च असेल, कुठल्या आणीबाणीच्या प्रसंगी आपल्याला जर काही पैसे लागणार असतील तर ते कसे आपण नियोजन करणार आहोत हे असेल, किंवा बँक खात्यांमधल्या काही फिक्स डिपॉझिट असतील ते जर आपल्याला आपण स्वतःच्या खर्चासाठी म्हणून राखीव ठेवणार असू तर त्याबद्दल आपण स्वतःची आर्थिक सुरक्षितता तपासून मग निर्णय घ्यावा. 3, जरूर कायदेशीर सल्ला घ्यावा. 4, मृत्यूपत्राला आपण प्राधान्य द्यावं भेटपत्र करण्यापेक्षा. जरी समजा आपण भेटपत्र करायचं ठरवलं तर त्यामध्ये आपल्या उदरनिर्वाहाचा हक्क हा अबाधित राहील, अशा पद्धतीची अट ही त्या ठिकाणी नमूद करावी. एक नवीन कायदेशीर बाब सध्याला उदयाला आलेली आहे, लिव्हिंग विल. समजा माझ्यावरती मी 75 वर्षाचा असताना व्हेंटिलेटर लावण्याचा प्रसंग आला आणि डॉक्टर निरुपाय झाले, पण अशा वेळेस जड अंतकरणाने मग मुलांपुढे पण नैतिक प्रश्न उभा राहतो की कसं म्हणू की त्याचं व्हेंटिलेटर काढा. अशा वेळेस माझ्या त्या संकट काळातील वैद्यकीय उपचारांचा मार्ग कोणता असावा किंवा कोणत्या टप्प्यावरती डॉक्टरांनी हा निर्णय घ्यावा याच्याबद्दल मी आत्तापासून भाष्य करून ठेवू शकतो. हे एक लिव्हिंग विल

0: आणि माणूस नव्या उमेदीनं आपल्या तारुण्यात आपल्या मध्यम वयात जीवनाची वाटचाल करत असला तरी वेळप्रसंगी त्याला एखाद्या घरातल्या ज्येष्ठाचा डोक्यावरनं फिरणारा मायेचा हात हा हवाच असतो. आणि त्यामुळे अतिशय उत्तम अशा स्वरूपाचा उपक्रम अमृत कलशच्या निमित्ताने आपण पुढे नेत आहोत याचा मला मनस्वी आनंद होतोय.
1: अॅडव्होकेट चैतन्य धारुरकर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या ज्येष्ठ नागरिकांना खूप मोलाचा संदेश दिलेला आहात, तर त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: मालमत्ता आणि मालमत्ता हस्तांतरणाचे प्रकार याविषयी अॅडव्होकेट चैतन्य धारुरकर यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: गौतम ऋषीची होती अहिल्या बाईले
1: असे की
0: राजा इंद्राने तिला डोळ भरून पाहिले, पती रूप घेऊन तिला एकांती त्याने

0: असा होता पराशर मुनी त्याला दिसली मच्छी गंधा साधूपणाला झाली गा तित कशी मदनाची बाधा
1: बर
0: तिला भिजली बघून
1: काय झालं.

0: नरनारीची घातली अशी जल्माची गाठे
1: बरोबर आहे की
0: किसन देवाच्या बायका 16108
1: असू द्यावा
0: तिच्या

याचबरोबर मराठी चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम इथे संपला. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ऐकूया मालिका विशेष. यात लावण्य रंग चा भाग 22 आता प्रसारित होईल. सादर करते अभिराम सराफ. ही सोलापूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्यरंग कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अभिराम सराफचा नमस्कार। श्रोते हो, संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्या आपण सध्या ऐकत आहोत। आज आपण ऐकणार आहोत या कार्यक्रमाचा 22वा भाग। बाळासाहेब सरपोतदार यांनी पाहुणी चित्रपटानंतर लक्ष्मी या चित्रपटाची निर्मिती केली। सहकारी कारखानदारीकडून निर्माण झालेल्या भ्रष्टाचारावर पहिला प्रहार सामना या चित्रपटानं केला होता, तर लक्ष्मीमध्ये हाच विषय नेहमीच्या माल मसाल्यासह सादर केला होता। सहकारी साखर कारखान्यातून निर्माण झालेली सत्तास्थळं भ्रष्टाचारांनी कशी बरबटलेली आहेत हे दाखवणं हाच या चित्रपटाचा मुख्य उद्देश होता। यातले सवाल जवाब देखील खूप छान आहेत। चित्रपटामध्ये भगवान अशोक सराफ असे कलावंत असल्यामुळं या चित्रपटाला चांगलाच उठाव आला होता। यातली गाणी देखील खूप चांगली होती। सुरेश वाडकर यांना देखील या चित्रपटामध्ये राम कदम यांनी पहिल्यांदाच संधी दिली होती। हा चित्रपट पुण्याच्या प्रभात टॉकीजमध्ये 38 आठवडे चालला। उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली आणखीन एक लावणी कलावंतीण चित्रपटातली आपण ऐकणार आहोत। रचना जगदीश खेबुडकर यांचीच आहे।

लक्ष्मी चित्रपटाच्या चाली करताना राम कदम यांनी अतिशय सुंदर अशा काही चाली केल्या होत्या आणि त्या चाली अनंत माने यांना ऐकवली. अनंत माने यांनी हळू सांगितलं, राम हे बघ, ही चाल लक्ष्मी चित्रपटासाठी वापरू नकोस, मात्र माझ्या पुढच्या चित्रपटासाठी राखून ठेव, कारण ही फारच मस्त चाल आहे. राम कदमांनी अनंत माने यांचं ऐकलं, ती चाल त्यांच्याच पुढच्या चित्रपटासाठी वापरली आणि ते गाणंही खूप गाजलं. सुशीला चित्रपटातलं ते गाणं होतं, कुण्या गावाचं आलं पाखरू. ऐकूया.

लक्ष्मी चित्रपट त्या काळात बराच चालला आणि बाळासाहेबांचा पुढचा चित्रपट आपल्यालाच मिळेल असं राम कदमांना वाटत होतं. कारण रंगपंचमी चित्रपटापासून ते बाळासाहेबांचेच संगीतकार म्हणून काम करत होते. पण पुढं त्यांना समजलं की हीच खरी दौलत, हा चित्रपट ते काढतायत पण त्याचं संगीत मात्र राम लक्ष्मण यांना त्यांनी दिलेलं आहे. राम कदमांना थोडासा राग आला. पुढं राम कदम यांनी त्यांचे जुने मित्र गंगाराम माथफोड यांचा एक हलका फुलका चित्रपट याला संगीत दिलं. त्या चित्रपटाचं नाव होतं चांडाळ चौकडी. चांडाळ चौकडी या चित्रपटाचं संगीतही हलकं फुलकंच होतं. गाणी जगदीश खेबुडकर यांनी लिहिली होती. हा चित्रपट पूर्ण व्हायच्या मार्गावरच होता. एवढ्यात या चित्रपटाचे निर्माते गंगाराम माथफोड यांचं निधन झालं. गंगाराम माथफोड हे राम कदम यांच्याप्रमाणेच प्रभातमध्ये ऑफिस बॉय म्हणून कामाला लागले होते आणि प्रभातमधून बाहेर पडल्यामुळं स्वतंत्र संकलक म्हणून त्यांनी बऱ्याच चित्रपटांसाठी काम केलं. चित्रपटसृष्टीत अनेक वर्ष उत्कृष्ट संकलन करून नाव मिळवल्यानंतर त्यांना स्वतंत्र चित्रपट निर्मितीची इच्छा झाली होती. भोळी भाबडी चित्रपट देखील त्यांचीच निर्मिती होती आणि त्या चित्रपटाचं संगीत देखील राम कदम यांनीच केलं होतं. चांडाळ चौकडी चित्रपटातलं एक गाणं आपण ऐकूया.

अनंत माने यांनी दिग्दर्शित केलेल्या सुशीला हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड ठरावा इतका आगळावेगळा झाला होता. कारण सुशीला चित्रपटाची कहाणी एका सत्यकथेवर आधारित आहे. हा विषय पुरुषांच्या वासनेची शिकार झालेली सुशीला ही तरुणी बलात्कारानंतर तिच्या आयुष्याला एकदम कलाटणी मिळते यावरून कथेमध्ये आवश्यक आहेत ते बदल करून माल मसाला घालून सुशीला चित्रपट करण्याचं आनंद माने यांनी ठरवलं होतं. त्यासाठी आधीची सुशीला ही एक आदर्श शिक्षिका त्यांनी दाखवली. पण चित्रपटाला कलाटणी देण्यासाठी भावी वकिलाकडून तिच्यावर बलात्कार होतो असा एक सीन या चित्रपटात होता आणि पुढं सुशीलेवर बेबंद बेछूट वागण्याची पाळी येते अशी कथा या चित्रपटाची होती. सुशीलाची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अनंत माने यांना एका उंचीवर नेणारी अभिनेत्री हवी होती. ही भूमिका अतिशय आव्हानात्मक अशी होती. ही भूमिका अनंत माने यांनी रंजनाकडून करून घेतली. सुशीला चित्रपटासाठी उत्तरा केळकर यांना राम कदम यांनी पहिल्यांदाच गाण्याची संधी दिली. उत्तरा केळकर यांच्या आवाजामध्ये केदार रागातलंय एक अतिशय सुंदर असं गाणं आहे, अर्थात प्रार्थना आहे, सत्यम शिवम सुंदरा. आणि इस दुनिया में जिन्ना है तो ही कव्वाली देखील आहे. रंगपंचमीवरचं गाणं देखील आहे आणि कुण्या गावाचं आलं पाखरू ही लावणी देखील आहे आपण ऐकलेली. या चित्रपटात आणखीन एक लावणी आहे, सांगाराया सांगामी कशी दिसते. ही सगळी जगदीश किवडकरांची गाणी खूपच गाजली. ऐकूया सुशीला चित्रपटातलं एक गाणं.

ज्या वेळेला रंजनाला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर काहींनी विचारलं की ही भूमिका तुम्ही कशी काय केली, त्यावेळेला अभिनेत्री रंजना देशमुख यांनी सांगितलं की अनेक प्रतिथयश अभिनेत्रींचा सुशीलेच्या प्रभावी भूमिकेवर डोळा होता, पण अनंत माने यांनी ती भूमिका मला दिली हे मी माझं भाग्य समजते, कारण अशा व्यक्तिरेखा वारंवार मिळत नसतात, असं खुद्द रंजना यांनीच एका मुलाखतीत सांगितलेलं आहे. घरातल्या एक एक जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच राम कदम यांना पुन्हा एकदा स्वतंत्र चित्रपटाची निर्मिती करावी असं वाटू लागलं आणि मग त्या दृष्टीनं ते तयारीला लागले. गजानन सरपोतदार यांचा दुनिया करी सलाम या चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिलं. गजानन रावांची एक आठवण त्यांनी सांगितली आहे की राम कदमांच्या मुलीच्या ज्योतीच्या लग्नाच्या वेळेला राम कदम हे जेव्हा अडचणीत होते तेव्हा त्यांना पैशाची निकड होती आणि हे गजाननराव सरपोतदारांना समजलं आणि त्यांनी राम कदमांना भेटायचं ठरवलं. ते राम कदमांना भेटले आणि 6000 रुपयांची रोकड राम कदमांच्या हातात दिली आणि म्हणाले, रामभाऊ हे घ्या. त्यावेळेला रामभाऊ भारावून गेले आणि त्यांनी त्यावेळेला शब्द दिला की तुमच्या पुढच्या चित्रपटाला मी मानधन घेणार नाही. त्याप्रमाणे 1982 साली आलेल्या त्यांच्या सासू वरचड जावई या चित्रपटासाठी राम कदम यांनी पैसे न घेता या चित्रपटाची सगळी गाणी केली. कार्यक्रमाची सांगता कलावंतीण चित्रपटातल्या एका लावणीनं करूया. ही लावणी उषा मंगेशकर यांनी गायलेली आहे.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो, आपण मालिका विशेष या कार्यक्रमाअंतर्गत लावण्य रंगचा भाग 22 ऐकत होता AIR DTH वाहिनीवरून. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला थोड्याच वेळात सुरुवात होईल.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 आहेत. आजच्या आमच्या दुसऱ्या सभेत श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आता आपण ऐकणार आहोत ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी दीपक वेलणकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब झालं. पेपरफुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या KC वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली, त्यावर सरकार चर्चेला तयार आहे असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. राज्यसभेतही रिजिजू यांनी चर्चेची तयारी दाखवली, मात्र शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा करणं शक्य नसल्याचं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला तयारी दाखवत सर्वोच्च न्यायालयानं लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. पुढची सुनावणी

0: मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 715 अंकांची घसरण झाली आणि तो 76,755 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 191 अंकांची घसरण नोंदवत 23,996 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया सुहास व्यास यांचं गायन, राग श्री, विलंबित बंदिश झपताल तर द्रुत बंदिश एकतालात निबद्ध आहे. तबला साथ केली आहे माधव मोडक यांनी, तर हार्मोनियमवर साथ केली आहे राजीव परांजपे यांनी. ऐकूया सुहास व्यास यांचं गायन, राग श्री.

0: श्रोते हो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण सुहास व्यास यांचं गायन ऐकलं, राग श्री.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

0: विष्णु गुरुर्देव महेश्वर।
1: गुरु आहे काशी, सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
2: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझ्या नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते। म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर
3: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5:30 आहेत। आता ऐकणार आहोत युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी।

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात 23 जुलै या भारतीय प्रसारण दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम निनाद भारताचा. कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केले आहे गायत्री सुतार यांनी. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करते.

आवाज, फक्त काही अक्षरांचा एक साधा शब्द, पण हा आवाज कधी आईच्या अंगाई गीताचा असतो, कधी देशाच्या पंतप्रधानांच्या संदेशाचा, कधी एखाद्या शेतकऱ्याला हवामानाची माहिती देणार असतो, तर कधी एखाद्या जवानाच्या शौर्याची गाथा सांगणार असतो. कल्पना करा, ना मोबाईल, ना इंटरनेट, ना सोशल मीडिया, तरीही संपूर्ण देश एकाच क्षणी एखादी बातमी ऐकत होता, एकाच सुरात राष्ट्रगीत गात होता, आणि हजारो किलोमीटर दूर बसलेल्या माणसाशीही एका आवाजाच्या माध्यमातून जोडला जात होता. हे शक्य झालं कारण जन्म झाला एका अशा माध्यमाचा ज्याने अंतर कमी केली, मने जोडली आणि माहितीला पंख दिले. आज आपण अशाच एका ऐतिहासिक दिवसाबद्दल बोलणार आहोत, राष्ट्रीय प्रसारण दिन. दरवर्षी 23 जुलै रोजी साजरा केला जाणारा हा दिवस केवळ एका संस्थेचा वाढदिवस नाही, तर तो भारतीय प्रसारणाच्या जवळपास शतकभराच्या प्रवासाचा उत्सव आहे. मित्रांनो, आज आपण सकाळी उठल्यापासून मोबाईलवर न्यूज अपडेट्स पाहतो, पॉडकास्ट ऐकतो, FM वर गाणी ऐकतो, पण या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? यासाठी आपल्याला जवळपास 100 वर्ष मागे जावं लागेल. सन 1923, मुंबई. जून महिन्यात बॉम्बे रेडिओ क्लबने भारतातील पहिलं रेडिओ प्रसारण केलं. तो प्रयोग छोटा होता, पण त्याने भारतीय प्रसारणाच्या इतिहासात पहिलं पान लिहिलं. आणि त्यानंतर 23 जुलै 1927 रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी अर्थात IBC ची स्थापना झाली. याच दिवसाला आज आपण राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा करतो. तेव्हा रेडिओ हा केवळ मनोरंजनाचं साधन होता, तो लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा सर्वात विश्वासार्ह मार्ग होता. शहरांपासून गावांपर्यंत, शिक्षितांपासून अशिक्षितांपर्यंत एकाच माध्यमातून आवाज पोहोचू लागला. पण हा प्रवास इथेच थांबला नाही. 1936 इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं रूपांतर झालं ऑल इंडिया रेडिओमध्ये, आणि भारताच्या प्रसारण इतिहासात एक नवं पर्व सुरू झालं. पुढे स्वातंत्र्यानंतर देशाला नव्या आशय मिळाल्या, नवं संविधान मिळालं, आणि नव्या भारताला एक असा आवाज मिळाला जो प्रत्येक भारतीयाचा आवाज बनणार होता. 1956 ऑल इंडिया रेडिओला एक सुंदर भारतीय नाव मिळालं, आकाशवाणी, आकाशातून येणारी वाणी. किती सुंदर कल्पना आहे ना? आकाशाला सीमा नाही आणि या आवाजालाही नाही. आजही आकाशवाणी हा शब्द उच्चारला की अनेकांच्या डोळ्यांसमोर सकाळच्या बातम्या, भावगीत, भक्तिगीत, शेतकऱ्यांसाठीचे कार्यक्रम, युवावाणी आणि अनेक आठवणी उभ्या राहतात. मित्रांनो, रेडिओ हा फक्त एक यंत्र नाही, तो एका पिढीच्या आठवणींचा साथीदार आहे. काही घरांमध्ये अजूनही सकाळीची सुरुवात रेडिओनेच होते. काही जणांना आजही रात्री झोपताना रेडिओचा आवाज हवा असतो, आणि काहींसाठी रेडिओ म्हणजे अजूनही विश्वास, एक असा विश्वास जो दशकानुदशके तसाच टिकून आहे. पण प्रश्न असा आहे की या एका आवाजाने भारताच्या विकासात नेमकी कोणती भूमिका बजावली, स्वातंत्र्य लढ्यात त्याचं योगदान काय होतं, आणि आज डिजिटल युगातही रेडिओ इतकाच महत्वाचं का आहे? याच रोचक प्रवासाबद्दल आपण पुढे जाणून घेऊयात. स्वातंत्र्यपूर्व काळातील रेडिओ. 1930 आणि 40 दशक. भारत स्वातंत्र्यासाठी लढत होता, देशभर आंदोलने सुरू होती, जनतेमध्ये अस्वस्थता होती, तसेच माहिती पोहोचवणारी साधनं अत्यंत मर्यादित होती. अशा काळात रेडिओचं महत्व वाढू लागलं. जरी त्या काळात प्रसार

प्रसारणावर ब्रिटिश सरकारचं नियंत्रण होतं, तरी रेडिओने भारतीय समाजात माहितीच्या देवाणघेवाणीचं नवं दालन उघडलं. बातम्या, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक माहिती लोकांना पहिल्यांदाच एका माध्यमातून नियमित ऐकायला मिळू लागलं. आणि मग आला 15 ऑगस्ट 1947. मध्यरात्रीचा तो ऐतिहासिक क्षण. संपूर्ण देश एका आवाजाकडे कान देऊन बसला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे ऐतिहासिक भाषण रेडिओच्या माध्यमातून लाखो भारतीयांनी ऐकलं. कल्पना करा, ज्यांच्या घरी वीज नव्हती, ज्यांनी दिल्ली कधी पाहिली नव्हती, अशा लाखो भारतीयांना त्या रात्री स्वातंत्र्याचा पहिला आवाज रेडिओने ऐकवला. इतिहासाची साक्षी देणारं माध्यम म्हणजे रेडिओ.

स्वातंत्र्यानंतरचा भारत आणि आकाशवाणी. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर अनेक मोठी आव्हानं होती. अशिक्षित लोकसंख्या, ग्रामीण भाग, आरोग्याविषयी मर्यादित माहिती, शेतीसंबंधी आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आणि देशभर विविध भाषा. अशा परिस्थितीत सरकारसमोर प्रश्न होता, देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत माहिती कशी पोहोचवायची? उत्तर होतं आकाशवाणी. आकाशवाणीने केवळ मनोरंजन केलं नाही, तर लोकशिक्षणाचं मोठं काम हाती घेतलं. शेतकऱ्यांसाठी कृषी कार्यक्रम सुरू केले, हवामानाचा अंदाज, नवीन बियाण्यांची माहिती, पीक संरक्षण, पाणी व्यवस्थापन ही माहिती गावागावात पोहोचू लागली. आज आपण मोबाईलवर हवामान पाहतो, पण एकेकाळी उद्याच्या पावसाची माहिती शेतकरी रेडिओवरूनच ऐकत होता. आरोग्यविषयक कार्यक्रमांमधून लसीकरण, स्वच्छता, कुटुंब नियोजन, महिलांचं आरोग्य, बालसंगोपन अशा अनेक विषयांवर जनजागृती करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातही रेडिओने मोठं योगदान दिलं. दूरवरच्या गावांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित होऊ लागले. भाषा शिक्षण, विज्ञान, इतिहास, सामान्य ज्ञान असं बरंच काही रेडिओच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलं. सांस्कृतिक वारशाचा खजिना. मित्रांनो, भारताची खरी ताकद आपल्या विविधतेत आहे. प्रत्येक राज्याची भाषा वेगळी, बोली वेगळी, लोकसंगीत वेगळं, लोककला वेगळी, अशा सगळ्यांचं जतन करण्यात आकाशवाणीने अमूल्य योगदान दिलं. लोकगीते, भावगीते, भजन, कीर्तन, कवी संमेलने, लोकनाट्य, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, आज आपल्याला ऐकायला मिळणाऱ्या अनेक महान कलाकारांना पहिलं व्यासपीठ मिळालं ते आकाशवाणीवर. अनेक गायक, वादक, कवी, लेखक, निवेदक यांच्या प्रवासाची सुरुवात रेडिओपासून झाली. आज आकाशवाणीचा विस्तार पाहिला तर तो खरोखरच अभिमानास्पद आहे. देशभरात 591 केंद्रे, भारतातील जवळपास 98% लोकसंख्येपर्यंत पोहोच, 23 भाषा, 146 बोली भाषा, म्हणजे भारतातील जवळपास प्रत्येक नागरिकाला त्याच्या स्वतःच्या भाषेत संवाद साधणारा हा आवाज आहे. हे केवळ प्रसारण नाही, ही भारताच्या भाषिक विविधतेचा सन्मान करणारी व्यवस्था आहे. आकाशवाणीचा प्रवास भारतापुरता मर्यादित राहिला नाही, तिच्या बाह्य सेवा विभागामार्फत भारताचा आवाज जगभरातील 100 अधिक देशांमध्ये पोहोचतो. परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी भारतीय संस्कृती बातम्या, संगीत, घडामोडी यांच्याशी जोडून ठेवण्याचं महत्वाचं काम आजही आकाशवाणी करते. देशापासून 1000 किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीलाही जेव्हा आपल्या भाषेतला एखादा कार्यक्रम ऐकू येतो तेव्हा अंतर कमी होतं, कारण आवाजाला सीमा नसतात. बदलत्या काळासोबत आकाशवाणीमध्ये तंत्रज्ञान बदललं, लोकांची सवयी बदलल्या, पण आकाशवाणी थांबली नाही. FM रेडिओचं आगमन झालं, ध्वनी अधिक स्पष्ट झाला, तरुण पिढी रेडिओकडे नव्या उत्साहाने वळू लागली. आज FM म्हणजे केवळ गाणी नाहीत तर माहिती वाहतुकीचे अपडेट, संवाद आणि समाजाशी सतत जोडून ठेवणारं माध्यम आहे. याचबरोबर डिजिटल रेडिओ मोंडायल अर्थात DRM या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आकाशवाणीने भविष्यातील प्रसारणाकडेही मोठं पाऊल टाकलं आहे. म्हणजे परंपरेचा वारसा जपत तंत्रज्ञानाची कास धरणं हीच आकाशवाणीची खरी ओळख आहे. मित्रांनो, आज आपल्या हातात स्मार्टफोन आहे, असंख्य ॲप्स आहेत, शेकडो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया. आपत्तीच्या काळात, पूर असो, चक्रीवादळ असो, भूकंप असो, जेव्हा इंटरनेट बंद पडतं तेव्हा सर्वात आधी विश्वास कोणावर ठेवला जातो? तर याचे उत्तर आहे रेडिओ. कारण रेडिओ हा केवळ तंत्रज्ञान नाही, तो विश्वास आहे, तो सातत्य आहे, तो लोकांपर्यंत पोहोचण्याची अखंड धडपड आहे, आणि म्हणूनच आजही आकाशवाणी म्हणजे भारताचा आवाज. आता नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असणार की डिजिटल युगात रेडिओचं भविष्य काय, सरकारची राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024 नेमकं काय सांगतं, सामुदायिक रेडिओची भूमिका काय आहे, आणि पुढच्या शतकात भारतीय प्रसारण कोणत्या दिशेने जाणार आहे. थांबा, सांगते. राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024. मित्रांनो, जगभरातील माध्यम विश्व अतिशय वेगाने बदलत आहे. पूर्वी रेडिओ, नंतर दूरदर्शन, आणि आता डिजिटल स्ट्रीमिंग, पॉडकास्ट, इंटरनेट रेडिओ, OTT, ऑन डिमांड कंटेंट, या सगळ्यामुळे प्रसारणाची व्याख्याच बदलत आहे. हे बदल लक्षात घेऊन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024 तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या धोरणामागची कल्पना अत्यंत महत्वाची आहे. भारताकडे केवळ मोठी लोकसंख्या नाही तर मोठी भाषिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विविधताही आहे. म्हणूनच भारतातील प्रसारण व्यवस्था अशी असावी जी आधुनिकही असेल, डिजिटलही असेल, तांत्रिकदृष्ट्या सक्षमही असेल, आणि त्याचवेळी प्रत्येक नागरिकाला आपलंसं वाटेल. या धोरणासाठी देशभरातील तज्ज्ञ,
प्रसारमाध्यम क्षेत्रातील संस्था, तांत्रिक जाणकार, विविध भागधारक यांच्याशी व्यापक चर्चा करण्यात आली. यातून एक स्पष्ट संदेश समोर आला की भविष्यातील प्रसारण हे केवळ तंत्रज्ञानावर नव्हे तर लोककेंद्रित विचारांवर उभं राहिलं पाहिजे. आपण अनेकदा डिजिटल इंडिया हा शब्द ऐकतो, पण त्याच्या प्रसारणाशी काय संबंध? खरं तर डिजिटल इंडिया म्हणजे केवळ ऑनलाईन सेवा नव्हे तर प्रत्येक नागरिकापर्यंत माहिती, ज्ञान आणि संवाद पोहोचवण्याचं एक मोठं स्वप्न. याच स्वप्नाचा एक भाग आहे भारत नेट. या महत्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे देशातील ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड इंटरनेटशी जोडण्याचं काम सुरू आहे. कारण जिथे इंटरनेट पोहोचेल तिथे शिक्षण पोहोचेल, आरोग्याची माहिती पोहोचेल, सरकारी योजना पोहोचतील आणि अर्थातच प्रसारणाची नवी दालनही सुरू होतील. बाइंड, प्रसारणाचा मजबूत पाया. प्रसार भारतीच्या प्रसारण सुविधांना अधिक सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली बाइंड म्हणजे ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट योजना ही देखील तितकीच महत्वाची आहे. या योजनेअंतर्गत स्टुडिओंचं आधुनिकीकरण, प्रसारण केंद्रांची गुणवत्ता, नवी उपकरणं आणि अधिक परिणामकारक नेटवर्क उभारण्यावर भर दिला जात आहे. कारण उत्तम आशय इतकंच उत्तम प्रसारणही महत्वाचं आहे. सामुदायिक रेडिओ, लोकांचा स्वतःचा आवाज. रेडिओ म्हणजे केवळ राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय कार्यक्रम नाहीत. काही आवाज असेही असतात जे एखाद्या छोट्या गावाचे असतात, एखाद्या आदिवासी भागाचे असतात, महिलांच्या स्वयंसहायता गटाचे असतात, शेतकऱ्यांचे असतात, विद्यार्थ्यांचे असतात आणि अशाच आवाजांना व्यासपीठ देतो सामुदायिक रेडिओ. सामुदायिक रेडिओचं वैशिष्ट्य म्हणजे त्या समाजाचा, त्या गावाचा, त्या लोकांचा स्वतःचा रेडिओ असतो. स्थानिक भाषा, स्थानिक प्रश्न, स्थानिक यशोगाथा आणि स्थानिक उपाय हे सगळं तिथे ऐकायला मिळतं. म्हणूनच सरकारने कम्युनिटी रेडिओ सपोर्ट स्कीम अंतर्गत अशा केंद्रांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली. याचा परिणामही दिसून आला. 2014 देशात जवळपास 140 सामुदायिक रेडिओ केंद्र होती आणि पुढील काही वर्षांत ही संख्या 480 अधिक झाली. ही वाढ केवळ आकड्यांची नाही तर लोकशाही अधिक लोकांपर्यंत पोहोचल्याची खूण आहे. FM रेडिओचा विस्तार. आज आपण कारमध्ये, कॉलेजला जाताना, ऑफिसमध्ये किंवा मोबाईलवर FM ऐकतो, पण अजूनही देशातील काही भागांमध्ये रेडिओची पोहोच वाढवण्याची गरज आहे. म्हणूनच भारत सरकारने FM चॅनलच्या वाटपासाठी पारदर्शक ई लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. यामागचा उद्देश एकच, जिथे आवाज पोहोचलेला नाही तिथेच रेडिओ पोहोचला आहे. कारण देशाच्या प्रत्येक नागरिकाला माहिती मिळण्याचा समान अधिकार आहे. आजच्या काळात एका क्लिकवर हजारो व्हिडिओ उपलब्ध आहेत, शेकडो न्यूज पोर्टल्स आहेत, सोशल मीडिया आहे, पॉडकास्ट आहेत. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया, माहितीचा वेग वाढला आहे पण विश्वास वाढला आहे का? माहितीची साधनं वाढली आहेत पण माहितीची जबाबदारीही वाढली आहे. याच ठिकाणी सार्वजनिक सेवा प्रसारणाचं महत्व अधिक अधोरेखित होतं. कारण त्याचा उद्देश TRP नसतो, त्याचा उद्देश समाज असतो, त्याचा उद्देश नागरिक असतो, त्याचा उद्देश राष्ट्रहित असतो. आजच्या डिजिटल युगात आकाशवाणीनेही काळाची पावले ओळखत श्रोत्यांसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून देश विदेशातील ताज्या घडामोडी, विश्वसनीय बातम्या, विविध भाषांतील वृत्त बुलेटिन, विशेष कार्यक्रम आणि पॉडकास्ट श्रोत्यांना केव्हाही कुठेही ऐकता येतात. पारंपरिक रेडिओची विश्वासार्हता आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सोय यांचं सुंदर संगम घडवत हे ॲप आकाशवाणीला नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवत आहे. राष्ट्रीय प्रसारण दिन हा केवळ भूतकाळाची आठवण करून देणारा दिवस नाही तर भविष्यातील प्रसारमाध्यमांची दिशा ठरवणारा दिवसही आहे, विशेषतः आपल्या तरुण पिढीसाठी. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकजण काही सेकंदात माहिती देऊ आणि घेऊ शकतो. पण माहिती देणं आणि जबाबदारीने संवाद साधणं यात मोठा फरक आहे. प्रसारण आपल्याला शिकवतं की प्रत्येक शब्दाचं वजन असतं, प्रत्येक आवाजामागे उत्तरदायित्व असतं आणि प्रत्येक माहितीची सत्यता तपासणं ही समाजाप्रती आपली जबाबदारी असते. त्यामुळे आजच्या तरुणांनी केवळ कंटेंट क्रिएटर होण्याची स्वप्न पाहू नये तर विश्वासार्ह संवादक, संवेदनशील पत्रकार, जबाबदार निवेदक आणि समाजाला दिशा देणारे माध्यमकर्मी होण्याचं स्वप्नही पाहायला हवं. कारण तंत्रज्ञान बदलत राहील, प्लॅटफॉर्म बदलतील, पण लोकांचा विश्वास जिंकणारा आवाज निर्माण करण्याची जबाबदारी कायम तरुणांच्या खांद्यावर असेल. समारोप करण्याआधी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एका गावातील एक आजोबा रोज संध्याकाळी घराच्या ओसरीवर बसून रेडिओ लावायचे. घरातले सगळे म्हणायचे, आजोबा आता मोबाईल आहे, TV आहे,
इतक्या जुन्या रेडिओचं काय करायचं? आजोबा फक्त हसायचे. एक दिवस त्यांचा नातूही तोच प्रश्न विचारतो, आजोबा तुम्ही रोज एकच रेडिओ ऐकता. आजोबा म्हणाले, बाळा मी रेडिओ ऐकत नाही. नातू आश्चर्याने म्हणाला, मग? आजोबा शांतपणे म्हणाले, मी माझं आयुष्य ऐकतो. या रेडिओने मला माझ्या देशाचं स्वातंत्र्य ऐकवलं, पहिलं क्रिकेटचं समालोचन ऐकवलं, युद्धाच्या बातम्या ऐकवल्या, दुष्काळाच्या सूचना दिल्या, माझ्या आवडत्या गायकांची गाणी ऐकवली, आणि तुझ्या बाबांचा जन्म झाला त्या दिवशीही हा रेडिओ माझ्या बाजूलाच वाजत होता. म्हणून हा रेडिओ माझ्यासाठी एक वस्तू नाही, तो माझ्या आठवणींचा साक्षीदार आहे. मित्रांनो, कदाचित प्रत्येक घरात असा एखादा रेडिओ असेलच असं नाही, पण प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा आवाज नक्की असतो जो वर्षानुवर्ष सोबत राहतो. राष्ट्रीय प्रसारण दिन आपल्याला हेच आठवण करून देतो की प्रसारण म्हणजे केवळ माहितीचा प्रवास नाही, तो माणसांच्या आयुष्याचा, आठवणींचा आणि विश्वासाचा प्रवास आहे.

0: तर भेटत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात 23 जुलै या भारतीय प्रसारण दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम निनाद भारताचा आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आत्ताच आपण उंबरठा चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गाणं ऐकलं. यानंतर ऐकूया तांबडी माती या चित्रपटातलं हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजातलं गाणं. गीतकार आहेत योगेश आणि संगीत दिलंय आनंद घन.

श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्पेनचं विश्वविजेतेपद याविषयी फुटबॉल प्रशिक्षक शृंगार राव.

0: राहुल आणि पी व्ही सिंधूचं यश याविषयी बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोते हो, मी प्रशांत केणी क्रीडाविश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेननं गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करत इतिहासात दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावलं. लुईस डेला फुएंते यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेननं संपूर्ण स्पर्धेत शिस्तबद्ध बचाव, वेगवान आक्रमण आणि आधुनिक टिकीटाका शैलीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवलं. अवघा एकच गोल स्वीकारत स्पेननं बचाव फेळीची अभेद्यता सिद्ध केली, तर युवा खेळाडूंनी भविष्यातील महासत्ता म्हणून आपली छाप उमटवली. यंदाचा 48 संघांचा विश्वचषक नव्या स्पर्धा स्वरूपामुळे आणि अनेक नव्या संघांच्या दमदार कामगिरीमुळेही विशेष चर्चेत राहिला. या विश्वचषकाचा आढावा घेण्यासाठी क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आपल्यासोबत आहेत फुटबॉल विश्लेषक शृंगार राऊळ. राऊळ सर, तुमचं स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: स्पेननं दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकला. या यशामागे पारंपरिक टिकीटाकाचं आधुनिक रूप म्हणजे टिकीटाका 2.0 हेच सर्वात मोठं कारण मानता येईल का? राहुल सर, या संदर्भात काय सांगाल?
2: नक्कीच, टिकीटाका 2.0 हे नवीन कॅटलिस्ट होतं. त्यांचे जे कोच आहेत त्यांनी टॅक्टिकल फ्लेक्सिबिलिटी ठेवली, जे त्यांची पारंपरिक टिकीटाका सोडून त्याच्या व्यतिरिक्त फुटबॉल कसं डायरेक्ट खेळावं, फक्त बॉल पोझिशन न ठेवता ते अटॅक डिरेक्टली कसे करू शकतात, जे बाकीच्या टीममध्ये नेहमी दिसून येते ते ह्यावर्षी या स्पेनच्या टीममध्ये काही वेगळं होतं. प्लस त्यांची जी स्ट्रॅटेजी होती की डायरेक्ट प्रेसिंग, जसा बॉल समोरच्या टीमकडे गेला की ते लोक डायरेक्ट प्रेस करायचे, त्यांची अटॅकिंग जी फळी होती ते डायरेक्ट डिफेंडर ट्रान्झिशन जे होतं ते खूप फास्ट होतं. आणि नक्कीच हे टिकीटाका 2.0 त्यांच्या त्यांनी जे गेम्स जिंकले आहेत ते नक्कीच त्यांच्या उपयोगी पडला आहे.
1: स्पेनचा गोलरक्षक उनाई सायमन यानं 7 सामन्यात 7 क्लीनशीट राखल्या आणि संपूर्ण स्पर्धेत फक्त एकच गोल स्वीकारला. विश्वविजेतेपदात बचाव फळी आणि गोलरक्षकाची भूमिका किती निर्णायक ठरली?
2: उनाई सायमन यांनी 7 क्लीनशीट ठेवल्यात 8 मॅचपैकी.
1: ते
2: आणि हे रेकॉर्ड आहे वर्ल्ड कपचा की अजूनपर्यंत कधीच हे झालं नाही. ह्याचं मूळ कारण एकतर कोचिंग जे झालं आहे, त्यांचे बॅक फोर जे आहे, जे डिफेन्सिव्ह लाईन आहे ती खूप यंग होती, त्याच्यात पण 19 वर्षाचा एक मुलगा होता जो डिफेन्सिव्ह फळीत होता, आणि त्यांनी जे डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी बनवली त्याच्यामुळे उनाई सायमनसाठी हे खूप सोपं झालं होतं की त्यांना सारखे म्हणजे क्लीनशीट ठेवता आले या 7 क्लीनशीट 8 मॅचपैकी.
1: बरोबर. राहुल सर, लामिन यामाल आणि पाऊ कुबारसी ज्याला सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार सुद्धा मिळाला, यांसारख्या अवघ्या 19 वर्षांच्या खेळाडूंनी जबरदस्त परिपक्वता दाखवली. स्पेनच्या युवा धोरणाचा हा दीर्घकालीन परिणाम मानावा का?
2: नक्कीच, जे त्यांचं युवा धोरण आहे स्पेनचं, ग्रासरूट लेवलवरती जे काम होते, तुम्ही बघाल तर यमिन यमाल किंवा कुबारसी हे दोघंही स्पेनच्या अंडर 15 टीमपासून एकत्र खेळत आले. अंडर 15, अंडर 19, अंडर 21 आणि 23 हे गेल्या 4-5 वर्षात या सगळ्या एज ग्रुपमध्ये खेळत आले स्पेनसाठी. तसंच ते लोकं बघाल तर तुम्ही बार्सेलोनामध्ये खेळत आहेत, तर ते हे जे त्यांचा एक्सपिरियन्स आहे हा त्यांना वर्ल्ड कपमध्ये खूप खूप कामाला आला आहे.
1: बरोबर. क्रिस्टियानो रोनाल्डो, लियोनेल मेस्सी, किलियन एम्बाप्पे, रोमेलू लुकाकू यांसारखे दिग्गज खेळाडू असतानाही केवळ वैयक्तिक गुणवत्ता विश्वचषक जिंकण्यासाठी पुरेशी नसते, हे यंदाच्या स्पर्धेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलं असं तुम्हाला वाटतं का?
2: नक्कीच, फुटबॉल हा टीम गेम आहे. एका खेळाडूच्या ह्याच्यावर ते जिंकू नाही शकत, तुम्हाला पूर्ण टीम लागते तुमच्याबरोबर. तसंच मेसी बोला किंवा रोनाल्डो बोला, त्यांची जे टीम्स आहेत त्यांनी त्यांचा साथ नक्कीच दिला, पण त्यांचं जे वय आहे आता तुम्ही बघाल, रोनाल्डो 40 वर्षाच्या ह्याच्यात आहे, मेसीसुद्धा 38 वर्षाच्या ह्याच्यात आहे, तर ते खूप एक मॅटर असतो जे त्यांच्या परफॉर्मन्समध्ये खूप डिफरन्स दाखवते. कारण जी यंग मुलं असतात ते खूप फास्ट असतात, स्पीड असतात, फिजिकॅलिटीमध्ये खूप त्यांचं हे असते. नक्की त्यांचा एक्सपिरियन्स कामाला येतो, रोनाल्डोसारखे प्लेयर किंवा मेसीसारखे जे खेळाडू आहेत त्यांचा एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा असतो त्या टीमसाठी. पण नक्कीच टीम गेम असल्याकारणाने पूर्ण टीमला एका युनिटसारखं चालावं लागते, आणि त्यामुळेच असं एका खेळाडूवरती हा पूर्ण गेम अवलंबून नसतो.
1: युवा खेळाडूंचा विषय काढलात, राहुल सर, टोरेस की ज्यानं निर्णायक गोल केला आणि स्पेनला विश्वविजेतेपद जिंकून दिलं,

0: आपण पाहिलं तर तो काही वर्षांपूर्वी आपल्या नवी मुंबई वगैरे सारख्या ठिकाणी जी वयोगटाची फुटबॉल स्पर्धा होती फिफाचा विश्वचषक, त्यात तो खेळून गेलेला आहे.
1: हो नक्कीच, हेच सर्व एक्सपिरियन्स असतात, मॅच एक्सपिरियन्स असतात, जे या मुलांना खूप हेल्प करतात की जेव्हा तुम्ही मोठ्या स्टेजवर असतात, विश्वचषक सारख्या स्टेजवर असतात, तिकडे तुम्हाला तो एक्सपिरियन्स जो तुम्ही आधी खेळलेला आहे तो कामाला येतो. कसं तुम्ही बघाल तर आता ही तीन मुलं 19 वर्षाची आहेत जे वर्ल्ड कप जिंकले आहेत. ह्या आधीच्या वर्ल्ड कपमध्ये जेव्हा एम्बापे होता तो 19 वर्षाचा होता जेव्हा फ्रान्ससाठी त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला. हे नेहमीच आहे आणि हा नवीन रेकॉर्ड आहे, परत 19 वर्षाचा एक मुलगा विश्वचषक जिंकतोय. आणि हा जो एक्सपिरियन्स असतो त्यांचा, जे वयोगटातल्या मॅचेस खेळतात किंवा टूर्नामेंट्स खेळतात, हे त्यांच्या नक्कीच कामी येतो अशा मोठ्या लेवलवर जाऊन.
0: यंदाच्या विश्वचषकामध्ये हायड्रेशन ब्रेक हा नव्यानं सुरू केला, हा ब्रेक हा जाहिरातीसाठी होता, पण एकंदर बरीच त्याच्यावर टीका झाली. राहुल सर, तुमचं या संदर्भात काय मत असेल?
1: हायड्रेशन ब्रेक हा प्लेअर वेलफेअरसाठी होता हे सांगण्यात आलेलं, कारण हीट वेव्स एवढ्या होत्या US मध्ये. पण तुम्ही बघाल तर हा जो हायड्रेशन ब्रेक होता हा एका नॉर्थ अमेरिकेपुरता ठीक होता, बाकीच्या देशांमध्ये मेक्सिको किंवा दुसऱ्या देशामध्ये ते गरजेचे नव्हते, तिकडे ते खूप प्रॉब्लेमॅटिक झाले. पण त्याचा फायदा प्रशिक्षकांनी घेतला, कारण त्यांना वेळ भेटला त्याच्यात टॅक्टिकल चेंजेस करायला. परत प्लेयर्ससाठी तो एक ब्रेक होता, कारण जे प्लेयर्स टायर होतात त्यांच्यासाठी हा खूप, कारण त्यांना आईस टॉवेल्स यूज करत होते, हायड्रेशन ब्रेक्स होते. पण नक्कीच तुम्ही बघायला गेलात तर आज जे स्टॅटिक्स आहेत, मीडिया जे आहे जे US चे आहे, त्यांनी रिपोर्टली 250 मिलियन US डॉलर्सचं बिझनेस केलं आहे त्या हायड्रेशनच्या ब्रेक्समध्ये, जे कमर्शियली यूज केलं गेलेलं. तर ते एक आहे, ते टीका तर झालीच आहे, बट आर्सन वेंगर जे आहेत फिफाचे चीफ डेव्हलपमेंट ऑफिसर, त्यांनी सांगितलं आहे की हा लॉंग टर्म नसेल, ह्याच्यावरती नक्कीच विचार केला जाईल आणि हा हायड्रेशन ब्रेक्स पुढील टुर्नामेंट्समध्ये फिफाच्या टुर्नामेंटमध्ये ठेवा की नाही त्याच्यावरती नक्कीच चर्चा होईल.
0: बरोबर. यंदाचा विश्वचषक हा 48 संघांचा झाला आणि त्याच्यावर सुरुवातीला असंख्य टीका झाली की एवढे संघ आणि त्याच्यातले अनेक छोटे मोठे संघ कशी काय स्पर्धा रंगत जाईल. पण जसजसे राऊंड ऑफ 32, मग 16, मग 8, मग 4 आणि 2 ही सगळा बात फेरी सुरू झाली, तसतसं स्पर्धेचा थरार वाढत गेला. तर या स्वरूपाविषयी तुझं काय मत असेल?
1: बेसिकली लॉजिस्टिकली खूप डिफिकल्ट होणार होतं, कारण तीन देश होते, तीन देश विश्वचषक होस्ट करत होते आणि मग त्यामध्ये ज्या टीम्स जिकडे जिकडे खेळणार होत्या त्यांना ट्रॅव्हलिंग टाईम खूप कमी भेटणार होता, कारण तुम्ही एका देशातनं दुसऱ्या देशात जायचं आहे पुढच्या मॅचसाठी, मग तुम्हाला जेट लॅग होणार आहे आणि ह्यांच्यामुळे परफॉर्मन्स खूप अफेक्ट होतात. त्यासाठी हा वर्ल्ड कप म्हणजे प्लेयर्स, कोचेस आणि कंट्रीज, त्यांनी म्हणजे जे देश आहेत त्यांनी खूप त्याच्यावरती टीका केलेली का एवढ्या देशांना का आपण भाग देतो आहे. पण जसं राऊंड ऑफ जर तुम्ही सांगितलं, राऊंड ऑफ 32 32 राऊंडमध्ये आले तेव्हा इंटरेस्टिंग व्हायला लागले गेम्स, कारण मग पुढे कोण जाणार, मग आपोआप गेम बदलायला लागले, त्याची इंटेन्सिटी बदलत गेली, कारण नॉकआउट स्टेजेसमध्ये येणार होते, मग त्यामुळे खूप रंगत गेले. नक्कीच एक प्रॉब्लेम जे मी सांगितलं की लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स टीमसाठी झालाच असणार, कारण त्यांना मॅच खेळून लगेच निघायचं दुसऱ्या दिवशी आणि तिकडे पोचायचं दुसऱ्या देशात, तर ते प्रॉब्लेम होतो.
0: बरोबर. राहुल सर, यंदाच्या विश्वचषकात केप वर्दे आणि DR कॉंगो यांसारख्या छोट्या देशांनी ही कमालीची कामगिरी बजावली, त्यांच्याविषयी काय सांगाल?
1: ह्या देशांची नावं पण ऐकली नव्हती, पण जेव्हा क्वालिफिकेशन राऊंड झाले, जेव्हा कळालं की हे सर्व देश येत आहेत, तेव्हा खूप जणांना केप डी वर्दे हे नावच नव्हतं माहिती ह्या विश्वचषकात, किंवा फुटबॉल या देशात होतच नाही, कारण भारतासोबत ते पण होते एका टायमिंगला, पण आता ते लोक पण क्वालिफाय झाले प्लस क्वार्टर फायनल, हे एक ग्लोबल सेन्सेशन होतं की केप वर्दे पूर्ण जगाला कळालं एका विश्वचषकामुळे आणि ते आज सगळेच ओळखतात. तसंच DR कॉंगो, इव्हन नॉर्वे, हे सर्व क्वार्टर फायनलपर्यंत पोचले. ह्या हे सर्व हे देश छोटे छोटे देश आहेत, पण ते ह्या स्टेजवरती येणं म्हणजे सर्वांनाच सरप्राईज होतं.
0: बरोबर. नॉर्वेचा उल्लेख तुम्ही सर केलात, नॉर्वे, एर्लिंग हॉलँड हा त्यांचा गाजलेला खेळाडू आणि त्यांची व्हायकिंग रो ही संस्कृती, हे सगळी नव्यानं जगाला यावर्षीच्या विश्वचषकात कळली, या सगळ्याबाबत काय सांगाल?
1: विश्वचषक हे एक फक्त फुटबॉल इव्हेंट नसताना एक कल्चरल एक्सचेंज पण आहे.
0: बरोबर.
1: ह्याच्यामुळे सर्वच देशांना वेगवेगळ्या कल्चरबद्दल कळून येते आणि तुम्ही बघितलं असेल हे जे वायकिंग रोज आहेत हे जे रोईंग आहे, जे हर्लिंग हॅलंडमुळे किंवा त्या देशामुळे फेमस झालं, म्हणजे हे एक नवीन कल्चर आहे
0: बरोबर,
1: जे आपल्या सर्वच देशांना कळून आलं आहे.
0: 2030 जो विश्वचषक आहे तो 72 संघांचा असेल असं फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फेंटिनो म्हणाले आहेत. असं वास्तवात होऊ शकेल?
1: नक्कीच होऊ शकेल, कारण ग्लोबल स्पोर्ट आहे, सर्वच देश खेळतात, आणि इन्क्लुझिव्ह वर्ल्ड कप करण्यासाठी की सर्व देशांना एक चान्स भेटण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील आणि ते शक्य आहे.
0: इन्फेंटिनो यांनी भारताच्या भविष्यात विश्वचषकासाठी तयार राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलंय की वेलकम इंडिया इन द वर्ल्ड कप. हे सुद्धा वास्तवात येऊ शकतं?
1: भारताची तयारी तर सुरूच आहे, एक स्वप्न आहे आणि ते साकार होईल असं आम्हाला वाटतं.
0: राहुल सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसंदर्भात आमच्याशी छान चर्चा केलीत, त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद सर.
0: आता आपण चर्चा करीत होतो फुटबॉल विश्लेषक शृंगार राहुल यांच्याशी. यानंतर आपण बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी बातचीत करणार आहोत. भारताची तारांकित बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं अंतिम फेरीत यजमान अकाने यामागुचीचा 21-17, 21-17 असा पराभव करत जपान खुल्या सुपर 750 स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. तब्बल 2 वर्षांच्या विजेतेपदाच्या दुष्काळानंतर सिंधूनं पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेत जेतेपद मिळवत आपल्या पुनरागमनाची ग्वाही दिली आहे. या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी. पालेकर सर, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
0: पालेकर सर, पी व्ही सिंधूनं 2 वर्षांनंतर मोठ्या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं, हा तिच्या पुनरागमनाचा निर्णायक टप्पा मानायचा का की तिच्या अनुभवाचा हा विजय?
2: ह्याच्यामध्ये दोन्ही फॅक्टर्स आहेत. एक तर म्हणजे 31व्या वर्षी तिने हे जे विजयपद मिळवलं हे आपल्या भारताला बरोबर 43 वर्षानंतर 1983 साली प्रकाश पडुकोन हे भारताकडनं जपानमध्ये हान जीएनसी 3 गेममध्ये हरले होते, आणि पी व्ही सिंधूनी तीच स्पर्धा. कौतुक असं वाटतं की पी व्ही सिंधू ही जपानमध्ये जाऊन जॅपनीज प्लेअरलाच हरवून म्हणजे तिने ही स्पर्धा जिंकली. जे चिअरिंग तिच्या अगेन्स्ट होतं तरी हे विजेपद मिळवलं त्यासाठी म्हणजे तिचं खरोखर कौतुक आहे. आणि तुम्ही असं म्हणाल की ती एक्सपिरियन्सच्या प्रमाणे आहे, बरोबर आहे की बाबा तिचा आज इतकी वर्ष ती खेळती आहे, आज ती 2 ऑलिम्पिक मेडल्स तिला मिळाले, 4 वर्ल्ड चॅम्पियनशिप्ससुद्धा मेडल्स आहेत तिच्याकडे, तर तिने नक्कीच खूप तिच्यावर मेहनत केली आहे. तिचं ते नवीन कोच आहेत इरवान्स आदी प्रथमा म्हणून, तर त्यांनी खूपच मेहनत केली तिच्यावर आणि ते खरोखर आपल्या सगळ्यांना दिसण्यात येतं.
0: बरोबर. पालेकर सर, सिंधूची कारकीर्द ही अस्ताकडे वाटचाल करते असं तुम्हाला वाटतं का?
2: नाही, बिलकुल नाही. हे मी ह्याच्यामध्ये मी बिलकुल सहमत नाही आहे. कारण काय की तिने आज दाखवून दिलं, तिचे क्रिटिक्स सुद्धा बरेचदा तिला म्हणजे सायनासारखं धरत होते की आता तिचं वय झालं आहे, 30व्यानंतर तू परफॉर्म करू शकणार नाहीस, पण तिने आज सगळ्या क्रिटिक्सना, सगळ्या प्रेक्षकांना, तिच्या चाहत्यांना, सगळ्यांना दाखवून दिलं आहे की आपण जसं म्हणतो की एज इज जस्ट अ नंबर, तर तिने ते पूर्ण म्हणजे दाखवून दिलं आहे की मी या वयातसुद्धा मी परफॉर्म करू शकते.
0: बरोबर. गेल्या दशकामध्ये आपण जर पाहिलं तर सायना नेहवाल, पी व्ही सिंधू, ज्वालागट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी भारतीय महिला बॅडमिंटनला चांगली ओळख मिळवून दिली. सध्या मात्र ती कामगिरी भारतीय बॅडमिंटनमध्ये महिलांची दिसत नाही आहे.
2: नाही, कसं आहे की आपल्याकडे भरपूर ज्युनियर्स आहेत जे आपण म्हणतो तसे अपकमिंग आहेत, पण त्यांचं कसं होतंय की त्यांना थोडं मॅचचं एक्सपोजर असं जो म्हणतो आपण तर ते थोडं कमी मिळतं. तर त्यांनी जसे आपल्याकडे 19 ते 20 पर्यंत ज्या ज्या महिला आहेत तर त्यांनी सगळ्यात चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे की तन्वी शर्मा आहे, उन्नती उडा आहे, त्याच्यानंतर तुमची अनुपमा उपाध्ये आहे, मालविका बनसोड आहे. हे कुठे ना कुठे म्हणजे म्हणजे पोलिश ओपन म्हणा किंवा दुसरे कुठलंही जे सुपर सिरीज आहेत त्या सगळीकडे त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला आहे. ते जेवढ्या मॅचेस खेळतील आणि जेवढ्या टोर्नामेंट्स बाहेर खेळतील आणि त्यांना जेवढं मॅच एक्सपोजर मिळेल तेवढा त्यांना खूप फायदा होईल.
0: पण दुसरीकडे भारताच्या पुरुष बॅडमिंटनची कामगिरी मात्र उंचावते. पालेकर सर, या बाबत आम्हाला
2: नाही, हे अगदी बरोबर आहे. म्हणजे काय झालं की म्हणजे कश्यप पासून ते आतापर्यंत म्हणजे लक्ष्य सेन आहे, एच एस प्रणय आहे, किदंबी श्रीकांत आहे, आयुष शेट्टी आता जो म्हणजे चांगलाच परफॉर्मन्स देतोय, आपण बघायला गेलं तर पूर्वीच्या काळापासून ते आतापर्यंत जेवढे जेवढे प्लेयर्स आताचे जे आहे जो आता पूर्ण लॉट

0: जो म्हणतो आपण तो पूर्ण लॉट सगळ्या टॉप 50 आपले भारतीय सगळे खेळाडू आहेत. तर मला असं वाटतं की विच इज व्हेरी क्रेडिटेबल की बाबा असं असं म्हणजे सगळी जी म्हणजे तुमचे डबल्समध्ये म्हणा की चिराग शेट्टी सात्विक सुद्धा आज टॉप 5 आहेत आपल्या जगामध्ये. तर ते सगळं बघायला गेलं तर ते खरोखर खूपच क्रेडिटेबल आहे त्यांचं.
1: पुढील ऑलिम्पिकच्या दृष्टीने भारताच्या सर्वात मोठ्या आशा कोणत्या खेळाडूंवर असतील असं पालेकर तुम्हाला वाटतं?
0: बघायला गेलं तर लक्ष्य सेन हा खूपच म्हणजे चांगला खेळतो. या वर्षी ऑल इंग्लंड फायनलला सुद्धा हरला आणि म्हणजे तो 2 खेळला ऑल इंग्लंडच्या. आणि आयुष शेट्टी आहे डबल्समध्ये, चिराग सात्विक आहे, सिंधू तो आहेच, आणि ही बाकीचे जे ज्युनियर्स आहेत त्यांचा सुद्धा परफॉर्मन्स खूपच चांगला होतोय. मग ते एक ऑलिम्पिकच्या दृष्टीने म्हणजे तुम्ही बघायला गेलं तर त्यांच्या आधी ज्या ज्या टुर्नामेंट्स असतात त्या सुद्धा बऱ्याच टुर्नामेंट्स असतात. पण ते कसं असतं की तुम्ही थोडं सिलेक्टिव्ह राहिलं पाहिजे कुठली टुर्नामेंट खेळायची, कुठली स्किप करायची, कशी असते. बरं, बॅडमिंटन हा गेम असा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला इंजुरीज फार असतात तर तुम्हाला ते थोडं बघायला लागतं आणि त्याप्रमाणे त्याच्याबरोबरची मेहनत, त्याच्याबरोबरचं सगळं ट्रेनिंग शेड्यूल असतो तो सगळा थोडाफार म्हणजे चेंज करूनच तुम्हाला त्या स्पर्धेसाठी तयारी करायला लागते.
1: भारतात तळागाळातील बॅडमिंटनची गुणवत्ता वाढत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यानं विजेते खेळाडू घडवण्यासाठी कोणत्या गोष्टींवर सर्वाधिक भर द्यायला पाहिजे असं पालेकर सर तुम्हाला वाटतं?
0: कसं आहे, पूर्वीच्या काळी जे बॅडमिंटन कोचिंग व्हायचं त्याच्यामध्ये एक फक्त बॅडमिंटन कोचिंग असायचं. पण आता कसं झालंय, बॅडमिंटन कोचिंगची अकॅडमी जॉईन करताना एक पूर्ण पॅकेज बनलं जातं. त्याच्यामध्ये तुमचं फिजिकल फिटनेस येतो, तुमची मेंटल कोच असतात म्हणजे सायकोलॉजिकल कोचेस असतात, तुमचं न्यूट्रिशन असतो, हे जे सगळे फॅक्टर्स आहेत ना, ते सपोर्ट स्टाफ जसं आपण म्हणतो त्याच्यामध्ये ते खूप फायदा होतो त्याचा. आणि ह्या सगळ्याचं तुम्ही जे पॅकेज एका अकॅडमी मिळत असेल तर त्याचा प्रत्येक प्लेअरला खूप फायदा होतो. पण परत मी तुम्हाला सांगतो की असं मेहनतीशिवाय दुसरं कुठलंही यश नाही. तर त्यामुळे ते आणि हे आपल्याला सिंधूमध्ये यावेळेस तिच्या या टुर्नामेंटमध्ये हे सगळं दिसण्यात आलं. तिने जी आधीच्या म्हणजे 2-3 वर्षामध्ये ती जरा थोडी डाऊन होती, पण हे कसं की बॅडमिंटन आणि कुठलाही खेळ म्हणा हा एक परफॉर्मन्समध्ये एक ग्राफ असतो, वर खाली हे होतच राहतं.
1: 5 बंद असलेली प्रीमियर बॅडमिंटन लीग जी PBA म्हणून गाजली आणि 2026 म्हणजे यंदाच्या वर्षी ती पुन्हा सुरू होणार अशी चर्चा होती पण अजून नाही सुरू झाली आहे. भारतीय बॅडमिंटन क्षेत्रासाठी ही स्पर्धा सुरू होणं किती महत्वाचं आहे?
0: नाही, नक्कीच ही चर्चा ऑलमोस्ट म्हणजे तुम्ही बघायला गेलात तर 2-3 वर्षापासूनच चालू आहे की आपल्याला PBL परत कंटिन्यू करायची, जी बंद होती ती परत चालू करायची. पण ह्याच्यामध्ये भारताचा म्हणजे फायदा असा की बाहेरचे प्लेयर्स जे येतील आपल्या इकडे खेळायला ते जे ज्युनियर आपल्याकडे जो लॉट म्हणतो तसा जो आहे त्या मुलांना एक्सपोजरच्या दृष्टीने खूपच फायदा होईल, त्यांच्याशी खेळायला मिळेल, त्यांच्याबरोबर एकदा खेळायला लागले की त्यांचा एक्सपिरियन्स वाढेल. मग ते त्यांना स्वतःलाही कळण्यात येईल की आपण कुठे कमी पडतोय, काय होतोय, किती मेहनत अजून करायला लागेल आपल्याला आणि त्याचा फायदा प्रत्येक ज्युनियर प्लेअरला होईल.
1: बरोबर. पालेकर सर, प्रीमियर बॅडमिंटन लीग पुन्हा सुरू झाली तर त्याच्यात कोणते बदल हवेत? जसं आपण आधीची जेव्हा लीग पाहिली तर त्याच्यात पाहिलं तर एकेरीतला बऱ्यापैकी महत्व होतं पण दुहेरीला तेवढं महत्व नव्हतं. महिला दुहेरीची तर आणखी कुचंबना त्यात पाहायला मिळाली. या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
0: कसं असतं की बॅडमिंटन हा बेसिकली एक म्हणजे इंडिव्हिज्युअल गेम म्हणतो तसा आहे. तर आणि टीम चॅम्पियनशिपमध्ये कसं झालंय आता की पूर्वीच्या काळी डबल्समध्ये एवढं त्याला काय म्हणतात तसं स्कोप हा नव्हता. पण आत्ताच्या तुम्ही बघायला गेला तर चिराग सात्विकनी जो आपल्याला डबल्समध्ये जे दाखवून दिले ते आजपर्यंत कुठलाही पेअर ही एवढी कामगिरी कधीच त्यांनी दाखवली नव्हती. तर बॅडमिंटनमध्ये कसं आहे की जसे आपले सिंगल्सचे परफॉर्मन्स देत आहेत तसेच ते डबल्समध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दिला आहे, मिक्स डबल्समध्ये सुद्धा दिला आहे. आणि वुमन्स डबल्समध्ये जशी गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली ही जे पेअर आहे तीही सुद्धा चांगले परफॉर्मन्स देते.
1: बरोबर. जपान खुल्या विजेतेपदाच्या निमित्तानं सिंधूनं जे यश मिळवलं आहे या संदर्भात आपण बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी चर्चा केली आणि त्यानिमित्तानं बॅडमिंटनमधील आणखीन पण काही विषयांवर आपण ही बातचीत केली. पालेकर सर, तुम्ही आकाशवाणीच्या व्यासपीठावर आलात आणि क्रीडाविश्वमध्ये आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आता आपण बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी बातचीत करत होतो. यानंतर आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा.

0: इंग्लंड विरुद्धची 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका भारतानं 1-2 अशी गमावली. मात्र मालिकेतील अखेरच्या सामन्यात रोहित शर्मानं शानदार शतक झळकावत टीकाकारांना आपल्या बॅटनं चोख उत्तर दिलं. रत्नागिरी येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात पुण्याच्या शकुंतला खटावकर आणि सांगलीचे दिनकर पाटील यांना कबड्डी महर्षी शंकरराव उर्फ बुवा साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. श्रोते हो, याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या. पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमात. तोपर्यंत प्रशांत केणीचा नमस्कार.
1: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण स्पेनचं विश्वविजेतेपद याविषयी फुटबॉल प्रशिक्षक शृंगा राऊळ आणि PV सिंधूचं यश याविषयी बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद ऐकला. बरे दे श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: आत्ताच आपण क्रीडा विश्व हा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आहे. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, सायंकाळचे 7 वाजता आहेत। थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।
3: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं। मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in।

0: आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईमध्ये दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. आणि आता बातम्या विस्तारानं. नीट पेपर फुटी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: लोकसभेत आज सकाळी कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या KC वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
2: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारे विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाएं कि चर्चा रुक जाए.
1: महिला खासदारांशी अयोग्य वर्तन के

केल्याच्या मुद्द्यावरून संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी अधिवेशन कालावधीसाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतरही सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळात कोळसा, खाण आणि पोलाद विषयक स्थायी समित्यांचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर प्रथम सिक्कीममध्ये NHPCच्या प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी दुःख

0: जे पी नड्डा यांनी विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचं सांगत त्यांची वागणूक लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला. त्यानंतर राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
1: मंत्री पहले राजीनामा देना चाहिए. जब वो राजीनामा नहीं देंगे चर्चा या नहीं होगी.
0: आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी स्थगन प्रस्ताव दिला. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो किंवा दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात चर्चेसाठी या आयुधाचा वापर होऊ शकतो असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. पेपर फुटीचं प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी द्रमुकच्या तिरुची सिवा यांनी केली. ती हरिवंश यांनी फेटाळून लावली. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. संसदेचं कामकाज सुरू होण्याच्या पूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं.
2: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे या देखील यावेळी उपस्थित होत्या. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी खासदार आणि आमदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ISV त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलाच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. लेफ्टनंट कर्नल अनुजा उरुडकर यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांची ही मोहीम 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून सुरू झाली. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळणा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यांमधून या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम असतं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारचं वर्तन अत्यंत वाईट असून हे लोकशाही प्रधान देशाचं चित्र नसल्याची टीका त्यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले,
3: बातचीत करना यही तो प्रजातंत्र में होता है. अदरवाइज आप इसको तानाशाही कह सकते हैं. अगर किसी की बात, खुद की मन की बात जबरदस्ती सबको सुनाए लेकिन जन की बात नहीं सुने तो ये प्रजातंत्र में.
2: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत रास्ता रोको आंदोलन केलं, तर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी दिल्ली पोलिसांनी केलेल्या कथित गैरवर्तना

0: च्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसनं आपल्या महात्मा गांधी रोडवरील कार्यालयासमोर निदर्शनं केली. जंतरमंतर इथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव इथे विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढली, तर वाशिममध्ये काँग्रेसच्या जिल्हा शाखेनं मुख्य चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन केलं. धुळे जिल्हा काँग्रेसनं आज धुळ्यामध्ये महात्मा गांधी पुतळ्यासमोर एकत्र येत केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करत विद्यार्थी आंदोलनावरचा लाठीमार आणि राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेध केला. लातूर जिल्ह्यामध्ये उदगीरमध्ये बहुजन विकास अभियानाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी या घटनेचा निषेध नोंदवत उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवलं. दरम्यान नीट परीक्षेच्या निकालात अत्यंत गंभीर आणि संशयास्पद प्रकार समोर आल्यानं त्याची उच्चस्तरीय चौकशी त्वरित करावी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून केली आहे. संसदेवर काल काँग्रेस जनता पार्टीच्या बॅनरखाली निघालेल्या मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. हवामान विभागानं आज पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट दिला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह इथे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर तसंच कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाट परिसर आज ऑरेंज अलर्ट आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची देखील शक्यता या भागामध्ये आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलामध्ये सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईमध्ये दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 7:10 होत आहेत.
2: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5:00.
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:14 आणि 40 सेकंद होत आहेत. यानंतर ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, दैनंदिन जीवनातील सर्व कामे, उद्योग, शेती, प्रवास, नवनिर्मिती या साऱ्यांसाठी ऊर्जेची मोठी गरज असते. ही ऊर्जा पेट्रोलियम पदार्थ आणि विजेच्या माध्यमातून येत असते. वीज निर्मिती करण्यासाठीच्या आतापर्यंतच्या विविध माध्यमांबरोबरच सध्या जगभरात अपारंपरिक ऊर्जा स्रोताला मोठं महत्व प्राप्त झालंय. सौर, पवन आणि इतरही अनेक माध्यमांमधून ही ऊर्जा निर्माण करता येते. भारतानं गेल्या काही वर्षात या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्याची दखल नुकतीच संयुक्त राष्ट्रसंघाचे हवामान प्रमुख सायमन स्टेल यांनीही घेतली आहे. भारताच्या या प्रगतीमुळे केवळ ऊर्जेचीच गरज भागणार नसून त्याचा अनुकूल परिणाम हवामानावरही होणार आहे. श्रोते हो, देशात कोळशापासून आणि पाण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होते. त्यातील कोळशाचे साठे कालांतराने संपून जाणार आहेत. स्वच्छ सूर्यप्रकाश असणाऱ्या भारतासारख्या देशात सौर ऊर्जा हा एक मोठा पर्याय आहे. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारनेही या वीज निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना आणल्या आहेत. पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा यातील फरक आणि अपारंपरिक ऊर्जेची आवश्यकता याविषयी अधिक जाणून घेऊया ज्येष्ठ ऊर्जा तज्ज्ञ सुनील जोगळेकर यांच्याकडून. श्रोते हो, गेल्या काही वर्षात देशाने अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात केलेल्या प्रगतीविषयी बोलताना सुनील जोगळेकर म्हणाले,
1: अपारंपरिक ऊर्जा ही आपल्या देशासाठी खूप महत्वाची आणि गरजेची आहे. त्याच्यासाठी खूप फोकस्ड वेनी प्लॅनिंग करून देशाने अनेक ऍक्टिव्हिटीज आणि अनेक गोष्टी केल्या. ह्याच्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी उदाहरणार्थ क्षमतेत वाढ. 2014 साली भारताची अपारंपरिक ऊर्जा लेवल 35 गिगावॉट होती. ती आता 2026 मध्ये 200 गिगावॉटच्या वरती झालेली आहे. म्हणजे प्रगती तुम्ही किती गेल्या 10-12 वर्षामध्ये जवळजवळ 35 ते 200च्या वर एवढी झालेली आहे. त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन अपारंपरिक मध्ये वेगवेगळे कंपोजिशन असतं. त्याचं वेगवेगळ्या पद्धतीची ऊर्जा असते. त्याच्यात जी सौर ऊर्जा आहे याचं योगदान सर्वात जास्त आहे. जवळजवळ 90 गिगावॉट आहे. आणि हवेवर चालणारी जी आहे पवन ऊर्जा त्याचा जवळजवळ 48 गिगावॉट आहे या 200 मधला यांचा शेअर. आणि मग वेगवेगळे हायड्रो आहे, त्याच्यानंतर न्यूक्लिअर आहे. तर हे अपारंपरिक ऊर्जेमध्ये प्रचंड जी वाढ झालेली आहे ती एकदम टार्गेट ठेवली होती आपण, स्वतःलाच घालून दिली.

0: गेली की आपल्याला ती 50% जी देशातली इन्स्टॉल्ड कपॅसिटी म्हणतो, मग वेगवेगळ्या त्याच्यात थर्मल असेल आणि कुठचेही अजून असेल कोळशावरची वीज असेल सगळे, ही इन्स्टॉल्ड कपॅसिटीच्या 50% आपल्याला अपारंपरिक स्रोतातून करायचं टार्गेट होतं आणि ते आपण दिलेल्या कमिटमेंटच्या 5 वर्ष आधी आपण ते करू शकलो, पोहोचू शकलो, हे केवळ चांगल्या पद्धतीने जे काम केलं या क्षेत्रामध्ये सरकारने त्याचं फलस्वरूप आहे. दुसरं एक महत्वाचं सांगायचं म्हणजे हे करत असताना फक्त सौर ऊर्जा म्हणजे सोलार पॅनल लावली की झालं असं नसतं, त्याला बरंच काही काही इतर गोष्टी सपोर्टिंग ज्या गोष्टी असतात त्याही गरजेचं असतं. जसं प्लांट लावला सोलार तर ती वीज जी निर्माण होणार आहे ती ग्रीडमध्ये जायला ट्रान्समिशन नेटवर्क पाहिजेत, ती एनर्जी कारण जिथे निर्माण होते तिथे सगळा खप होत नाही, ती खप कुठेतरी दुसरीकडे होत असतो, त्यामुळे त्याच्यासाठी ट्रान्समिशन नेटवर्कची सुधारणा होणं गरजेचं असतं. आणि तसंच सोलार एनर्जी जी असते ही सूर्य असतानाच होते फक्त, तर त्यावेळेला जर डिमांड तेवढी नसेल तर ही ऍब्सॉर्ब करणं ही चॅलेंजिंग असतं. मग तिच्यासाठी आपल्याला बॅटरी स्टोरेज सिस्टीमच्या सपोर्टिंग जर केले तर याचा मॅक्सिमम फायदा आपल्याला घेता येतो, म्हणजे त्या बॅटरी नंतर ऑफ पीक सूर्य गेल्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा विजेची गरज असते डिमांड असते तेव्हा या बॅटरीच्या माध्यमातून आपल्याला ती वीज वापरता येते. दुसरं एक सांगतायचं म्हणजे हे आपण जे या क्षेत्रामधलं अतुलनीय काम असं केलेलं आहे जगामध्ये भारताने की अभिमानास्पद नक्कीच आहे, तर याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात केल्याचे एक अजून फायदा म्हणजे सौर ऊर्जेच्या विजेचा दर जो एकेकाळी 17 रुपये प्रति युनिट होता तो आता जवळजवळ 2.5 रुपयावर आलेला आहे. अर्थात टेक्नॉलॉजी वाढत गेली, सेल्सच्या क्वालिटीज इम्प्रूव्ह झाल्या, त्याची इफिशियन्सीज वाढल्या, या सगळ्यामुळे प्रोडक्शन वाढलं, प्लस सिस्टीम मॅनेज चांगल्या पद्धतीने व्हायला लागली, त्यामुळे हे दर 17 रुपये प्रति युनिटवरनं 2.5 रुपयापर्यंत इतके कमी झाले आहेत. आणि ज्या सरकारने मोठ्या योजना केल्या आहेत जसं PM सूर्य घर योजना आहे, ग्रीन हायड्रोजन मिशन आहे आणि PLIच्या ज्या योजना आहेत ज्याच्यामध्ये बॅटरी स्टोरेज BESS म्हणतो आपण बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम, तर ती आहे फॉसिल फ्युएल्स कुठचेही डिझेल असो पेट्रोल असो किंवा कोळसा असो हे जेव्हा ऊर्जेमध्ये यांचं रूपांतर करतो तेव्हा ते जाळावे लागतात आणि जाळलं की एक विविध प्रकारचे बाय प्रॉडक्ट गॅसेस निर्माण होतात, पण एक मोठा बाय प्रॉडक्ट म्हणजे CO2 गॅस कार्बन डायऑक्साईड. या एमिशनमुळे आपल्या एन्व्हायरमेंटला खूप मोठी हानी होते, एन्व्हायरमेंटमध्ये आपल्या देशाच्या भोवती जे कवच आहे त्याचं डिप्लिशन होतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळे इतर प्रॉब्लेम्स UVs आत येणं आणि असे इतर प्रॉब्लेमही निर्माण होतात. तर ह्या दृष्टीने बघितलं तर CO2 कपात करणं हे सर्वात महत्वाचं कार्य या सौर ऊर्जेमुळे होतं किंवा पवन ऊर्जेमुळे सुद्धा, तर दरवर्षी कोट्यावधी टन CO2 याच्यामुळे टाळलेलं आहे आपण केलेल्या गेल्या 10 वर्षाच्या कामामध्ये CO2 उत्सर्जन टळलंय. दुसरा मुद्दा हवामान लवचिकता, पूर उष्णतेच्या वेळी विकेंद्रित सौर आणि बॅटरी स्टोरेज मुळे वीज पुरवठा सुरू राहतो जो खंडित होऊ शकला असता इतर स्टँडर्ड जे वीज निर्मितीचे प्रकार आपल्या देशात होते 50 वर्षापूर्वी किंवा आधीपासून, त्याच्यामुळे हे विकेंद्रित असल्यामुळे लोकल लेवलवर हे चालू राहू शकतात, तिथल्या आसपासच्या एरियाला वीज पुरवठा करू शकतात, हा एक त्याचा मोठा दुसरा बेनिफिट आहे. तिसरा बेनिफिट आहे की पाणी आणि जमीनची दोन्हीची बचत होते. सौर आणि पवनला थंड करण्यासाठी पाणी लागत नाही, कधी जाता येता पॉवर प्लांट बघितले असले आपल्यातल्या अनेक लोकांनी बघितलेही असतील तर कूलिंग टॉवर्स दिसतात असे मोठे असे पॉवर प्लांटमध्ये आणि त्याच्यातनं पाणी पडत असतं आणि हे गॅसेस जे असतं ह्याला थंड करत असतं. तर तसं ह्या सौर ऊर्जेसाठी किंवा पवन ऊर्जेसाठी ह्याच्या इक्विपमेंट्सना थंड करण्यासाठी पाण्याचा वापर लागत नाही, त्यामुळे कोळशाच्या तुलनेत बघायचं झालं तर प्रदूषण हे 0% असतं, कारण कोळशाच्या याच्यात CO2 तर होतोच पण सल्फर आणि असे अनेक हानिकारक गॅसेस कोळसा जाळला की निर्माण होत असतात, तर सौर ऊर्जेमध्ये हे प्रमाण 0 होतं. हा खूप मोठा फायदा आहे आणि आपल्याला भारताने जे जगाला कमिटमेंट केलेलं आहे की 2070 सालापर्यंत आम्ही नेट झिरो वर पोहोचणार आहोत. तर याचा अर्थ की हा जो प्रवास आहे नेट झिरोचा, त्याचा 2030 हा मध्यबिंदू किंवा 50% लेवलवर पोहोचायचं टार्गेट आहे, आणि मग 2070 पर्यंत झिरो, नेट झिरो लेवलला आपल्याला देशाला न्यायचं आहे. त्यामुळे वीज नवीनीकरण स्त्रोतामधून हे लक्ष्य गाठण्यासाठी सौर हा प्रमुख आधार आहे.
1: श्रोते हो, या प्रयत्नांचे दृश्य परिणाम आता आपल्याला दैनंदिन जीवनातही दिसून येत आहेत. वीज निर्मितीमुळे इलेक्ट्रिकल वाहनांची संख्या वाढली असून त्याचा परिणाम आता रस्त्यावरच्या प्रदूषणावरही होत आहे. याविषयी सुनील जोगळेकर यांनी सांगितलं.
0: असं आहे की आपल्या वाहनांमध्ये आपण पेट्रोल किंवा डिझेलच वापरतो. आता हे टॅक्सी वगैरे गॅसवर चालतात, गॅस चालला तरी सीओ प्रमाण एमिशन होतं, पण त्याचं प्रमाण खूप डिझेल किंवा पेट्रोलपेक्षा खूप कमी असतं, त्यामुळे ते बेटर ग्रेड आहे. पण इलेक्ट्रिक केलं तर ह्याचं एमिशन शून्य होतं, आणि हे जे एमिशन आहे कार्बन डायऑक्साईडचं किंवा इतर फ्लू गॅसेसचं, हे जे पर्यावरणाला खूप मोठ्या प्रमाणे हानिकारक असतं, त्याच्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल्सचा वापर होणं खूप गरजेचं आहे. दुसरा ऍडव्हान्टेज असा आहे की सगळीकडे वाहनांचं प्रदूषण एवढं व्हायला लागलं, फॉग व्हायला लागला, आणि हे 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट बोलतोय, जर इलेक्ट्रिक व्हेकल झाली आणि सौर ऊर्जेवर त्याचं चार्जिंग होऊ शकलं तर जवळजवळ शून्य एमिशनची स्थिती गाठता येते. इव्हन सौर ऊर्जेवर नाही जरी झालं, थोड्या फार प्रमाणात थर्मल एनर्जीवरही निर्मित झालेल्या विजेचा वापर केला तरी कसं असतं, ते एका पॉवर स्टेशन मध्ये असतं, कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये करता येतं. इंडियामध्ये बघायला गेलात तर ह्या वर्षातच पहिल्या क्वार्टरमध्ये 3,00,000 ईव्हीज रजिस्टर झालेले आहेत, म्हणजे जवळजवळ 54% वाढ झालेली आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत. हे इंडिकेटर आहे की इलेक्ट्रिक व्हेकलवर लोकांचा विश्वास वाढायला लागलेला आहे, लोकांना ह्याचं महत्व कळायला लागलेलं आहे. आणि ह्याचं होण्याचं कारण आहे की जागोजागी चार्जिंग स्टेशन आणि चार्जिंग टेक्नॉलॉजीमध्ये सुधार, फास्ट चार्जिंग ज्याला म्हणतो की मुंबई पुणे हायवेवर मधल्या ह्याच्यामध्ये स्टॉपवर जाऊन तुम्ही चहा कॉफी घ्यायचो तुमची गाडी चार्ज होऊन जाते, असं सगळ्या टेक्नॉलॉजीचाही सुधार झालेला आहे. आणि त्यामुळे ईव्हीज हा खूप उपयोगी देशाच्या दृष्टीने आहे, कारण दुसरं म्हणजे आयात बचत होते. जवळजवळ 1,50,000 कोटीची आयात ही आपण क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो त्याच्यात बचत होऊ शकते. आणि याचे दुसरे बेनिफिट्सही आहेत, याच्यामध्ये बॅटरी चार्जिंग हे सगळं जे उत्पादन आहे त्याच्या फॅक्टरीना नोकरी मिळते, लाखो नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता असते.
1: श्रोते हो, संयुक्त राष्ट्रसंघाचे हवामान विभागाचे प्रमुख सायमन स्टेल यांनी भारताच्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीविषयी कौतुक केलं आहे. भारत जगातील अनेक देशांपुढे एक उदाहरण ठरणार असल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्याविषयी सुनील जोगळेकर म्हणाले.
0: गेले काही वर्ष ते सातत्याने भारताने स्टेप्स घेतल्या, म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स सुरू केलं, 120 देशांना मदत केली आहे. त्याच्यानंतर त्यांचं एक म्हणणं त्यांच्या इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामधनं मला जे कळलं की त्यांच्या हे लक्षात आलं आहे की उत्पादनाचा हब होऊ शकतो भारत, म्हणजे चायना प्लस वन हा एक पर्याय भारत होऊ शकतो बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि ह्या सगळ्या फील्डमध्ये. सेकंड, भारताची टेक्नॉलॉजीचं कौतुक आहे की तंत्रज्ञान आणि मॅन्युफॅक्चरिंग एफिशियन्सी म्हणजे किंमत, जगातील सर्वात स्वस्त नवीकरणीय वीज भारतात आहे हे अप्रिशिएट केलेलं आहे. आपण जे घेतलेल्या स्टेप्स आहेत हरित हायड्रोजन वगैरे त्याही जागतिक मंचावर लक्ष वेधत आहेत, या सगळ्या गोष्टींनी एक इम्प्रेशन तयार होतं, म्हणजे ते बघतायत होत आहे आपल्या देशामध्ये देश किती प्रगती करतोय आणि विकसशील देशांनाही टेक्नॉलॉजी देतोय, वाढ व्हावी ह्याचा प्रयत्न करतोय, हे कौतुकास्पद आहे. आणि त्यांनी भारताच्या सौर आणि पवन क्षमतेतील वेगवान वाढीचं त्यामुळे कौतुक केलंय. आता दुसरं महत्वाचं आहे एक अजून मुद्दा ज्याच्यात ह्युमन एलिमेंट येतो की जस्ट ट्रान्सिशन, जस्ट म्हणजे जस्ट आत्ता असं नाही, जस्ट म्हणजे योग्य, सर्वांना भेदभाव न करता केलेला निर्णय. तर जस्ट ट्रान्समिशन मध्ये ह्या धोरणाअंतर्गत कोळसाचा वापर कमी झाला तर कोळसा खनिज कामगारांचं काय होणार, तर त्यांना हरित नोकऱ्यांमध्ये नेणे, त्यांना त्या पद्धतीने सक्षम करणे, ही जे केलंय याचं त्यांनी खूप मोठं समर्थन केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं वाक्य ते म्हणजे

0: की भारताला त्यांनी इतर देशांसाठी एक उत्तम उदाहरण म्हटलेलं आहे. म्हणजे काय की इतर देशांनीही भारताने पत्करलेला जो मार्ग आहे अपारंपरिक ऊर्जेचा, त्याच्या वाढीचा, कोणावरही अन्याय न होऊ देता करण्याचा पद्धत, भारताने एक रस्ता बांधून दिलेला आहे ज्याचं कौतुक होत आहे, याचा मला खूप अभिमान आहे.
1: श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या काही वर्षातील अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरणाचा फायदा आज दृश्य स्वरूपात दिसू लागला आहे. वीज निर्मिती वाढल्यामुळे देशातील प्रवासाचा मोठा भार आता विजेवर चालणाऱ्या वाहनांनी घेतला आहे, त्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण लक्षणीयरित्या घटलंय. त्याचा परिणाम देशातील पर्जन्यमान सुधारण्याबरोबरच दैनंदिन जीवनावरही झाला आहे. जगभरात भारताच्या या पुढाकाराचं आणि त्यात मिळवलेल्या यशाचं कौतुक होत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन राजेश शिरभाते.

आत्ताच आपण ऐकला वृत्तविशेष. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 1 श्रावण शके 1948 अर्थात 22 जुलै 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात महाविस्तार AI शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र या विषयावर विशाल माने यांची घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आजकाल आपण शेतीमध्ये खूप आधुनिकता आणतोय किंवा आधुनिक पद्धतीनं शेती करणं हे आजच्या काळाची गरज बनली आहे असं आपण म्हणू शकतो. यासाठी म्हणजे शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी, त्यांना चांगला आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा, या सगळ्यासाठी विविध ॲपची निर्मिती केली जात असते. आता यामध्ये शेतकऱ्यांसाठी महाविस्तार AI ॲप, शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र, हा आजचा आपला विषय आहे. म्हणजे नेमकं हे ॲप काय आहे, याचं महत्त्व काय आहे, किंवा याचा वापर करून आपण आपली शेती कशी चांगल्या प्रकारे समृद्ध करू शकतो, या सगळ्याविषयी आज आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे विशाल माने सरांना. माने सर हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय ठाणे इथे तंत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, आता या महाविस्तार AI ॲप जे आहे, तर याची संकल्पना नेमकी काय आहे, काय सांगाल?
2: शेतकरी बांधवांना नमस्कार. आज आपण बघतोय की शेती पुढे बरेचसे आव्हानं आहेत, आणि या आव्हानांचा सामना करण्यासाठी महाविस्तार AI ॲप हे एक आपल्याला महत्वाचं कृषी विभागामार्फत लॉन्च केलेलं ॲप आहे. या ॲपच्या माध्यमातून जे काही हवामानातील बदल आहेत किंवा बाजारपेठेतली जी काही शेतकऱ्यांना वेळेत माहिती मिळत नाही किंवा काही माहितीच्या अभावामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतो, तर यावर उपाय म्हणून हे महाविस्तार AI ॲप आपल्या विभागामार्फत लॉन्च करण्यात आलेलं आहे. आणि या ॲप मध्ये कृत्रिम

0: बुद्धिमत्तेवर आधारित असणारं हे ॲप आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या ज्या काही गरजा आहेत त्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याची सुविधा याच्यामध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर मराठी भाषेत असणारं हे जे ॲप आहे ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी रिअल टाईम माहिती आहे, तज्ज्ञांचा सल्ला आहे आणि आधुनिक शेती पद्धतीचं मार्गदर्शन या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे, जेणेकरून शेतकरी या ॲपचा वापर करून शेतीमध्ये चांगल्या पद्धतीची प्रगती करू शकतात.
1: नक्कीच सर, आता हे जे महाविस्तार AI ॲप आहे तर याचा वापर साधारण म्हणजे कधी पासून सुरू झालाय?
0: महाविस्तार AI ॲपच्या बाबतीत जर आपण बघितलं तर खरीप हंगामाची जी आढावा बैठक 2025 मधली मुंबईमध्ये झाली होती, या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या हस्ते या ॲपचं आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलं आणि या ॲपच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत जे काही खातेदार आहेत त्या खातेदारांपर्यंत हे ॲप उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्या ॲपच्या माध्यमातून माहिती शेतकऱ्यांना मिळावी अशी याच्यामध्ये अपेक्षा आहे.
1: अच्छा, हे जे ऍप आहे तर याच्या वापराचे जे फायदे आहेत किंवा काही उद्दिष्ट सुद्धा यामध्ये असतील तर काय सांगाल तुम्ही याविषयी?
0: म्हणजे हे जे ऍप आहे ते आपल्याला दोन पद्धतीने उपलब्ध करून घेता येतं. त्याच्यामध्ये फार्मर आयडीचा वापर करून म्हणजे ऍग्रीस्टॅकचे जे काही शेतकऱ्यांना फार्मर आयडी दिलेल्या आहेत त्या फार्मर आयडीच्या माध्यमातून किंवा त्यांचा मोबाईल नंबरच्या याच्यातून OTP बेस्ड हे ऍप उपलब्ध करून घेऊ शकतो आपल्या मोबाईलमध्ये आणि या ऍपच्या माध्यमातून रिअल टाईम माहिती मिळते. त्याच्यामध्ये हवामानाचा अंदाज आहे, स्थानिक पातळीवरील हवामानाचे जे काही अंदाजामुळे पिकांची पेरणी करायची आहे किंवा त्याची कापणीची वेळ आहे, खतांचा वापर करायचा आहे, याबद्दल आपल्याला नियोजन या ऍपच्या माध्यमातून जी काही माहिती मिळणार आहे त्यानुसार आपण करू शकतो. किंवा मार्केटमधील स्थानिक बाजारपेठा आहेत, राष्ट्रीय पातळीवरच्या ज्या काही बाजारपेठा आहेत त्यामधले काही भाव आहेत वेगवेगळ्या पिकांचे ते आपल्याला या ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. जवळपास 200 जास्त बाजारपेठांमधील भाव या ऍपमध्ये उपलब्ध आहेत आणि त्याची शेतकऱ्यांपर्यंत माहिती सहजरित्या पोहोचू शकते. त्याचबरोबर कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्याचे अनुदान आहेत, त्यानंतर पीक विम्याच्या काही योजना आहेत त्याचे तपशील या ऍपच्या माध्यमातून मिळू शकतात. त्याचबरोबर पिकांमध्ये खतांचा वापर आहे, कीड रोगाचं व्यवस्थापन आहे याबाबतची माहिती या ऍपमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर ऍपमध्ये AI आधारित जे चॅटबॉट आहे तो दिलेला आहे, त्याच्या माध्यमातून शेतकरी त्यांना ज्या काही समस्या उद्भवतील त्याच्याबद्दलची माहिती त्या AI चॅटबॉटच्या माध्यमातून उपलब्ध करून घेऊ शकतात.
1: नक्कीच. आता सर तुम्ही जो उल्लेख केलात की रिअल टाईम म्हणजे सध्या जे चालू आहे त्याच्याबद्दल ना, म्हणजे सतत आता हवामानात जो बदल होतोय, पाऊस कुठे कमी आहे जास्त आहे, तर याविषयी सगळी माहिती याच्यामध्ये मिळत असेल.
0: यामध्ये महत्वाचं असं आहे की हवामानातले जे काही रिअल टाईम माहिती आहे त्याच्यामध्ये मागील 5 दिवसांचं जे काही हवामान आहे त्याच्यामध्ये तापमान आहे, पाऊस जो आहे, त्यानंतर रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे आणि वाऱ्याचा वेग यासारखी माहिती ऍपमध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये मागील 5 दिवसाची आणि पुढील 5 दिवसाचा अंदाज,
1: बरोबर,
0: अशा पद्धतीचा हवामानाचे अंदाज आणि सल्ले या ठिकाणी आपल्याला ऍपमध्ये उपलब्ध आहे. आणि बाजारपेठेशी संबंधित जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या पिकांचे जे वेगवेगळ्या बाजारपेठामध्ये निघाले भाव आहेत तर त्याची रिअल टाइम माहिती प्रत्येक दिवसाची आपल्याला उपलब्ध होते.
1: नक्कीच, म्हणजे त्याप्रमाणे शेतकऱ्यांना नियोजन करायला सोपं पडतं, नाही का?
0: जे काही पीक आहे त्याची काढणी झाल्यानंतर त्याची विक्री आणि त्यातून चांगला भाव कसा मिळेल या दृष्टीने शेतकरी बांधव विक्रीचं नियोजन करू शकतात.
1: सर, या महाविस्तार AI ऍपनुसार पिकांवरील कीडरोग व्यवस्थापन आणि उपाययोजना ही करायची असते तर ह्या माध्यमातून कशी करता येते?
0: महाविस्तार AI हा एक म्हणजे आधुनिक शेतीसाठी स्मार्ट उपाय आहे. आपण सुरुवातीला चर्चा केली त्याबाबत आणि कीड रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीने जी काही पिकं घेतली जातात खरीप हंगामातील तृणधान्य पिकं असतील, कडधान्य पिकं आहेत, भाजीपाला पिकं आहेत, फळ पिकं आहेत, तर या सर्व पिकांच्या बाबतीत ह्या ऍपमध्ये कीड रोग आणि त्याचं व्यवस्थापन याबद्दलची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या पिकनिहाय किडी कोणत्या आहेत, लक्षणं कोणती आहेत, म्हणजे त्यांची जी नुकसान करण्याची जी पद्धत आहे किडींची किंवा रोगाची, तर ते नुकसानीची लक्षणं काय आहेत, त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाय कोणत्या प्रकारचे करता येतील, त्यानंतर नियंत्रणाचे उपाय जे आहेत ते कशा पद्धतीने करता येईल याबद्दलची माहिती ऍपमध्ये आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांना एखाद्या शेतामध्ये काम करताना जी काही पिकावरती त्यांच्या पानांवरती जी काही कीड किंवा रोग आढळणार आहे त्याचा फोटो शेतकरी बांधव मोबाईलच्या सहाय्याने घेऊन ते फोटो जर ऍपमध्ये अपलोड केले तर ती कोणती कीड आहे किंवा कोणता रोग आहे याबद्दलची माहिती ऍपच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना उपलब्ध उपलब्ध होते आणि त्यानुसार जी काही त्याची लक्षणं आहेत किंवा त्याचे नियंत्रणाचे उपाय करून शेतकरी बांधव आपले पीक वाचवू शकतात. अशा पद्धतीचं खूप फायदेशीर असं हे ऍप आहे की ज्याच्यामध्ये कीड रोगाच्या व्यवस्थापनामध्ये व्यवस्थित माहिती दिलेली आहे.
1: बरोबर. आता या ऍपनुसार शेतकऱ्यांना जे उत्पादन वाढे आणि उत्पन्न खर्च जो असतो तर हा कमी करण्यासाठी कशा प्रकारे मदत होणार आहे?
0: महाविस्तार AI हे जे ऍप आहे ते

0: शेतकऱ्यांचं जीवनमान जे आहे ते सुसह्य करण्यासाठी किंवा त्यांचं जे काय उपजीविकेचं साधन आहे त्याच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी विकसित झालेलं एक ऍप आहे. त्याच्यामधून जी काही माहिती मिळणार आहे त्याच्यामधून शेतकरी बांधवांसाठी अनेक फायदे आहेत. त्याच्यामध्ये समजा खतांचं व्यवस्थापन आहे, म्हणजे माती परीक्षणानुसार खतांचा वापर, ही जी काही खत गणक यंत्र आपल्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे ऍपमध्ये, त्याच्या माध्यमातून जर माती परीक्षणानुसार अहवाल उपलब्ध असेल तर शेतकरी बांधव त्याच्यामध्ये जे काही नत्रस्फुरद पालाशची मात्रा जी आलेली आहे अहवालानुसार ती टाकून त्या ठिकाणी जे काही पीक शेतकरी बांधव घेत आहेत तर त्या पिकामध्ये जे काही खताच्या मात्रा आहेत त्याचे पर्याय आपल्याला या ऍपमधून उपलब्ध करून दिले जातात. त्याचबरोबर वेगवेगळ्या पिकांच्या प्रमाणभूत पद्धती म्हणजे त्याला एसओपी म्हणतो, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स, त्या या ऍपमध्ये उपलब्ध दिलेल्या आहेत. त्यामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान दिलेले आहेत, त्या तंत्रज्ञानाचा वापर करून कीड रोगांचं नियंत्रण करणे, कीटकनाशकांचा जो काही वापर अयोग्य होऊ शकतो किंवा ज्याच्यामध्ये लेबल क्लेमचा वापर न करता जी काही औषधं वापरली जातात शेतकऱ्यांकडून तर त्याच्यावरती आपण प्रतिबंध करू शकतो आणि जी काही शिफारशी आहेत म्हणजे शास्त्रज्ञांच्या शिफारशी आहेत त्या पद्धतीने खतांचा वापर आहे, कीटकनाशकांचा वापर आहे तर याचा वापर करून त्याचबरोबर बाजारपेठेतील भाव जो आहे त्याची माहिती मिळवून शेतकरी बांधवांचं उत्पादन खर्च जो आहे तो कमी करून उत्पादनामध्ये वाढ कशी होईल या दृष्टीने या ऍपच्या माध्यमातून माहिती उपलब्ध आहे.
1: बरोबर आहे. आता सर हे जे महाविस्तार AI ऍप आहे तर हे शेतकऱ्यांना कुठे उपलब्ध होणार आहे, कसं?
0: अतिशय चांगला मॅडम प्रश्न आहे. म्हणजे कृषी विभागाच्या माध्यमातून या ऍपच्या प्रचार प्रसिद्धीसाठी मोहीम स्वरूपात कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे आणि क्षेत्रीय स्तरापासून म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी ते कृषी आयुक्तालय स्तरापर्यंत या ऍपच्या प्रचार प्रसिद्धीसाठी काम करण्यात येत आहे. हे जे ऍप आहे ते मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर मधून शेतकरी बांधव उपलब्ध करून घेऊ शकतात. त्याच्यामध्ये ऍप डाउनलोड केल्यानंतर शेतकरी बांधवांना जो काही ऍग्रीस्टॅकचा फार्मर आयडी दिलेला आहे त्या फार्मर आयडीच्या नुसार सुद्धा शेतकरी बांधव याच्यामध्ये लॉग इन करू शकतात किंवा आपल्या मोबाईल नंबरवरून सुद्धा शेतकरी बांधव ह्या ऍपला म्हणजे OTP बेस्ड लॉग इन करून घेऊन आपल्या मोबाईलमध्ये ते उपलब्ध करून घेऊ शकतात. फार्मर आयडीच्या माध्यमातून खातेदार आहेत त्यांनी जर नोंदणी केली तर त्या खातेदाराची संपूर्ण माहिती ऍपमध्ये संचयित केली जाते. त्याच्यामध्ये त्यांचं क्षेत्र आहे, त्यानंतर त्यांनी घेतलेली पिकं आहेत त्याची माहिती ऍपमध्ये उपलब्ध होत असल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही सल्ले आहेत तर ते शेतामध्ये जे काही पीक शेतकरी घेणार आहेत त्यानुसार सल्ले उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे या ऍप च्या बाबतीमध्ये महाविस्तार AI ऍप जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी डाउनलोड करावं असं कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाणे कार्यालयाच्या वतीने आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत.
1: बरोबर, नक्कीच. कारण आणि आता तर सगळ्यांकडे मोबाईल अगदी सर्रास आहेच आणि त्याच्यावरनं हे डाउनलोड करून नक्की चांगली माहिती ते मिळवू शकतात. सर आता या म्हणजे ऍपच्या द्वारे जे पिकांबद्दलची जी माहिती आहे म्हणजे कोणकोणती पिकं यामध्ये समावेश केलेला आहे?
0: महाविस्तार AI जे ऍप आहे त्याच्यामध्ये जवळपास सर्वच पिकांचा समावेश याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये तृणधान्य पिकं जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये भात आहे, नाचणी आहे, बाजरी आहे, ज्वारी आहे, यासारखी तृणधान्य पिकं आहेत. कडधान्याची पिकं जी आहेत त्याच्यामध्ये मूग असेल, तूर आहे, उडीद आहे, रब्बी हंगामामध्ये घेतली जाणारी हरभऱ्यासारखं पीक आहे, वाल आहे, त्याचबरोबर तेलबिया पिकं आहेत त्याच्यामध्ये सोयाबीनचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे आपल्या राज्यामध्ये, सूर्यफुलासारखं पीक आहे, भुईमुग आहे. त्यानंतर नगदी पिके जर बघितली तर त्याच्यामध्ये ऊसाचं पीक आहे, कापूस आहे, भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो आहे, त्यानंतर कांदा आहे, बटाटा आहे, कोबी, फुलकोबी, त्याचबरोबर वांगी, भेंडी यासारखी पिकं आहेत. त्याचबरोबर कोकण विभागाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी फळ पिकांचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. तर याच्यामध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी, त्याचबरोबर पेरू असेल, त्याचबरोबर इतर विभागामध्ये घेतली जाणारी द्राक्ष आहे, डाळिंबाचं पीक आहे, मसाला पिकांमध्ये आल्यासारखं पीक आहे, हळद पीक आहे. या पिकांबद्दलची इत्यंभूत माहिती आपल्याला या ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहे. त्याच्या SOP आपल्याला म्हणजे ज्या प्रमाणभूत पद्धती आहेत म्हणजे पेरणीपासून काढणीपर्यंतचं तंत्रज्ञान, त्यानंतरची साठवणूक, विक्री व्यवस्थापन याबद्दलची सर्व माहिती आपल्याला या ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहे.
1: आता सर यामध्ये पीक सल्ला जो असतो म्हणजे शेतकऱ्यांना पिकाबद्दल सल्ला देत असतो तर यामध्ये कोणती माहिती अशी उपलब्ध आहे की जी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरते?
0: पीक सल्ला हा एक अतिशय महत्वाचा घटक या ऍपमध्ये आहे की ज्याच्या माध्यमातून जी काही आपल्याकडे खरीप हंगामातील पिकं आहेत, रब्बीतील पिकं आहेत, फळ पिकं आहेत, भाजीपाला पिकं आहेत, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या अवस्थेनुसार जे काही येणारे कीड रोग आहेत, त्याचे खत व्यवस्थापनाचे पर्याय आहेत किंवा त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन आहे, तर याबद्दलची माहिती आपल्याला त्या ऍपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे आणि त्या पिकांमध्ये त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. पेरणी आहे, त्याच्यानंतर वाढीची अवस्था आहे, त्याच्यानंतर म्हणजे फुलोरा अवस्था आहे वेगवेगळ्या पिकांमधली, त्याच्यानंतर त्याची काढणीची अवस्था आहे.

0: या वेगवेगळ्या अवस्थेतले जसे जसे स्टेप्स आहेत त्यानुसार सल्ले आपल्याला त्या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होतात. ज्या सल्ल्यांचा वापर करून पिकाचं जे नियोजन आहे ते चांगल्या पद्धतीने करू शकतो.
1: नक्कीच. आता सर, शेतकरी बांधव खताचं व्यवस्थापन करत असतात तेव्हा खत मात्रा गणक म्हणजे हा जो एक घटक आहे तर यामध्ये कोणती माहिती साधारण उपलब्ध असते?
0: हा अतिशय चांगला प्रश्न आहे. आपण बघतोय की जमिनीचं जे आरोग्य आहे ते खूप महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने शासन स्तरावरूनही खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. आता याच्यामध्ये खत गणक मात्रा हा एक पर्याय आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहे ज्याच्या माध्यमातून जर त्या जमिनीचं माती परीक्षण झालेलं असेल तर त्या माती परीक्षणामध्ये जे काही घटक जमिनीमध्ये आहेत म्हणजे नत्र आहे, स्फुरद आहे, पालाश आहे किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्याचे घटक आहेत त्याच्यानुसार आपल्या ॲपमध्ये माती परीक्षणाचा अहवाल आहे त्याची माहिती जर आपल्या ॲपमध्ये दिली तर त्यानुसार त्या जमिनीमध्ये खतांचे कोणते पर्याय वापरले जातात या पद्धतीचं 10 ते 11 पर्याय खतांचे जे काही आहेत उपलब्ध करून मिळतात ज्याचा आपण वापर करून संतुलित पद्धतीने खतांचं नियोजन करू शकतो. काही जमिनीचं आरोग्य आहे ती सुधारण्यासाठी या ॲपच्या माध्यमातून मदत होऊ शकते आपल्याला. त्याचबरोबर खत गणक मात्रा बरोबरच दुसरा एक खर्च गणक हा एक ऑप्शन दिलेला आहे की ज्या खर्च गणकच्या माध्यमातून ह्या ॲपमध्ये आपल्या पिकांमध्ये जे काही वेगवेगळ्या लावणीपासून काढणीपर्यंत जो काही खर्च करतो त्याच्या नोंदी जर आपण ठेवल्या तर त्याच्यामध्ये उत्पादन खर्च आणि आलेलं उत्पादन आणि त्यातून मिळणार उत्पन्न किंवा नफा याबाबतची माहिती सुद्धा आपल्याला ॲपच्या माध्यमातून मिळत असते.
1: बरोबर सर. आता हे ॲप खरं तर शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे, आपण सगळीची माहिती दिली त्याच्यावर वाटतंय, पण एक असा सुद्धा त्याच्यामध्ये पर्याय आहे की मला प्रश्न विचारा, ह्या पर्यायाचा जो वापर आहे तर हा शेतकऱ्यांनी कसा करायला हवा?
0: ह्या महाविस्तार AI ॲप मध्ये मला पर्याय विचारा हा जो म्हणजे AI आधारित चॅटबॉट दिलेला आहे त्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दैनंदिन जीवनामध्ये जे काही समस्या आहेत त्याच्यामधली माहिती शेतकरी बांधव वेगवेगळ्या पिकांबद्दलची आहे ते ह्या ॲप मध्ये विचारू शकतात. ह्याच्यामध्ये प्रश्न विचारताना समजा एखादा आपण भाताचं पीक घेतलं त्याच्यामध्ये पिवळा खोडकिडा आला तर त्या पिवळ्या खोडकिड्यासाठी नियंत्रणाचे उपाय काय आहेत असा जर प्रश्न शेतकरी बांधवांनी जर त्या चॅटबॉटमध्ये विचारला तर त्याला त्याचं उत्तर जे आहे म्हणजे त्याचे नियंत्रणाचे उपाय आणि त्याची लक्षणं चॅटबॉटच्या माध्यमातून उपलब्ध होतात जेणेकरून त्याचा वापर करून शेतकरी बांधव काही पीक आहे किंवा त्याच्या कीड रोगाचे व्यवस्थापनाचे जे उपाय आहेत ते करून पिकाचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करू शकतात.
1: बरोबर.
0: त्याचबरोबर हा चॅटबॉट आहे याच्यामध्ये स्पेसिफिकली वेगवेगळी जी पिकं आहेत त्याच्याशी संबंधित माहिती आहे, विविध योजना आहेत त्याची माहिती आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी महत्वाची असणारी PM किसानची योजना आहे, त्याचबरोबर प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे, त्याचबरोबर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कृषी यांत्रिकरणाच्या योजना आहेत याबाबतची माहिती, त्याबाबतचं अनुदान याबाबतचे सुद्धा प्रश्न शेतकरी या चॅटबॉटच्या माध्यमातून विचारून आपली माहिती उपलब्ध करून घेऊ शकतात. त्या पद्धतीने जे काही पिकांचं नियोजन किंवा उत्पादन खर्च जो आहे त्याच्यामध्ये बचत होण्यासाठी मदत होणार आहे.
1: बरोबर सर. आता आपण एवढी सगळी चर्चा केली की या ॲपचे कसे फायदे आहेत किंवा या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे किंवा होऊ शकतो, पण आता तुम्ही हे ॲप वापरताना किंवा एकंदरीतच शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन किंवा काय सल्ला द्याल?
0: मॅडम, खूप चांगलं म्हणजे ॲपच्या माध्यमातून आज आपण चर्चा केली. आधुनिक शेतीसाठी स्मार्ट उपाय महाविस्तार AI किंवा शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र अशा पद्धतीचं हे महाविस्तार AI ॲप आहे आणि ह्या ॲपच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून क्षेत्रीय स्तरावरती सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, उपकृषी अधिकारी आहेत, मंडळ कृषी अधिकारी आहेत, त्याचबरोबर तालुका स्तरावर असणारे तालुका कृषी अधिकारी आहेत,
1: बरोबर
0: उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी आहेत, तसेच जिल्हा स्तरावरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय जे आहे ह्या माध्यमातून आपण हे जे काही महाविस्तार AI ॲप आहे ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
1: बरोबर.
0: ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझं असं शेतकरी बांधवांना आव्हान आहे की हे ॲप आपण गुगल प्ले स्टोअर मधून उपलब्ध करून घ्यावं. म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही तर कार्यक्रम घेऊन याचं आवाहन करतोय, परंतु या कार्यक्रमातूनही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ॲपचा वापर करावा, त्याचबरोबर कोकण विभागामधील सर्व शेतकरी बांधवांनी या ॲपच्या याच्यामध्ये नोंदणी करावी अशी एक अपेक्षा आहे. त्याचबरोबर नोंदणीनंतरही या ॲपच्या वापरामध्ये सातत्य राहण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणा काम करत आहे, म्हणजे त्याचा नियमित वापर झाला पाहिजे आणि ते जे काही वापर आहे त्याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं एक आव्हान कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी ठाणे या कार्यालयाच्या वतीने मी सर्व शेतकरी बांधवांनी ह्या ॲपचा वापर करावा आणि आपल्या उत्पादन खर्चामध्ये बचत करावी आणि आपलं जे पिकाचं नियोजन आहे त्याच्यामध्ये हे आधुनिक तंत्र जे आहे किंवा स्मार्ट शेती जे आपण म्हणतो त्याचा अवलंब करावा अशा पद्धतीचं

0: आव्हान या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो.
1: सर, एकंदरीतच महाविस्तार AI ॲप जो शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र, खरंच शेतकऱ्यांसाठी एक आपण वरदान म्हणू शकतो. चांगल्या प्रकारे माहिती त्यातनं त्यांना मिळू शकते. या माहितीचा जर त्यांनी आधार घेतला तर नक्कीच शेती त्यांना फायदेशीर होऊ शकते. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन आणि खूप चांगली माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: आत्ताच आपण महाविस्तार AI ॲप विषयी विशाल माने यांनी दिलेली माहिती ऐकली. आता ऐकूया शाहीर साबळे आणि अजय गोगावले यांनी गायलेलं अगबाई अरेच्चा या चित्रपटातलं गाणं. गीतकार आहेत शाहीर साबळे आणि संगीत दिलंय अजय अतुल यांनी.

यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं भावगीत. गीतकार आहेत आरती प्रभू आणि गाण्याला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: मंडळी, आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि त्यानंतर दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात शेवरकंदाची लागवड याविषयी मार्गदर्शन केले जाईल. संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवारमध्ये दुग्धवाढीसाठी भाकड कालावधीचं महत्त्व याविषयी डॉक्टर रवींद्र चौधरी यांची मुलाखत प्रसारित होईल. बरे श्रोते हो, आजच्या कार्यक्रमापुरता निरोप घेऊया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनी.

0: विष्णु गुरुर्देव महेश्वरः।
1: गुरु आहे काशी, सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
2: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते, म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 101 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम। आम्ही ठाकर ठाकर या रानाची
3: पाखर। आताच आपण माझा आवार माझं शिवार हा शेतकरी बांधवांसाठी असलेला कार्यक्रम ऐकलात। आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे।
4: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
5: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
4: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
5: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस।
4: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
5: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता।
4: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
5: प्रवेश निःशुल्क।
4: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
5: उत्सव नवचैतन्याचा।

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.

0: ಆಕಾಶವಾಣಿ दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई न करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं तर उपोषण मागे घेण्याची सोनम वांगचुक यांची तयारी. संसदेवर निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. आणि समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. नीट पेपरफुटी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत आज सकाळी कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा नीट पेपरफुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
1: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
0: महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी अधिवेशन कालावधीसाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतर सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. मात्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी खरगे यांनी केली.
2: राजीनामा नहीं देंगे, निष्पक्ष बात चर्चा या नहीं होगी.

0: आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी स्थगन प्रस्ताव दिला. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो, असं उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही असं ठोस आश्वासन सरकारनं दिलं तरच उपोषण मागे घेऊ, असं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आज सांगितलं. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना वांगचुक यांनी पत्र पाठवलं आहे. या दोन्ही नेत्यांनी काल रात्री रुग्णालयामध्ये येऊन भेट घेतल्याबद्दल त्यांचे आभार या पत्रातून मानण्यात आले आहेत. तसंच आंदोलनकर्त्यांवरील कारवाईबाबत सरकारनं सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा देखील वांगचुक यांनी व्यक्त केली आहे. संसदेवर काल काँग्रेस जनता पार्टीच्या बॅनरखाली निघालेल्या मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. चार आठवड्यात या नोटीसीला उत्तर द्यायला सांगण्यात आलं आहे. मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या पीठानं या प्रकरणाशी बंधित असलेलं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तसंच पोलिसांनी केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणाचा समावेश असलेल्या सर्व नोंदी एकत्रित करण्याचा निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षामध्ये विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. IASV त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्यदलाच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईमध्ये दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं, त्यावेळी ते बोलत होते. लेफ्टनंट कर्नल अनुजा उरुडकर यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांची ही मोहीम 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून सुरू झाली. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विश्ववृत्त 2 ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. या मोहिमेच्या यशाबद्दल लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांनी आपला आनंद व्यक्त केला.
1: आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं हे ड्रीम की आम्हाला तिकडे जायचं आहे, आम्हाला पूर्ण करून यायचं आहे. आणि जेव्हा ते ड्रीम ॲज अ कलेक्टिव्ह ड्रीम तुम्ही बघता आणि जेव्हा तुम्ही पूर्ण करून ॲज अ टीम परत येता, देन दॅट इज अ सक्सेस ऑन अ ग्रँडर स्केल. आय वुड से इट इज अ सक्सेस की जी तुमची टीम तुमच्याबरोबर सेलिब्रेट करू शकते.
0: कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलानं INS मालवण या पाणबुडीविरोधी युद्धनौकेचा सेवेमध्ये समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डनं बनवलेल्या या युद्धनौकेमध्ये 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. शिक्षण क्षेत्रात सुधारणांना वाव असणं ही देशातली एक गंभीर समस्या बनल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेमध्ये बोलत होते. गेल्या दशकात सुमारे

0: 52 पेपर फुटले असून त्यामुळे 7.5 कोटी विद्यार्थी प्रभावित झाले आहेत, पण या दशकामध्ये कुणालाही शिक्षा झालेली नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता सरकारकडे 3 मागण्या केल्या आहेत। धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा, ज्यांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करावी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशा 3 मागण्या विद्यार्थ्यांनी केल्याचं राहुल गांधी म्हणाले।
1: जो इस पूरे सिस्टम को चलाते हैं उनको स्टूडेंट से अपोलोजाइज करना चाहिए रिस्पेक्टफुली कि गलती हो गई, जो हुआ वो नहीं होना चाहिए था, आप लोगों को चोट लगी है, हम अपनी गलती मांगते हैं, कोई बड़ी बात नहीं।
0: आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम असतं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते।
2: बातचीत करना यही तो प्रजातंत्र में होता है, अदरवाइज आप इसको तानाशाही कह सकते हैं। अगर किसी की बात, खुद की मन की बात जबरदस्ती सबको सुनाए लेकिन जन की बात नहीं सुने तो ये प्रजातंत्र में।
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा। नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब। नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायदेशीर कारवाई न करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं तर उपोषण मागे घेण्याची सोनम वांगचुक यांची तयारी। संसदेवर निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस। आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी। 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस। आणि INS मालवण भारतीय नौदलात समाविष्ट। समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत 3 सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:15 झाली आहेत। आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात शिवाजी कदम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संगीत भजन ऐकूया।

0: आत्ताच आपण लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजता आहेत.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
4: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
3: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, रात्री 8:45 समाचार संध्या, रात्री 9 न्यूज ॲट 9, रात्री 9:15 स्पॉटलाईट, रात्री 9:30 चर्चा का विषय आहे हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, ते आम्ही सहक्षेपित करू.

0: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं प्रशांत कुमार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा कि
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 10 वाजत आहेत।

श्रोते हो, आज नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित नित्यानंद हळदीपूरकर यांचं बासरीवादन, राग बिहाग, विलंबित गत एक तालात तर द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. तबला साथ दिली आहे अनिश प्रधान यांनी. ऐकूया पंडित नित्यानंद हळदीपूर यांचं बासरीवादन, राग बिहाग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण पंडित नित्यानंद हळदीपूर यांचं बासरीवादन ऐकलं. राग बिहाग त्यांना तबला साथ दिली होती अनिश प्रधान यांनी. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजत आहेत. यानंतर नादब्रह्ममध्ये ऐक

ऐकूया विदुषी प्रभा अत्रे यांचं गायन, राग जोग विलंबित आणि द्रुतगत एकतालात निबद्ध आहेत. त्यांना तबला साथ दिली आहे राजेंद्र अंतरकर यांनी, हार्मोनियमवर साथ केली आहे अनंत राणे यांनी. ऐकूया विदुषी प्रभा अत्रे यांचं गायन, राग जोग.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी प्रभा अत्रे यांचं गायन राग जोग. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

उद्या पहाटे 5:50 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आमचं हे प्रसारण अखंड सुरू राहील. भेटूयात उद्या पहाटे. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

0: श्रोते हो नमस्कार. AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीच्या प्रसारणात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रात्रीचे 11:11:39 झाली आहेत. सुरुवातीला ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई आणि उपनगरात हवामान ढगाळ होतं. मुसळधार आणि मध्य स्वरूपाचा पाऊस झाला. त्याचप्रमाणे उद्या म्हणजेच 23 जुलै उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र, त्याचप्रमाणे ठाणे, मुंबई उपनगर आणि पालघर येथे पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. मच्छीमार बांधवांना समुद्रकिनारी आणि समुद्रात न जाण्याचा इशारा दिलेला आहे. तर हा होता आजचा हवामानाचं वृत्त आणि हवामानाचा अंदाज.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: श्रोते हो, रात्रीचे 11:13 झालेले आहेत आणि प्रसारित करीत आहोत सुगम संगीतावर आधारित कार्यक्रम भावधारा. श्रोते हो, सुरुवातीला आपण ऐकणार आहोत श्रीकांत पारगावकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, महेश पिया यांनी संगीतबद्ध केलेलं डॉक्टर माधव मुतालिक यांचं गीत.

श्रोते हो, यानंतर ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं गीत.

श्रोते हो, यानंतर भावधारा कार्यक्रमात ऐकूया शोभा जोशी आणि कोरस यांनी गायलेलं, यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं वसंत बापट यांचं गीत.

रात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून रात्रीचे 11:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया उस्ताद सुलतान खां यांचं सारंगी वादन राग मेघ. त्यांना तबला साथ आहे सुरेश तळवळकर यांची. विलंबित गद 3 तालात निबद्ध असून द्रुतगत 1 तालात निबद्ध आहे. ऐकूया उस्ताद सुलतान खां यांचं सारंगीवादन राग मेघ.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत उस्ताद सुलतान खां यांचं सारंगी वादन राग मेघ. त्यांना तबला साथ होती सुरेश तळवळकर यांची. आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या DTH मराठी उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, मध्यरात्रीचे 12 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून या अंतर्गत अष्टोप्रहर या मालेचा भाग 5. लेखिका आहेत वीणा साळवे.

नमस्कार रसिक श्रोते हो, अष्टप्रहर एका अविरत नादयात्रेच्या या पाचव्या भागात आपलं सहर्ष स्वागत. यापूर्वी झालेल्या चार भागांना आपण दिलेला प्रतिसाद निश्चितच उल्लेखनीय आहे आणि उत्साहवर्धकही आहे. श्रोते हो, मुळातच एखादी कला का शिकावी किंवा ह्याचा आनंद कसा घ्यावा असे प्रश्न आपल्याला कधीतरी पडतातच ना, विशेषतः संगीत, आणि तेही आपलं भारतीय शास्त्रीय संगीत. ह्या बाबतीत तर अनेक पूर्वग्रह आहेत असंच म्हणायला हरकत नाही. अरे बापरे, ते राग वगैरे ओळखणं ऐकणं कठीणच आहे बुवा. पण गंमत अशी आहे की तेच राग आपण सुगम संगीताच्या किंवा चित्रपट संगीताच्या माध्यमातून ऐकले तर मात्र लक्षवेधक किंवा बोलीभाषेतच सांगायचं तर आणखी कॅची ठरतात. हो, हे गाणं ह्या रागातलं आहे असे उद्गार नकळतच आपल्याकडनं येतात. काय बरं असेल ही स्वरांची जादू. खरंच जादूच म्हणावी लागेल. स्वर बाराच असले तरी दिवसाच्या 24 तासांचा त्यांचा प्रवास मात्र अद्भुत आहे. उदाहरणार्थ सकाळचा उगवता सूर्य, तोच माध्यान्नीचा सूर्य आणि तोच मावळतीचा सूर्य. वेगळा असतो की नाही त्याचा प्रकाश आणि त्यानुसार होणारं आकाशातलं रंगबावर वातावरण आणि त्याचे बदल. आणि ह्या सर्व निसर्गाचा, निसर्ग चक्राचा आपल्या मनावर, शरीरावर होणारा बदल नक्कीच अनुभव सिद्ध आहे. भले तुम्ही बंद सभागृहात किंवा थिएटरमध्ये अगदी एसीत बसून गा किंवा गाणं ऐका, पण शरीराचं नैसर्गिक किंवा निसर्गाचंच म्हणाना हवं तर घड्याळ मात्र अव्याहत सुरूच असतं की आपल्या भारतीय संगीतात नेमकी हीच मेख आहे. नैसर्गिक शक्तींचा मनोदैहिक संबंध या समयचक्रात जोडला गेलाय आणि म्हणूनच संगीत उपचार पद्धती हल्ली विकसित होतीये. आता राष्ट्रकवी दिनकर यांच्या पुढील हिंदी कवितातून निसर्ग संगीताचा सुंदर मिलाफ प्रतीत होतो. फुली सृष्टी नाद बंधन पर अब तक फूल रही है, बंसी के स्वर के आगे में धरती झूल रही है. आदि स्वर पर जो स्वर फूका पहुंचा अनंत तलक है, तार तार में गूंज गीत की कण कण बीच झलक है. आलापो पर उठा जगत को भर भर पैंग झुलाऊ, तान तान फण व्यालू की तुझ पर मैं बासुरी बजाऊ. या समयचक्राला एक वैज्ञानिक रहस्यवादही असू शकतो बरं का. उदाहरणार्थ आपण भिंतीवरचं बटन दाबताच दूरवरचा दिवा लागतो किंवा पंखा फिरू शकतो. म्हणजेच काय, शक्ती ही दुरून मिळते आणि तिचा अनुभवच घ्यायला लागतो. असंच स्वरांचं आणि भारतीय संगीताचंही आहे. श्रोते हो, राग, रागाचं व्याकरण इत्यादी खोलात शिरण्यापेक्षा आपण त्याचा रसास्वादच घेऊया ना. आता हेच पहा ना, सायंकालीन संधी प्रकाशापूर्वीचा दिवसाच्या 3रा प्रहरातला राग मधुवंती, साधारण संध्याकाळी 4 ते 6ची वेळ. राग मधुवंती, नावातच मधुरपणा, कोमल गंधार आणि त्याला तीव्र मध्यमाची जोड. आरोहात ऋषभ वर्ज, पण तोच अवरोहात मात्र दीर्घ आहे. मधुवंती हा रागही पटदीप सारखाच नवीन मानला जातो. कोल्हापूरच्या पाद्यभुवानी महालक्ष्मीच्या नावावरून अंबिका नावाचा असा राग तयार केला आणि पुढे विलायत खा साहेबांनी त्याला मधुवंती असं नाव दिलं. मधुवंतीप्रमाणेच मधुवंती व चंद्रकंस या दोन रागांच्या मिश्रणाने झालेला मधुकंस हाही राग जास्त प्रसिद्ध आहे. ऐकूया मधुवंती रागाचं मूळ स्वरूप या बंदिशीतून. शब्द आणि स्वररचना सौ विभावरी मांधवकर यांची आहे.

श्रोते हो, या चालींवरून स्वप्नात रंगले मी, तसंच गीतरामायणातलं निरोपक असला माझा घेता हे गीत, त्याचप्रमाणे ग दि माडगुळकरांचं बहरला पारिजात दारी हे माणिक वर्मांनी गायलेलं गीत, आणि मनमंदिर मे आयुषाम रस्मे उल्फत को निभाय पायलिया बावरे मधुकर जोशी यांचं मधुवंतीच्या सुरासुरातून हे गाणं, आणि ह्याच्यासारखी अनेक गीतं आपल्याला नक्कीच आठवली असतील. अशी काही गीतं मधुवंतीची झलक दाखवतात.

मधुवंतीप्रमाणेच मुलतानीही तितकाच हळूवार राग आहे. संध्याकाळची हुरहुर जणू एखादं लहान मूल जसं संध्याकाळी आतुरतेनं आपल्या आईची वाट पाहतं, ती आतुरता नेमकी मुलतानीच्या स्वरांमध्ये आहे. ऐन दुपारचा वैशाख वणवा अजून पुरता निवलेलाही नसतो. धडना दुपार, धडना संध्याकाळ असला एक मधलाच प्रहर येतो. उन्हाच्या तीव्र मध्यमाची देहावर जडलेली असते झूल. संधी प्रकाशाचा कोमल ऋष त्यातूनच देत असतो चाहूल. त्रयस्थ परक्या आकाशातून झरत असते एक नाव गाव विरहित बेचैनी. ती बेचैनी घेते स्वराकार, त्या आकाराचंच नाव मुलतानी. ऐकूया किराणा घराण्याची मोहर असलेल्या या मुलतानी रागेतील काही.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत अष्टप्रहर या मालेचा भाग 5. लेखिका होत्या वीणा साळवे आणि सादरकर्ते होते यशवंत कवटे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या AIR मराठी DTH या उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचे 12:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीतांचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला ऐकूया भटक भवानी चित्रपटातील आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं, जगदीश खेबुडकर यांचं गीत.

श्रोते हो गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात डीटीएच मराठी उपग्रह वाहिनीवरून. यानंतर कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत.

श्रोते हो, यानंतर ऐकूया राम राम गंगाराम या चित्रपटातील राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं, उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं हे गीत.

वाहम गंगू तारुण्य तुझ बे भाम नव सा इश्क

ve tam, burası işte.

इश्क़ कहता है चंबा हम है गंगू तारू।

0: आता आपण ऐकणार आहोत चंदनाची सोळी अंगांग जाळी या चित्रपटातील उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांनी गायलेलं, राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं, जगदीश खेबुडकर यांचं गीत.
1: एकला जरा साजरा मुखडा.

श्रोते हो, यानंतर कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शल्य चित्रपटातील सुरेश वाडकर आणि संजीवनी भेलांडे यांच्या स्वरातील बृहदस्मा यांचं हे गीत आणि संगीत आहे नंदादीप यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम येथेच समाप्त होत आहे. रात्रीचा एक वाजला आहे. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित प्रकाश संगीत यांचं गायन राग जोग कंस. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत आओ पियारे, आणि द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत

प्रीतम तुमोरे प्राण पियारे, त्यांना तबला साथ आहे राजेंद्र अंतरकर यांची आणि व्हायोलिन साथ आहे कैलाश पात्रे यांची. त्याचप्रमाणे हार्मोनियमवर साथ आहे विनोद पडगे यांची. ऐकूया पंडित प्रकाश संगीत यांचं गायन राग जोग कंस.

श्रोते हो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं पंडित प्रकाश संगीत यांनी गायलेला राग जोग कंस. त्यांना तबला साथ केली होती राजेंद्र अंतरकर यांनी, व्हायोलिन साथ होती कैलाश पात्रे यांची आणि हार्मोनियम साथ होती विनोद पडगे यांची. रात्रीचा 1:28 झाली आहेत.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी। आपण आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता। रात्रीचे 1:30 वाजत आहेत। प्रसारित करीत आहोत मालिका विशेष अंतर्गत लावण्यरंग या मालिकेचा भाग 23। ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती आहे।

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। सध्या पण संगीतकार राम कदम यांच्या ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम ऐकत आहोत। आजचा 23वा भाग आपण ऐकूया। श्रावण हा तसा सर्जनाचा महिना, सृजनाचा महिना, रसिकांना मोहवणारा महिना, एवढंच नाही तर कवी आणि लेखकांना देखील भूल घालणारा महिना असं म्हटलं तरी वावगं ठरणार।

या श्रावणाचंच एक गाणं जन्मठेप चित्रपटासाठी संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केले. अतिशय सुंदर असं हे गीत गदी माडगुळकरांनी लिहिले. आपल्यापैकी ज्यांनी जन्मठेप चित्रपट पाहिला असेल त्यांना आठवत असेल की विश्वास पाटलांचं दिग्दर्शन या चित्रपटाला आहे. यामध्ये गदिमांनी एक गाणं लिहिलं होतं, श्रावणातल्या त्या रातीची शपथ घाली ते तुला, नकोस टाकून जाऊ जीव लगा अशी एकटी मला. जन्मठेप चित्रपटामध्ये जवळपास 6-7 गाणी होती आणि यातली गाणी देखील वेगवेगळ्या गीतकारांनी लिहिलेली होती आणि याचं दिग्दर्शन केलेले विश्वास पाटील म्हणजे प्रतिभेची उभारी लाभलेलं आणि परिपक्व विचारांचं सामर्थ्य असलेलं एक बुद्धिमान व्यक्तिमत्व असं म्हणायला हरकत नाही. ते जेव्हा चित्रपट निर्मितीच्या क्षेत्राकडे वळले तेव्हा संगीताची बाजू त्यांनी राम कदम यांच्याकडे सोपवली. जन्मठेप चित्रपटाबद्दल आणखीन बोलण्यापूर्वी या चित्रपटातलं एक गाणं आपण ऐकूया. हे गीत आशा भोसले यांनी गायलेलं आहे.

राम कदमांनी विश्वास पाटलांबद्दल लिहिलंय की जीवनाच्या वाटचालीत काही माणसं भेटतात, ती इतकी आपलीशी वाटतात, आवडतात, की त्यांचा सहवास लाभो न लाभो ती कायमची आपल्या मनात घर करून राहतात. अशांपैकीच एक म्हणजे विश्वास पाटील. कारण झपाटून काम करणं ही विश्वास पाटील यांची खासियत. त्यामुळं जन्मठेप हा चित्रपट उत्तम संगीतसाज लिहून तयार झाला होता. श्रावणातल्या त्या रातीची हे गदिमांचं भावपूर्ण आणि विलक्षण आर्जवी गीत संपदा देशपांडे या उभरत्या गायिकेकडून त्यांनी गाऊन घेतलं. संपदा ही मधुर आवाजाची गायिका, यमुनानगरला राहायची. भल्या पहाटे उठून पहिल्या बसनं संगीताचे धडे घेण्यासाठी ती दादांकडे यायची. मनापासून संगीत साधना करणाऱ्या संपदाच्या आवाजाची माधुरी आणि गाण्यातली समज दादांच्या लक्षात आली आणि त्यांनी तिच्याकडून चित्रपटासाठी गाणं गाऊन घेतलं. संपदा देशपांडे यांनी ते अंतःकरणापासून गायलं, गीतातल्या भावांशी एकरूप होऊन गायलं. चला आपणही ऐकूया जन्मठेप चित्रपटातलं हे गाणं.

संगीतकार राम गदम यांना प्रभात फिल्म कंपनीमध्ये असतानाच त्यांच्या संगीत वृक्षाला अनेक धुमारे फुटले हे आतापर्यंत आपण बघितलेलं आहे. क्लॅरोनेट वादक असणारे दादा संगीतकार झाले होते आणि या संगीताचा पाया तर खूप भरभक्कम झाला होता. त्यामुळं संगीतकार म्हणून चाली बांधताना गाऊन घेताना असणारा एक आत्मविश्वास त्यांच्याकडे होता. गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेला एखादा गायक वेळेवर आला नाही किंवा ध्वनिमुद्रण ठप्प झालं अशी वेळ कधी त्यांच्यावर आलीच नाही. अशावेळी त्यांनी स्वतःच्या आवाजात गाऊन ते गाणं पूर्ण केलं आणि याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे बाई मी भोळी या चित्रपटाचं देता येईल. 1967 साली आलेला हा चित्रपट, त्यातलं आली आली हो भागाबाई हे गाणं आपण अनेकदा ऐकलेलं आहे. कृष्णा पाटील आणि सुधाकर खोत यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात जगदीश खेबुडकर यांनी हे गाणं लिहिलेलं आहे. दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, माडीवरची मंडळी खाली आली, आली आली हो भागाबाई. शोधे हो राम कदम यांनी गायलेलं आली आली हो भागाबाई हे गाणं आपण ऐकणार आहोतच, पण त्यापूर्वी जन्मठेप या चित्रपटातली आणखीन एक लावणी ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजामध्ये.

0: मुंबईच्या राजकमल स्टुडिओमध्ये याचं रेकॉर्डिंग ठरलं होतं, पण हॉलमध्ये गडबड झाली. सकाळी 11 वाजता रेकॉर्डिंग ठरलं होतं, चंद्रशेखर गाडगिळ यांच्याकडून हे गाणं गाऊन घ्यायचं ठरलं होतं. त्या दृष्टीनं पुण्यामध्ये रिहर्सलही झाली होती. चंद्रशेखर गाडगिळ सकाळी 10:30 राजकमल स्टुडिओमध्ये पोहोचणं अपेक्षित होतं. सगळे वादक देखील तयार होते, पण 11:30 तरी देखील चंद्रशेखर गाडगिळ यांचा पत्ता नाही. ठरलेलं रेकॉर्डिंग रहित करायचं नाही हा राम कदम यांचा खाक्या होता. 11:30 राम कदमांनी रेकॉर्डिंग सुरू केलं आणि स्वतः हे गाणं गायलं आणि रसिकांना देखील हे गाणं खूपच आवडलं. तसं बघायला गेलं तर राम कदम यांनी अनेक गाणी गायलेली आहेत. मला तुमची म्हणा चित्रपटातलं धनगराची मेंढर गा धनगराची मेंढर असेल, किंवा आई उदे ग अंबाबाई असेल, बाजीराव नाना हो बाजीराव नाना हे पुढारीमधलं गाणं असेल, किंवा घबाड मिळू दे मला हे देवकीनंदन गोपालामधलं गाणं असेल, अशी अनेक गाणी त्यांनी गायलेली आहेत. चला आपणही ऐकूया राम कदम यांनी गायलेलं भोळी भाबडी चित्रपटातलं हे गीत.
1: साडी आणा म्हटली
2: आणले,
1: तिनं चोळी आणा म्हटली
2: आणले,
1: तिनं नथ आणा म्हटली
2: आणले,
1: तिनं बुगडी आणा म्हटली
2: आणले.
1: अहो दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड
2: झाली.
1: माडीवरची मंडळी खाली आली.
3: कशाला?
1: माडीवरची मंडळी खाली आली. माडीवरची मंडळी खाली
2: आली
1: आली आली.

0: आगाबाई बोलली हटून आणि लग्नाला बसली नटून लग्नाला बसली नटून
1: बोले बोले
0: आणि तिथं नवऱ्याचा पत्ता

0: आगाबाई पडली इरला, योग बापै नवरा ठरिवला, योग बापै नवरा ठरिवला
1: ठरिवला नवर
0: त्याच्यात

0: अशी आमची भागाबाई तानी, तिच्या जन्माची झाली कानी.
1: बरोबर मुहूर्त आहे.
0: कडपात.

संगीतकार राम कदम यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या संगीत कारकिर्दीबद्दल संगीत क्षेत्रातल्या अनेक नामवंत कलावंतांनी त्यांच्याविषयीच्या आठवणी शब्दबद्ध केलेल्या. संगीतकार सलील कुलकर्णी यांनी लिहिलंय की सर्जनशील कलाकार दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे जे अनुभवातून नवनिर्मिती करतात आणि दुसरे म्हणजे उत्स्फूर्तपणे नवनिर्मिती करतात. राम कदम हे दुसऱ्या प्रकारचे कलाकार होते. त्यांनी स्वरबद्ध केलेल्या अनेक गाण्यांना शास्त्रीय संगीताची बैठक आहे. गाण्याला चाल बांधताना अमुक एका रागात रचना करण्यासाठी त्यांनी कुठंही स्वरांची ओढाताण केली नाही. तुम्हा बरं केली मी मर्जी बहाल हे गाणं असो किंवा कशी नशिबानं थट्टा आज मांडली हे गाणं असो, या रचना त्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे केल्या. आंतरिक उर्मीतून आलेलं त्यांचं संगीत जनमनात समाजाच्या सर्व थरात खोलवर रुजलं आणि लोकांना ते आपलंच वाटलं आणि आवडलंही. सलील कुलकर्णी यांनी राम कदम यांच्याबद्दल आणखीनही बरंच लिहिलेलं आहे. ते जाणून घेण्यापूर्वी पारध चित्रपटातलं एक गाणं आपण ऐकूया. गदी माडगुळकरांची ही रचना आहे.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात मालिका विशेष अंतर्गत लावण्य रंग या मालिकेचा भाग 23. सादर करते होते यशवंत कवडे.

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्पेनचं विश्वविजेतेपद याविषयी. फुटबॉल प्रशिक्षक शृंगार राऊळ आणि पी व्ही सिंधूचं यश याविषयी बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोतेहो, मी प्रशांत केणी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेननं गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करत इतिहासात दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावलं. लुईस दे ला फुएंते यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेननं संपूर्ण स्पर्धेत शिस्तबद्ध बचाव, वेगवान आक्रमण आणि आधुनिक टिकीटाका शैलीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवलं. अवघा एकच गोल स्वीकारत स्पेननं बचाव फेळीची अभेद्यता सिद्ध केली, तर युवा खेळाडूंनी भविष्यातील महासत्ता म्हणून आपली छाप उमटवली. यंदाचा 48 संघांचा विश्वचषक नव्या स्पर्धा स्वरूपामुळे आणि अनेक नव्या संघांच्या दमदार कामगिरीमुळेही विशेष चर्चेत राहिला. या विश्वचषकाचा आढावा घेण्यासाठी क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आपल्यासोबत आहेत फुटबॉल विश्लेषक शृंगार राऊळ. राऊळ सर, तुमचं स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: स्पेननं दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकला. या यशामागे पारंपरिक टिकीटाकाचं आधुनिक रूप म्हणजे टिकीटाका 2.0 हेच सर्वात मोठं कारण मानता येईल का? राऊळ सर, या संदर्भात काय सांगाल?
2: नक्कीच, टिकीटाका 2.0 हे नवीन कॅटलिस्ट होतं. त्यांचे जे कोच आहेत त्यांनी टॅक्टिकल फ्लेक्सिबिलिटी ठेवली, जे त्यांची पारंपरिक टिकीटाका सोडून त्याच्या व्यतिरिक्त फुटबॉल कसं डायरेक्ट खेळावं, फक्त बॉल पोझिशन न ठेवता ते अटॅक डिरेक्टली कसे करू शकतात, जे बाकीच्या टीममध्ये नेहमी दिसून येते, ते ह्या वर्षी या स्पेनच्या टीममध्ये काही वेगळं होतं. प्लस त्यांची जी स्ट्रॅटेजी होती की डायरेक्ट प्रेसिंग, जसा बॉल समोरच्या टीमकडे गेला की ते लोक डायरेक्ट प्रेस करायचे, त्यांची अटॅकिंग जी फळी होती ते डायरेक्ट डिफेंड ट्रान्झिशन जे होतं ते खूप फास्ट होतं. आणि नक्कीच हे टिकीटाका 2.0 त्यांच्या त्यांनी जे गेम्स जिंकले आहेत ते नक्कीच त्यांच्या उपयोगी पडलं आहे.
1: स्पेनचा गोलरक्षक उनाई सायमन यानं 7 सामन्यात 7 क्लीनशीट राखल्या आणि संपूर्ण स्पर्धेत फक्त एकच गोल स्वीकारला. विश्वविजेतेपदात बचाव फळी आणि गोलरक्षकाची भूमिका किती निर्णायक ठरली?
2: उनाई सायमन यांनी 7 क्लीनशीट ठेवल्यात 8 मॅचपैकी.
1: बरोबर.
2: आणि हे रेकॉर्ड आहे वर्ल्ड कपचा की अजूनपर्यंत कधीच हे झालं नाही. ह्याचं मूळ कारण एकतर कोचिंग जे झालंय, त्यांचे बॅक फोर जे आहे, जे डिफेन्सिव्ह लाईन आहे ती खूप यंग होती, त्याच्यात पण 19 वर्षाचा एक मुलगा होता जो डिफेन्सिव्ह फळीत होता, आणि त्यांनी जे डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी बनवली त्याच्यामुळे उनाई सायमनसाठी हे खूप सोपं झालं होतं की त्यांना सारखे म्हणजे क्लीनशीट ठेवता आले या 7 क्लीनशीट 8 मॅचपैकी.
1: बरोबर. राहुल सर, लामिन यामाल आणि पाऊ कुबारसी ज्याला सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार सुद्धा मिळाला, यांसारख्या अवघ्या 19 वर्षांच्या खेळाडूंनी जबरदस्त परिपक्वता दाखवली. स्पेनच्या युवा धोरणाचा हा दीर्घकालीन परिणाम मानावा का?
2: नक्कीच, जे त्यांचं युवा धोरण आहे स्पेनचं, ग्रासरूट लेवलवरती जे काम होते, तुम्ही बघाल तर यमिन यमाल किंवा कुबारसी हे दोघंही स्पेनच्या अंडर 15 टीमपासून एकत्र खेळत आले, अंडर 15, अंडर 19, अंडर 21 आणि 23 हे गेल्या 4-5 वर्षात या सगळ्या एज ग्रुपमध्ये खेळत आले स्पेनसाठी. तसंच ते लोक बघाल तर तुम्ही बार्सेलोनामध्ये खेळत आहेत, तर ते हे जे त्यांचा एक्सपिरियन्स आहे हा त्यांना वर्ल्ड कपमध्ये खूप खूप कामाला आला आहे.
1: बरोबर. क्रिस्टियानो रोनाल्डो, लियोनेल मेस्सी, किलियन एम्बाप्पे, रोमेलू लुकाकू यांसारखे दिग्गज खेळाडू असतानाही केवळ वैयक्तिक गुणवत्ता विश्वचषक जिंकण्यासाठी पुरेशी नसते, हे यंदाच्या स्पर्धेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलं असं तुम्हाला वाटतं का?
2: नक्कीच, फुटबॉल हा टीम गेम आहे. एका खेळाडूच्या ह्याच्यावर ते जिंकू नाही शकत, तुम्हाला पूर्ण टीम लागते तुमच्या.

0: की ज्यानं निर्णायक गोल केला आणि स्पेनला विश्वविजेतेपद जिंकून दिलं. आपण पाहिलं तर तो काही वर्षांपूर्वी आपल्या नवी मुंबई वगैरे सारख्या ठिकाणी जी वयोगटाची फुटबॉल स्पर्धा होती फिफाचा विश्वचषक, त्यात तो खेळून गेलेला आहे.
1: हो नक्कीच, हेच सर्व एक्सपिरियन्स असतात, मॅच एक्सपिरियन्स असतात जे या मुलांना खूप हेल्प करतात की जेव्हा तुम्ही मोठ्या स्टेजवर असतात, विश्वचषक सारख्या स्टेजवर असतात, तिकडे तुम्हाला तो एक्सपिरियन्स जो तुम्ही आधी खेळलेला आहे तो कामाला येतो. कसं तुम्ही बघाल तर आता ही तीन मुलं 19 वर्षाची आहेत जे वर्ल्ड कप जिंकले आहेत. ह्या आधीच्या वर्ल्ड कपमध्ये जेव्हा एम्बापे होता तो 19 वर्षाचा होता जेव्हा फ्रान्ससाठी त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला. हे नेहमीच आहे आणि हा नवीन रेकॉर्ड आहे, परत 19 वर्षाचा एक मुलगा विश्वचषक जिंकतोय. आणि हा जो एक्सपिरियन्स असतो त्यांचा, जे वयोगटातल्या मॅचेस खेळतात किंवा टूर्नामेंट्स खेळतात, हे त्यांच्या नक्कीच कामी येतो अशा मोठ्या लेवलवर जाऊन.
0: यंदाच्या विश्वचषकामध्ये हायड्रेशन ब्रेक हा नव्यानं सुरू केला. हा ब्रेक हा जाहिरातीसाठी होता पण एकंदर बरीच त्याच्यावर टीका झाली. राहुल सर, तुमचं या संदर्भात काय मत असेल?
1: हायड्रेशन ब्रेक हा प्लेअर वेलफेअरसाठी होता हे सांगण्यात आलेलं, कारण हीट वेव्स एवढ्या होत्या US मध्ये. पण तुम्ही बघाल तर हा जो हायड्रेशन ब्रेक होता हा एका नॉर्थ अमेरिकेपुरता ठीक होता, बाकीच्या देशांमध्ये मेक्सिको किंवा दुसऱ्या देशामध्ये ते गरजेचे नव्हते, तिकडे ते खूप प्रॉब्लेमॅटिक झाले. पण त्याचा फायदा प्रशिक्षकांनी घेतला, कारण त्यांना वेळ भेटला त्याच्या टॅक्टिकल चेंजेस करायला. परत प्लेयर्ससाठी तो एक ब्रेक होता, कारण जे प्लेयर्स टायर होतात त्यांच्यासाठी हा खूप, कारण त्यांना आईस टॉवेल्स यूज करत होते, हायड्रेशन ब्रेक्स होते. पण नक्कीच तुम्ही बघायला गेलात तर आज जे स्टॅटिक्स आहेत, मीडिया जे आहे जे US चे आहे, त्यांनी रिपोर्टेडली 250 मिलियन US डॉलर्सचं बिझनेस केलं आहे त्या हायड्रेशनच्या ब्रेक्समध्ये, जे कमर्शियली यूज केलं गेलेलं. तर ते एक आहे, ते टीका तर झालीच आहे. बट आर्सन वेंगर जे आहेत फिफाचे चीफ डेव्हलपमेंट ऑफिसर, त्यांनी सांगितलंय की हा लॉंग टर्म नसेल, ह्याच्यावरती नक्कीच विचार केला जाईल आणि हा हायड्रेशन ब्रेक्स पुढील टुर्नामेंट्समध्ये फिफाच्या टुर्नामेंटमध्ये ठेवा की नाही त्याच्यावरती नक्कीच चर्चा होईल.
0: बरोबर. यंदाचा विश्वचषक हा 48 संघांचा झाला आणि त्याच्यावर सुरुवातीला असंख्य टीका झाली की एवढे संघ आणि त्याच्यातले अनेक छोटे मोठे संघ कशी काय स्पर्धा रंगत जाईल. पण जसजसे राऊंड ऑफ 32, मग 16, मग 8, मग 4 आणि 2 ही सगळा बात फेरी सुरू झाली, तसतसं स्पर्धेचा थरार वाढत गेला. तर या स्वरूपाविषयी तुझं काय मत असेल?
1: बेसिकली लॉजिस्टिकली खूप डिफिकल्ट होणार होतं, कारण तीन देश होते, तीन देश विश्वचषक होस्ट करत होते आणि मग त्यामध्ये ज्या टीम्स जिकडे जिकडे खेळणार होत्या त्यांना ट्रॅव्हलिंग टाईम खूप कमी भेटणार होता, कारण तुम्ही एका देशातनं दुसऱ्या देशात जायचं आहे पुढच्या मॅचसाठी, मग तुम्हाला जेट लॅग होणार आहे आणि ह्यांच्यामुळे परफॉर्मन्स खूप अफेक्ट होतात. त्यासाठी हा वर्ल्ड कप म्हणजे प्लेयर्स, कोचेस आणि कंट्रीज, त्यांनी म्हणजे जे देश आहेत त्यांनी खूप त्याच्यावरती टीका केलेली का एवढ्या देशांना का आपण भाग देतो आहे. पण जसं राऊंड ऑफ जर तुम्ही सांगितलं, राऊंड ऑफ 32 32 राऊंडमध्ये आले तेव्हा इंटरेस्टिंग व्हायला लागले गेम्स, कारण मग पुढे कोण जाणार, मग आपोआप गेम बदलायला लागले, त्याची इंटेन्सिटी बदलत गेली कारण नॉकआउट स्टेजेसमध्ये येणार होते, मग त्यामुळे खूप रंगत गेले. नक्कीच एक प्रॉब्लेम जे मी सांगितलं की लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स टीमसाठी झालाच असणार, कारण त्यांना मॅच खेळून लगेच निघायचं दुसऱ्या दिवशी आणि तिकडे पोचायचं दुसऱ्या देशात, तर ते प्रॉब्लेम होतो.
0: बरोबर. राहुल सर, यंदाच्या विश्वचषकात केप वर्दे आणि DR कॉंगो यांसारख्या छोट्या देशांनी ही कमालीची कामगिरी बजावली, त्यांच्याविषयी काय सांगाल?
1: ह्या देशांची नावं पण ऐकली नव्हती, पण जेव्हा क्वालिफिकेशन राऊंड झाले, जेव्हा कळालं की हे सर्व देश येत आहेत, तेव्हा खूप जणांना केप दे वर्दे हे नावच नव्हतं माहिती ह्या विश्वचषकात, किंवा फुटबॉल या देशात होतच नाही, कारण भारतासोबत ते पण होते एका टायमिंगला, पण आता ते लोक पण क्वालिफाय झाले प्लस क्वार्टर फायनल, हे एक ग्लोबल सेन्सेशन होतं की केप वर्दे पूर्ण जगाला कळालं एका विश्वचषकामुळे आणि ते आज सगळेच ओळखतात. तसंच DR कॉंगो, इव्हन नॉर्वे, हे सर्व क्वार्टर फायनलपर्यंत पोचले. ह्या हे सर्व हे देश छोटे छोटे देश आहेत, पण ते ह्या स्टेजवरती येणं म्हणजे सर्वांनाच सरप्राईज होतं.
0: बरोबर. नॉर्वेचा उल्लेख तुम्ही सर केलात, नॉर्वे, एर्लिंग हॅलंड हा त्यांचा गाजलेला खेळाडू आणि त्यांची व्हायकिंग रो ही संस्कृती, हे सगळी नव्यानं जगाला यावर्षीच्या विश्वचषकात कळली, या सगळ्याबाबत काय सांगाल?
1: विश्वचषक हे एक फक्त फुटबॉल इव्हेंट नसताना एक कल्चरल एक्सचेंज पण आहे.
0: बरोबर.
1: ह्याच्यामुळे सर्वच देशांना

0: वेगवेगळ्या कल्चरबद्दल कळून येते. आणि तुम्ही बघितलं असेल हे जे वायकिंग रोज आहेत, हे जे रोईंग आहे जे हर्लिंग हॉलंडमुळे किंवा त्या देशामुळे फेमस झालं, म्हणजे हे एक नवीन कल्चर आहे
1: बरोबर,
0: जे आपल्या सर्वच देशांना कळून आलं आहे.
1: 2030 जो विश्वचषक आहे तो 72 संघांचा असेल असं फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फेंटिनो म्हणाले आहेत. असं वास्तवात होऊ शकेल?
0: नक्कीच होऊ शकेल, कारण ग्लोबल स्पोर्ट आहे, सर्वच देश खेळतात. आणि इन्क्लुझिव्ह वर्ल्ड कप करण्यासाठी की सर्व देशांना एक चान्स भेटण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील आणि ते शक्य आहे.
1: इन्फेंटिनो यांनी भारताच्या भविष्यात विश्वचषकासाठी तयार राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलंय की वेलकम इंडिया इन द वर्ल्ड कप, हे सुद्धा वास्तवात येऊ शकतं?
0: भारताची तयारी तर सुरूच आहे, एक स्वप्न आहे आणि ते साकार होईल असं आम्हाला वाटतं.
1: राहुल सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसंदर्भात आमच्याशी छान चर्चा केलीत, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
1: आता आपण चर्चा करीत होतो फुटबॉल विश्लेषक शृंगार राहुल यांच्याशी. यानंतर आपण बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी बातचीत करणार आहोत. भारताची तारांकित बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं अंतिम फेरीत यजमान अकाने यामागुचीचा 21-17, 21-17 असा पराभव करत जपान खुल्या सुपर 750 स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. तब्बल 2 वर्षांच्या विजेतेपदाच्या दुष्काळानंतर सिंधूनं पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेत जेतेपद मिळवत आपल्या पुनरागमनाची ग्वाही दिली आहे. यासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी. पालेकर सर, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: पालेकर सर, पी व्ही सिंधूनं 2 वर्षांनंतर मोठ्या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं, हा तिच्या पुनरागमनाचा निर्णायक टप्पा मानायचा का की तिच्या अनुभवाचा हा विजय?
2: ह्याच्यामध्ये दोन्ही फॅक्टर्स आहेत. एक तर म्हणजे 31व्या वर्षी तिने हे जे विजयपद मिळवलं हे आपल्या भारताला बरोबर 43 वर्षानंतर 1983 साली प्रकाश पडुकोन हे भारताकडनं जपानमध्ये हान जीएनसी 3 गेममध्ये हरले होते. आणि पी व्ही सिंधूनी तीच स्पर्धा, कौतुक असं वाटतं की पी व्ही सिंधू ही जपानमध्ये जाऊन जॅपनीज प्लेअरलाच हरवून म्हणजे तिने ही स्पर्धा जिंकली. जे चिअरिंग तिच्या अगेन्स्ट होतं तरी हे विजेपद मिळवलं त्यासाठी म्हणजे तिचं खरोखर कौतुक आहे. आणि तुम्ही असं म्हणाल की ती एक्सपिरियन्सच्या प्रमाणे आहे, बरोबर आहे की बाबा तिचा आज इतकी वर्ष ती खेळते, आज ती 2 ऑलिम्पिक मेडल्स तिला मिळाले, 4 वर्ल्ड चॅम्पियनशिप्ससुद्धा मेडल्स आहेत तिच्याकडे, तर तिने नक्कीच खूप तिच्यावर मेहनत केली आहे. तिचं ते नवीन कोच आहेत इरवान्स आदी प्रथमा म्हणून, तर त्यांनी खूपच मेहनत केली तिच्यावर आणि ते खरोखर आपल्या सगळ्यांना दिसण्यात येतं.
1: बरोबर. पालेकर सर, सिंधूची कारकीर्द ही अस्ताकडे वाटचाल करते असं तुम्हाला वाटतं का?
2: नाही, बिलकुल नाही. हे मी ह्याच्यामध्ये मी बिलकुल सहमत नाही आहे. कारण काय की तिने आज दाखवून दिलं, तिचे क्रिटिक्ससुद्धा बरेचदा तिला म्हणजे सायनासारखं धरत होते की आता तिचं वय झालं आहे, 30व्यानंतर तू परफॉर्म करू शकणार नाहीस. पण तिने आज सगळ्या क्रिटिक्सना, सगळ्या प्रेक्षकांना, तिच्या चाहत्यांना, सगळ्यांना दाखवून दिलं की आपण जसं म्हणतो की एज इज जस्ट अ नंबर, तर तिने ते पूर्ण म्हणजे दाखवून दिलं आहे की मी या वयात सुद्धा मी परफॉर्म करू शकते.
1: बरोबर. गेल्या दशकामध्ये आपण जर पाहिलं तर सायना नेहवाल, पी व्ही सिंधू, ज्वालागट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी भारतीय महिला बॅडमिंटनला चांगली ओळख मिळवून दिली. सध्या मात्र ती कामगिरी भारतीय बॅडमिंटनमध्ये महिलांची दिसत नाही आहे.
2: नाही, कसं आहे की आपल्याकडे भरपूर ज्युनियर्स आहेत जे आपण म्हणतो तसे अपकमिंग आहेत, पण त्यांचं कसं होतं की त्यांना थोडं मॅचचं एक्सपोजर असं जर म्हणतो आपण तर ते थोडं कमी मिळतं. तर त्यांनी जसे आपल्याकडे 19 ते 20 पर्यंत ज्या ज्या महिला आहेत तर त्यांनी सगळ्यात चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे की तन्वी शर्मा आहे, उन्नती उडा आहे, त्याच्यानंतर तुमची अनुपमा उपाध्ये आहे, मालविका बनसोड आहे. हे कुठे ना कुठे म्हणजे म्हणजे पोलिश ओपन म्हणा किंवा दुसरे कुठलंही जे सुपर सिरीज आहेत त्या सगळीकडे त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला आहे. ते जेवढ्या मॅचेस खेळतील आणि जेवढ्या टोर्नामेंट्स बाहेर खेळतील आणि त्यांना जेवढं मॅच एक्सपोजर मिळेल तेवढा त्यांना खूप फायदा होईल.
1: पण दुसरीकडे भारताच्या पुरुष बॅडमिंटनची कामगिरी मात्र उंचावते. पालेकर सर याबाबत आम्हाला
2: नाही हे अगदी बरोबर आहे. म्हणजे काय झालं की म्हणजे कश्यप पासून ते आतापर्यंत म्हणजे लक्ष्य सेन आहे, एच एस प्रणव आहे, किदंबी श्रीकांत आहे, आयुष शेट्टी आता जो म्हणजे चांगलाच परफॉर्मन्स देतोय, आपण बघायला गेलं तर पूर्वीच्या काळापासून ते आतापर्यंत जेवढे जेवढे प्लेयर्स आताचे जे आहे जो आता पूर्ण लॉट जो म्हणतो आपण तो पूर्ण लॉट सगळ्यात टॉप 50 आपले भारतीय सगळे खेळाडू आहेत. तर मला असं वाटतं की विच इज व्हेरी क्रेडिटेबल की बाबा असं असं म्हणजे सगळी जी म्हणजे तुमचे डबल्समध्ये म्हणा की चिराग शेट्टी सात्विक सुद्धा आज टॉप 5 आहेत आपल्या जगामध्ये, तर ते सगळं बघायला गेलं तर ते खरोखर खूपच क्रेडिटेबल आहे त्यांचं.
1: पुढील ऑलिम्पिकच्या दृष्टीने भारताच्या सर्वात मोठ्या आशा कोणत्या खेळाडूंवर असतील असं पालेकर तुम्हाला वाटतं?
2: बघायला गेलं तर लक्ष्य सेन हा खूपच म्हणजे चांगला खेळतो, यावर्षी ऑल इंग्लंड फायनलला सुद्धा हरला आणि म्हणजे तो 2 खेळला ऑल इंग्लंडच्या. आणि आयुष शेट्टी आहे, डबल्समध्ये चिराग सात्विक आहे, सिंधू तो आहेच आणि ही बाकीचे जे ज्युनियर्स आहेत त्यांचासुद्धा परफॉर्मन्स खूपच चांगला होतोय. मग ते एक ऑलिम्पिकच्या दृष्टीने म्हणजे तुम्ही बघायला गेलं तर त्यांच्या आधी ज्या ज्या टुर्नामेंट्स असतात त्यासुद्धा बऱ्याच टुर्नामेंट्स असतात, पण ते कसं असतं की तुम्ही थोडं सिलेक्टिव्ह राहिलं पाहिजेत कुठली टुर्नामेंट खेळायची कुठली स्किप करायची कशी असते. बरं बॅडमिंटन हा गेम असा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला इंजुरीज फार असतात तर तुम्हाला ते थोडं बघायला लागतं आणि त्याप्रमाणे त्याच्याबरोबरची मेहनत त्याच्याबरोबरचं सगळं ट्रेनिंग शेड्यूल असतो तो सगळा थोडाफार म्हणजे चेंज करूनच तुम्हाला त्या स्पर्धेसाठी तयारी करायला लागते.
1: भारतात तळागाळातील बॅडमिंटनची गुणवत्ता वाढत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यानं विजेते खेळाडू घडवण्यासाठी कोणत्या गोष्टींवर सर्वाधिक भर द्यायला पाहिजे असं पालेकर सर तुम्हाला वाटतं?
2: कसं आहे पूर्वीच्या काळी जे बॅडमिंटन कोचिंग व्हायचं त्याच्यामध्ये एक फक्त बॅडमिंटन कोचिंग असायचं, पण आता कसं झालंय बॅडमिंटन कोचिंगची अकॅडमी जॉईन करताना एक पूर्ण पॅकेज बनलं जातं, त्याच्यामध्ये तुमचं फिजिकल फिटनेस येतो, तुमची मेंटल कोच असतात म्हणजे सायकोलॉजिकल कोचेस असतात, तुमचं न्यूट्रिशन असतो, हे जे सगळे फॅक्टर्स आहेत ना ते सपोर्ट स्टाफ जसं आपण म्हणतो त्याच्यामध्ये ते खूप फायदा होतो त्याचा. आणि ह्या सगळ्याचं तुम्ही जे पॅकेज एका अकॅडमी मिळत असेल तर त्याचा प्रत्येक प्लेअरला खूप फायदा होतो. पण परत मी तुम्हाला सांगतो की असं मेहनतीशिवाय दुसरं कुठलंही यश नाही, तर त्यामुळे ते आणि हे आपल्याला सिंधूमध्ये यावेळेस तिच्या या टुर्नामेंटमध्ये हे सगळं दिसण्यात आलं. तिने जी आधीच्या म्हणजे 2-3 वर्षामध्ये ती जरा थोडी डाऊन होती, पण हे कसं की बॅडमिंटन आणि कुठलाही खेळ म्हणा हा एक परफॉर्मन्समध्ये एक ग्राफ असतो, वर खाली हे होतच राहतं.
1: 5 बंद असलेली प्रीमियर बॅडमिंटन लीग जी PBA म्हणून गाजली आणि 2026 म्हणजे यंदाच्या वर्षी ती पुन्हा सुरू होणार अशी चर्चा होती पण अजून नाही सुरू झाली आहे. भारतीय बॅडमिंटन क्षेत्रासाठी ही स्पर्धा सुरू होणं किती महत्वाचं आहे?
2: नाही नक्कीच ही चर्चा ऑलमोस्ट म्हणजे तुम्ही बघायला गेलात तर 2-3 वर्षापासूनच चालू आहे की आपल्याला PBL परत कंटिन्यू करायची, जी बंद होती ती परत चालू करायची. पण ह्याच्यामध्ये भारताचा म्हणजे फायदा असा की बाहेरचे प्लेयर्स जे येतील आपल्या इकडे खेळायला ते जे ज्युनियर आपल्याकडे जो लॉट म्हणतो तसा जो आहे त्या मुलांना एक्सपोजरच्या दृष्टीने खूपच फायदा होईल, त्यांच्याशी खेळायला मिळेल, त्यांच्याबरोबर एकदा खेळायला लागले की त्यांचा एक्सपिरियन्स वाढेल, मग ते त्यांना स्वतःलाही कळण्यात येईल की आपण कुठे कमी पडतोय काय होतोय किती मेहनत अजून करायला लागेल आपल्याला आणि त्याचा फायदा प्रत्येक ज्युनियर प्लेअरला होईल.
1: बरोबर पालेकर सर, प्रीमियर बॅडमिंटन लीग पुन्हा सुरू झाली तर त्याच्यात कोणते बदल हवेत? जसं आपण आधीची जेव्हा लीग पाहिली तर त्याच्यात पाहिलं तर एकेरीतला बऱ्यापैकी महत्व होतं पण दुहेरीला तेवढं महत्व नव्हतं, महिला दुहेरीची तर आणखी कुचंबना त्यात पाहायला मिळाली, या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
2: कसं असतं की बॅडमिंटन हा बेसिकली एक म्हणजे इंडिव्हिज्युअल गेम म्हणतो तसा आहे, तर आणि टीम चॅम्पियनशिपमध्ये कसं झालं आता की पूर्वीच्या काळी डबल्समध्ये एवढं त्याला काय म्हणतात तसं स्कोप हा नव्हता, पण आत्ताच्या तुम्ही बघायला गेला तर चिराग सात्विकनी जो आपल्याला डबल्समध्ये जे दाखवून दिले ते आजपर्यंत कुठलाही पेअर ही एवढी कामगिरी कधीच त्यांनी दाखवली नव्हती. तर बॅडमिंटनमध्ये कसं आहे की जसे आपले सिंगल्सचे परफॉर्मन्स देत आहेत तसेच ते डबल्समध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दिलाय, मिक्स डबल्समध्ये सुद्धा दिलाय आणि वुमन्स डबल्समध्ये जशी गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली ही जे पेअर आहे तीही सुद्धा चांगले परफॉर्मन्स देते.
1: बरोबर, जपान खुल्या विजेतेपदाच्या निमित्तानं सिंधूनं जे यश मिळवलं आहे या संदर्भात आपण बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी चर्चा केली आणि त्यानिमित्तानं बॅडमिंटनमधील आणखीन पण काही विषयांवर आपण ही बातचीत केली. पालेकर सर, तुम्ही आकाशवाणीच्या व्यासपीठावर आलात आणि क्रीडाविश्वमध्ये आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: आता आपण बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी बातचीत करत होतो. यानंतर आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा. इंग्लंडविरुद्धची 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका भारतानं 1-2 अशी गमावली. मात्र मालिकेतील अखेरच्या सामन्यात रोहित शर्मानं शानदार शतक झळकावत टीकाकारांना आपल्या बॅटनं चोख उत्तर दिलं. रत्नागिरी येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात पुण्याच्या शकुंतला खटावकर आणि सांगलीचे दिनकर पाटील यांना कबड्डी महर्षी शंकरराव उर्फ बुवा साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. श्रोते हो, याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या. पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमात. तोपर्यंत प्रशांत केणीचा नमस्कार.
3: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण स्पेनचं विश्वविजेतेपद याविषयी फुटबॉल प्रशिक्षक शृंगार राऊळ आणि PV सिंधूचं यश याविषयी बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद ऐकला. बरे दे श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम क्रीडा विश्व। ही निर्मिती होती आकाशवाणी मुंबई केंद्राची आणि सादर करते होते राजकुमार भारती। श्रोते हो, आमचे हे कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकत आहात। तसेच आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता।
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस।
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
2: प्रवेश निःशुल्क।
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
2: उत्सव नवचैतन्याचा।
0: श्रोते हो, रात्रीचे 2:25 होत आहेत। ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत बालगंधर्व चित्रपटातील आनंद भाटे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं, संगीतबद्ध केलं आहे कौशल इनामदार यांनी आणि गीत आहे स्वानंद किरकिरे यांचं।

श्रोते हो, यानंतर ऐकणार आहोत स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील पाऊल खुणा चित्रपटातील डॉक्टर श्रीकांत ओक यांचं गीत, आणि संगीतबद्ध केलं आहे सुभाष मालवी यांनी.

श्रोते हो, यानंतर आपण ऐकणार आहोत या झोपडीत माझ्या चित्रपटातील अजित कडकडे यांनी गायलेलं, विलास पाटील यांनी संगीतबद्ध केलेलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची रचना आपण ऐकूयात.

0: श्रोते हो, गीतबहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत घोळात घोळ चित्रपटातील सुधीर नांदोडे यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे अनिल मोहिले यांनी आणि स्वर आहेत सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांचे.
1: वक्रतु

श्रोते हो, यानंतर आपण ऐकणार आहोत सर्जा चित्रपटातील लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि गीतकार आहेत नाधो महानूर.

या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार येथे समाप्त होत आहे. रात्रीचे 3 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा.

श्रोते हो, मुकुंद पल्लीवार यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं प्रभाकर धाकडे यांचं आणि स्वर होते आकांक्षा नगरकर. यानंतर आपण ऐकणार आहोत म भा चव्हाण यांची रचना, संगीतबद्ध केली आहे प्रभाकर धाकडे यांनी आणि स्वर आकांक्षा नगरकर यांचे.

0: श्रोते हो, भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतर आपण ऐकणार आहोत नामदेव लोटणकर यांची रचना, संगीतबद्ध आहे बाळ चवरे यांची आणि स्वर आहेत अलका सावंत आणि सहकाऱ्यांचे.
1: आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. सादर करीत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम भावसरगम.

0: हिरव्या पिवळ्या शेतावरती हिरवी पिवळी श्रावणमाया, जलाशयावर आज उतरली इंद्रधनुची रंगीत छाया। नामदेव लोटणकर यांनी लिहिलेलं हे गीत अलका सावंत आणि इतरांनी गायले। यावर स्वरसाथ चढवलाय बाळ चावरे यांनी। गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया कवीचं मनोगत कवीच्याच आवाजात।
1: हिरव्या पिवळ्या शेतावरती हिरवी पिवळी श्रावण माया, जलाशयावर आज उतरली इंद्रधनुची रंगीत छाया। श्रावण महिना म्हणजे निसर्गाच्या उत्सवाचा तसाच प्रीतीच्या उत्कट आविष्काराचा। तन मन मोहरून टाकणारा पाऊस, प्रियकरासारखा आवेळी अचानक भेटीला येणारा, सुखाच्या हिंदुळ्यावर तृप्तीचा मनसोक्त हुंकार देणारा। सारी सृष्टी हिरवी पिवळी शाल पांघरून राजकन्येसारखी सजलेली, श्रावण राजाच्या मुकुटामागील इंद्रधनुची सप्तरंगी कमान।

रंगांची बरसात करून धरतीवरल्या जलाशयाच्या आरशात आपलं वैभव न्याहाळत. श्रावणातील दुपारही शुचिरभूत सचैल स्नान करून सुशेगत झालेल्या प्रेयसीसारखी. मध्येच वर्षासरींचे उन्हातले विलोभनीय नृत्याविष्कार. तो होतो आकाश आणि ती होते धरती. उन्हात सावली होऊन हे प्रियाराधन चोरून पाण्याचा मोह आवरता येत नाही. श्रावण ओला चिंब सारं सारं हिरवं कंच. दीर्घकाळ प्रियकराची वाट पाहणाऱ्या प्रेयसीला अचानक प्रियकराने आलिंगन देऊन तिला प्रेमवर्षावात न्हावून घालावं तस्स. तृप्तीचं उत्कट सुख ते हेच. आणि हो, श्रावणसरीत चिंब भिजून अंग अंग रोमांचित होण्याचा अनुभव विलक्षण आनंदाचा. एक अनामिक हुरहुर तृप्तीच्या छायेत विसावलेली हवीहवीशी वाटणारी ही जवळी प्रीतीचे अंकुर रुजवणारी. श्रावणातल्या खट्याळ पावसाची ती रात्र विरहिणीला खूप छळते. तो अशा वेळी जवळ असायला हवा अशी वाटणारी. त्याच्या आठवणीनेच तिला अनामिक प्रीतीसुखाचा साक्षात्कार होतो. तो तिच्या तनामनात घर करून राहिलेला तिचा एकटीचाच श्रावण. श्रावण मंतरलेल्या दिवसांचा आशा आकांक्षा स्वप्नपूर्तीची उजळण करणारा बरसात करणारा मेंदीच्या रंगबावऱ्या नक्षीसारखा.

श्रोते हो, यानंतर भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अर्चना देशमुख यांनी गायलेली हृदय चक्रधर यांची रचना.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहोत अंजली विघ्ने यांच्या स्वरातील वाघ ओ काळे यांची रचना.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम येथे समाप्त होत आहेत. रात्रीचे 3:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत सीताराम दिनकर साळुंके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संगीत भजन. यानंतर कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत श्रीकांत दादरकर यांनी गायलेली कृपा खाडीलकर यांची रचना.

श्रोतेहो कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत श्रीपाद विनायक देशपांडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भजन.

श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम येथेच समाप्त होत आहे. पहाटेचे 4 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सिप्ते हसन यांचं सतारवादन राग अहिर भैरव. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध असून त्यांना तबला साथ केली आहे अनिल चौबे यांनी. ऐकूया सिप्ते हसन यांचं सतारवादन राग अहिर भैरव.

श्रोते हो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात सिप्ते हसन यांचं सतारवादन राग अहिर भैरव. त्यांना तबला साथ केली होती अनिल चौबे यांनी. रात्रीचे पहाटेचे 4:27 झाली आहेत.

श्रोतेहो, वाणी जयराम यांनी गायलेलं दशरथ पुजारी यांचं संगीत, वसंत निनावे यांचं गीत आपण ऐकलं. आता ऐकूयात नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वृंदा मुंडकूर यांचं गायन राग जौनपुरी. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत भली बजाई तूने बासुरिया, आणि द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत छुम छननन बिछुआ बाजे. त्यांना तबला साथ केली आहे संतोष मिश्रा यांनी आणि हार्मोनियम साथ आहे विनोद पडगे यांची. ऐकूया वृंदा मुंडकूर यांचं गायन राग जौनपुरी.

0: श्रोते हो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत वृंदा मुंडकूर यांचं गायन राग जौनपुरी. त्यांना तबला साथ केली होती संतोष मिश्रा यांनी आणि हार्मोनियम साथ होती विनोद पडगे यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

पहाटेचे 5 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम गीतबहार. श्रोते हो, सुरुवातीला आपण ऐकणार आहोत कीचकवध या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं, मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत.

यानंतर ऐकूया उमज पडेल तर या चित्रपटातील सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, उषा अत्रे यांचे स्वर आणि गीत आहे गदी माडगुळकर यांचे.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सगळीकडे बोंबा बोंब या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सचिन यांनी गायलेलं, संगीतबद्ध केलं आहे अरुण पौडवाल यांनी आणि गीत आहे सुधीर मोघे यांचं.

श्रोते हो, यानंतर ऐकूया हिचं काय चुकलं या चित्रपटातील सुरेश वाडकर यांनी गायलेलं, अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं, शांता शेळके यांचं गीत.